सुप्रभात, श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 17 वैशाख 1948, 7 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 58 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

संत तुकाराम यांची रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत, अनिता आठवले यांनी गायलेली. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांनी गायलेली संत नामदेव यांची ही रचना.

ऋषिकेश कामेरकर यांनी गायलेली संत नामदेव यांची रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्यामा चित्तार यांनी गायलेली संत एकनाथ यांची ही रचना. संगीतकार कमलाकर भागवत.

0: आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते कानू घोष. या गीतासोबतच मंगल प्रभात कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी,
2: सकारात्मक जगण्या

श्रोतेहो नमस्कार। जगुया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्या सोबत आहे पद्मजा बापये। श्रोतेहो, उन्हाळ्याच्या दिवसात अनेक जण जंगल सफारीला जातात, पण फक्त वाघाला बघायचं आहे असा एक कलमी कार्यक्रम त्यापैकी अनेकांचा असतो। ते जेवढा वेळ जंगलात असतात ना, तेवढा वेळ ते फक्त वाघोबाच्या मागे पळत असतात। वाघाप्रमाणेच असंख्य प्राणी पक्षी आपल्याला जंगलात दिसतात। या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या आवाजाने जंगलाचा आसमंत व्यापून राहिलेला असतो। आपल्याला बघून मंत्रमुग्ध झाल्यासारखी थांबलेली हरणं, पिसारा फुलवून फुलवून नाचणारा मोर, तुमची वाट अडवून बसलेली माकडं, अनेक प्रकारचे पक्षी प्राणी, हे सगळं बघणं अनुभवणं हाही जंगल सफारीचा एक महत्त्वाचा भाग असतो। जंगलातला आवाज, तिथले पानाफुलांचे वास, तिथलं ऊन वारा, तिथली शांतता ऐकणं म्हणजेच जंगल अनुभवणं असतं। असं जंगल अनुभवायचा प्रयत्न तुम्ही केलात ना, तर जंगल प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव देतं। एका जंगल सहलीदरम्यान आम्हालाही असाच एक दुर्मिळ अनुभव लाभला। इंडियन रोलर हा पक्षी इतका देखणा असतो की नुसता जरी तो दिसला ना तरी डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं, आणि जर का त्याचं मनमोहक उडणं बघायला मिळालं तर आणखीनच छान। त्या दिवशी जंगल सफारीमध्ये इंडियन रोलर्स ते उड्डाण आम्हाला तब्बल 10-12 मिनटं बघायला मिळालं। इंडियन रोलर हा पक्षी या पक्ष्याच्या पंखावर, शेपटीवर, डोकं, पोट यावर गर्द निळ्या रंगाच्या छटा असतात, आणि असा हा अतिशय देखणा असा पक्षी आहे। आणि याचं नाव नीलपंख, नीळकंठ, चास असंही आहेत याची नावं, आणि या नावानेही तो ओळखला जातो। मांसाहारी असणारा हा पक्षी कीटक, अळ्या, सरडे, विंचू, लहान बेडूक खातो। हवेत उडताना हे पक्षी कसरती करतात, म्हणून यांना रोलर असं म्हटलं जातं। चमकत्या निळ्या रंगाचे कमनीय पंख जे असतात ना त्यांचे, ते फडकावत हवेमध्ये ते कसरती करतात, आणि हे जे उड्डाण असतं त्यामुळेच ते बघणं हे अतिशय सुंदर असा अनुभव असतो। वाळूचा पट्टा असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये त्या दिवशी हा नीलपंख मनमुराद उडत होता, गिरक्या घेत होता। लख उन्हामध्ये निळं केशरी रंगछटा असलेलं हे पाखरू अधिकच सुंदर दिसत होतं। कॅमेऱ्याने आणि डोळ्यांनी किती टिपू किती नको असं आम्हाला झालं होतं। निळ्या आकाशात, सोनेरी उन्हात, भोवतीच्या हिरव्या झाडीत जणून निळ्या लाटा उसळत आहेत की काय असा भास आम्हाला होत होता। मंडळी, निसर्गाचं असं नवल तुम्ही कधी अनुभवलं आहे का?

0: जगूया आनंदी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीवरील आजचे कार्यक्रम याप्रमाणे: सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीची खतं याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा, तज्ज्ञ वैद्य राजलक्ष्मी इंगळे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात ऋतुबदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर भाग तिसरा, लेखन डॉ कांचन गंगा गंधे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेमध्ये वन्य आणि काडू या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 8:40 गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम शीर्षक एकला चलोरे, लेखन आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. सकाळी 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 कार्यक्रम स्वरसंवाद. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी ॲथलीट अनुपमा भोयर यांची मुलाखत आणि टेस्टी इनिंग याविषयी डॉ रोहिणी पाटील यांची मुलाखत ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी हा आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, यामध्ये युवा वक्ता अजिंक्य धारस्कर यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा, उद्योग जगतातील नवा अध्याय, नवीन कामगार संहिता, जॉईंट लेबर कमिशनर शिरीन लोखंडे यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझावर माझं शिवार कार्यक्रमात नारळ पीक संरक्षण याविषयी डॉ जीवन आरेकर यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट. 9:30 कार्यक्रम कंट्री वाईड. रात्री 9:45 कार्यक्रम इन्साईट्स. रात्री 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, यामध्ये राजेश कुमार सोधातर यांचं गुजराती लोकसंगीत आणि उस्ताद मोहम्मद वकील यांनी गायलेली गझल आपण ऐकू शकाल. नादब्रह्म अंतर्गत कार्यक्रम सकाळी 10:30 अनवर हुसेन यांचं संतुरवादन राग तोडी. दुपारी 2:30 गोपाळ चक्रवर्ती यांचं गायन राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र होतं. कमाल तापमान कुलाबा 34° सेल्सिअस आणि सांताक्रूज देखील 34° सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा 26° सेल्सिअस, सांताक्रूज 25° सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 83%, सांताक्रूज 87%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र असेल. कमाल आणि किमान तापमान 35° सेल्सिअस आणि 27° सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही हवामान विषयक इशारा नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. सकाळचे 6:40 होत आहेत. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात आकाश मुख्यतः स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीची खतं याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे. जमिनीमध्ये वनस्पतीची हिरवी पानं वाढवून पीक फुलोरत असताना त्याच जमिनीत नांगरणीच्या सहाय्यानं गाडतात. या पद्धतीला हिरवळीचं खत म्हणतात. ताक, त्यांच्या मूग, गवार, चवळी, ज्वारी, मका, सूर्यफूल, बरसीम या पिकांची निवड यासाठी केली जाते. ही पिकं जमिनीत मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लावतात आणि पीक फुलावर येण्या अगोदर जमिनीमध्ये गाडतात. हिरवळीच्या पिकासाठी द्विदल पिकाची निवड करावी, कारण त्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीतील जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून ठेवतात. ही पिकं कमी पाण्यावर येणारी असावीत आणि मुळं खोल जाणारी असावीत. हिरवळीच्या खताच्या पिकापासून जास्तीत जास्त हिरवी पानं मिळावीत आणि त्या पिकाचे अवशेष जमिनीत लवकरात लवकर कुजणारे असावेत, त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं. तागाचं बियाणं हेक्टरी 50 ते 60 किलो लागतं. हे शेतामध्ये पावसाळ्याच्या अगोदर पेरावं. साधारणपणे 40 ते 50 दिवसात 100 ते 120 सेंटीमीटर पिकाची वाढ झाल्यावर जमिनीत गाडतात. त्यामुळे जमिनीत हेक्टरी 70 ते 80 किलो नत्र वाढतं. या खताचा भात पिकासाठी वापर केला तर उत्पादनात 60 ते 80% वाढ होते. देंच्या हे एक हिरवळीचं उत्तम पीक आहे. हे पीक शारपड जमिनीत आणि भात पिकात घेता येतं. यामध्ये नत्राचं प्रमाण 0.42% आहे. हे पीक जमिनीत गाडल्यानंतर पिकाला हेक्टरी 60 ते 70 किलो नत्र मिळतं. त्यासाठी साधारण 20 ते 40 किलो बियाणं प्रति हेक्टरी पेरून पिकाची वाढ 3 ते 4 फूट उंची झाल्यावर 40 ते 50 दिवसात जमिनीमध्ये गाडतात. देंच्याचं हिरवळीचं खत वापरल्यामुळे भात उत्पादनात 20 टन वाढ दिसून आली आहे. ग्लिरिसिडिया, शेवरी, करंज, धेंच्या, सुबाभूळ इत्यादी झुडपं आणि झाडांचा समावेश असून या झुडपाचा आणि झाडांची हिरवी पानं, फांद्या म्हणजेच कुजण्यासाठी योग्य असणारी हे जमिनीमध्ये पसरून नांगरणीच्या वेळी गाडतात. ही झाडं आणि झुडपं शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीत लावून हिरवळीच्या खतासाठी वापर करावा. हिरवळीच्या खतामुळे फायदेसुद्धा होत असतात. त्यामध्ये जमिनीच्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे प्रामुख्यानं जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मात बदल होतो. सेंद्रिय पदार्थ वाढल्यामुळे जमिनीत सूक्ष्म जीवजंतूंची वाढ होते. रासायनिक गुणधर्मांमध्ये जमिनीचा पोत सुधारून स्फुरत, पालाश, कॅल्शियम, मॅंगेनिज, लोह इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. द्विदल हिरवळीचं पीक घेतल्यामुळे जमिनीत नत्राचं प्रमाण वाढतं. हा नत्र पुढच्या पिकाला उपलब्ध होतो. हिरवळीची पिकं ही अन्नद्रव्य जमिनीच्या खालच्या थरातून घेतात आणि गाडल्यानंतर त्यातील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होते.

0: असतात. द्विदल पिकं मातीचे कण घट्ट धरून ही पिकं शेतात उभी असताना जोराचा पाऊस आला तर मातीची कमी प्रमाणात धूप होते, मात्र तृणवर्गीय पिकांमधून पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीची खतं याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वरूपा सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकता. कृषीवाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत शीतल ताजेतवानी करणारी आयुर्वेदिक पेय. ग्रीष्म ऋतूमध्ये पडणाऱ्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे ज्याप्रमाणे वातावरणातील जलीय अंश कमी होतो त्याप्रमाणे शरीरातीलही जलीय अंश कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील स्निग्धांश कमी होऊन वृक्षता वाढते. म्हणूनच शरीरातील स्निग्धांश आणि जलीय अंश भरून काढणे अत्यंत गरजेचे असते. पण त्यासाठी फक्त भरपूर पाणी पिऊन चालणार नाही, तर शरीरातील सप्त धातूंपैकी प्रथम म्हणजेच रसधातूचे पोषण करणारे पदार्थ सेवन करावयास हवेत, कारण रसधातू हा शरीराला टवटवी प्राप्त करून देण्याचे कार्य करतो. यासच शास्त्रीय परिभाषेत म्हणतात प्रीणन. ग्रीष्म ऋतूमध्ये हे प्रीणनाचे कार्य होणे अत्यंत महत्वाचे असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये शरीरातील जलीय अंश वाढविणाऱ्या विविध आहार पदार्थांबरोबरच अनेक प्रकारच्या पेय पदार्थांचे वर्णन केलेले आहे. यातील काही प्रमुख पेय पदार्थ आपण बघूया. आम्रफल पानक अर्थात कैरीचं पन्ह. आम्रफल पानक तयार करण्यासाठी कैरी ही पूर्ण तयार झालेली म्हणजेच बाठ धरलेली असावी. अशी कैरी रात्रभर किंवा कमीत कमी 6 ते 7 तास पाण्यात भिजत घालावी, म्हणजे त्यातील उष्णता कमी होते. नंतर ही कैरी शिजवून त्यामध्ये गूळ जिरेपूड घालून त्यापासून पन्ह तयार करावं. हे पन्ह रुची वाढवणारे, तर्पण करणारे, थकवा दूर करणारे तसेच या ऋतूमध्ये शरीरामध्ये साठणारा वात कमी करणारे आहे. यानंतर बघूया धान्यक पानक. अंदाजे 200 ml पाण्यामध्ये अर्धवट कुटलेले धणे 50 ग्रॅम, खाण्याचा भीमसेनी कापूर हरभरा डाळी एवढा, चिमूटभर मिरपूड आणि चवीनुसार खडीसाखर घालून हे सरबत तयार करावं. हे सरबत शक्यतो मातीच्या भांड्यात करावे. हे सरबत गुणाने अत्यंत थंड, लघवी स्वच्छ करणारे, पित्तशामक आहे. उन्हात फिरण्यामुळे जो थकवा येतो, उलट्यांचा त्रास होतो, यावर हे सरबत आवर्जून घ्यावे. या ऋतूमध्ये गोवर कांजण्या होण्याचे प्रमाण जास्त असते. असे झाल्यास हे सरबत घ्यावे, त्यामुळे शरीरात साठवलेली उष्णता कमी होते. मुतखडा लघवीला जळजळ होणे यावर हे उत्तम कार्य करते. उशिरादी पानक म्हणजेच वाळ्याचे सरबत. वाळ्याचे चूर्ण 10 ग्रॅम, आवळा चूर्ण 10 ग्रॅम, श्वेतचंदन चूर्ण 10 ग्रॅम, चिमूटभर वेलचीपूड, 200 ml पाणी, चवीप्रमाणे खडीसाखर घालून हे सरबत तयार करावे. उन्हात फिरण्याने शरीराची आग होते, डोळ्यांची आग होते, भोवळ येते, त्वचा कोरडी पडते, काळी पडते, नाकातून रक्त येते, लघवीत जळजळ होते, या सर्व विकारांवर हे अत्यंत उपयुक्त आहे. जंबू फल पानक म्हणजे जांभळाचे सरबत. पाण्यामध्ये जांभळे कोळून त्यामध्ये साखर, दालचिनी, मिरपूड घालून हे सरबत तयार करावे. हे सरबत अत्यंत रुचकर, आंबट तुरट चवीचे असते. हे सरबत उष्णता कमी करणारे, डोळ्यांची आणि हातापायांची जळजळ कमी करणारे आहे. मधुमेहांसाठी तर हे अत्यंत उपयुक्त आहे. परंतु जांभूळ अतिप्रमाणात खाल्ल्यास आवाज बसतो, म्हणून गाणाऱ्या लोकांनी हे जपूनच घ्यावे. पंचसार पानक. मध, खजूर, मनुका, फालसा, खडीसाखर कोळून हे सरबत केले जाते. हे शरीरात शक्ती, उत्साह वाढवणारे आहे. उन्हामुळे आलेली ग्लानी यामुळे दूर होते.

0: या दिवसात ट्रेकिंगला जाणाऱ्या व्यक्तींनी हे आवर्जून घ्यावे यांसारखी अनेक पानकं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. उन्हाळ्यातील कडाक्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी प्रामुख्याने फ्रीजमध्ये ठेवलेली अतिथंड शीतपेये घेतली जातात. ही पेये पिताना थंड लागत असली तरी शरीरात उष्णता वाढवणारी तसेच आरोग्यास अत्यंत अहितकारी असतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने शरीरात थंडावा निर्माण करणारी, पचनास हलकी आणि आरोग्यास हितकर अशी मॅजिकल आयुर्वेदिक पेय आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावयास हवीत. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकणार आहोत ऋतुबदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. निसर्गातल्या ऋतुबदलाचे हवामान बदलाचे संकेत वनस्पतींना त्यांना त्यांच्या अंतर्गत जैविक घड्याळामुळे मिळतात. त्यामुळेच ठराविक ऋतूमध्ये ठराविक वेळेतच वनस्पतींवर फुले येतात. ही प्रक्रिया अगदी नियोजनबद्ध असते. परंतु नेहमीच्या परिस्थितीत आजूबाजूला काही मोठ्या प्रमाणाबाहेर बदल घडले तर फुले येण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. वनस्पतींवर झाडांवर कळ्या येण्याचा काळ प्रत्येक जातीत ठरलेला असतो. कळ्या येण्यासाठी फ्लोरिजेन हे संप्रेरक प्रथिन पानांमध्ये प्रथम तयार होतं. हे हार्मोन वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या वेळेला तयार होतं. फुलं येण्याइतकी झाडं सक्षम झाली की त्यांच्या पानांमध्ये फ्लोरिजेन तयार करण्याची क्षमता येते. शास्त्रज्ञांनी याला एफटी अशी संक्षिप्त संज्ञा दिलेली आहे. एकाच जातीतली झाडं जरी वेगवेगळ्या ठिकाणी वाढत असली तरी त्याच ऋतूत ठराविक वेळेस फ्लोरिजेन तयार होतं. त्यामुळे सर्व ठिकाणी त्याच जातीतल्या वृक्षांना फुलं आलेली दिसतात. काही कारणास्तव आजूबाजूची परिस्थिती बदलली, तापमान कमी जास्त झालं किंवा पाण्याची कमतरता असेल, योग्य सूर्यप्रकाश नसेल, तर त्या ठिकाणच्या फुलं येण्याच्या वेळेत बदल होऊ शकतो किंवा त्या झाडाला फुलंच येत नाहीत. उन्हाळ्यात फुलणाऱ्या झाडांमध्ये थंडीत हे फ्लोरिजेन सक्रिय व्हायला लागतं आणि थंडीत फुलणाऱ्या वनस्पतींमध्ये पाऊस थांबल्यानंतर वातावरणात थोडी उष्णता आली किंवा तापमान वाढलं की पानांमध्ये फ्लोरिजेन सक्रिय होतं. ज्या झाडांना वर्षभर फुलं येतात त्यांच्यामध्ये हे संप्रेरक नेहमीच सक्रिय असतं. परंतु याही वनस्पतींमध्ये हे प्रथिन तयार करण्याचा कालावधी ठरलेला असतो. योग्य तापमान, योग्य पाणी, योग्य सूर्यप्रकाश, प्रकाशसंश्लेषणाची म्हणजेच पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया, अशा अनेक गोष्टींवर फ्लोरिजेनचं तयार होणं आणि ते सक्रिय होणं अवलंबून असतं. सूर्यप्रकाशात वनस्पती अन्न तयार करताना त्या पानांमध्ये विशिष्ट प्रकारची आणि फ्लोरिजेनला तयार करण्यासाठी लागणारी प्रथिनं साठवून ठेवतात. थंडीत काही वृक्षांची पानं गळतात पण त्याआधीच पानांमध्ये फ्लोरिजेन तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. पान गळायच्या अगोदर, पानं पिकायच्या अगोदरच फ्लोरिजेन वृक्षाच्या आणि फांद्यांच्या टोकांकडे, शेंड्याकडे, वनस्पतींमधल्या अन्न नलिकेमधून पोहोचवलं जातं. तिथे फेरेडॉक्झिन हे दुसरं प्रथिन संप्रेरक असतं. या दोन्ही प्रथिनांमध्ये रासायनिक क्रिया घडतात, देवाणघेवाण होते आणि हे संयोग कळ्या तयार करण्यासाठी सक्षम होतं. परंतु हे संयोग संपूर्ण हिवाळ्यात सुप्तावस्थेत असतं. जेव्हा थंडी संपून हळूहळू उबदारपणा वाढतो तेव्हा हे संयोग हळूहळू सुप्तावस्थेतून जाग व्हायला लागतं. प्रत्येक जातीतल्या या संयोगाच्या सुप्तावस्थेचा काळ वेगवेगळा असतो. म्हणूनच जरी उन्हाळा आला तरी सर्वच झाडावरची फुलं एकदम उमलत नाहीत. शिवाय फ्लोरिजेन संयोग सक्रिय होण्यासाठी ठराविक तापमानाची गरज लागते. प्रत्येक जातीतल्या झाडांना वेगवेगळ्या तापमानाची गरज लागते. या काळात आजूबाजूच्या परिस्थितीत जर बदल झाला, झाडांना योग्य पाणी मिळालं नाही, तर ही प्रक्रिया लांबते किंवा लवकरही येते. अशा तणावपूर्ण परिस्थितीत सुद्धा वनस्पती जगतात, त्यांची पुढची पिढी सुद्धा तयार होते. परंतु ती लवकर किंवा उशिरा येऊ शकते. ज्या काळात वनस्पतींमधल्या आंतरिक घड्याळाचं काम शिगेला पोचतं, त्याच काळात बिघडलेलं घड्याळ वनस्पती पुन्हा पूर्वपदावर आणू शकतात. पहिल्याप्रमाणेच

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया वन्य आणि काडू या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, बेडीगर देवेंद्र या दिग्दर्शकाच्या वन्य या कन्नड भाषेतील चित्रपटाचा नायक आहे करियप्पा नावाचा वनचर आदिवासी वृद्ध. जंगलातल्या मध वगैरेंसारख्या उत्पादनांवर गुजराण करताना ही माणसं जंगलाचं रक्षणही करतात. सुरुवातीच्याच एका दृश्यात जंगलातलं झाड तोडत असलेली माणसं पाहून करियप्पा त्यांना मनाई करतो. झाड तोडणारी माणसं मुकाट्यानं निघून जातात, पण जंगलावर संकट येऊ घातलं आहे. आदिवासींनी जंगलातली जागा सोडून जावं म्हणून सरकारनं नोटीस बजावलेली आहे. आदिवासी आपली घरं सोडून जायला तयार नाहीत. या जमातीतल्याच रुद्र नावाच्या इसमाला फितवून त्याच्यामार्फत आदिवासींना पटवायचा प्रयत्न होतो. शहरात त्यांना घरं, वीज, पाणी यासारख्या सोयी आणि नुकसान भरपाई म्हणून पैसेही दिले जातील अशी आश्वासनं दिली जातात. अखेर पाड्यावरची माणसं स्थलांतराला तयार होतात एकटा करियप्पा सोडून. एकट्या करियप्पाच्या हट्टापुढे सरकारचं काही चालत नाही. मग वेगवेगळ्या मार्गांनी त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न होतो. रुद्र शहरातल्या सोयींचा आमिष दाखवतो, धमकावतो, सरकारी अधिकारी स्वतः येऊन त्याची मनधरणी करतात, पण तो बधत नाही तेव्हा ते धमकावतात, पण व्यर्थ. वरून त्यांच्यावरचा दबावही वाढत असतो. करियप्पाची शहरवासी मुलगी पद्मा, हिला चांगलं घर, तिच्या नवऱ्याला स्वतःची रिक्षा, मुलीला चांगल्या शाळेत शिक्षण अशी आश्वासनं आणि त्यासाठी पैसे देऊन बापाशी बोलायला पाठवलं जातं. पण शहरातल्या सोयींचा मोह देखील करियप्पाला होतच नाही. याच दरम्यान एक समाज कार्यकर्ती पत्रकार तरुणी येऊन जाते. करियप्पाला ती मदतीचं आश्वासन देते. सुधीर हा नव्यानंच वकिली करायला लागलेला, आपल्याला केस मिळावी म्हणून दिवस दिवस कोर्टाच्या आवारात उभा राहणारा तिचा एक परिचित आहे. खटला उभा राहतो करियप्पा विरुद्ध कर्नाटक राज्य. सरकार हरलं तर आपल्याला मिळालेले पैसे परत करावे लागतील की काय या विचारानं पद्मा काळजीत पडते. जंगलात येऊन बापाला पुन्हा पुन्हा विनवते. सुधीर करियप्पाची बाजू लढवू लागतो. सुनावणीचा दिवस उजाडतो आणि निकाल जाहीर होतो तो धक्कादायक असतो. करियप्पाला त्याच्या जागेतून विस्थापित करण्याचा कोणताही अधिकार प्रतिपक्षाला नाही आणि करियप्पाला 5 लाखांची नुकसान भरपाई दिली जावी असा फैसला सुनावला जातो. स्थलांतरित आदिवासी परत येऊन जल्लोष करतात. पद्मा नवऱ्यासह मुलीसह बापाकडे येते. ज्या उद्योगपतीच्या रिसॉर्टसाठी आदिवासी वस्ती हटवण्याचा प्रयत्न झाला होता तो आता सरकारकडे आपला पैसा परत मागू लागतो. पिढ्यानपिढ्या जंगलात प्राण्या पक्ष्यांच्या सहवासात राहणाऱ्या आदिवासी जमाती आणि त्यांना विस्थापित करून खाणी आणि श्रीमंत रिसॉर्टसाठी जंगलतोड करण्याचे प्रयत्न यातला संघर्ष यामध्ये दिसतो.

0: म्हणूनच हा चित्रपट म्हणजे कल्पित कथा नाही तर वास्तवदर्शी प्रयत्न आहे. योगायोग म्हणजे 2025 मध्येच दिग्दर्शक सुनीश वदाकुंभदन यांनी केलेला काडू हा मल्याळम भाषेतील चित्रपट याच संघर्षाची कथा सांगतो. काडू म्हणजे जंगल. या चित्रपटाचाही नायक एक वृद्ध आदिवासी आहे. त्याच्याबरोबर जंगलावर प्रेम करणारा त्याचा लहानगा नातू देखील आहे. ही दोन्ही वृद्ध आदिवासी जंगलाचीच प्रतीका आहेत. त्यांचा लढा हा खुद्द जंगलाच्या अस्तित्वाचा लढा आहे. जंगलाच्या प्रसन्न छायाचित्रणानं या चित्रपटातल्या आशयाला, संघर्षामागच्या उद्दिष्टाला एक विशेष परिमाण दिलेला आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत वन्य आणि काडू या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे श्रोत्या सकाळचे 7:07 झालेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
2: आप भी आइए.
1: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी 6:00 MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.
2: दोस्त

0: भूतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त परिषदेत अनेक उद्योग समूहांनी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलं. राज्य सरकारनं जायका या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी भागीदारी करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी 3,708 कोटी रुपयांचं वित्तीय सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली असून जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचारिका विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थविभागानं यासंदर्भात परिपत्रक काढलं असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडता येणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल, तर त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधल्या यशामुळे या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं शक्य होत नाही. यामुळे शाळा प्रशासनानं प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लांडगे म्हणाले,
1: प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश म्हणजे बाहेरून येणारा जो विद्यार्थ्यांचा लोंड आहे, पालकांचा जो आशा आहे, ती आशा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. यामागचं कारण म्हणजे विद्यार्थी संख्या अधिक, वर्गखुल्या सीमित, शिक्षक संख्या सीमित आणि म्हणून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्याचं शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठरलेलं आहे.
0: ग्रामीण भागातील सरकारी शाळा देखील दर्जेदार शिक्षण देऊ शकतात याचं जेवणाळा शाळेनं उदाहरण घालून दिलं आहे. हे प्रादेशिक

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारी हिंदी भाषेची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. येत्या 28 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र विविध स्तरांवरून झालेल्या तीव्र विरोधानंतर शासनानं हा निर्णय मागे घेतला आहे. 1976 नियमावलीनुसार घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची आजच्या काळात गरज आहे का याचा पुनर्विचार करताना त्या नियमावलीतील तरतुदींचीही सखोल पडताळणी केली जाईल असंही सामंत यांनी म्हटलं आहे. पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर कट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या निमंत्रितांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन काल संध्याकाळी परिषदेच्या सभागृहामध्ये झालं. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्व आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गोवम देगलूरकर आणि इतर मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या संयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले,
1: या सगळ्या 2 दिवसाच्या परिषदेनंतर आमचा प्रयत्न असा एक व्हिजन डॉक्युमेंट या सगळ्याचं तयार करावा, जी सुरुवात असेल एवढे मान्यवर 2 दिवसात बोलणार आहेत. एक व्हिजन डॉक्युमेंट करून जर मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची जायची इच्छा आहे. अगदी साध्या गोष्टी आहे की इतकं मोठं कलेचं भांडार या पुण्यामध्ये असताना कलेचं एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ असू नये हे दुःख आम्हाला कायम आहे. आम्ही 40-40 वर्ष या ठिकाणी संयोजन करतो, अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही काम करतोय, परंतु आम्हाला दुःख या एका गोष्टीचं आहे. त्यामुळे कितीतरी गोष्टी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत, या ठिकाणी रसिकांना असलेल्या सोयी सुविधांचा विषय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन 200 पेक्षा जास्त महोत्सव या ठिकाणी होतात मोठे, पण त्यांना मदत करण्याकरता कॉर्पोरेशनमध्ये कुठलीही पॉलिसी नाही. तो एक मोठा महोत्सव करायचा तर या ठिकाणी अनेक ऑर्गनायझर्स पण मला दिसत आहेत की जे स्वतःच्या ताकदीवर आणि गोयलांसारख्या अनेक या ठिकाणी प्रायोजक आहेत, तर ते सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने सहाय्य करतात आणि ते महोत्सव साकारले जातात, ज्याचं जगाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं.
0: महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्यानं आगामी काळात MIDC देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. औद्योगिक वसाहतींमधून मिळणारा कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीच पायाभूत सुविधा पुरवेल, त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाईल असंही सामंत यांनी सांगितलं. नाशिकमधील TCS प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. रहाटकर यांनी काल नाशिक इथं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. बंदूक खराब प्रकरण आणि TCS प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस यंत्रणेला तपासाकरता अजून वेळ देणं आवश्यक असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातल्या मुठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं जिल्ह्यातलं पहिलं महसुली गाव ठरलं आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला हे यश आलं आहे. दरम्यान राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक वाढल्यानं पेट्रोल डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मिरज इथल्या डेपो व्यवस्थापकांना नियमित पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. इंधन टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन धोडमिसे यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं हरभरा खरेदीची मुदत 29 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे निर्धारित कालावधीत विक्री करू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान तूर खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदीनंतर मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असल्याचं

भरारी हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागत गीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. सोलापूरच्या साहित्य कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सुलतानचा पाऊस पड.
1: त्यापेक्षा देवा दाल दाल सुलतानचा पाऊस पड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत जरूर ऐका. गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंत
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, ज्येष्ठ लेखिका, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या संशोधक, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा आज स्मृतिदिन आहे. शास्त्रीय भूमिकेतून त्यांनी भारतीय लोकसाहित्याचा अभ्यास केला. भारतातल्या विविध भागातल्या लोककथांचा, जातक कथांचा मराठी अनुवाद त्यांनी केला. संशोधनपर लेखन त्यांनी केलंच, पण विपुल ललित लेखनही त्यांनी केलं. गौंड जीवनातली प्रेमकथा मांडणारी महानदीच्या तीरावर, ऋतुबदलानुसार होणारा निसर्ग बदल टिपणारं ललित लेखन ऋतुचक्र, महाभारतीतील व्यक्तिरेखांचा अन्वयार्थ लावणारं व्यासपर्व, तसंच भावमुद्रा, डूब, पैस यासारखे लेखसंग्रह त्यांनी लिहिले. पैस या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता. विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणाऱ्या दुर्गाबाईंनी आणीबाणीचा निर्भीडपणे विरोध केला होता. लोकसंस्कृती, भरतकाम, विणकाम, पाककला, प्राणीजीवन, निसर्गसंपदा या सर्वांमध्ये रुची असणाऱ्या दुर्गाबाई भागवत यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतो, गेल्या दोन भागांमध्ये आपण जनगणना 2027 तयारी याबद्दलची माहिती जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेतो. त्यांच्यासोबतचा संवाद याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: ज्याला सेल्फ इम्युनेशन आपण म्हणू, स्वगणना करायची आहे मला, आणि प्रगणनाकाच्या द्वारे घरापर्यंत घरगणना केल्यासाठी जेव्हा तो येईल ते दोन घटक
2: आहेत.
1: तर अशा याच्यामध्ये की मला स्वगणना करायची असेल तर मी काय त्याचा वापर केला पाहिजे, किंवा ती प्रक्रिया मी कशी समजून घेतली पाहिजे की मला घरात बसल्या बसल्या करता येऊ शकतो.
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्वगणनेचा पर्याय हा पहिल्यांदाच आपण उपलब्ध करून देत आहोत.
1: बरं,
2: तर जेव्हा प्रगणक घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित करतात, त्या प्रगणकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं असतं, 3 दिवसाचं सखोल प्रशिक्षण दिलेलं असतं की हे प्रश्न कसे विचारावे. तसंच जनतेकडून किंवा उत्तरदात्यांकडून आपण ती माहिती प्रोबिंग टेक्निक काय आहेत की ज्यांनी तुम्ही ही माहिती अचूकतेने नोंदवू शकाल. तर ह्यावेळेला जेव्हा स्वगणनेचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला आहे, तर आमच्या पोर्टलवरती स्वतःच्या शिकण्यासाठी म्हणजे कुटुंबाला स्वतः संपूर्ण जनगणनेच्या संकल्पना शिकण्यासाठी सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून दिली. त्यामध्ये स्वगणनेचा कालावधी म्हणजे प्रत्येक राज्यासाठी हा स्वगणनेचा कालावधी वेगळा आहे. महाराष्ट्र राज्यासाठी विचार केला आपण तर हा 1 मे ते 15 मे हा स्वगणनेचा कालावधी आहे. त्यानंतर प्रत्यक्ष गणना होणार आहे म्हणजे प्रगणक घरोघरी भेटी देणार आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती स्वगणना पत्रकामध्ये काय काय माहिती भरायची आणि त्याचे पर्याय काय आहेत विथ ऑप्शन्स ह्याची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. सेल्फ लर्निंग ट्युटोरियल्स युट्यूबच्या माध्यमातून जे छोटे छोटे ट्युटोरियल्स आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणजे वारंवार जे आपल्या मनात प्रश्न पडतात की ह्या 33 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचा मी अचूक पर्याय कसा निवडावा, त्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी काही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या मनात जे प्रश्न पडतील आणि त्याचं अचूक उत्तर तुम्ही कसं ठरवू शकता स्वतःच्या कुटुंबासाठी, अशी संपूर्ण माहिती तिथे उपलब्ध करून दिली. जेव्हा तुम्ही स्वगणना पोर्टलमध्ये लॉग इन कराल आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जाल तेव्हा प्रत्येक प्रश्नाच्या समोर एक टूल टिप म्हणजे आय हे एक चिन्ह जे असतं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या प्रश्नाशी संबंधित सर्व माहिती पण आम्ही तिथं उपलब्ध करून.
1: बरं,
2: तर इतकं सोपं आणि सुटसुटीत स्वगणना पोर्टल आमचं तयार झालेलं आहे. ह्यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला एक मोबाईल क्रमांक, एका कुटुंबासाठी जो मोबाईल क्रमांक आहे, प्रत्येक कुटुंबाने एक पत्रक भरणं स्वतःसाठी अपेक्षित आहे. एका कुटुंबासाठी एकापेक्षा जास्त सदस्यांनी माहिती भरू नये कारण ती डुप्लिकेट होईल किंवा दुबार नोंदली जाईल अशी शंका आहे. तर एका गणना घरासाठी किंवा एका कुटुंबासाठी एक एंट्री, त्यासाठी एक मोबाईल नंबर आपल्याला रजिस्टर करायचा आहे. त्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. तो OTP आल्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव आणि जो कॅप्चा आहे तिथे त्याची माहिती नोंदवल्यानंतर आपण स्वगणना पोर्टलमध्ये माहिती नोंदवण्यासाठी आतमध्ये जाता आणि मग बाकी सगळी माहिती तर मी तुम्हाला सांगितली खूप सोपी आहे
1: आणि तुम्ही जाऊन सहजतेने
2: ते भरू शकता.
1: याच्यामध्ये SEID जो प्रकार आहे तो SEID म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय आहे?
2: आता SEID म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमची स्वगणना पूर्ण कराल 1 मे ते 15 मे या कालावधीत तेव्हा तुम्हाला एक 11 अंकी युनिक असा एक ID जनरेट होणार आहे त्या पोर्टलमध्ये, ज्याचं पहिलं अध्याक्षर किंवा पहिलं अल्फाबेट हे H असणार आहे आणि पुढचे सगळे अंक असणार आहेत.
1: बर,
2: तर अशा पद्धतीचा जो 11 अंकी स्वगणना क्रमांक किंवा सेल्फ एन्युमरेशन ID आपण ज्याला म्हणू हा जनरेट होईल हा आपण जतन करून ठेवायचा. जेव्हा प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये घरोघरी भेट देतील तेव्हा 2 प्रकारची कुटुंब त्यांना मिळतील. एक, ज्यांनी स्वतःची स्वगणना केलेली आहे आणि त्यांच्याकडे स्वगणना ID आहे.
1: बरोबर,
2: तर हे स्वगणना ID त्या प्रगणकांच्या मोबाईलमध्ये पण असणार आहे आणि त्या कुटुंबाकडे उपलब्ध असणारा स्वगणना ID ह्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या स्वगणना ID जर मॅच झाला किंवा त्याची एक पडताळणी झाली तर कुटुंबानी स्वगणनेमध्ये भरलेली माहिती ही त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसणार आहे. मग त्या माहितीची पडताळणी प्रगणक त्या संबंधित कुटुंबातील जबाबदार व्यक्तींशी बोलून करणार आहेत की ही भरलेली माहिती बरोबर आहे का, त्यामध्ये काही सुधारणा किंवा काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे. कुटुंबाने सांगितल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून अंतिमता कुटुंबाच्या कन्सेंटनी म्हणा किंवा त्यांच्या संमतीनी म्हणा प्रगणक ती माहिती सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतील. ज्या कुटुंबांनी स्वगणना केलेली नाही अशा कुटुंबांसाठी हा प्रगणक जो आहे ते संपूर्ण 33 प्रश्नांची माहिती नव्याने भरणार आहेत. पण एखाद्या कुटुंबाने स्वगणना केली आहे पण त्यांच्याकडे स्वगणना आय डी उपलब्ध नाही किंवा काही कारणामुळे जर तो स्वगणना आय डी प्रगणकाच्या मोबाईलमध्ये मॅच झाला नाही तर अशा बाबतीमध्ये पण त्या संबंधित कुटुंबाला संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.
1: बरोबर सर, याच्यात अजून एक म्हणजे की ज्यावेळेला मी सेल्फ इमिनेशन करायला जाईन किंवा स्वगणना करण्यासाठी जर मी पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून प्रक्रिया सुरू करीन तर अशा वेळेला बऱ्याचदा चुका होण्याची शक्यता फार असते, तर त्या चुका कुठल्याही व्यक्तीनी कशा टाळाव्यात आणि कोणती काळजी त्यांनी घेतली पाहिजे की ज्यावेळेला मी स्वगणना करायला जाईन?
2: सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कुटुंबाची स्वगणना जेव्हा करतो तेव्हा कुटुंबात सामान्यतः निवास करणारे आपल्या व्यक्ती जे आहे ती आपली एक संकल्पना असते की कुटुंब म्हणजे काय, पती पत्नी आई वडील आपली मुलं किंवा असं एक फॅमिली स्ट्रक्चर आपल्या नजरेसमोर येतं. जनगणनेच्या संकल्पनेतून कुटुंब म्हणजे अशा व्यक्तींचा समूह जो एकमेकांशी ब्लड रिलेशननी संबंधित पण आहे किंवा संबंधित नाही, कुठलाही नातेसंबंध नाही, अशा व्यक्तींचा समूह जो एका स्वयंपाकघरातून जेवण घेतो अशा व्यक्तींना कुटुंब म्हणलं जातं.
1: अच्छा.
2: त्यानंतर संपूर्ण गणना कालावधीमध्ये ज्या व्यक्ती त्या कुटुंबात राहत आहेत केवळ अशाच लोकांची माहिती आपल्याला नोंदवायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की आपली मुलं शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात आहेत किंवा घरातील इतर सदस्य नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी राहतात, तर त्यांचीही माहिती आपण आपल्या कुटुंबामध्ये नोंदवण्याची एक टेंडन्सी किंवा एक अशा पद्धतीचं एक स्वतःनी ठरवलेलं एक हे असतं. तर अशा नोंदी करणं आपण टाळायला पाहिजे. जेवढी लोक आपल्या घरी सामान्यतः निवास करत आहेत संपूर्ण गणना कालावधीमध्ये तेवढ्याच लोकांची आपल्याला नोंद करायची. आपल्या कुटुंबातील जे सदस्य इतरत्र राहत आहेत त्यांची नोंद संबंधित ठिकाणी प्रगणक करतील किंवा ते ती व्यक्ती पण स्वतः त्या ठिकाणी स्वगणना करू शकेल. तसंच आपल्या घरी काही पाहुणे आले असतील, आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू होणार आहे, एक 8-10 दिवसासाठी पाहुणे आपल्याकडे येऊ शकतात, तर त्यांची माहिती आपल्या कुटुंबामध्ये नोंदवू नये, तर ते मूळ ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांची माहिती नोंदवली जाईल.
1: आणि अशा वेळेला एक फक्त उपप्रश्न म्हणून विचारतो की अशा वेळेला पाहुणे घरी आले असतील आणि त्यांचं घर तिकडे कुलूप बंद असेल तर तेही आपल्या पद्धतीने आपल्या समोर बसून स्वगणना करू शकतात?
2: हो, ते लोक करू शकतात, इकडनं स्वगणना करू शकतात, पण त्यांना गणना कालावधीमध्ये तिथे
1: हजर राहणार,
2: कधीतरी एकदा जाऊन प्रगणकाची भेट घेऊन तो स्वगणना आय डी जो आहे तो मॅच करून तो डेटा सेंट्रल सर्व्हरवरती अपलोड करावा लागेल. पण पाहुण्यांची गणना आपण इथे करू नये, म्हणजे थोडक्यात काय तर टेम्पररी अब्सेन्स किंवा टेम्पररी प्रेझेन्स, आपल्या घरातील सामान्यतः संबंधित व्यक्तींचा टेम्पररी अब्सेन्स हा आपण विचारात घ्यायचा आहे. जर 1-2 दिवसासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्ती इतरत्र गेले असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करा. 1-2 दिवस

0: साठी इतर घरातील व्यक्ती आपल्या इथं आले असतील तर त्यांची नोंद मात्र करू नका. पण लॉंग टर्म म्हणजे गणना कालावधी, संपूर्ण गणना कालावधीसाठी जर बाहेर जर आपल्या घरातील व्यक्ती गेल्या असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करू नका. त्यांची नोंद संबंधित ठिकाणी होणार आहे.
1: बरोबर सर, याच्याबरोबर घरगणना पण केली जाणार आहे, तर घरगणनेची प्रक्रिया त्याच्यात काय काय नोंदी घेतल्या जातात?
0: आता घरगणनेमध्ये एकूण चार म्हणजे त्याचे आपण उपवर्गीकरण करूया. पहिल्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारणपणे आपण इमारतीचे क्रमांक, त्यानंतर त्यात असणाऱ्या गणना घरांना क्रमांक आणि कुटुंबांना क्रमांक अशा पद्धतीची माहिती आपण घेतो. त्यानंतर घराची स्थिती म्हणजे घराच्या जमिनीसाठी, भिंतीसाठी आणि छप्रासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य ह्याची माहिती घेतो. घरामध्ये राहणारे सर्वसाधारणतः सामान्यतः निवास करणारे व्यक्तींची संख्या, कुटुंबप्रमुखाचं नाव ही सर्व माहिती आपण ह्या पहिल्या भागामध्ये घेतो. दुसऱ्या भागामध्ये जे आहे ते त्या कुटुंबाला उपलब्ध असणाऱ्या सोयी ह्यांची आपण माहिती घेतो. म्हणजे पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत काय, तो किती अंतरावरती आहे, तो घरामध्ये उपलब्ध आहे का सार्वजनिक आहे अशा पद्धतीची माहिती असते. तसंच स्वच्छतागृहाची उपलब्धता, ते स्वतंत्ररित्या कुटुंबाला उपलब्ध आहे का सामायिक आहे का सार्वजनिक आहे अशा पद्धतीची माहिती. त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी लागणारं इंधन, यासोबतच प्रकाशाचा मुख्य स्रोत, अशी एक आपल्याला गणना घराला जे सोयी उपलब्ध आहेत त्यांची एक माहिती आपण संकलित करत असतो. तिसऱ्या भागामध्ये आपण म्हणजे त्या कुटुंबानी धारण केलेली मालमत्ता, त्यामध्ये त्यांच्याकडे जे वाहन आहे म्हणजे कार, जीप, व्हॅन किंवा दुचाकी आहे, मोपेड, सायकल किंवा मोटरसायकल अशा पद्धतीची माहिती. तसंच पारंपरिक जर साधनं बघितली संचाराची तर रेडिओ, ट्रान्झिस्टर, टी व्ही ह्यांची माहिती आपण संकलित करतो. आधुनिक संसाधनं जर आपण विचारात घेतली तर लॅपटॉप, संगणक उपलब्ध आहे का, इंटरनेटची जोडणी आहे का अशा पद्धतीची आपण माहिती संकलित करतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्या कुटुंबाचा मोबाईल क्रमांक, जो फक्त जनगणनेसाठी आपण वापरात घेतो, अशी माहिती आणि कुटुंबाद्वारे सेवन केलं जाणारं प्रमुख धान्य ह्याची माहिती संकलित करतो.
1: बरोबर, ही सगळी गोष्ट त्याच्यामध्ये येते. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 या विषयाच्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता अजूनही याबद्दलची माहिती सविस्तर पायसरांकडनं आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तेव्हा श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण

0: जिथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91 1800 267 79 91 1800 267 79 91. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात. आता ऐकूया आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. त्यात अगदी नखापासून डोक्यापर्यंत सगळ्या आजारांवर उपचार सांगितलेले आहेत. यामध्ये अर्थातच डोळे सुद्धा आले आणि डोळ्यांवर देखील खूप चांगले चांगले उपचार आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेले आहेत. या सगळ्याचीच माहिती देण्यासाठी आपल्याकडे पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे इथे उपस्थित आहेत. डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी गेल्या भागामध्ये आपल्याला डोळे लाल कशामुळे होतात याची अनेक कारणं सांगितली. आता अशा ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे डोळे जर लाल झाले तर त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत हे आपण या भागात डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
4: डॉक्टर, आता मी म्हटलं तसं ह्या डोळे लाल होण्यावर आता आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत याबद्दल काय सांगाल?
5: खरं तर उपचार तर आहेतच, उपचार तर ओघात घेतोच, थोडी कारणं राहिली तेवढी घेतो मग उपचाराला सांगू. ह्याच्यासोबत अभिषंद नावाचा जसा विकार सांगितला ते तर आहेच. किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आणि लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा डोळ्यांवरती त्याचा परिणाम होताना दिसतो. आता इथं गंमत अशी होते, लिव्हर फंक्शन कमी झाले, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे तर रक्ताची उत्पत्तीच नाश होते. हे रक्त तयार होतं लिव्हरमध्ये, ज्या वेळेला ते हॅम्पर व्हायला लागतं त्यावेळेला शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती त्याचे सिमटम दिसायलाच लागतात, पण ती डोळ्यावरती डोळ्याची लाली येणे इतपत येतात, मग नंतर व्हिजनही कमी व्हायला लागते. तसंच किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं. सुरुवातीला ज्यावेळेला किडनी फेल्युअर झाले डोळ्या डायलिसिसवरती पेशंट शिफ्ट करायला लागतो, काही वेळेला डोळ्याला चूळ सुटते, कंड सुटते, लाली यायला लागते, दहा व्हायला लागतो आणि आस्ते आस्ते आस्ते त्याचा प्रभाव इतका मोठा येतो किंवा प्रभाव इतका मोठा असतो की त्याचा पडद्यावरती नसांवरती परिणाम होतो. हा टॉक्झिनचा परिणाम आहे. म्हणजे होतं कसं, जसं बऱ्याचदा गावाकडे बघा शेती असेल, पाण्याचा वापर खूप केला ती जमीन क्षारपड होते. तसं ज्या वेळेला शरीरातले क्षार हे शरीराच्या बाहेर फेकले जात नाहीत, ज्यावेळेला किडनी फेल्युअर व्हायला लागते त्यावेळेस ते सॅच्युरेट कुठेतरी व्हायला लागले तर त्याचा परिणाम पहिल्यांदा व्हायटल वरती होतो आणि त्यातला एक पार्ट म्हणजे आपल्याला जे दिसतो तो म्हणजे डोळा. डोळ्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागला की मग मात्र आपल्याला त्या पडद्याला त्या नसांना सूज येते, लाल डोळे व्हायला लागतात आणि आस्ते आस्ते दिसणं बंद होऊन दिसणं जातं. मग ह्याची ट्रीटमेंट करताना मात्र मग डोळा लाल होते म्हणून डोळ्यात ड्रॉप टाकत बसायची वेळ येत नाही. डोळ्यात तर ड्रॉप टाकावीच लागतील, डोळ्यातली पंचकर्म तर करावीच लागतील, पण त्याच्यासोबत लिव्हर फंक्शन दुरुस्त करणं, त्याच्यासोबत किडनीचं फंक्शन दुरुस्त करणं, हे जर केलं, रक्तातले क्षार शरीरातले क्षार बाहेर काढून फेकले तरच त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट केली गेली, तरच आपल्याला त्याच्या डोळ्यावरचा परिणाम नलिफाय करता येतो आणि अशा रुग्णांमध्ये आपल्याला डोळे वाचवता येऊ शकतात.
4: सर, आपण उपाय ऐकणारच आहोत, पण त्याआधी आपण आणखीही काही महत्वाची कारणं पण जाणून घेतली. आता आपण उपाय ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
6: तर डॉक्टर, अजून काही छोटी मोठी कारणं असतील तर तीही आणि त्याच्यावर असलेले उपाय हे आता आपण सांगूया.
5: जसं मी मागासपासून किंवा मागच्याही काही भागांपासून डोळे लाल होण्याची कारणं सांगतो, त्यातली आता छोटी छोटी कारणं म्हणजे एक जिरलेली सर्दी असते, जिरलेलं आम्लपित्त आहे, शरीरातली उष्णता आहे किंवा मेंदूतली उष्णता आहे, प्रचंड ताणतणावात राहणारी माणसं असतील तर अशा लोकांनाही त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसत असतो. मग हे मग काय होतं, जनरली आपल्याला

0: इंडियन लोक भारतीय लोकांचं कसं होतं, जोपर्यंत कंठाशी येत नाही किंवा जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खणत नाही. म्हणजे हे का म्हणतोय थोडक्यात हे समजून घ्या तुम्ही, डोळा कशानंही लाल होऊ दे त्याचं सिरियसनेस, त्याची व्याप्ती लक्षात घ्या. डोळ्यातला असा कोणताही आजार नाही, छोटातल्या छोटा, मोठा सोडून देऊया, डायबेटिक रेटिनोपॅथी, हायपरटेन्शन, रेटिनोपॅथी, थायरॉइडचा परिणाम येणार, पडदा फाटलाय, पडदा सुजे, हे सगळं मोठे डोळ्याचे विकार तात्पुरतो सोडून देऊयात, पण डोळ्यातला छोटातला छोटा विकार म्हणजे डोळा लाल होणं आहे, डोळ्यातचं सततचं पाणी येणं आहे आणि साधा डोळ्याची ठणक आहे, हे साधे आजार जरी आहे त्याची जर योग्य वेळी निदान करून ट्रीटमेंट केली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम खूप मोठे भोगायला लागतात. म्हणजे डोळा लाल होतोय, पाणी येते आणि त्याला तुम्ही ड्रॉप टाकत बसलात तर भविष्यात त्याला मोतीबिंदू येणार, मोतीबिंदूचं ऑपरेशन आलं, ते करूनही परत ते होतच राहिलं तर त्याचा पडद्यावरती परिणाम परत अल्टिमेटली येणार आणि परत अंधत्व येणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं कारण रक्तातली उष्ण असू दे, पोट साफ होत नाही असू दे, जिरलेली सर्दी आहे, मेंदूतली उष्णता आहे, पोटाशी निगडीत संबंध आहेत, लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजार पण आहेत, किंवा बाकी आतापर्यंत सांगलेले सगळे आजार आहेत, आजार कोणताही असू दे, सिम्पटम बऱ्याचदा इनिशियल सिम्पटम शरीर, जसं मी दरवेळेला सांगतो पोट नाही सापडलं तर गॅस हे सिम्पटम शरीर दाखवतं, तसंच डोळ्याच्या बाबतीत हे आजार छोटी छोटी लक्षणं दाखवतात, त्यातलंच एक डोळा लाल होणं हे लक्षण असतं.
1: तर आता आपण या दोन्ही आपल्या सेशनमध्ये कारणच ऐकली, आता आपल्याला उपाय ऐकायचे तर ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आता डोळे लाल होणे यावर आता नेमके उपाय काय आहे?
0: डोळे लाल होण्याच्या बाबतीत सर्दी हे कारण सोडलं, सर्दी म्हणजे कफाची आहे त्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. सर्दी हे कारण सोडलं तर कोणत्याही डोळे लाल होण्याच्या ह्याच्यात बेसिक गोष्टी लगेच करता येऊ शकतात. एक, दुर्वांचा रस दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ घ्यायला चालू करणं, हा पोटात घ्यायला चालू करणं सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी. दुसरं, कोथिंबीरीच्या रसाच्या पट्ट्या डोळ्यावरती दिवसात एकदा तरी ठेवायला चालू करणं. तिसरं, तळपायाला एरंड तेलाचा किंवा औषधी सिद्ध तेला डोळ्यांसाठी काही बनवलेली असतात तर त्याचा मसाज करणं आणि पोट साफ होऊ देणं किंवा होत नसेल तर त्यासाठी काहीतरी औषध घेणं. एवढ्या बेसिक जरी गोष्टी करायला लागलात तरी आपल्याला डोळ्यांचे लाली, डोळ्यातलं पाणी, डोळे दुखणे हे सिम्पटम आपसूक कमी यायला लागतात. ज्या वेळेला, म्हणजे हे का सांगतोय, हे बऱ्याचदा डोळ्यातली उष्णता कमी करणारे उपाय आहे, याच्यात रक्तातली उष्णता कमी करणारा उपाय आहे, पोट नाही साफ झाले तर उष्णता वाढली तर त्याच्यावरचा उपाय आहे, हे सगळा विचार करून एकत्रित येत ते तीन चार गोष्टी सांगितलेली आहेत. ह्या केल्या की बऱ्याचदा 70-80% लोकांचे डोळे लाल होणं हे कमी होतातच. इन केस ज्यांचं होत नाही त्यांनी हे समजून जा की हा कुठल्या तरी डोळ्याच्या मोठ्या आजाराचं लक्षण आहे आणि त्याचं प्रॉपर निदान होऊनच उपचार केले गेले पाहिजेत. मग ते लहान मुलांचा स्प्रिंग कटारा असू दे किंवा मोठ्या लोकांना वात रक्तामुळे आलेला असू देत, युव्हीआयटीसमुळे असू देत, किडनी फेल्युअरमुळे असू दे, लिव्हरमुळे असू दे, कोणत्याही कारणानं आपण डोळ्यावरती परिणाम व्हायला लागला आणि हे सांगितलेले उपचार करून फायदा होत नसेल तर मात्र लगेच आपल्या कोणत्याही सेंटरला भेट द्या किंवा आपलं सेंटर जवळ नसेल तर जवळच्या वैद्यांना दाखवा. योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं त्याचं जर निदान करता आलं तर साधा आजार किंवा साधं लक्षण जे डोळे लाल होणं आहे ज्याच्यामुळे भविष्यात अंधत्व येऊ शकतं ते आपल्याला कायमस्वरूपी हे कारण काढता येऊ शकतं आणि कायमस्वरूपी आपली विजन सेव्ह करता येऊ शकतं. खरं तर हे विषय उन्हाळ्यात घेण्यामागचं कारण हे डोळे लाल होणं जे आहे हे बऱ्याचदा, जसं लहान मुलांच्या बाबतीत मी सांगितलं मगाशी की स्प्रिंग कटार हा विकारच मुळात उन्हाळ्यात रिपीटेडली येत असतो, तो असू दे किंवा डोळं लाल होणं हे उन्हाळ्यात प्रामुख्यानं प्रकर्षणानं आपल्याला जाणवतं. त्यामुळे उन्हाळ्यात ही काळजी घ्या आणि काही गरज वाटली तर आपल्या नंबरवरती फोन करा, आपल्याला आमच्या सहाय्यक वैद्यांच्या मार्फत सहकार्य नक्की केलं जाईल.
1: बरोबर. तर डॉक्टर, सध्या उन्हाळा चालूच आहे त्यामुळे डोळ्यां कसे आपण वाचवायचे त्याची खूप छान माहिती तुम्ही गेल्या तीन चार भागामध्ये दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. पुढच्या भागात आपण नवीन विषयासह डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. अनुजा मेंघल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत व्हिएतनाम दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर, संयुक्त व्यापार मंचच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग. आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान काल विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उपकरणांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल देयक प्रणाली तसंच संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्या दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर उभय नेत्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभराच्या कालावधीतच लाम यांनी भारताला राजकीय भेट दिली. यावरून भारत व्हिएतनाम संबंधांना दिलेलं प्राधान्य स्पष्ट होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. उभय देशातील सामायिक वारसा जिवंत ठेवण्यासाठी व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीतील माय सन आणि नाऊ ताऊ या मंदिरांचा जीर्णोद्धार करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं. या संस्कृतीशी निगडीत हस्तलिखितांचं डिजिटलीकरण होणार असून भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही काल संध्याकाळी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान वाढत्या व्यापक धोरणात्मक भागीदारीमुळे द्विपक्षीय सहकार्याला गती मिळेलच, मात्र प्रदेशातील शांतता आणि समृद्धी राखण्यातही योगदान मिळेल असं मुर्मू म्हणाल्या. दोन्ही देशांदरम्यानच्या सखोल मैत्रीला ऐतिहासिक, नागरी आणि सांस्कृतिक संबंधांची पार्श्वभूमी असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल व्हिएतनामचे समपदस्थ नो वांग तुआन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकीदरम्यान उभय देशातील 10 वर्षांच्या सामरिक भागीदारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून ती अधिक बळकट आणि वृद्धिंगत होत असल्याचं नेत्यांनी नमूद केलं. जागतिक अर्थव्यवस्था, बदलती भूराजकीय आव्हानं या विषयांवर चर्चा करताना लवचिकता आणि स्थिरता वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबईला भेट देणार असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या दिवसाची सुरुवात ते घंटा वाजवून करतील. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन बीजभाषण करतील. उभय देशातील विविध भागधारकांना एकत्र आणत व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींचा शोध घेणं हे या मंचाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर लाम राष्ट्रभवन इथं महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन सहभोजनाचा आस्वाद घेतील. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळाचे सदस्य पाटणामधल्या गांधी मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभास उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी एनडीएचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित असतील. या शपथविधी सोहळ्याला आज दुपारी 12:00 सुरुवात होईल. आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल गुवाहाटी इथल्या लोकभवनात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. या राजीनाम्यामुळे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान मंत्रिमंडळानं काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज सुरू ठेवावं अशी सूचना राज्यपालांनी केली असल्याचं सर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून त्यांनी राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अधिक पाठिंब्याची आवश्यकता असल्यानं टीव्हीके इतर पक्षांच्या संपर्कात आहे. तर काँग्रेस पक्षानं टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसचे 5 आमदार आहेत. काँग्रेसनं नियोजित मुख्यमंत्री

विजय यांची भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यमग्राम इथं अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. दोहरिया इथं काल रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. चंद्रनाथ यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचे चालक बुद्धदेव बेरा हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपल्याला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. जयपूर इथं आयोजित संयुक्त कमांडर परिषदेच्या दुसऱ्या सत्राला आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान उपस्थित राहणार आहेत. नवीन क्षेत्रांमधील लष्करी क्षमता या संकल्पनेवर आधारित ही दोन दिवसीय परिषद ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या दिवशी होत असल्यानं याला विशेष महत्व आहे. ही परिषद सायबर, अवकाश यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधल्या आव्हानांचं मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यासाठी सैन्य दलाच्या क्षमता विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या परिषदेत मंत्रालयात विकसित केलेल्या भविष्यवेधी एप्लिकेशनचं प्रात्यक्षिक, भविष्यातील युद्ध संकल्पना आणि कार्यप्रणाली तसंच धोरणांशी संबंधित नवीन सिद्धांतांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल पारामारिबो इथं सुरानामचे परराष्ट्र मंत्री मेलविन बेउआ यांची भेट घेऊन चर्चा केली आणि दोन्ही देशांदरम्यान संयुक्त आयोगाच्या नवव्या बैठकीत भारतीय आणि सुरिनामच्या शिष्टमंडळानं उभय देशांच्या संबंधांचा सर्वसमावेशक आढावा घेतला. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, संस्कृती आणि परस्पर लोकसंपर्क आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सखोल आणि वैविध्यपूर्ण होण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन जयशंकर यांनी केलं आहे. परस्पर घनिष्ठ लोकसंबंध हा उभय देशांच्या नात्याचा पाया असल्याचंही परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. आखाती प्रदेशातील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं अमेरिका आणि इराण सामंजस्याच्या निकट पोहोचत असल्याचं चित्र आहे. प्रादेशिक सूत्रांनुसार एका मसुदा करारावर सक्रिय चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक पानी 14 कलमी आराखड्यामुळे व्यापक कराराच्या दिशेनं वाटाघाटींसाठी 30 दिवसांची मुदत मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा आढावा घेत असल्याचं इराणनं म्हटलं आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. मात्र चर्चा अयशस्वी झाल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू होऊ शकते असा इशाराही दिला आहे. दरम्यान इस्रायलच्या सूत्रानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वाटाघाटींच्या प्रगतीबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. दरम्यान इस्रायलनं बेरूतच्या दक्षिण उपनगरात हिजबुल्लाच्या एका वरिष्ठ कमांडरला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. युद्धविरामानंतर लेबनीज राजधानीतील हा पहिलाच हल्ला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्याच्या संभाव्य मोहिमेचा भाग म्हणून फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा लाल समुद्रात तैनात केला आहे. फ्रान्सच्या लष्करानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात चार्ल्स डी गॉल विमाननाहू जहाजांसह इटली आणि डेन्मार्क यांची प्रत्येक एक युद्धनौका लाल समुद्राच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत. संघर्ष पूर्ण थांबल्यानंतर सुरक्षित वाहतुकीसाठी पायाभरणी करण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटन संयुक्तपणे एका प्रस्तावावर काम करत आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं पंजाब किंग्जला 33 धावांनी पराभूत केलं. सनरायझर्स संघानं 236 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज संघाला केवळ 202 धावाच करता आल्या. दिल्लीत 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 त्यागराज मैदानावर आयोजित होणार आहे. स्पर्धेमध्ये 35 हून अधिक देशातील खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दिल्ली सरकार आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि तसंच आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगडसह अंदमान निकोबार बेटांवर आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळम सह उर्वरित देशभरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
भारत व्हिएतनाम दरम्यान

0: विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर, संयुक्त व्यापार मंचाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग. आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, निवेदन सहभाग उमा दीक्षित, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. ऐकूया रूपक एकला चालो रे.
3: जिथे न भीती शिवे मनाला, जिथे राहती ताठर माना, शब्द जिथे सत्यातून जन्मे, जिथे न बंधन पडते ज्ञाना. स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गी प्रभू, स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गी प्रभू, जागृत करीतू माझ्या देशा, जागृत करीतू माझ्या देशा. श्रोते हो, कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्त जेथ भय शून्यो या प्रसिद्ध बंगाली कवितेतल्या कविवर्य वसंत बापट यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या ओळी. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रवींद्रनाथांचं योगदान फार मोठं आहेच, मात्र स्वातंत्र्याची त्यांच्या मनातली संकल्पना ही लौकिकार्थापेक्षा खूप व्यापक होती. ती होती भीतीपासूनचं स्वातंत्र्य, भयापासूनची मुक्ती. आणि त्याची सुरुवात होते ती अगदी बालवयापासून. परीक्षा, अभ्यासक्रम, वेळापत्रक या बंधनात अडकलेले विद्यार्थी दिवसअखेरीस एवढे थकून भागून जातात की त्या व्यतिरिक्त नवं काही शिकण्याची उमेदच त्यांच्यात उरत नाही. या यांत्रिक व्यवस्थेत त्यांच्यातल्या आंतरिक उर्मींना फुलण्याची संधी शिल्लक राहत नाही याची गुरुदेवांना खंत वाटायची. आणि त्यातूनच आपल्या मनातली अनोखी शाळा निर्माण करण्याच्या कल्पनेनं रवींद्रनाथांच्या मनात घर केलं. रवींद्रनाथांच्या मनातील अनौपचारिक मुक्त शिक्षणाची संकल्पना 22 डिसेंबर 1901 या दिवशी प्रत्यक्षात साकारली. तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून कोणतंही अर्थसहाय्य न घेता केवळ स्वखर्चातून आपल्या स्वप्नातली आदर्श शाळा त्यांनी सुरू केली. नाव दिलं शांतिनिकेतन. पूर्वीच्या गुरुकुल परंपरेप्रमाणे साधेपणा आणि आताच्या काळातील आधुनिक विद्या यांचा समन्वय या शिक्षणात असावा हा या संकल्पनेचा गाभा होता. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानविज्ञानाच्या विविध शाखांबरोबरच साहित्य, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र यासारख्या त्यांच्या आवडत्या कला आणि विद्या शिकण्याचाही आनंद त्यांना मिळावा. मैदानी खेळांमधून शारीरिक सुदृढता साधतानाच भारतीय संस्कृती, समानता, सौहार्द, प्रेम, सत्य या जीवनमूल्यांची रुजवात त्यांच्या कोवळ्या बालमनात व्हावी अशी गुरुदेवांची इच्छा होती. या शाळेच्या उद्घाटनासाठी स्वतः गुरुदेव टागोरांनी मोरा शातेर परे मोन, म्हणजे आम्ही जीवनात सत्याची कास धरू या अर्थाची प्रार्थना लिहून ती मुलांकडून बसवून घेतली आणि सादर केली.

रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये पहिल्या दिवशी फक्त 5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ज्यामध्ये एक खुद्द त्यांचाच मुलगा रथींद्रनाथ हाही होता। लहान मुलांचं मन अत्यंत ग्रहणक्षम आणि संवेदनशील असतं। आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल असतं। पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या मनातल्या सर्व प्रश्नांची योग्य प्रकारे उत्तरं देऊन त्यांना तथ्य समजावलं पाहिजे असा रवींद्रनाथांचा दृष्टिकोन होता। आणि त्याच अनुषंगानं त्यांनी शांतिनिकेतनमधील शिक्षणाची आखणी आणि नियोजन केलेलं होतं। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा त्यांनी प्रयोगशील आणि कृतिशील बनून जीवनाचा भरभरून आनंद घ्यावा असं त्यांना वाटायचं। 4 भिंतींच्या बंदिस्त वर्गाऐवजी खुल्या नैसर्गिक वातावरणात आमराईतल्या वृक्षाच्या छायेत ही शाळा भरली, आजही भरते।

0: निसर्ग आणि समाज जीवन यांच्याशी समन्वय साधणारे एक एक कल्पक उपक्रम रवींद्रनाथ सुरू करत आणि विद्यार्थ्यांना त्यात असे काही गुंतवून ठेवत की त्यांना वेळेचं भानही उरत नसे आणि मनमुराद आनंदही त्यांना मिळत असे. सुरुवातीला शांतिनिकेतनचा हा प्रयोग फार यशस्वी झाला नाही याची दोन कारणं होती. एक म्हणजे रवींद्रनाथ तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या धोरणांचे टीकाकार होते, त्यामुळे इंग्रजांच्या सेवेत असलेल्या भारतीय लोकांना सरकारनं मुलांना शांतिनिकेतनमध्ये पाठवाल तर याद राखा अशी तंबीज दिलेली होती. दुसरं म्हणजे कोलकात्यातला त्यावेळचा तथाकथित उच्चभ्रू श्रीमंत वर्ग रवीबाबूंच्या या साध्याशा शाळेत आपल्या मुलांना पाठवायला फारसा राजी नव्हता. रवींद्रनाथांची थोरवी हे लोक जाणत नव्हते अशातला भाग नाही, पण एका कवीचं मनोराज्य अशा हेटाळणीनं ते या प्रयोगाकडे पाहत होते. साहजिकच सुरुवातीला शांतिनिकेतन चालवण्यासाठी रवींद्रनाथांना खूप तारेवरची कसरत करावी लागली. जगन्नाथपुरीला असलेलं आपलं घर त्यांनी विकलं, पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकले, एवढंच काय पण त्यांच्या पत्नी मृणालिनी देवींनी आपले लग्नातले दागिनेसुद्धा त्यांच्या हवाली केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच राहण्या जेवण्याचीही मोफत सोय शांतिनिकेतनात होती. स्वतः मृणालिनी देवी साधंच पण रुचकर आणि पौष्टिक जेवण मुलांसाठी तयार करत. सुरुवातीच्या काळात फक्त मुलंच तिथं शिकत, पण काही दिवसातच मुलींनाही प्रवेश मिळू लागला. मुलं आणि मुलींचे वर्ग एकत्र भरत, ज्यातून परस्पर सामंजस्य आणि सहशिक्षणाचं उद्दिष्ट आपसुकपणे साधलं गेलं. शिक्षणाचं माध्यम बंगाली असलं तरी इंग्रजी हा एक विषय म्हणून शिकवला जाई. याशिवाय वेगवेगळ्या देशातल्या संस्कृतींची ओळख करून देण्यासाठी देशविदेशातील विद्वानांना गुरुदेव शांतिनिकेतनमध्ये आमंत्रित करत. शांतिनिकेतनच्या कार्याची कीर्ती हळूहळू सर्वदूर पसरू लागली. त्याचवेळी बहुआयामी व्यक्तिमत्वाचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर साहित्य क्षेत्रात तेजानं तळपत होते.
1: पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड युगल भंग विंध हिमाचल जमुना गंगा उच्छल जलधि तरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशिषु मागे गाहे तब जय गाथा.
0: शांतिनिकेतनात रवींद्रनाथांनी विविध शैक्षणिक आणि कलात्मक उपक्रम सुरू केले. यात मुलांकडून गाणी म्हणून घेणं, नृत्य शिकवणं, त्यांच्यासाठी स्वतः छोटी छोटी नाटकं लिहून ती त्यांच्याकडूनच करवून घेणं, अशा असंख्य पातळ्यांवर रवींद्रनाथांनी जणू आपलं तन मन धन या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांचं या संदर्भातलं योगदान आणि त्यांची एकूणच थोरवी याबद्दल आपल्याशी संवाद करत आहेत प्रतिभा सूर्य रवींद्रनाथ टागोर या पुस्तकाचे सहलेखक प्रदीप कुलकर्णी.
2: टागोर हे विलक्षण प्रतिभेचं वरदान लाभलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. रवींद्रनाथांना शाळेतील चार भिंतींच्या आतलं पाठांतरावर भर देणारं शिक्षण कधीच आवडलं नाही. संवेदनशील आणि सर्जनशील असलेल्या रवींद्रनाथांना जगाविषयी आणि आजूबाजूच्या निसर्गाच्या वैविध्याविषयी वाटणाऱ्या अपार कुतूहलामुळे बंदिस्त शाळेत त्यांचं मन कधीच रमलं नाही. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिकवावं या विचारांचं बीज त्याचवेळी त्यांच्या मनात रुजलं असावं. मातृभाषा हेच शिक्षणाचं माध्यम असायला हवं असा त्यांचा आग्रह असे. या सर्व विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी 22 डिसेंबर 1901 या दिवशी कलकत्त्यापासून जवळच असलेल्या बोलपूर या गावात शांतिनिकेतन विद्यालय सुरू केलं. परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी आणि शिक्षकांनी मिळून ठरवला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना निसर्गाचा, श्रमाचा, ज्ञानाचा, संवादाचा, समानतेचा, भारतीय संस्कृतीचा, साहित्याचा, त्याचबरोबर इतर कलांचा आणि मैदानी खेळांचा अनुभव मिळालाच पाहिजे ही शांतिनिकेतन विद्यालयाची प्रमुख उद्दिष्ट रवींद्रनाथांनी ठरवली होती. रवींद्रनाथांचे वडील आणि आजोबा मोठे जमीनदार असल्यामुळे स्वतःची इस्टेट सांभाळण्याचं काम करण्याच्या निमित्ताने रवींद्रनाथांना गरीब शेतकऱ्यांच्या

आणि एकूण सामान्य माणसांच्या आयुष्याची आणि त्यांच्या समस्यांची कल्पना आली. शेतकऱ्यांना शेतीचं आधुनिक ज्ञान देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील लोकांना कुटिरोद्योग करता यावा यासाठी त्यांनी शांतिनिकेतनपासून जवळच श्रीनिकेतन नावाची संस्था 6 फेब्रुवारी 1922 स्थापन केली. आर्थिक अडचणींना तोंड देऊन या सर्व संस्था चालू राहाव्यात म्हणून त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत अफाट कष्ट घेतले. देशात आणि परदेशात व्याख्यानं देऊन त्यांनी या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य मिळवलं. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा मिलाप व्हावा आणि या संस्कृतींमधील चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या कानांवर पडाव्यात यासाठी रवींद्रनाथांनी पाश्चिमात्य देशातील विद्वानांची त्यांच्या संस्कृतींवरील भाषणं आयोजित करता यावीत, तसेच त्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास करता यावा या उदात्त हेतूने 1921 साली विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. 1625 वर्षानंतर देखील आजही या तिन्ही संस्था उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.

0: 14 नोव्हेंबर 1913 हा दिवस शांतिनिकेतनमध्ये अक्षरशः दिवाळीसारखा अवतरला. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान नोबेल पुरस्कार गुरुदेव टागोरांना जाहीर झाल्याची तार या दिवशी तिथे आली. या घटनेमुळे टागोरांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. आता ते एक आंतरराष्ट्रीय व्यक्ती झाले होते. कोलकाता विद्यापीठानं त्यांना डिलीट पदवी देऊन सन्मानित केलं. ब्रिटिश सरकारनं सर पदवी दिली. नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी रवींद्रनाथ स्टॉकहोमला जाऊ शकणार नव्हते, म्हणून स्वीडिश अकादमीनं बंगालच्या गव्हर्नरांकरवी हा पुरस्कार रवींद्रनाथांना शांतिनिकेतनमध्ये स्वतः येऊन प्रदान केला. पुरस्काराची रक्कम तब्बल 8000 पाऊंड एवढी होती. आपल्या सहकार्याला रवींद्रनाथ म्हणाले, चला शांतिनिकेतनमधलं ड्रेनेजचं काम आता मार्गी लागेल. ही संपूर्ण रक्कम रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतनच्या कार्यासाठी दान केली. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर शांतिनिकेतनकडे लोकांचा ओढाही वाढला. 17 फेब्रुवारी 1915 या दिवशी गांधीजींनी शांतिनिकेतनला भेट दिली. रवींद्रनाथांनी त्यांना महात्मा म्हणून प्रथमतः संबोधलं आणि गांधीजींनीही टागोरांचा उल्लेख गुरुदेव असा केला. रवींद्रनाथ प्रतिभावान कवी होते, तसेच तत्वचिंतक आणि एक उत्तम शिक्षकही होते. लहान मुलांना रंजकतेनं एखादा विषय समजवावा तर तो गुरुदेवांनीच. यासाठी त्यांनी खास मुलांसाठी पाठ्यपुस्तकं लिहिली. सहज पाठ या नावानं ही पुस्तकं आजही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकण्यासाठी काही वर्षांपूर्वी शांतिनिकेतनला भेट दिली होती आणि त्या अनुभवांवर आधारित वंगचित्रे या नावाचं एक सुंदर पुस्तकही त्यांनी लिहिलं. रवींद्रनाथांच्या सहज पाठाबद्दल पुलंनी फार छान लिहिले.
1: रवींद्रनाथ टागोर या माणसापुढे मी जर मनोमन लोटांगण घातलं असेल तर प्राथमिक शाळेची पाठ्यपुस्तकं रचल्याबद्दल. वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे, पण शैशवाचं स्मरण म्हणजे काय ते टागोरांचे सहज पाठ वाचल्यावर कळतं. ही पाठ्यपुस्तकं म्हणजे रस रंग गंध नाद यांच्या सृष्टीतली आनंददायक सहल आहे. बंगाल्यांच्या गेल्या 4 पिढ्या या पाठ्यपुस्तकातून शिकताहेत. सहज पाठ ही टागोरांची बंगालला सर्वात मोठी देणगी. कुठेही म्हणून उपदेशाचा स्पर्श नाही, उलट त्या पोरांची स्वप्न जणू त्यांच्याशी त्या पुस्तकातून बोलत होती. आम्ही आकार इकाराचे धडे, काका उठा, दार उघडा असल्या वृक्ष वाक्यातून शिकलो. टागोरांनी काना मात्रा टोप्या शिकवताना पोरांना गाण्यातून त्यांची ओळख करून दिली. आलो होय, गेलो भॉय, चारी डिक झिक मिक, याचा अर्थ उजेड होय, गेले भय, चोहो बाजू झुंजू मुंजू. हा रोजचा अनुभव छंदातून नाचत आला. मग त्या पहाटेबरोबर सारं गाव कसं जागलं, माणसं कामाला कशी लागली, पाडे पेरू हरिहर, मधुराय बांधे घर, होडी हाके पातुपाल, धाग्य जाणे जयलाल, धरे सुकाणू दीननाथ, अविनाश रांधे भात, खेड्यातला मुलगा आणि मुलगी हीच डोळ्यापुढे धरून गुरुदेवांनी हे सहज पाठ रचले. दर 2 धड्यानंतर सुट्टीशी संबंध. चला उद्या सुट्टी, आज सुट्टी आहे, काय करूया, असे उल्लेख. सहज पाठात मुळाक्षरांखाली 2-2 ओळींची गाणी आहेत. रश्यई दिघई बोशे खाय खीर खोई, रसवई दीर्घई बसून खाई खीर लाही, चोछो जोझो दोले दोले बोजा निये हाटे छोले, च छ ज झ डोले डोले बोजा घेऊन बाजारात चालले. अशी ही मजेदार बालगीतं. त्यातली मुळाक्षरं मुलांचे खेळगडी होऊन येतात. ई ई खीरलाही खातात, ऊ ऊ कुत्रे होऊन भुंकतात, ए ऐ दही विकायला जातात, ओ ओ दोघे भाऊ वहिनीला म्हणतात भात खाऊ.
0: शिक्षण तज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी सांगताना रवींद्रनाथांच्या सहवासात या पुस्तकाचे लेखक विलास गीते म्हणाले,
2: रवींद्रनाथांना शिक्षण तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जाते. त्यांना स्वतःला औपचारिक शिक्षण कधीच आवडले नाही, त्यामुळे ते औपचारिक शिक्षण टाळून आपल्या जमीनदारीची व्यवस्था पाहण्यासाठी गेले होते. नंतर मात्र त्यांनी स्वतःची शाळा स्थापन केली, तिचे नाव दिले शांतिनिकेतन. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था. शांतिनिकेतन हे विद्यालय होते तर विश्वभारती हे विश्वविद्यालय, आणि आजही या दोन्ही संस्था चांगल्या चालू आहेत. शांतिनिकेतन मधील एक गमतीदार प्रथा म्हणजे कुठल्याही वर्गाच्या विद्यार्थ्याला कुठल्याही वर्गामध्ये बसता येत होते, पण बहुधा लहान मुलं वर्षा वर्गात बसत नसतात, तर मोठी मुलं कधी कधी लहान मुलांच्या वर्गात येऊन बसत, कारण तिथले शिक्षक गोष्टी खूप छान सांगत, आपल्याला आवडतं तेच शिकावं असं रवींद्रनाथांचं म्हणणं होतं. आवडत नसलेल्या विषयांचं जर शिक्षण घ्यायला लावलं तर ते त्या विद्यार्थ्यालाही आवडत नाही आणि त्यात तो प्रवीणही होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तरच शेती हा त्यांचा आवडीचा विषय होता. शांतिनिकेतन बरोबरच शेती आणि ग्रामोद्योग यांच्यासाठी श्रीनिकेतन ही संस्था त्यांनी स्थापन केली. अनेक कलावंतांना हेरून त्यांनी शांतिनिकेतन मध्ये आणलं. नंदलाल बोस, विनोद बिहारी मुखोपाध्याय, अवनींद्रनाथ ठाकूर ही त्यातली ठळक नावे. सत्यजित राय हे सुद्धा शांतिनिकेतन मधीलच विद्यार्थी होते.
0: शांतिनिकेतन नावारूपाला आली. शिक्षण क्षेत्रातला अनोखा प्रयोग म्हणून गुरुदेवांचं त्यासाठी सर्वत्र कौतुकही झालं, पण त्यासाठी अथक परिश्रम, दृढ निश्चय आणि झालेली टीका, हेटाळणी या साऱ्या अग्निदिव्यातून त्यांना पार पडावं लागलं होतं. प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतिनिकेतनचा वैश्विक व्याप निर्धारानं पेलला. जीवनाचं ध्येय शुद्ध असेल तर आत्मविश्वासानं एकट्यानंच वाटचाल करून सुद्धा ते ध्येय साध्य करता येतं, याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि शांतिनिकेतन.

0: गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे आत्ताच आपण ऐकलं. सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते. निवेदन सहभाग उमा दीक्षित. निर्मिती सहाय्य चेतना झांजे. लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 9:43 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. वरदक्षिणा या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुधीर फडके यांनी गायलेलं. गीतकार ग.दि. माडगुळकर, संगीतकार वसंत पवार.

रघुनाथ साळोखे आणि सहगायकांनी गायलेली ही पारंपरिक गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते राम कदम आणि चित्रपट होता झुंज. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भोळी बाबडी या चित्रपटातलं गीत गायलं आहे भीमसेन जोशी वसंतराव देशपांडे यांनी. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

लाखाची गोष्ट या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटातलं गीत गायलं आहे रेखा डावजेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहगायकांनी. गीतकार आहेत गदी माडगुळकर, संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

ते असायचं, पण त्यासोबतच अनेक गोष्टी होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झाला आहे, पण गोठवलेले ते क्षण अजूनही ताजे आहेत. अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिले, त्या स्वप्नभरल्या शाली अंगावर घेऊन दिवस फुलपाखरासारखा जायचा. हा सगळा भन्नाट गाण्यांचा असा काळ होता. तुम्ही असे चित्रपट जर का मॅटिनीला पाहिले असतील तर बोलूया याच विषयी. विषय आहे मॅटिनी शो. आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात सकाळी 11:05 संवादिका असतील सुलभा सौमित्र, तर जरूर संपर्क साधा स्वरसंवाद कार्यक्रमात. गीतबहार कार्यक्रमात ऐकूया मामा भाचे या चित्रपटातलं गीत गायलं आहे जयवंत कुलकर्णी यांनी. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत एन दत्ता.

श्रोत्यापूर्वी मार्टिनीला लागलेले चित्रपट बघणं हा त्या काळात एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. त्यात एक धुंदी असायची, उन्माद असायचा. तो पुरेपूर अनुभवला असेल तर त्याचे पडसाद, त्याच्या आठवणी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मनाला ऊर्जा देणाऱ्या, उभारी देणाऱ्या आहेत. केवळ चित्रपट नटनट्या इतकंच ते मर्यादित नव्हतं,

मामाभाचे या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं, जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं. या गीतासोबतच गीतभार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार कार्यक्रमात ऐकूया जैत रे चैत या चित्रपटातलं गीत. गायलं आहे आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी. गीतकार आहेत नाधो महानोर आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

जोगवा या चित्रपटातलं गीत श्रोते हो अत्ताच आपण ऐकलत, अजय गोगावले आणि सहगायकांनी गायलेलं. गीतकार होते संजय पाटील आणि संगीतकार होते अजय अतुल. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत. गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत अनिल अरुड.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो। याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत।
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर। माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं।
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।

मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सहगायकांच्या आवाजात. गीतकार जगदीश खेपुडकर आणि संगीतकार विश्वनाथ मोरे.

ते तर असायचंच, पण त्याही सोबत इतर अनेक गोष्टी होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झालेला आहे, पण गोठवलेले ते क्षण अजूनही ताजे आहेत. अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिले, त्या स्वप्नभारल्या शाली अंगावर घेऊन दिवस फुलपाखरासारखा जायचा. हा सगळा काळ भन्नाट गाण्यांचा होता. तुम्हीही अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिले असतील तर नक्की संवाद साधा. आजचा विषय आहे स्वरसंवाद कार्यक्रमात मॅटिनी शो. सकाळी 11:05 संवादिका असतील सुलभा सौमित्र, तर जरूर संपर्क साधा स्वरसंवाद कार्यक्रमात.

0: خطري.
1: तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल, तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल, तर लय झाक होईल, लय झाक होईल.
2: चल चल गळ्यात पडू नको.
3: माझ्या अंगणात, माझ्या अंगणात पोरी तुझं काय काम का, मी तर नाम वाला, हो मी तर नाम वाला, बदनाम व्हायचं नाही का.

धूमधडाका या सिनेमातलं शांताराम नांदगावकरांचं हे गाणं होतं. शब्बीर कुमार आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं. याबरोबरच श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज अनवर हुसेन यांचं संतुरवादन आपल्याला ऐकत आहोत. संतुरवादनात राग तोडी आपण ऐकणार आहोत. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केलेली आहे. ऐकूया अनवर हुसेन यांनी संतूरवर वाजवलेला राग तोडी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, सकाळचे 11:05 झालेली आहेत. आता आपला सगळ्यांचा आवडता आणि अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम आमच्या अस्मिता वाहिनीचा स्वरसंवाद एकमेकांशी आज आपण बोलणार आहोत, त्यामुळे खूप आम्ही आनंदी आहोत. तुम्ही देखील खूप उत्सुक असालच असताच म्हणजे नेहमी बोलूया.

0: नमस्कार श्रोते हो, स्वरसंवाद कार्यक्रमात मी सुलभा सौमित्र आपल्यासोबत। श्रोते हो, आज थोडे आपण खूप मागे जाणार आहोत। सिनेमा, भारतीय सिनेमा आणि सिनेमा वेडे असे आपण लोक आहोत। मराठी लोक तर आपले, महाराष्ट्रीयन लोक तर खूप नाटक वेडे, सिनेमा वेडे, म्हणजे सांस्कृतिक सगळं गाणं, संगीत, कला ह्या सगळ्यांनी परिपूर्ण असे आपण मराठी माणसं आहोत। मॅटिनी शो आठवतं तुम्हाला? मॅटिनीला लागलेले सिनेमे बघणं हा त्या काळात एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता, हो की नाही? त्यात एक धुंदी असायची, उन्माद असायचा, आणि तो पुरेपूर अनुभवला असेल तुम्ही सगळ्यांनी, त्याचे पडसाद, त्याच्या आठवणी। वय कोणतंही असो, आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असू देत, आपल्या मनाला ऊर्जा देणारी, उभारी देणारी किंवा उभारी देणाऱ्या अशा या घटना किंवा असा हा काळ होता। केवळ म्हणजे सिनेमा किंवा त्यातील नटनट्या, अभिनेत्री, अभिनेते इतकंच ते मर्यादित नव्हतं। म्हणजे हे सगळं तर असायचंच, पण त्यासोबतही इतर अनेक गोष्टी होत्या। आज मॅटिनीचा काळ हा इतिहास जमा झालेला आहे, पण ते क्षण आपल्या मनात जे गोठवलेले आहेत, आपल्या हृदयात, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये, ते अजूनही ताजे आहेत। जेव्हाही आपण असा विषय निघतो तेव्हा आपण भरभरून उत्साहाने बोलतो। अनेक चित्रपट तुम्ही मॅटिनीला पाहिलेले असतील, आणि हा सगळा काळ श्रोते हो भन्नाट गाण्यांचा असा होता। तर बोलूया मॅटिनी शो विषयी, तुम्ही कोणते सिनेमे बघितलेत आणि काय तुम्हाला आवडलं, आणि काय मॅटिनी शोला जायचं म्हणजे किती धावपळ दुपारी 12 शो, तर अशा अनेक गमती जमती सुद्धा त्या मॅटिनी शोशी संबंधित असतात। तर हे सगळं आज बोलूया, धमाल करूया, धमाल गाणी ऐकूया, छान गप्पा मारूया। तेव्हा जरूर फोन करा। फोन येतो आहे, फोन घेते आधी। हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो नमस्कार।
1: सुलभाताई, अरुणा जोशी बोलते खारघरहून।
0: हा बोला अरुणाताई।
1: नमस्कार
0: नमस्कार।
1: आजचा विषय खूपच म्हणजे तुम्ही म्हणाल तसा खरंच जिव्हाळ्याचा आहे, आणि खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या। तर मला आठवतंय ते आम्ही लातूरला रिगल टॉकीजला गुरुदत्तचा प्यासा सिनेमा बघायला गेलो होतो, आणि जुने सिनेमे त्यावेळी फक्त मॉर्निंग शोच असायचा। 10:30-9:30 दरम्यान तो सिनेमा होता, मला आठवत आहे ते। आणि आमची 10वीची परीक्षा संपली होती, आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी परीक्षा संपली म्हणून शेवटच्या दिवशी गेलो होतो पिक्चर बघायला, मला आठवत आहे। म्हणजे एन्जॉय करायला की बाबा स्ट्रेस सगळा, आणि सिनेमाला गेलो त्यावेळेमुळे सगळ्या एकत्र पुन्हा भेटलो आम्ही मैत्रिणी, आणि खूप मजा केली होती। आणि सिनेमा तर खूपच सुंदर होता, मला आठवतोय चांगला गुरुदत्तचा सिनेमा। म्हणजे वहिदा रहमान आणि त्या गुरुदत्तची ऍक्टिंग तर खूपच सुंदर होती, आणि गाणी फार सुंदर, अजून चांगलीच लक्षात राहिलेली आहे। आता टीव्हीवरती गाणी बघायला लागलं की तर सगळं सीन त्यावेळेचा आठवतो, कसं आपण सगळे मिळून गेलो होतो वगैरे। आणि मग इंटरव्ह्यूला आम्ही मस्तपैकी मँगोला वगैरे प्यायलो होतो सगळ्याजणी, ती सगळे आठवणात जागी झाली। आणि दुसरा कागज के फूल पण असाच आम्ही बघितला होता सिनेमा गुरुदत्त। त्यावेळी ते जुने सिनेमे असे रेग्युलर शोला लागायचे नाहीत, मॉर्निंग शो असायचे त्याचे, त्यामुळे तो त्यावेळेलाच जाऊन बघावा लागायचा सिनेमा। आणि आम्ही अर्थात त्यावेळेला म्हणजे एन्जॉय करायचं म्हणून गेलो होतो, आणि सिनेमाला जाऊन सगळा स्ट्रेस परीक्षेचा निघून गेला, आणि तेवढंच मजा आली होती। ते सगळं आता आठवलं मला, त्यातली गाणं पण मला एक ते वहिदा रहमानचं एक छान गाणं आठवतंय, दोन ओळी गुणगुणू का?
0: हो हो म्हणा की।
1: जनक्या तुने कळी, जनक्या मैने सुनी, बात कुछ बंधी गई, जनक्या तुने कळी, गणिका तुने सुनी बात कुछ बंदी गई जाने क्या. या गाण्यावर वहीदारे म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन इतकी सुंदर होती ना की अजून म्हणजे लाज वाटतंय त्याला, वर्ड्स नाहीत बोलायला.
0: ऐका हे गाणं, चला धन्यवाद.

0: हॅलो हॅलो नमस्कार.
1: हॅलो, हा मी बोरोलीहून बिपिन म्हात्रे बोलतोय.
0: हा बोला. हा
1: हा, तुम्ही जो मॅटिनी किंवा मॉर्निंग शो बद्दल बोलताय ते जवळजवळ मी माझा तो वय 83 आहे आणि जवळजवळ माझं वय 15 ते 18 वर्षाचं असताना आम्ही ते पिक्चर बघायला जात होतो. थिएटरला ना त्यावेळेला तिकडे तीनच शो असायचे, 3, 6, 9 आणि 12 शो मॅटिनी म्हणून असायचा. थिएटरला तो मॅटिनी शो 9 असायचा, त्यावेळेला 12 शो चालू झाला होता. 12, 3, 6, 9 अशा वेळेला ना त्या मला तर इतकं आठवत की आम्ही काही जुने जुने पिक्चर म्हणजे बूट पॉलिश 420 वगैरे असे पिक्चर आम्ही बघायला जात होतो आणि अलेक्झांडर थिएटरला इंग्लिश पिक्चर बघायला जात होतो. त्या वेळेला तिकडे असं तिकीट कमी असायची, त्यावेळेला 5 आणे 12 आणे अशी तिकीट होती. 5 आणेचं सगळीकडे कुठेही तुम्ही बसा, 5 आणे तिकीट म्हणजे तुम्ही पहिला गेलात तर पहिला. असं आम्ही तर धावपळ आमची असायची तिकडे पिक्चर बघण्यासाठी. पण मजा व्हायची, म्हणजे धावपळ तिकडे व्हायचीच. पण तो आणि ते पिक्चर म्हणजे कसे रेग्युलर पिक्चर थिएटरला होते, पिक्चर तिथून गेल्यानंतर मग मॅटिनी म्हणून तिथे बघायला म्हणून असायचे.
0: धन्यवाद. हो हो धन्यवाद. आपण
1: पिक्चर बघितलं मी.
0: ओके. हॅलो हॅलो नमस्कार.
2: हॅलो नमस्कार, जोशी बोलते, अंबरनाथ फोन.
0: बोला जोशी सर.
2: लातूर मधल्या सिनेमाची आठवणी आहे का? तर लातूर मध्ये 5 चित्रपटगृह होते आणि बहुतेक सगळे एक सोडला तर बगळे मोडकळीस आलेले होते. तर अशा परिस्थितीमध्ये 1970 प्रेम पुजारी हा चित्रपट रिलीज झालेला.
0: अच्छा.
2: आणि 2 ऑक्टोबर 1970 पहिल्या दिवशी पहिला शो सकाळी 11 ज्याला ओपनिंगचा जो बोलतात तो प्रेम पुजारीचा पहिला दिवशी पहिला शो सकाळी 11 होता आणि त्याच्यासाठी तुफान गर्दी असायची आणि म्हणजे प्रत्यक्ष तिकीट घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा आणि त्याच्यामध्ये मारामारी. तर अशा ह्याच्यामध्ये त्यावेळेला जमिनीवर बसायला 25 तिकीट, बाकावरती 50 आणि खुर्ची असेल तर 75 आणि बाल्कनीमध्ये 1 रुपया असं हे तिकीट होतं. तर ते आम्ही प्रेम पुजारी पाहिला आणि सगळ्या प्रेक्षकांची नजर असायची ती रेल किती येतं. तर 20 म्हणल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं आणि त्याच दिवशी काय झालं की गांधी जन्मशताब्दीचा समारोप समारंभ होता. तर त्याच्या अगोदर गांधीजीचं ट्रेलर चालू होतं. तर हे मध्ये कशाला असं वाटलं लोकांना, तर त्यातलं जे लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे रंगीला रे, अगदी त्याच्यामध्ये त्यांनी जीव प्राण ओतून ते गाणं गायलेलं आहे. आणि दुसरा एक असा पिक्चर आठवतो की बालक हा चित्रपट आहे, लहान मुलांनी पाहावा असं जरूर. आणि त्याच्यामध्ये एक सुनले बापू ये पैगाम मेरी चिट्ठी तेरे नाम, सुमन कल्याणपूरकर यांनी गायलेलं गाणं. आणि दुसरं भगवान की देखो भूल बिछड गया एक डाली से फूल रहा अब किसके नाता, हे अशा प्रकारचे पुष्कळ चित्रपट मॅटिनी मध्ये पाहिलेले. आणि याच्यामध्ये काय की आमच्याकडे पैसे नसायचे, परंतु माझ्या मित्राचं दुकान होतं आणि त्याच्या दुकानामध्ये सिनेमाचे पोस्टर लागायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये दर आठवड्याला 2 पास मिळायचे. तर अशा प्रकारे ते 5 वरती आम्ही पुष्कळ पाहिले. धरती धरती कहे पुकार के जिने की राह असे म्हणजे पुष्कळचे चित्रपट पाहिले. तर ह्या काही दी ट्रेन पाहिला ज्याच्यामध्ये राजेश खन्ना आणि नंदा, गवार पाहिला ज्याच्यामध्ये राजेंद्र कुमार आणि वैजयंती माला या दोघी आहेत, त्याच्यामध्ये वैजयंती मालाचं ते गाणं प्रसिद्ध आहे. गवार पिक्चर मध्ये राजेंद्र कुमारची डबल रोल आहे. आन मिलो सजनाचं पण तसं झालं, आम्ही आम्हाला 5 मिळाले आणि आम्ही ते राजेश खन्ना आणि आशा पारेख असं मला वाटतं. आया सावन झुमके असंच पाहिला, जिने किरा असंच पाहिला आणि सुनले बापू हे पैगाम बालक मधलं हे गाणं कधी क्वचितच ऐकायला मिळतं. त्याच्यानंतर शतरंज पाहिला राजकुमार आणि राजेंद्र कुमार आणि वहिदा रेहमान यांचा. त्याच्यानंतर एकटी पाहिला जे सुलोचनाचं जे गाणं आता हल्ली लागतात आकाशवाणीवरती सुद्धे. तर माझ्या मित्राचे एक वडील आकाशवाणीवरती कीर्तन करत होते, त्यांचं नाव केशवराव कराडे तर हे केशवराव कराडे हे लातूरमध्ये पोलीस प्रॉसिक्युटर होते आणि त्यांचा मुलगा माझा मित्र होता, तर आम्हाला त्यांच्याकडून हे कुठल्याही थिएटरचे पासेस मिळायचे आणि त्यामुळे मोफत मध्ये प्रत्यक्ष प्रोजेक्टर रूम मध्ये जाऊन सुद्धा चित्रपट पाहायला मिळायचे. अशा पुष्कळ आठवणी येतात. तर बाकी श्रोत्यांना बोलण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मी माझं बोलणं थांबतो आणि सुनले बापू ये पैगाम हे सुमन कल्याणपूरचं गाणं सापडलं तर पहा.
0: हो हो हो हो.
2: धन्यवाद
0: धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार.
3: मी गणेश पाटील बोलतोय.
0: हा बोला. हा
3: आपला विषय म्हणजे इतका मजेशीर आहे. मी उगाच सगळे लांबण न लावता कुठले पिक्चर बघितले आणि कुठले नाही पाहिले आणि कुठले पाहायचे राहिले हे सांगण्यापेक्षा मॅटिनी शो जो होता त्या काळामध्ये त्याच्यासाठी तयारी कशी करायला लागायची, धावपळ कशी असायची हे सांगतो. त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये असो, कॉलेजमधून आम्हाला जवळच रिगल थिएटर, कॅपिटल थिएटर असे सगळे थिएटर आसपासला त्या साऊथ मुंबईमध्ये होती. एक आमचा मित्र बातमी आणायचा की अरे अमुक एक पिक्चर मध्ये इंग्लिश पिक्चर लागलेला आहे आणि तो 11:30 ला जायचं, तर आपण कसं प्लॅन करूया. आणि त्यावेळेला आमच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये काय आम्ही ठराविक विद्यार्थी जे ऍबसेंट जर राहिलो ना तर ते पटकन प्रोफेसर पकडायचे. तर मग आम्ही सांगायचं इतरांना अरे कोण आमचा रोल नंबर घेतला तर यस सर म्हणायचं बस. मजा असायची ती. तर बरं 3-4 लोक जर ऍबसेंट राहिले तर तेवढं प्रोफेसरांना कळायचं नाही. आणि मग ती तयारी अशी असायची की तो शो 11 ते 2 वगैरे असायचा. जेवणाचे त्याला मग घरी सांगायचं काहीतरी की बाबा आम्हाला डबा नको आहे, पण सांगायचं नाही की मॅटिने बघायला जातोय म्हणून, नाहीतर घरी मार पडेल.
0: बरोबर.
3: तयारी मजा असते ना ती खरोखरच. पिक्चर
0: हा
3: असतोच बघण्यासारखा पण ही तयारी मजेशीर असते.
0: बरोबर आहे, अगदी खरं. धन्यवाद आपण फोन केला.
3: ओके ओके.
0: धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार.
4: तुम्हाला नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय.
0: हा बोला. हा
4: खरं तर आज आळंदीला आलोय आणि इंद्रायणी काकी पासून फोन लागलाय.
0: अच्छा. अरे

0: त्या नावाची चिठ्ठी निघेल त्याने बिल द्यायचं आणि तिथून मग मॅकेनिश होणार आष्टा टॉकीज मध्ये जायचो माणिक चौकातल्या नगरला.
1: अच्छा,
0: तेव्हा सुद्धा असं 9 वाजता मॅकेनिश असायचं. मग कॉलेजचे तास बंक करून तू तू मॅम आहे टी टी एम एम तू तुझ्या तिकिटाचे पैसे द्यायचे मी माझ्या तिकिटाचे पैसे आणि अशा पद्धतीने आम्ही मॅकेनिशो पाहायचो.
1: अच्छा,
0: त्यासाठी आदल्या दिवशी तयारी केली जायची की उद्या आपल्याला जायचंय नाश्ता चहा पाणी करून जायचंय म्हणून. तिथे जुने चित्रपट पाहिल्याचे मला आठवतंय, नावं एक्झॅक्टली आठवणार नाही पण तुम्हाला किस्सा नक्की गमतीशीर सांगतो. नुकतंच तेव्हा वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि किशोर जव्हळ नावाचा विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आला. तर त्याने आम्हाला पूर्ण ते नगरच्या टॉकीज मध्ये तेव्हा सुनील दत्त आणि नूतन यांचा मिलन चित्रपट लागलेला होता. त्याने 60-70 मुलामुलींसाठी पूर्ण बालकनी बुक केली होती सुलभाताई.
1: त्यामध्ये
0: वेफर्स, नाश्ता, पाणी, नंतर कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या आणि इतकं एन्जॉय केलं की सिनेमा म्हणलं की मला ती आठवण जागृत होते आणि पूर्ण बालकनी केल्याची ती आठवण अजूनही म्हणजे हृदयाच्या कुपीत जपून ठेवली आहे. आता नदीकाठी इतक्या छान हवा येते ना, जरी श्रावण महिना नसला तरी मिलन चित्रपटातलं गीत आहे सावन का महिना पवन कवी सोर, इथे छान हवा सुटली आहे नदीकाठी. तर हे गीत जर आपण ऐकवलं तर खूप मॅकिनी शोच्या आठवणी द्विगुणित होतील आणि खूप वेगळा विषय घेतला. तुम्ही पण नक्की सोलापूरला असताना मॅकिनी पाहिलेच असतील.
1: ऐका तुमचं गाणं.
0: हो
1: धन्यवाद.

0: शोर
1: पवन पर शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

तर श्रोते हो, ही मुळात थिएटरमधली सिनेमाची संस्कृती खरं आता संपून गेली आहे, हो ना? प्रेक्षकांचा सहभाग, दाद देण्याची पद्धत, म्हणजे हे आता जवळपास नाहीच, म्हणजे नसल्यातच जमा झालेलं आहे. आणि जसं ते म्हणाल की आत्ता कुडाळकर ह्या श्रोत्यांनी आपल्याला सांगितलं की कोको कोलाच्या बाटल्या वगैरे, तर इंटरवल झाल्यावर येणाऱ्या त्या थंड पेयांच्या बाटल्या आणि तो ओपनर फिरवला येणारा आवाज, हे सगळं आता नाही आहे. म्हणजे त्यातला आतला मायावी काळोख, पडदा सरकल्यावर येणारा आवाज.

0: हे सगळं अजून आपल्या प्रत्येकाच्या कानात साठवलेलं आहे आणि म्हणूनच मॅटिनी शो मॉर्निंग शो याची एक वेगळीच गंमत होती, एक वेगळा उत्साह होता, उत्सुकता होती. हॅलो हॅलो नमस्कार. हां बोला. हां
1: हॅलो.
0: हां बोला. हां
1: मी नीता पाटील बोलते.
0: हां बोला.
1: आजचा विषय खूपच मस्त आहे. आमच्या जुन्या आठवणी सगळ्या जागा केला हो. आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना का पिक्चर बघत नव्हतो का तेवढा पॉकेट मनी नव्हता, पण नंतर जेव्हा सर्व्हिसला लागलो तेव्हा असं किती पिक्चरची आम्हाला नावं पण पूर्वी माहीत नव्हती पण गाणी माहिती होती. मला आठवत मी आमच्याजवळ रॉक्सी थिएटर होतं, तिकडे पिक्चर लागायचे सकाळचे मॅटिनी आणि ते काहीतरी साधारण 9:15 आणि 12:30 संपायचे. म्हणजे आम्ही जेवायला परत घरी तर माझा भाऊ बोलला चला आज माझ्या याच्यातून पगारातून तुम्हाला पिक्चर दाखवतो. आम्ही तिघं भावंड गेलो, एक कुठला तरी वेगळाच पिक्चर लागलाय तो बघायला गेलो आणि तो पिक्चर बदलला होता नेमका तेव्हा. म्हणजे काय असेल तू बघूया. आणि मग सुरू झाला ना पिक्चर तो होता झुमरू. का ती गाणी एकावर एक सुरुवात बघून आम्ही अक्षरशः खुश झालो. कारण ती जुनी पिक्चर फक्त मॅटिनीला लागायची आणि त्यातला ते कोई हमदम ना मिला वगैरे ते गाणं इतकं बरं वाटलं ना म्हणजे तल्लीन होऊन आम्ही एन्जॉय केलं. नंतर आता मग आम्ही जेव्हा नोकिया लागलो, मी बँकेत होती, स्टेट बँक आमची मेन ब्रांच फोर्ट मध्ये होती आणि आमच्या बाजूला पाठच्या बाजूनी रिगल आणि पुरो निरोस थिएटर होत. आम्हाला तेव्हा दोन क्लिअरिंग असायचे, एक साधारण 11:30 ते 1 संपायचे आणि दुसरं एकदम 3 यायचं. मग आम्ही आमच्या डेस्क ऑफिसरला पटवून ठेवायचो, तो सांगायचो अरे अरे रिगलला जा रिगलला मेरीलँड मेंडोसा लागलाय. मग आम्ही काय करायचो पिक्चरचं सुरुवात वगैरे गेली चालेल, पिक्चरचं ते ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे ट्रेलर जाऊ. मेन पिक्चर इंग्लिश असताना तो 1.5 असतो, त्यामुळे आम्ही टॅक्सी करायचो पहिलं क्लिअरिंग पूरक करून टॅक्सी करून पळून जायचो आणि पिक्चर बघून परत गपचूप सेकंड क्लिअरिंगला हजर. आणि आमचा ऑफिसर अगदी आम्हाला कोऑपरेट करायचं, कोणी विचारलं दोघी गेल्या कुठे एवढा वेळ, मग ते सांगायचं नाही ते भुलेश्वरला गेल्या जरा एक साडी बदलायची होती म्हणून येतील ते आता सेकंड क्लिअरिंगला. म्हणून ती आठवण मला प्रकर्षाने आठवलं.
0: अच्छा
1: अशा आम्ही खूप मजा केली.
0: वा वा किती मस्त बघा बरं. अशा
1: आता हसायला येतं मला सगळे विसरलेले दिवस आठवण येते.
0: बरोबर धन्यवाद.
1: ओके धन्यवाद.
2: चला
1: चला.

0: मैं हूँ झुमझुम झुमझुम झुमरू फक्कड़ घूम बन के घुमरू मैं ये प्यार का गीत सुनाता चला।
1: हेलो हेलो नमस्कार।
2: हेलो
1: हाँ बोला। हाँ
2: मी शांतापूर जरूर आश्विनी मोहिते बोलते।
1: हाँ बोला। हाँ
2: हाँ आजचा विषय म्हणजे काय आठवणीतून एकदम तुम्ही जागा केला तुझ्या
1: आठवणीमध्ये।
2: तर माझा मॅट्रिमोनी शो सांगते मी भारत माताला अष्टविनायक म्हणून लागलेला मॅट्रिमोनी शो भारत। आणि त्यावेळेला मला काय जास्त पिक्चर बघायला आवडत नव्हते आणि त्यावेळेला नेमकी ना रॉकेलची कन्सर्न असायची। माझी रोज रॉकेलचे डबे रेशनच्या लायनीला लावायचो आणि संध्याकाळी सहाला घेऊन द्यायचो गाडीच्या आली। तर एकदम मला विचारायला आली मैत्री अगं चल तुझं पण तिकीट काढलंय हे डबे राहून दे 3 वाजेपर्यंत पिक्चर सुटेल आणि तोपर्यंत गाडी येईल साडी तिला। पण मी कोणाला विचारलं पण नाही मागे पुढे बघा माझ्या डबा मी डब्याकडे बघितलं आणि मी आता अष्टविनायक गणपती जेव्हा मी जेव्हा येत आहे माझ्या डबा बघ।

0: आणि मी ऑस्ट्रेलिया बघून झालं वगैरे तीनला आले, तोपर्यंत गाडी येऊन माझा डबा कोणी रस्त्यावर टेकलेला सगळे रांगेत उभे होते, मागे पुढे मागे पुढे पोलीस पण आलेले. मग आता मला एवढा राग आला, म्हणजे त्या गणपतीचा म्हणजे अष्टविनायका मी कधी जायचं तुझा गणपती बघायला आले तुला म्हटलं माझ्या डबावर. तोपर्यंत एक बाई माझा डबा घेऊन जाताना मला दिसली, पटकन उतरला तो डबा, म्हटलं गणपती देव डबा तुम्हाला मिळवून आहे.
1: हॅलो हॅलो हॅलो, फोन कट झाला बहुतेक त्यांचा.

0: हेलो हेलो नमस्कार हेलो नमस्कार बोला
1: हेलो
0: हाँ बोला हाँ
1: हाँ मी बोरेलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: हाँ बोला प्रतिभा.
1: मैत्रिणी शो आहे ना, पहिला म्हटलं तर मला हा शब्द फक्त माहित होता, त्याच्यामध्ये काय असतं हे माहित नव्हतं. ते आता मी सगळ्यांच्या ऐकतोय, पण मैत्रिणी शो मला एवढीच माहिती होती की म्हणजे नवीन जर रिलीज होतो त्यावेळी ना, म्हणजे आता मी 78 ची आहे, त्यावेळेला एवढा पिक्चरचं हे नव्हतं आणि घरातून मेन म्हणजे पाठवत नव्हते. मग ज्या नोकरीला लागली तेव्हा बाकी मला ते पिक्चर, ते पण कसे ऑफिस ड्युटी मध्ये करायचं, कारण संध्याकाळी परत आपल्याला वेळेवर घरी जायला पाहिजे ना, म्हणून त्या ऑफिस त्या ऑफिसरला आदल्या दिवशी काम पटापट पटापट आपण लवकर निघायचं आणि सांगायचं त्याला बस आला समजा समजा सांगलं की आत्ता जग गेला अशी मजा करून तो पिक्चरला जात होतो. त्यावेळीची ती मजा असते ना ती खरंच छान असते, जी काय लपून छपून जो पिक्चर बघतो.
0: बरोबर आहे.
1: आणि नुसतंच नाही, समजा कोणीतरी दिसलाच आपल्या ओळखीचा तर लपायची पहिला वेळ होते,
0: बरोबर
1: त्याला दिसलं ना पाहिजे ना, आणि त्याने आम्हाला बघितलं आम्हाला कळलं ना, त्याने तोही लपला आणि आम्ही लपलो.
0: बरोबर.
1: काय बाहेर दोघेही लपल्यानंतर मजा आता कधी बाहेर पडत आहे, काय बाहेर पडत ना, आम्ही काय बाहेर पडतो, आणि शेवटी नेमके दोघे एकदम बाहेर पडले आणि अरे चा काय हे अरे असं, पण त्याला सांगत ना आम्ही अरे आम्ही दुसऱ्या पेस्टिंगला चाललोय दुसऱ्या पिक्चर पेस्टिंग दुसरीकडे असं, पण नाही तो जातोय कधी त्या थिएटरच्या पुढ्यातच भेटलाय ना, पण त्याला अंदाज नाही एवढा, त्यावेळेला तो पिक्चर आम्ही मस्त भेटली बघितला, पण त्या आतमध्ये गेल्यानंतर ती कामची हे होती ना जल्लोच होता म्हणता, तो पिक्चर राहिला बाजूला पण कशा आतमध्ये आले ह्याचीच मजा जास्त होती.
0: बरोबर. धन्यवाद धन्यवाद. आपण खूप छान. थँक्यू
1: छान छान. थँक्यू थँक्यू.
0: तर श्रोते हो, हा जो हे जे श्रोते सगळे भरभरून बोलत आहेत, मजा सांगतायत मॅटिनीचे, हा जो एक कैफ आहे हा मल्टिप्लेक्समध्ये नाही का नाही हे सांगता येत नाही, पण मॅटिनीचं एक वेगळेपण होतं हे मात्र खरं आहे. म्हणजे आत्ताच्यासारखं चित्रपट साक्षरता वगैरे असा काही प्रकार त्या काळी नव्हता, होतं फक्त एक वेडेपण. म्हणजे आज सगळं बदललं आहे, टी व्ही मोबाईलवर सिनेमे आहेत, म्हणजे एक पडदा असं थिएटर जाऊन खूप, म्हणजे एक सिंगल थिएटर जाऊन असं एक मल्टिप्लेक्स मोठे मोठे आलेले आहेत, आणि ती मजा जी आहे मॅट्रिक शोची एका एका थिएटरमध्ये एका पडद्यावर जाऊन बघण्याची ती मात्र थोडीशी गेलेली आहे. आणि हां, त्यावेळी खरं तर ना मॅटिनीला काळा बाजार नसायचा, तुम्हाला माहिती आहे ब्लॅकनी तिकीटं वगैरे विकायची, पण तो काळा बाजार तसा मॅटिनी शोला नव्हता आणि त्यामुळे सिनेमा आपला हा बजेटमध्ये बघून व्हायचा हो ना. आणि उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना बॅटरीचा प्रकाश पाडून तो ती सीट दाखवली जायची आणि मग आपली सीट शोधत शोधत बसायचो, मग उशिरा आलेल्या प्रेक्षकाचा एक प्रश्न असायचा हळूच, तो किती वेळ झाला सुरू होऊन, आणि ह्या प्रश्नाला काही अर्थ नसायचा हो ना.

0: हेलो, नमस्कार,
1: नमस्कार। मी
0: बोला।
1: अर्चना डोंबिवलीवरून बोलते।
0: हाँ
1: मला मी ऍक्च्युली माझं माहेर बँड्रा आहे। बँड्रा म्हणजे तुम्हाला माहितीये, सगळं चारही बाजूनी हे आपलं थिएटर्स आहेत आणि सगळे हे पण राहतात, ऍक्टर्स वगैरे पण तिथेच राहतात, त्यामुळे आम्हाला वेळ लागणं नक्कीच म्हणजे स्वाभाविक आहे। पण आमच्या वडिलांना आवडायचं नाही ते, तिथे म्हणजे जेईटी गॅलेक्सी जेमिनी जे काय असेल ते सगळी थिएटर्स तिथे असायची, बँड्रा टॉकीज हे। तर त्यामुळे आम्ही मला पिक्चरचं खूप वेळ होतं, तर म्हणजे आणि राजेश खन्ना माझा फेवरेट होता, त्यामुळे त्याचा पिक्चर आला की फर्स्ट डे फर्स्ट शो मी आणि माझी मैत्रीण जायचोच जायचो, फक्त आईला सांगायचं कारण बाबांना आवडायचं नाही। माझी लहानपणाची एक अशी एक आठवण सांगायची आहे की अगदीच लहान होतं म्हणजे 10-12 वर्षाचे असतो तेव्हा, मुझे गिने जो पिक्चर होता आणि सगळी आजूबाजूची मुलं गेली, त्यांच्याबरोबर मी आणि भाऊ पण गेलो बघून आलो, फक्त आईला माहित होतं की आम्ही गेलोय, आई म्हणजे तसं सांगायची नाही बाबांचा मार पडेल म्हणून। आल्यानंतर आम्हाला जे बाबांना कळलं आणि जे झोपटलं आम्हाला, बापरे मुझे गिने जो थांबा आता तुम्हाला होत आहे म्हणून, अशी खूप मजेदार गोष्ट म्हणजे खूप। आणि आता आम्ही डोंबिवलीत आहोत आणि आता ते वेळही गेलं तर तो एक काळच असा होता की आणि तसे पिक्चर आता येतही नाहीत।
0: बरोबर आहे, हो हो हो, धन्यवाद आपण फोन केला, थँक्यू।

0: स्वर संवाद कार्यक्रमात श्रोते हो आपण बोलतो आहोत. श्रोते हो, आणखी एका कार्यक्रमाची आपल्याला आठवण करून द्यायची. आज एक विशेष कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं आपल्या सगळ्यांना खास आमंत्रण.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर

0: सावरकर सभागृह दादर पश्चिम प्रवेश विनामूल्य
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण सूर गौरव संध्या
2: तेव्हा जरूर या सगळेजण आपण रसिक आहोत.

तर श्रोते हो, सिनेमाच्या आठवणी या खूप अनेक रंगी आहेत. मॅटिनी त्यातली एक ही छटा होती, म्हणजे केवळ आपल्यासाठीच नाही तर अनेक रसिकांच्या आणि अनेक गावांच्या छटा म्हणजे मॅटिनी शो. श्रोते हो, उद्या जर सिनेमाचा म्हणजे सिनेमाचा इतिहास, ह्या शोबद्दलचा इतिहास जर लिहिला गेला, मॉर्निंग शो, मॅटिनी शो, रनिंग शो वगैरे, तर ह्या मॅटिनीचा उल्लेख जरूर असेल ह्या, असं मला वाटतं. आणि श्रोते हो, सिनेमा नाटक आपल्या मराठी माणसाच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि म्हणूनच आपण मराठी माणसं, महाराष्ट्रीयन माणसं आपण अधिक संवेदनशील देखील आहोत. तर ही संवेदनशीलता आज जपूया, एकमेकांना सहकार्य करूया, राहूया एकमेकांसोबत, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी हरवतात जास्त.

0: सुरेश भट यांची ही रचना होती, भैरवी काळे यांनी गायलेली, संगीत दिलं होतं सुभाष अपटवार यांनी.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: कवी सौमित्र यांचं हे गाणं होतं, मिलिंद देंगळे यांनी गायलेलं. भावधारा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजतात. आता नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळाचा कार्यक्रम आता आम्ही नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो कशा आहात? आनंदात, मजेत आणि खूप गडबडीत ना? कारण आता तर आपल्या सर्वांचा लाडका मे महिना सुरू झालाय. जरी तो कडक उन्हाचा असला तरी अनेक मैत्रिणींना हा फार आवडतो, कारण या दिवसात सहकुटुंब सहपरिवार बाहेर फिरायला जाणं सोपं होतं, सहज जमतं. तर कुणाला वायवळणापासून सर्वच पाककलेचे विविध प्रकार करता येतात. सख्यांनो प्रत्येकीची आवड वेगळी, तसा अनुभव आणि तसतशा आठवणी सुद्धा. यामुळेच तर अगदी वर्षभर आपण सारेच या मे महिन्याची आतुरतेनं वाट पाहत असतो. तेव्हा सख्यांनो या साऱ्या गोष्टी करताना स्वतःसोबत

कुटुंबियाची सुद्धा योग्य ती काळजी घ्या. भरपूर हसा, हसवा आणि आपला लाडका वनिता मंडळ कार्यक्रम देखील ऐकत राहा. मैत्रिणींनो, कुटुंबामध्ये घरामध्ये सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं तर तिथलं वातावरण छान हसरं खेळकर राहण्यास मदत होते. यासाठीच मग काही ठिकाणी तर अजूनही सारे लहान थोर मिळून हमखास काही ना काही बैठे खेळ तर खेळतातच. आणि खेळ खेळताना येणारी ती मजा, तिचा आनंद, तो अनुभव अगदी अविस्मरणीय. सख्यांनो, यामुळं स्वतःचं आरोग्य सुधारता सुधारता त्या कुटुंबाचं, त्या समाजाचं आरोग्य देखील सुधारतं. आपल्याकडे इतके खेळ आहेत, काही पारंपरिक तर काही नव्यानं आलेले सुद्धा. आता तर खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक स्कॉलरशिप सुद्धा मिळतात, त्याचा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये फायदाच होतो. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये ऐकूया ॲथलेट अनुपमा भोयर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही आमंत्रित केलंय खो खो आणि ॲथलेटिक्समध्ये लाँग डिस्टन्स धावपटू म्हणून यशस्वी खेळाडू म्हणून नाव कमावलेल्या आणि अनेक मेडल्स आणि पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या अनुपमा भोयर कडू यांना. अनुपमाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: अनुपमाताई, एक काळ असा होता की वर्तमानपत्रामध्ये भोयर भगिनींचं नाव वाचलं की त्या जिंकूनच येणार असा आत्मविश्वास आमच्यापैकी सगळ्यांनाच वाटायचा. तो विश्वास तुम्ही सार्थही ठरवला, तर याबद्दल काय सांगाल?
1: हो, मी याबद्दल नक्की काही तुम्हाला सांगायची इच्छुक आहे. त्यावेळेला भोयर सिस्टर म्हटलं की अपर्णा, अनुपमा आणि रश्मी भोयर या नावाजलेल्या होत्या. आणि जनरली आम्ही जिथे पण क्रॉस कंट्री का पार्टिसिपेट करायला जायचो त्यावेळेला एक बर्डन राहायचं, प्रेशर राहायचं की भोयर सिस्टरचं. पण ते प्रेशर सहज अगदी कमी व्हायचं ते आमच्या कोचमुळे, कारण की आम्हाला त्यावेळेला फक्त एवढंच समजत होतं की तुम्हाला मेहनत करायची आहे आणि आमचे कोच भाऊ कणे जे सांगतील त्या पद्धतीने. त्याच्यामुळे हे बर्डन आम्हाला कधी आलंच नाही आणि आम्हाला जे अचीव करायचं आहे ते भाऊ प्लॅनिंग करायचा आणि त्या पद्धतीने आम्ही मेहनत करायचं. आणि ऑफकोर्स या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा वाटा राहिला तो माझ्या वडिलांचा, कारण की त्या काळात मुलींनी धावायला जाणं किंवा ग्राउंडवर जाणं ही खूप मोठी गोष्ट होती. आता ही फार साधारण गोष्ट झाली आहे. त्यावेळेला स्पोर्ट्सला एवढी व्हॅल्यू नव्हती, पण त्यावेळेला खूप डेअरिंग घेऊन माझ्या बाबांनी जे डिसिजन घेतलं की आपल्या तिघीही मुलींना त्यांनी ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला, धावायला आणि मेन म्हणजे रस्त्यावर प्रॅक्टिस करायला पाठवलं, त्याच्यामुळे त्यांचा दोघांचाही हा विश्वास सार्थक करायसाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली. आणि तशी मेहनत जसं आमचा कोच सांगेल तसं आम्ही करत गेलो आणि भोयर भगिनींचं नाव शेवटपर्यंत चांगलं राहावं याचा सराव केला. आणि त्यामुळेच भाऊची मेहनत, आमची मेहनत, आमच्या वडिलांची मेहनत या सगळ्यांचं एक फलस्वरूप असं आलं की आम्ही तिघीही बहिणींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावेळेला नाव गाजवलं आणि तिघींनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल्स आहेत. आणि त्यावेळेला आम्ही तिघी बहिणी या पहिल्या सिस्टर्स होतो की ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पार्टिसिपेट करून मेडल्स देखील घेतलेत.
0: अरे वा, खूप छान. म्हणतात ना की गुरुविना कुठलंही ज्ञान हे अपूर्णच असतं. अनुपमाताई, ते अगदी तुम्ही सार्थ ठरवलं.
1: हो बिलकुल, गुरु नसेल तर खरंच आपण काही नाही करू शकत गुरुविना, कारण की त्याच्या मार्गदर्शनाखालीच आपण करू शकतो. आपल्या हातात मेहनत करणं आणि पूर्ण विश्वासाने करणं एवढंच असतं. आणि आम्ही खरंच खूप नशीबवान होतं की त्यावेळेला खूप नावाजलेला कोच भाऊ काणे आम्हाला भेटला, त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो.
0: तर अनुपमाताई, सगळ्यात आधी आपण जी आंतरराष्ट्रीय मॅच खेळलात त्या मॅचबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: हो बिलकुल, कारण की

0: आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणं हे खूप मोठं स्वप्न होतं, किंवा त्यावेळेला सगळ्यांचंच ते मोठं स्वप्न होतं. आणि मेहनत म्हणा आणि नशिबाचा खूप मोठा भाग होता तिच्यात की आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉम्पिटिशन करू शकलो. माझी पहिली कॉम्पिटिशन झाली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर, मी सिलेक्ट झाले नॅशनलनंतर ते वर्ल्ड क्रॉस कंट्रीसाठी. इंडियाच्या टीमकडनं 4 मुली गेल्या होतात. ऑफकोर्स मुलींची आणि मुलांची वेगवेगळी टीम राहायची, तिच्यामध्ये अंडर 20 आणि ओव्हर 20 असे वेगवेगळे ग्रुप्स पण राहायचे. आणि मी अंडर 20 पार्टिसिपेट केलं होतं. वर्ल्ड क्रॉस कंट्री फ्रान्समध्ये झाली होती आणि तिथे आम्ही इंडियाच्या चमूकडनं पार्टिसिपेट केलं होतं क्रॉस कंट्रीमध्ये.
1: खूप छान. आणि मग जकार्तामध्ये जी एशियन क्रॉस काउंटी खेळली गेली होती त्यात भारतीय संघाला सिल्व्हर मेडल मिळालं होतं, हा क्षण खूप आनंदाचा होता, तर याविषयी सांगा ना.
0: हो, तो क्षण माझ्या जीवनातला सगळ्यात मौल्यवान क्षण होता, कारण की तुम्ही इंडियातर्फे पार्टिसिपेट करणं आणि तुमच्या टीमनी पार्टिसिपेट करता करता कोणतीही सुविधा नसताना, इव्हन तुम्हाला धावण्यासाठी शूज देखील नव्हते, अशा परिस्थितीत इंडिया च्या टीमनी सिल्वर मेडल त्यावेळेला घेतलं होतं. आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती की मी त्या टीमचा एक भाग होते.
1: आणि त्या तो क्षण तुम्ही कसा अनुभवला ते ऐकायला आवडेल आम्हाला.
0: खूपच म्हणजे इतका आनंद होता त्यावेळेला, म्हणतात ना आजकाल पैर जमी पे नाही मेरे, असलीच काहीतरी कंडिशन होती. आणि पार्टिसिपेट करणं आणि दुसऱ्या देशात जाणं, फ्लाईटमध्ये बसणं, हे इतके असे अनुभव अगदी नवीन होत्या. आणि नवीन म्हणजे आजकाल तर कोणी पण बसतो फ्लाईटमध्ये, पण त्यावेळेला फ्लाईटमधून प्रवास करणं, इंडियाचा ट्रॅकसूट आपल्या ट्रॅकसूटच्या मागे इंडिया लिहिलंय याचा अभिमान इतका होता, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणायचा पण खूप आनंद वाटायचा की तो इंडियाचा ट्रॅकसूट घालून आपण जातोय प्रॅक्टिसला, रस्त्याने लोक आपल्याकडे पाहतात आहे, सगळ्या आपल्या एरियाला आपण जिथे काम करतो आहे असे सगळ्या ठिकाणी माहिती आहे की हिने इंडिया खेळलेली मुलगी आहे, त्याच्यामुळे तो एक वेगळाच अभिमान होता, वेगळाच अनुभव होता तो. आणि ज्यावेळेला आमची टीमनी तिथे गोल्ड मेडल घेतलं त्यावेळेला तो इतका मोठा क्षण होता आणि आमच्या पूर्ण टीमचा तिथे फोटो काढल्या गेला, आमचं कौतुक केलं गेलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यावेळेला एशियन क्रॉस कंट्रीला नाही पण वर्ल्ड क्रॉस कंट्रीला मी आवर्जून सांगायची तुम्हाला इच्छा ठेवते की वर्ल्ड क्रॉस कंट्री फ्रान्सला झाली होती. ऑफकोर्स वर्ल्डमध्ये मेडल वगैरे घेणं इतकं सोपं नाही आहे म्हणा.
1: खरंच म्हणजे तुम्ही सांगताय तेव्हा तो क्षण तुम्ही अनुभवताना किती भारावून गेले असाल हे आता आपण कल्पना करू शकतो. नक्कीच अनुपमाताई, मग या प्रवासाच्या दरम्यान वेगवेगळ्या मैत्रिणी भेटल्या असतील, नवीन वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या मुली भेटल्या असतील, तर तो अनुभव कसा होता?
0: हो हो, खूप अगदी इंडियातले सगळे स्टेटमधून तिथे पार्टिसिपेट करायला यायचे लोक, केरला, कोलकाता, महाराष्ट्र, वेगवेगळ्या ह्याच्यात यायचे. आणि बरेच वेळा ना आपल्याला त्यांची भाषा केरलाची तर बिलकुलच नाही समजत, साऊथवाल्यांची भाषा. आणि आपल्या टीममध्ये समजा दोन मुली केरलाच्या आहेत आणि आपण आहोत, त्यांना हिंदी समजत नाही, इंग्लिश समजत नाही,
1: कम्युनिकेशन
0: कसं करायचं, तरी पण प्रॅक्टिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही यायचा कारण की कोच आपापल्या पद्धतीने सगळ्यांना शेड्यूल देत राहायचे. पण त्यावेळेला मजा राहायची मैत्रिणीमध्ये, कारण की त्यावेळेला ना फोन्स पण नव्हते किंवा सेल नव्हते किंवा कम्युनिकेशन कसं करायचं. भेटीगाठी व्हायच्या त्या कॉम्पिटिशनला जेव्हा आम्ही कुठे एकत्र भेटायचो, ते त्यांच्या स्टेटकडनं यायचे, आम्ही आमच्या स्टेटकडनं यायचे, तीच भेट गाठवायची. किंवा पत्रही फारच एखादी आपली खास फ्रेंड असली तिलाच लिहिल्या जायचं, तरी पण जेव्हाही भेटायचं तेव्हा आनंदातच भेटायचं.
1: आणि अशा प्रवासादरम्यान मैत्रिणी ही पक्क्या मैत्रिणीही बनत असतील ना?
0: हो हो बिलकुल, कॉन्टॅक्ट राहायचा. पण जसं आता कसं तुम्ही कुठेही जा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तर फोन असल्यामुळे दुरावा नाहीच बिलकुल. पण तिथे त्यावेळेला भेटीगाठी आमच्या ज्या व्हायच्या ते जनरली कॉम्पिटिशनमध्ये किंवा एखाद्या फंक्शन्सला आम्हाला सत्कार करायला बोलवलं आहे वगैरे अशा ठिकाणी राहायचं आणि तेच एक स्त्रोत होतं एकमेकींना भेटायचं किंवा बोलायचं, म्हणजे जे नागपूरच्या बाहेरचे होते त्यांच्यासाठी.
1: खूप छान सांगितलं. तर अनुपमाते, तुम्ही ज्या वेळी खेळत होता तो काळ आणि आताचा काळ यात तुम्हाला कसं अंतर जाणवतं? मग
0: खूप खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही असंच एकदा गोष्टी करत होतो ना त्यावेळेला मी आणि माझी बहीण अपर्णा, ती पण इंटरनॅशनल प्लेअर आहे, तर एकदा आम्ही असंच दुःखच व्यक्त केलं म्हणायचं की यार किती छान या लोकांना आता जे प्लेयर्स आहेत त्यांना सुविधा भेटत आहे, त्यांना जिममध्ये जाता येत आहे,

0: छान छान डेव्हलप झालेल्या आहे. जीन आणि त्यांना शूज भेटतात आहे, त्यांना ड्रेस भेटतो आहे छानसा, पॅन्ट्स आणि जे कम्फर्टेबल राहतात आणि जर्सीज. त्यावेळेला म्हणजे मला आठवत आहे की मला एकदा स्पाइक्स हवे होते आणि ऑफकोर्स आम्ही ॲज युजल सगळ्या घरांमध्ये राहतात त्यावेळेला चार बहिणी पाच बहिणी अशाच टाईपचे राहायचे आणि एक कमावता माणूस, तर सोपं नव्हतं ते. तर मला अजूनही आठवते की माझ्या दिवाळीचा ड्रेस मी सोडून त्या पैशामध्ये मी स्पाइक घेतले होते. तर मी तर जे नवीन पिढी आहे मी त्यांना खरंच लकी म्हणेन. आम्हाला नव्हत्या सुविधा तरी पण मेहनत आणि चिकाटी जिद्द त्याच्या भरोशावर आम्ही टिकलो.
1: मग अनुपमा, ते त्यावेळी तुम्हाला मग प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक पाठबळ हे फार गरजेचं आहे, मग हे कुठून मिळवलं?
0: हो बिलकुल, पैसा खूपच जरुरी आहे, तो स्टार्टअपच असतो. तुम्हाला एखादी गोष्ट किंवा एखादं अचीव करायचं तर पैसा लागतोच. पण त्यावेळेला बाबा आपल्या याच्यातनं, कारण की बाबा भयंकर इंटरेस्टेड होते म्हणूनच आम्ही या क्षेत्रात आलो आणि करू शकलो. तर घरी ते डाएटचं वगैरे, डाएट म्हणजे असं आजकालचं प्लॅन डाएट होत आहे तसं नव्हतं भेटायचं आम्हाला, पण जस्ट एक मगभर दूध, ओले शेंगदाणे आणि काही काजू आणि केळं हे याच्या भरोशावरच काढलं म्हणलं तरी चालेल.
1: म्हणजे जो फिटनेस राखायचा तो आहार तुम्ही घरातूनच मिळवला?
0: घरूनच, घरात न मिळायचा. आणि त्यावेळेला मला भाऊचं पण एक आठवत आहे, भाऊ स्वतः स्टेट बँकमध्ये जॉब करायचा आणि भाऊनी जे त्याला माहीत होते की जे स्टार प्लेयर्स आहे तर तो स्वतः पण आपल्या पेमेंटमधून खूप खर्च करायचा. तर आमचे कोच जे होते भाऊ काणे ते स्वतःच्या सॅलरीमधून जेव्हा आमचं वर्क शेड्यूल कम्प्लीट व्हायचं त्यावेळेला ग्राउंडवर ते आदल्या रात्री शेंगदाणे भिजत टाकायचे आणि मग ते ग्राउंडला घेऊन यायचे आणि ज्यांचंही वर्क शेड्यूल हेवी झालाय त्यांना ते रेग्युलर शेंगदाणे खायला देत होते. आणि नॉनव्हेजचं म्हणाल तर सगळे नॉनव्हेज खात नाही, पण त्याही वेळेला माझे कोच भाऊ काणेंनी स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर कोणा ज्यांच्या घरी नॉनव्हेज चालतं त्यांच्या घरी ते पैसे द्यायचे, त्यांच्या घरी नॉनव्हेज आणून होतो आणि जे पण स्टार प्लेयर आहे त्यांना तिथे तो जेवायला द्यायचा. हे एक मोठा डाएटचा आहे. आणि त्यासोबत भाऊ काणेंनी अजून एक हे केली होती व्यवस्था की आमचं प्रॅक्टिस झाली की ऑफकोर्स ॲथलेटिक्समधली सगळ्यात ग्रेट प्लेयर चारूताई, चारुलता नायगावकर, आम्ही तिच्या घरी जायचो आणि तिच्या घरी कॅन आणलेली राहायची मोठी आणि सोयाबीन मिल्क. त्यावेळेला प्रॅक्टिस झाल्यानंतर ज्या ज्या अलॉटेड प्लेयर होते चांगलेवाले तर त्यांना दोन बॉटल ते मिल्क प्याला द्यायचे, हाच आमचा हार राहिला.
1: अरे वा. आता नॅशनल लेव्हलवर खेळताना अनेक शहरांचा प्रवास आपण केला असेल, तर एखाद्या नॅशनलच्या मॅचचा अनुभव सांगा ना.
0: हो, नॅशनल लेव्हलवर मी लॉंग डिस्टन्स रनर होती आणि जनरली लॉंग डिस्टन्समध्ये मी 800 आणि 1500 मीटर मध्ये पार्टिसिपेट करायची आणि मला नॅशनल लेव्हलवर मेडल पण आहे. पण माझं मेन होतं क्रॉस कंट्री, 5 किलोमीटर 8 किलोमीटर. तर मी नॅशनल लेवलचा मोठा अनुभव म्हणजे जो मला लक्षात राहील शेवटपर्यंत तो असा की ज्यावेळेला आम्ही नॅशनल खेळासाठी पतियाळाला गेलो होतो क्रॉस कंट्रीसाठी आणि त्या नॅशनलमधून चार जणींची निवड होणार होती, ज्या पहिल्या चार येणार होत्या त्या इंडियाच्या टीमसाठी सिलेक्टेड होणार होत्या. त्यावेळेला जी जीव तोडून मेहनत आम्ही केली होती की सिलेक्ट व्हायचं आहे काहीही केलं तरी, तर तो अनुभव खूप मोठा आहे, म्हणजे जीवनात कधीही न विसरणार. आणि इतकं भयंकर टेन्शन त्यावेळेला होतं की पहिल्या एवढ्या जणींमधून फक्त चारच जणी जाणार, त्याच्यामुळे आणि त्यावेळेला हिमतीने आणि मेहनतीने एक टार्गेटच होतं म्हणा ती जीवनातलं. आणि मी त्यावेळेला सेकंड प्लेस घेतली होती आणि आपल्या इंडियाच्या टीमसाठी सिलेक्ट झाली होती. आणि चार जणींची टीम सिलेक्ट झाल्यावर थोडं दुर्दैव म्हणा किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा त्या लोकांनी ती टीम कॅन्सल केली आणि डबल ट्रायल घेतल्या आणि दुसऱ्यांदाही त्यांनी ट्रायल घेतल्या, त्यावेळेला मी सेकंड आली. अपर्णा ताईचा प्रश्नच नव्हता, ती सिलेक्ट होतच होती आणि ती होणार आहे हे कन्फर्म होतं. थोडासा डाऊट होता तो माझाच होता आणि तिथेही माझं दुर्दैव पुन्हा वाढलं. जे काही प्रॉब्लेम झाले असेल ते मला नाही माहिती काय झालं, त्यांनी तिसऱ्यांदा ट्रायल ठेवल्या आणि मग तिसऱ्यांदा कोणीतरी नॅशनल कॉम्पिटिशन होती जी ऑफकोर्स मी ज्यासाठी गेले होते, तर त्यांनी तेव्हा म्हटलं आता इथून ज्या चार मुली येतील आपल्या त्या इंडियासाठी पार्टिसिपेट करतील. आणि त्यावेळेला पूर्ण जीवाचा आकांत करून सगळं विसरून ते क्रॉस कंट्री मी धावले होते आणि त्यावेळेला मी सेकंड आले आणि इंडियासाठी सिलेक्ट झाली होती.
1: अरे वा, खरंच तो क्षण तुमच्यासाठी किती आनंदाचा ठरला असेल. तर अनुपमा ताई, तुम्ही सारखा उल्लेख केला की माझी बहीण, तर या मोठ्या बहिणीचंही मग तुम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळालं.
0: हो हो, तिच्यामुळेच आम्ही आलो. तिच्यात ऍक्च्युली आधी आम्ही खो खो खेळायचं. खो खो खेळायचं काही म्हणजे खेळाची आवड होती म्हणून गेलं. असं काही स्पेशल प्लॅनिंग वगैरे असं नव्हतं. अपर्णा गेली तर अपर्णाच्या मागे अनुपमा गेली, अनुपमा गेली तर रश्मी गेली. जसं घरातली मोठी जाते तर बाकीच्या बहिणी जातात,
1: म्हणजे एकमेकींसाठी तुम्ही बहिणीचा आदर्श ठरला.
0: हो, तर ती गेली मग ती जसं गेली तसं आम्ही गेलो. तर खो खो मध्ये तर काही खूप मोठं माझं अचीवमेंट नाही राहिलं, पण त्यावेळेला ना माझी एक मैत्रीण होती ती नॅशनलला सिलेक्ट झाली होती आणि नॅशनल टीम मध्ये, आणि पूर्ण मी त्यावेळेला लोकांच्या शाळेमध्ये होती आणि ती एकच सिलेक्ट झाली होती आणि ती ना नॅशनलचा ट्रॅकसूट घालून ग्राउंडवर यायची. तेव्हा मनात एक मोठं स्वप्न होतं की यार मला पण एक ना नॅशनलचा ट्रॅकसूट हवा आहे. पण नो होप, खो खो मध्ये काहीच चान्सेस नव्हते कारण की काही एवढी ग्रेट प्लेअर नव्हती मी. पण हो, मला करायचं होतं, नॅशनल ट्रॅकसूट हवा आहे. तर त्यावेळेला ट्रॅकसूटचं महत्वही खूप होतं. आता ट्रॅकसूट ऑफकोर्स बाजारात मिळतात, तेव्हा नव्हते भेटत. तेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन झाले किंवा तुमच्या टीमकडनं गेलात तरच तुम्हाला ट्रॅकसूट भेटायचे. तर इतकं ते मोठं स्वप्न होतं की आणि ते करायचं होतं. तर त्यावेळेला माझे कोच भाऊ काणे तिथे खो खोची प्रॅक्टिस घ्यायला यायचे ना. तर रविवारी त्यावेळेला लोकल टुर्नामेंट्स व्हायच्या क्रॉस कंट्रीच्या. तर ते म्हणायचे फॉर फिटनेस तुम्ही तिथे धावायला जा. आम्ही सगळे चाललो जायचो आणि योगायोग असा म्हणा की दोन्ही तिने क्रॉस कंट्रीला जेव्हा भाऊकाण्यांनी पाठवलं त्यावेळेला आम्ही मेडल्स घेतले. अपर्णाने पण ऑफकोर्स आणि मी पण. पहिल्यांदा त्याला वाटलं हा छान धावलं हा. मग दुसऱ्याही संडेला पाठवलं, अरे वा छान. मग जेव्हा तिसऱ्याही नंतरच्या कॉम्पिटिशनला संडेला त्यांनी पाठवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या ऍथलेटिक्स मध्ये रनिंग मध्ये छान आहे त्या दोघी बहिणी. मग त्यांनी आम्हाला ऍथलेटिक्स कडे वळवलं.
1: अच्छा, म्हणजे तुमचा खो खो कडून ऍथलेटिक्सचा प्रवास हा असा घडला.
0: हो, हो.
1: म्हणजे कोचने तुम्हाला पारखलं. अनुपमा ताई, आपल्या गप्पा तर अशा सुरू राहतील, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: गाणे तर खूप आवडतात पण हिंदी मराठी, पण मला एक जास्त गाणं का आवडतं सांगू का? कारण की जीवन म्हटल्यावर स्ट्रगल आलंच आहे
1: अगदी,
0: आणि मला तर वाटतं माझ्या जीवनात भरपूर स्ट्रगल झालंय. तर ज्यावेळेला माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही स्पोर्ट्समध्ये जास्त नाही करू शकले कारण की आपल्या इकडे तशा सुविधा नाही आहेत आणि एवढी मॅच्युअर्ड विचारसरणी पण नाही आहे म्हणावं लागेल. तर मग त्याच्यानंतर माझं स्पोर्ट्स सुटलं. पण मग ज्यावेळेला मला मुलगी झाली त्यावेळेला बाळंतपणासाठी मी आईकडे गेली होती आणि त्यावेळेला माझा भाऊ अमेरिकेमध्ये जॉब करत होता आणि 6-7 महिन्यापासून तो आई बाबांना अमेरिकेला घेऊन जाणार होता. आणि माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मी आईकडे असताना त्यांचं सगळं फिक्स प्लॅन होतं, त्याच्यामुळे चेंज करण्याचा काही अर्थ नव्हता. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही जा. आणि त्यावेळेला मी एवढ्या मोठ्या 6 रूमच्या घरामध्ये मी आणि माझं बाळ राहायचं. ऑफकोर्स एक बाई ठेवली होती, पण त्या काकू स्वयंपाकाला सकाळ संध्याकाळ जायच्या आणि त्या छोट्याशा बाळासोबत मी एकटी राहायची. आणि आपको छोटं असं तुमचं बाळ असेल 8 दिवसाचं 10 दिवसाचं त्याला एकटंही सोडता येत नाही, कुठेही जाता येत नाही. त्यावेळेला तिला झोपायसाठी म्हणून मी गाणं म्हणायची.
1: हसणारे
0: कोणीच नव्हते ना त्यावेळेला. मी तिला नेहमी झोपायला लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई.
1: अगदी अगदी,
0: म्हणून माझं ते आवडतं गाणं आहे.
1: नक्की तुमची आवड आम्ही नक्की पूर्ण करू.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव कमावणाऱ्या अॅथलेटिक्स खेळाडू अनुपमा भोयर कडू यांची मुलाखत. चला आता परत वळूया आपल्या मुलाखतीकडं. अनुपमा, ते स्टेट लेव्हलवर खेळत असतानाही आपल्याला खूप सारे मेडल्स मिळाले आहेत, तर या स्टेट लेव्हलवरच्या एखाद्या मॅच बद्दल सांगा ना.
1: स्टेट लेव्हलवर जेव्हा सुरुवातीला माझं बरेच वेळा सिलेक्शन झालं आहे, मी 8-10 वेळा गेलेली आहे. आणि ऑफकोर्स स्टेट लेव्हलवर जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता, फर्स्ट किंवा सेकंड येता, तेव्हा तुम्हाला नॅशनलला पार्टिसिपेट करता येतं. तर मला अजूनही आठवतंय की मी 800 आणि 1500 साठी मुंबईला गेले होते त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर नॅशनल टीम सिलेक्ट होणार होती. आणि त्यावेळेला खरंच सांगू का, मुंबई आणि बॉम्बे म्हटलं ना तर एक स्वप्ननगरी म्हणतात ना तीच होती. कारण की कधी मुंबई पाहायला भेटेल असं वाटलंही नव्हतं. आणि त्यावेळेला माझं तिथे 800 आणि 1500 साठी नॅशनलला सिलेक्शन झालं होतं. आणि मुंबई पाहता पाहता आपलं अचीव पण करणं, गोल आणि मुंबईला एन्जॉय करणं, त्याच्यामुळे ती एक मेमरेबल ट्रीप राहिली होती आमच्यासाठी.
0: खेळाशिवायही आपली कुठली आवड आहे का, एखादा छंद वगैरे?
1: हो बिलकुल, खेळ सोडल्यानंतर स्वतःसाठी वेळ देणं सुरू केलं. घर संसार सांभाळून करणं त्यावेळेला थोडं कठीण होतं, पण आता ऑफकोर्स मुलं मोठी झाली आहेत तर स्वतःचे काहीतरी छंद करतात. मला तसं छंद म्हणून एक जास्त आवडतं की शेरो शायरीचे कलेक्शन करणं. आणि मग जेव्हाही मला माझा वेळ असतो, मी टाइम असतो, त्यावेळेला मी इकडून तिकडून वाचून शेरो शायरीचं कलेक्शन करत असते.
0: खूप छान. मग हा आपला छंद असाच पुढे कायम ठेवणार आहात ना?
1: हो बिलकुल, म्हणजे थोडा थोडा लिहायचाही प्रयत्न करत असते.
0: अरे वा, लिखाण करता.
1: हो
0: खूप छान. तर मग अॅथलेटिक्स मध्ये अनुपमाताई आपल्याला अनेक ट्रॉफीज मिळाल्यात, खूप सारे मेडल्स मिळाले, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: ऍक्च्युली आम्ही ज्या लोकल क्रॉस कंट्रीज व्हायच्या त्यावेळेला आम्ही तिघी पण पार्टिसिपेट करायचो. आणि जनरली तिघींना पण मेडल भेटायचे. आणि ते मेडल भेटत होते म्हणूनच भोयर सिस्टर म्हणून आम्ही प्रसिद्ध झालो. तर भरपूर मिळालेत, इतके मिळालेत ना की कधी कधी बाबांना प्रश्न पडायचा की कुठे ठेवू.
0: अच्छा, कारण तिन्ही मुलींना मिळाले.
1: तिघी नाही भेटायचे, ट्रॉफीज पण भेटायचे. आणि ऑफकोर्स घरात असं आता भेटले असत्या तर एखाद्या बाबांनी असं मोठंसं शोकेस बनवलं असतं, पण त्यावेळेला आपली जॉईंट फॅमिली येणारी जाणारी, तर घरात असं स्पेशल स्पेस नाही देता येत होतं. तरी पण बाबांनी त्यावेळेला आमच्यासाठी अशा तिघींच्या 3 पेट्या बनवल्या होत्या की जिच्यामध्ये अशा 5-6 लाईन्स होत्या, जिच्यामध्ये एकावर एक असे करत त्यांनी मेडल रचून दिले होते. त्या ज्या मेडलच्या पेट्या आहेत ना, ज्या लग्न झाल्यावर ना प्रत्येकाला आपापल्या घरी न्यायला लावल्या होत्या.
0: अरे वा. पण तुमच्या बाबांसाठी तो किती अभिमानाचा क्षण ना, की तिन्ही मुली इतक्या उत्तम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळलेल्या प्लेयर्स, आणि त्यांना लग्नानंतर एक एक पेटी त्यांनी गिफ्ट म्हणूनच दिली.
1: हो, तुमचे मेडल्स ट्रॉफी
0: तुमच्या घरी सजवा.
1: स्वतः स्वतःसाठी नाही ठेवले, माझ्या मुली मुली करत त्यांनी, जा तुमच्या सासरी घेऊन जा. इवन आणि सगळ्यात महत्वाचं, माझं मेडल जे अजूनही माझ्या घरी आहे, ते माझं एशियन क्रॉस कंट्रीमध्ये जे मी सिल्वर मेडल घेतलं होतं ते अजूनही माझ्या शोकेशला लावलंय. आणि मुलांना सांगते ना तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटतो. माझ्यासमोर, आई तू खरंच खेळत होती का, असा प्रश्न येतोच.
0: नक्की.
1: पण मी नसली की ते आपल्या मित्रांना दाखवतात. अरे मित्र आले, अरे हे कशाचं मिळालं रे, और माझी आई अशी खेळत होती, माझ्या आईने कमावलंय.
0: अरे वा, किती छान अभिमान वाटतो त्याचा. या सर्व मेडल्स आणि ट्रॉफीज बद्दल अनुपमाताई आपलं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: अनुपमाताई, बरेचदा मॅच खेळताना अनेक अडचणी येतात, तर एखादी अशी अडचण आली का की आता उद्या मॅच आहे, आणि आज अशी अडचण आली की आता उद्याची मॅच मी कशी खेळणार, असा एखादा अनुभव आहे?
1: मॅचेसला जाणं, कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणं म्हणजे इतकं सोपं काम नव्हतं त्यावेळेला. कारण की एकटं तर जनरली नाही, एक टीम राहत होती. आणि तुम्हाला एका शहरातनं दुसऱ्या शहरात जायचं आहे म्हटल्यावर ट्रेनने जायचं आपण, आणि त्यावेळेला एसीचा प्रवास वगैरे आम्ही कधीच केला नव्हता, ते पॉसिबलच नव्हतं. स्लीपरनी जायचं. आणि बरेच वेळा असे प्रॉब्लेम यायचे की आम्हाला इतके जणांना रिझर्वेशन

0: नाही भेटायचं. मला अजूनही आठवतंय, इव्हन खो खो मध्ये अॅथलेटिक्स मध्ये पण आठवतंय की आम्ही स्लीपर कोच मध्ये गेल्यावर दोन मुली वरच्या बर्थवर, दोन मुली खालच्या, सामान ठेवायची जागा असते तिथे देखील आम्ही चादर टाकून झोपलाय आणि कॉम्पिटिशनला पोहोचलोय.
1: खरंच म्हणजे तुमचा हा प्रवास काही सोपा नव्हता, खूप संघर्ष करावा लागला. तर आपल्या ज्या समकालीन धावपटू आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं?
0: आम्ही कोणती स्पोर्ट्सचे फंक्शन्स वगैरे अटेंड केले ना, खूप जणांची आई विचारायला येतात की कौतुकाने की तुम्ही कसं करत होता, तुम्ही माझी मुलगी खेळते हा, हिला मी काय डाएट देऊ, मी त्यासाठी काय करू. म्हणजे आता ना आई वडील जागरूक झाले पण समाजच जागरूक झालाय स्पोर्ट्सच्या बाबतीत. आधी जिम वगैरे तर कोणी नाही करायचं, आता जनरल जे अगदी नॉर्मल लाईफ जगणारे पण आता जिम फिटनेसकडे लक्ष द्यायला लागले. तर बरेच वेळा असा प्रश्न आम्हाला ते फंक्शन्सला किंवा कुठे हे गेलो तेव्हा हा विचारला जातो की बा काय करू मी माझ्या मुलीला धावायला किंवा तिला अजून चांगलं करायला. तर मी त्यांना नेहमी एकच हे सांगते की जास्त टेन्शन घेऊ नका, कारण की आता सध्या लाईफ इतकं स्ट्रेसवालं झालं आहे आणि तिला जास्त टेन्शन देऊ नका की तुला हे करायचंच आहे, तिला आतून मनातनं आनंद होईल असं करू द्या आणि त्याबाबतीत तुम्ही सोबत राहा. तिला ती कॉम्पिटिशनमध्ये नाही झाली सक्सेस तर तिला उलटून बोलण्यापेक्षा तुला नाही जमत का, त्याच्यापेक्षा ठीक आहे इट्स ओके पुन्हा जाऊ हा पुढच्या वेळेला. तेव्हा तिच्या डाएटकडे लक्ष द्यायचं, तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे करा. असं जरुरी नाही ना की तुम्ही पूर्ण नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे, काजू बदामच खाल्ले पाहिजे, जेवढं अफोर्ड होत असेल तेवढं करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, नाही काजू बदाम खाऊ शकले तुम्ही तरी शेंगदाणे तर भिजलेले खाऊ शकता ना, सोयाबीन तर खाऊ शकता ना, डाळीचं वरण तर पिऊ शकता ना. मग जे आहे अवेलेबल त्याच्यात ना जे भेटतंय ते करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय करतात ना, बरेचसे छान छान टॅलेंटेड मुलं मुली असतात, मी पाहिलंय ना जशी 9वी-10वीची परीक्षा येते ना आई वडील स्टॉप करून टाकतात. तसं नका करू, खेळू द्या त्यांना त्यांचा रस असेल तर. आणि असं काही मी नाही म्हणत की बा तुमच्या परीक्षेवर खूप फरक पडतो. मी स्वतःच्या माझ्या फॅमिलीमध्ये सांगते की माझ्या आम्ही पाच बहीण भाऊ आहे, त्यातलं माझं तर फर्स्ट क्लास वगैरेच झालं पण माझे चौघही बहीण भाऊ आपले त्यांनी मेडल्स घेतले आहे आणि टॉपर राहिले ते. माझा भाऊ तर त्यावेळेला 10वीमध्ये टॉपर होता, मेरिट आला होता फर्स्ट मेरिट. आणि अपर्णाताई जी होती ती पण त्यावेळेला ओपन मेरिट आली होती. तर असं नाही होत की बा तुम्ही त्यांना खेळाकडे लक्ष दिलं तर त्यांचं काही बाकी करिअरचं नुकसान होईल असा विचार करू नका आणि त्यांना मागे घेऊ नका. त्यांना प्रोत्साहन द्या आणि करू द्या त्यांना जे करायचं आहे ते.
1: अनुपमाताई, आपण खेळत होता तो का आणि आताचा का यामध्ये खेळासाठी मिळणाऱ्या सोयी सवलतींमध्ये काय अंतर आपल्याला जाणवतं?
0: अंतर तर खूप आहे, जनरेशन गॅपही आहे, विचार करण्याची पद्धत बदलली आहे आणि आता मेन म्हणजे खेळाडूंना सुविधा भेटत आहेत. आधी सुविधा नव्हत्या, आम्ही असं म्हणू शकेल की आमच्या घराचा जवळ ग्राउंड होतं ना म्हणून आम्ही करू शकलो. मी पण माझ्या मुलांच्याही बाबतीत सांगते, मला खूप इच्छा होती त्यांना स्पोर्ट्समध्ये टाकायची. माझी मुलं दोघंही खूप छान स्पोर्ट्स खेळायचे. मुलं मुली माझे टायकॉन्डोमध्ये येलो बेल्ट घेतला तिने आणि त्यांचे कोच माझ्या मागे लागले होते की हिला पाठवा पाठवा, पण तिला 10 किलोमीटर घेऊन जाणं, ऑफिसमधून आल्यावर वापस येणं, तुम्हाला रात्रीचे 10 वाजायचे. त्याच्यामुळे त्यावेळेला ती सुविधा नव्हती पण आता आहेत त्या सुविधा. आता इव्हन तुम्हाला पेड कोच पण भेटत आहे. हा पण मी ॲथलेटिक्सच्या बाबतीत हे म्हणेल की ट्रॅक्स फार कमी आहेत. आजही ॲथलेटिक्सच्या मुलांना प्रॅक्टिस करायला जायचं असेल तर युनिव्हर्सिटी ग्राउंडवर जावं लागतं, दूर किंवा मानकापूरला जावं लागतं, तर ते एक थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहेच. पण बाकी आधीचं जे आम्ही स्ट्रगल केलं त्या मानाने तुम्हाला खूप म्हणजे असं आयतं भेटलं म्हणायचं आहे ना काही गोष्टी, त्याचा तुम्ही लाभ घ्या हे मी नक्की तुम्हाला म्हणेन.
1: नक्कीच. तर मग या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींच्या पालकांना आणि त्या मुलींनाही तुम्ही काय सल्ला द्याल?
0: आजकाल स्पोर्ट्स म्हटल्यावर जनरली क्रिकेट आणि बॅडमिंटनकडे जास्त लक्ष दिलं जातं, कारण की एक तो स्टँडर्ड गेम म्हटला जातो. पण मी म्हणेन ॲथलेटिक्समध्ये तुमच्या मुलांची इच्छा असेल की त्यांना करायचं आहे तर येऊ द्या, कारण की ॲथलेटिक्स आता खूप वर झालाय. त्यावेळेला तो रेकॉर्ड होता पीटी उषाचा की तिने एशियनमध्येच मेडल घेतले होते आणि जास्त नव्हते. पण आता तुम्ही ऑलिम्पिक पाहाल तर किती जणांनी मेडल घेतली आहे आणि ॲथलेटिक्सला एक महत्त्व आलंय. तर असं नका म्हणू की बा एक स्टँडर्ड गेम नाही आहे किंवा अशा पद्धतीनं न विचार करता. तुमच्या मुलांची इच्छा असेल ॲथलेटिक्समध्ये किंवा रनिंगमध्ये करायची तर नक्की त्यांना पाठवा, त्यांच्या सोबत राहा आणि त्यांचं मनोबल वाढवा, कारण की आता तुमच्याकडे बऱ्याच सुविधा आल्यामुळे थोडंसं इझी झालं.

0: आणि आता तर बरेच पेड कोचिंग पण होतात आहे, त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही थोडंसं अफोर्ड करू शकत असाल तर नक्कीच मुलांना या क्षेत्राकडे वळू शकता. आणि याच्यामध्ये आता करिअर पण आहेत. तुम्ही याच्यानंतर समजा ॲथलेटिक्समध्ये चांगलं करिअर घेतलं, तुम्ही कोच बनू शकता, PT कोच आहेत, कॉलेजमध्ये लागू शकता, शाळेमध्ये लागू शकता, किंवा स्वतःचं कॅम्प देखील घेऊ शकता. तर तुम्ही मुलांना सोबत करा या गोष्टीत.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, अनुपमा ताईंच्या अनुभवावरून आपणा सगळ्या मैत्रिणींना एक खूप छान मेसेज मिळालाय की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी धैर्य आणि चिकाटी कधीच सोडायची नाही. मग बघा, यश एक दिवस नक्की तुमच्या दारात येईल. तर अनुपमाताई, आज आपण इथं आलात आणि आपल्या खेळाचा प्रवास इतका छान उलगडून दाखवला. आमच्या या खेळामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींना खूप छान मार्गदर्शनही आपण केलं. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये ॲथलेट अनुपमा भोयर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. सख्यांनो, आपल्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. जीवन प्रवास हा कधीच साधा सोपा सरळ नसतो. अनेक अडचणी पार करत पुढे जावं लागतं, पण त्यानंतर मिळणारा आनंद शब्दातीत असतो. स्वतःला नव्यानं शोधण्याचा तो एक प्रवास असतो. चला तर आज इंद्रधनु या मालिकेमध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत ऐकूया. विषय आहे सेकंड इनिंग. त्यांच्याशी संवाद साधला आहे स्वाती तुपकर या आपल्या मैत्रिणीने.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनू या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो या मालिकेअंतर्गत आजचा आपला विषय आहे सेकंड इनिंग, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील. तर मैत्रिणींनो सेकंड इनिंग अर्थात मेनोपॉज नंतरचा एका स्त्रीचा सामाजिक, भावनिक आणि मानसिक प्रवास. तर आपण असं म्हणू शकतो की एका विशिष्ट वयात ती येते, त्यावेळी मुलींमध्ये बदल होतात, मग तिच्याशी तिचे एक भावनिक नातं जुळतं. प्रत्येक महिन्यात ती येते, कितीही त्रास झाला तरी वयाच्या प्रत्येक टप्प्यात एक सुखद अनुभूती देऊन जाते. पण जेव्हा ती कायमची सोडून जाते ना, तेव्हा मात्र मनाला हुरहुर लागते, अस्वस्थ वाटते. ती असते स्त्रीची मासिक पाळी. तर मैत्रिणींनो आपल्या जीवनातला मेनोपॉज नंतरचा हा काळ कसा जाईल किंवा तो कसा जायला पाहिजे याविषयीचं मोलाचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. तर डॉक्टर रोहिणी पाटील आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात येणारा एक महत्वाचा टप्पा. यानंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल होणार असतात. कोणते बदल होणार, त्यासाठी काय करावं लागणार, यासाठी तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत. पण सुरुवातीला हे सांगा की या बदलाकडे बघण्याचा एका स्त्रीचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे.
1: सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की स्त्रीचं आयुष्य म्हणजे एक ऋतूंचा प्रवास. बालपणापासून किशोरावस्था, तरुणाई, मातृत्व आणि मग वृद्धत्व असा हा प्रवास असतो. आणि प्रत्येक टप्प्यात तिच्यामध्ये शारीरिक व मानसिक हा बदल होत असतो. मासिक पाळी सुरू होणे जसा हा एक नव्या जीवनाचा आरंभ असतो, तसंच मासिक पाळी जेव्हा बंद होते तेव्हा एक नवीन प्रवास तिचा सुरू होतो. आणि या टप्प्यामध्ये तिला अनेक अनुभव येतात आणि ह्यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणतो. कोणाला हे जे बदल असतात हे सहजपणे येतात आणि कोणाला हे आव्हानात्मक ठरतात. मला असं वाटतं की फक्त 20% स्त्रिया अशा असतात की त्यांचा हा काळ फार स्मूथ जातो आणि त्यांना खूप काही असा त्रास वेगळा होत नाही, पण बाकीच्या स्त्रियांना तो खरंच फार आव्हानात्मक राहतो. अशा वेळेस समजा आपण योग्य जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ही आपली सेकंड इनिंग ज्याला म्हणतो आपण, किंवा एक नवीन वसंत ऋतू, न्यू स्प्रिंग ऑफ लाईफ, हा आपण खूप आनंदाने आणि खूप छान घालवू शकतो.
0: अगदी खूप छान सांगितलं तुम्ही. आणि त्याच्यामध्ये अनेक बदल होत असतात हे तुम्ही आत्ताच म्हणालात, तर कोणते कोणते महत्वाचे बदल त्याच्यामध्ये होतात हे सांगा.
1: आता आपण बदल म्हटला की रजोनिवृत्तीमध्ये बदल

0: हे का होतात, कारण की रजोनिवृत्ती जेव्हा येते, मिनोपॉज जेव्हा होतो, तेव्हा आपले फिमेल हार्मोन्स, स्त्रियांचे जे हार्मोन्स असतात, ईस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, हे कुठेतरी कमी होतात. आणि जेव्हा नॅचरल मिनोपॉज येतो, तेव्हा ते हळूहळू हळू करत कमी होतात, आणि जेणेकरून आपल्याला त्या हळूहळू होण्याची सवय शरीराला होते. आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक, भावनिक, मानसिक या सगळ्या पातळीवर बदल दिसतातच. आता त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनोपॉज अटेंड केलं हे आपण केव्हा म्हणतो, जेव्हा आपण 12 महिने आपल्याला पाळी येत नाही तेव्हा कुठे आपण म्हणतो की हो हा मिनोपॉज आला आहे. पण त्याच्या आधी आपल्याला असा अनुभव येतो की पाळी अनियमित होते, कधी लवकर येते, 15 दिवसातच येऊन जाईल, कधी 10 दिवसात येणार, कधी 1 महिना, कधी 2 महिने, कधी 3 महिने, कधी 6 महिने. तसंच रक्तस्राव पण हा फार वेगळा अनुभवायला येतो की कधी फार कमी, कधी फार जास्ती, कधी तर थोडं थोडं थोडं थोडं, ज्याला आपण स्पॉटिंग म्हणतो, असंच चालू राहतं. तर हे बदल मासिक पाळीमध्ये आपल्याला दिसून येतात. तसंच फार पॉप्युलर शब्द आहे हॉट फ्लशेस. हॉट फ्लशेस उष्म, आपल्याला गरमी खूप जाणवते, तर हे सुद्धा येतात. छातीपासून गळ्या आणि गळ्यापासून चेहरा अशाकडे असं आपल्याला खूप भर भर भर भर भर असं गरम जाणवतं, लाल होतं आणि घाम येतो, आणि ह्याला आपण हॉट फ्लशेस म्हणतो, जे पुष्कळ लोकांना आणि कॉमनली पाहतात. मिनोपॉज म्हटला की सगळ्यात पहिले स्त्रिया विचारतात, मॅडम हॉट फ्लशेस खूपच जास्ती असतात का, सहन होऊ शकतात का? ॲब्सोल्युटली. तुम्ही सकारात्मक ठेवलं आणि हे समजून घेतलं की हे आपल्याला होणार आहे, तर ते फार चांगलं आपण त्याच्यामधून निघू शकतो. तसंच आपल्याला हॉट फ्लशेससोबत कोल्ड फ्लशेस पण येतात, ज्याच्याविषयी कधीच कोणी बोलत नाही. घाम आल्यानंतर कुठेतरी आपल्याला खूप हुडहुडी भरते, आणि या ह्याच्या ह्याला आपण कोल्ड फ्लश म्हणतो. एक हॉट फ्लश आणि एक कोल्ड फ्लश.
1: अच्छा.
0: तसंच आपल्याला कुठेतरी पाळी जाण्याच्या वेळेला वजन वाढ होतंय हे दिसतं.
1: अच्छा.
0: जरी हिप्स आणि थाईजमध्ये फॅट डिपॉझिशन फिमेल्ससाठी फार कॉमन आहे, पण हे पोटाला ॲबडॉमिनल फॅट इन्क्रीज होतो, वेट वाढतं, सांधे दुखी राहते, कुठेतरी स्टिफनेस येतो, आणि भावनात्मक बदल तर तो असतोच, ज्याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये बोलू, पण हे बदल आपल्याला फार पाहण्यात येतात. कुठेतरी थकवा जाणवतो, आपल्याला असं वाटतं की नाही मी खूप लवकर थकतीये आता, पहिले तर एवढी लवकर नाही थकायची. हे सगळे गोष्टी आपल्या जाणवतात. आणि फार महत्त्वाचं म्हणजे योनी मार्गात कोरडेपणा जाणवतो, हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे आपल्याला होतं. आणि सेक्शुअल डिझायर, लिबिडो आपली कमी होते, कामवासना कुठेतरी कमी होते, आणि ह्या सगळ्यांचा एक मिळून आपल्या ह्याच्यावर असं एक परिणाम होतो, आणि मग आपण अस्वस्थ होतो की हे कसं. तर इथे मी सांगू इच्छिते की जेव्हा पहिल्या वेळेस मुलीला पाळी येते, ज्यांना मुली आहेत त्यांनी आठवलं तर त्यांना जाणवेल की जेव्हा पहिल्या वेळेस येतं तेव्हा त्या मुलीचं वागणंच चेंज होऊन जातं. ती सगळे म्हणतात की नाही ती खूप चिडचिड करते, ती ऐकत नाही, ती आपल्या मतानेच करते. हा सगळा परिणाम हार्मोन्सचा असतो. तेव्हा एक कुठेतरी तिच्या जीवनात वावटळ येतं, आणि तसंच जेव्हा ती जाते तेव्हा सुद्धा एक वावटळ आपल्या जीवनात येतं. पण जेव्हा पाळी येते तेव्हा आपण ऐकलं असेल की ते कुठेतरी एक सेलिब्रेशन असतं.
1: हो ना.
0: पण काही जगातल्या काही देशांमध्ये, थायलँड, चायना, ह्याच्यामध्ये जेव्हा मिनोपॉज जातो तेव्हा सुद्धा एक सेलिब्रेशन असतं. सेलिब्रेशन ऑफ न्यू लाईफ, सेलिब्रेशन ऑफ फ्रीडम, असं एक.
1: खूप छान. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातली एक नवी सुरुवात ठरू शकते.
0: ॲब्सोल्युटली. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की पुष्कळ वेळेस ना ह्या स्टेजमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा झोप लागत नाही, किंवा झोप येते तर ती कधीतरी परत आपली झोप मोडते, जाग येऊन जाते आणि परत झोप लागत नाही. तर हे एक तर हार्मोन्समुळे पण होतं, आणि दुसरं हॉट फ्लशेस. रात्री असं दरदरून घाम येतो, पूर्ण सगळ्या लोकांना थंडी वाजत असते आणि आपल्याला गरमी, आपल्याला ओ ए सी लावा, पंखा लावा, आणि पूर्ण आपण भिजून गेलेलो असतो. तर हे झोपेचं पण असतं. दुसरं कुठेतरी एकाग्रता होऊ शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी होतं, ज्याला आपण ब्रेन फॉग असं म्हणतो. तर जेव्हा हे होतं तर तेव्हा आपल्याला असं होतं की अरे मला तर आठवतच नाहीये, आणि तेव्हा ती कुठेतरी खूप अस्वस्थ होते की हा तर खूप मोठा बदल होतोय की मला आठवत नाहीये. पण ह्याच्यावर समजा आपण व्यवस्थित सल्ला घेतला आणि उपाय केले तर ह्याच्यावर मधून सुद्धा आपण निघू शकतो. हे फार महत्वाचं आहे. दुसरं त्वचेमध्ये सुद्धा बदल येतात, कोरडेपणा जाणवतो, केस कोरडे होतात, केस गळतात, म्हणतात की अरे नाही माझे केस पहिले खूप दाट होते आणि आता तर फारच पातळ झालेले आहेत. तर ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात.
1: अच्छा. तर खूप छान अशा गोष्टी सांगितल्या तुम्ही, म्हणजे स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतात. तर

0: अशा वेळी तिने आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कारण खूप महत्वाच्या ठरतात या गोष्टी, काय सांगू शकाल तुम्ही?
1: ह्याच्यामध्ये शारीरिक आरोग्य मिनोपॉजस नाही, पण मी म्हणते की सगळ्या आपल्या ज्या भगिनी ऐकतात आहे त्यांनी पहिलेपासूनच आपल्या शरीराची काळजी ही घ्यायलाच हवी. पण कुठेतरी आपण परिवाराच्या जबाबदारींमध्ये, कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये इतकं व्यस्त होऊन जातो की आपण स्वतःलाच विसरून जातो. म्हणूनच मिनोपॉज ही सेकंड इनिंग म्हणतो. कुठेतरी आपण घरातल्या जबाबदाऱ्या आपल्यावर कमी झालेल्या असतात, मुलं मोठी हो झालेली असतात, तेव्हा आपण स्वतःवर परत लक्ष केंद्रित करू शकतो. आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे फिटनेस, शारीरिक आपण कसं काय आपल्या स्वतःला सुदृढ ठेवू शकतो. आणि जे फार महत्त्वाचं असतं, तुम्ही शारीरिकरित्या सुदृढ राहिले ना की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यायाम करणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही वॉक करा, तुम्हाला असं वाटत असेल तर स्विमिंग करा, पण व्यायाम हा महत्त्वाचा असतो. अनेक प्रकारचे व्यायाम असतात, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग जे म्हणतात, आपण वजन उचलतो तर पुष्कळ लोक म्हणतात की नाही वजन उचललं तर मसल वाढतात. पण जसं मी तुम्हाला आता म्हटलंय की ब्रेन फॉग, तर ब्रेन आणि ब्राऊन म्हणजे मसल, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फार गरजेच्या असतात. आणि त्या ब्राऊन म्हणजे मसलसाठी आपण वजन उचलण्याचे जे व्यायाम असतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण जो म्हणतो, ते फार महत्त्वाचं असतं. कारण की आपल्या मसल मजबूत राहिल्या, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असली तर जो भार आपला जॉईंट्सवर येतो तो कुठेतरी कमी होतो. जॉईंट्सवर येणारा जो भार असतो तो मसल स्ट्रेंथ चांगली असेल तर कमी असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग जरुरी आहे, तसंच कार्डिओ हे पण फार जरुरी आहे, चालणं किंवा बाकी ज्याच्यामध्ये आपला हार्ट रेट वाढतो. कारण की वजन वाढण्याची प्रक्रिया यावेळेस असते मिनोपॉजमध्ये, कारण की हार्मोन सपोर्ट गेलेला असतो. तसंच ह्या ह्याच्यामध्ये आपले हाड जे असतात ते पण ठिसूळ होतात, ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. तर समजा तुम्ही व्यायाम व्यवस्थित करत राहिले तर त्याचा पण प्रमाण कुठेतरी ते आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि फार महत्त्वाचं म्हणजे डाएट, हे फार महत्वाचं असतं. यावेळेस आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे तीन घटक असतात आपल्या डाएटमधले. हे तिन्ही फार महत्वाचे असतात, पण प्रोटीनवर आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. कारण की प्रोटीन एक असं असतं की जे रिपेअर करतं आपल्या बॉडीला, तर प्रोटीन आपल्याला हवेच. आणि फॅट म्हटल्यानंतर हे हेल्दी फॅट घ्यायला हवे, तळलेल्या वस्तू खायला नको, रेड मीट आपण अवॉइड करायला पाहिजे, सॅलड्स आणि हिरव्या पालेभाज्या आपण भरपूर, अँड मिल्क प्रॉडक्ट्स याच्यामध्ये कॅल्शियम आपल्याला मिळायला पाहिजे, सकाळच्या कोवळ्या उन्हात आपण बाहेर निघायला पाहिजे जेणेकरून विटॅमिन डी आपल्याला मिळतं. तर हे असं एक इन टोटो होलिस्टिक वे मध्ये आपण हे पाहायला पाहिजे. आणि तसंच झोपेचं सुद्धा आपण विचार तो करायलाच हवा आणि झोप पण व्यवस्थित व्हायलाच हवी.
0: खूप छान सांगितलं डॉक्टर, कारण की शारीरिक आरोग्य हे खूप महत्वाचं ठरतं एका स्त्रीसाठी, विशेषतः मेनोपॉजच्या नंतर.
1: ऍब्सोल्युटली,
0: कारण त्याची ती सेकंड इनिंग असते आणि ती सेकंड इनिंग चांगली जाण्यासाठी शारीरिक आरोग्याचं खूप महत्व आहे. आणि यासोबतच महत्व आहे ते म्हणजे मानसिक आरोग्याचं.
1: ऍब्सोल्युटली,
0: तर अशा वेळी तिचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तिच्या कुटुंबाची आणि विशेष म्हणजे तिच्या पतीची काय जबाबदारी सांगू शकाल तुम्ही?
1: आता असं असतं की जेव्हा मिनोपॉजमध्ये आपण जातो तेव्हा एक तुफान आलेलं असतं आपल्या शरीरामध्ये, आपल्या भावनांचं, आपल्या माइंडमध्ये. तर ह्या ह्याच्यामध्ये काय होतं की आपण कुठेतरी अस्वस्थ असतो, कधी थकलेले असतो, कधी विनाकारण चिडचिड करतो, कुठेतरी नैराश्य आलेलं असतं. तर ह्या सगळ्याच्यातून आपण जेव्हा जातो तेव्हा कुटुंबाचं तर असतंच असतं, पण मी म्हणते की विशेषतः पतीचा साथ हा फार महत्त्वाचा असतो. आणि मिनोपॉज हे फक्त तुमचं शारीरिक आणि भावनिक बदल एवढंच नसतं, पण ती एक संधी असते आपले नातेसंबंध आणखीन मजबूत, संवेदनशील आणि समजूतदार बनवण्याची. तर इथे कुठेतरी पतीने साथ द्यायला हवी, पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की पतींचं पण अवेअरनेस असायला हवं, आणि तो विषय फार महत्वाचा आहे. आणि आपण त्यांना पण अवेअर करायला हवं की काय काय बदल येतात आणि या बदलांमध्ये त्यांनी ह्याला पत्नीला कशी साथ द्यावी हे फार महत्वाचं आहे. जेव्हा हे सुरू होतं तर तिची चिडचिड होते, नवऱ्याला कळतच नाही, पतीला कळतच नाही की मी सगळं करतोय आणि ही माझ्यावरच चिडतीये. पण त्यावेळेस समजून घ्यायला हवं ती चिडत नाहीये, तिचे डिक्लाइनिंग हार्मोन्स चिडतात आहे तुमच्यावर. आणि तिला लेबल करू नका की तू तर फारच बदलली, पहिले अशी नव्हती, आता तर तू फार चिडचिडी झालीस, असं तर नव्हतं, मी तर काहीच करत नाही तरी तू चिडते. हे जे वाक्य असतात ना, ह्याच्यापेक्षा कुठेतरी समजूतदारपणे तिला साथ द्यायला हवी, समजून घ्यायला हवं की ती आता चिडचिड करते आणि तुम्ही हे पाहाल की तिने चिडचिड केल्यानंतर थोड्या वेळाने ती जेव्हा

0: शांत होते तेव्हा तिच्याही लक्षात येतं की हे जे चिडचिड आहे ही गरजेची नव्हती. तो विषय एवढा तीव्र नव्हता की मी या ह्यानी रिॲक्ट करायला पाहिजे. तर त्यामुळे थोडा कुठेतरी पेशन्स, समजूतदारपणा दाखवला ना तर तुमचं म्हणजे पतीचंही आयुष्य व्यवस्थित जातं आणि हिला पण फार सहजतेने ह्याच्यामधून स्त्रीला निघण्याला मदत होते. पुष्कळ वेळेस तिला खूप काय सांगायचं असतं आणि ते पहिले सांगून चुकलेली असते. आपण म्हटलंय ब्रेन फॉग, तर तेव्हा पतीचं असतं हेच तर तू दोन वेळा सांगितलेलं आहे, परत परत काय तेच. तर माझं असं म्हणणं आहे की पतीनी एक सायलेंट लिस्नर व्हावं. दरवेळेस जी सांगते त्याच्यावर तिला उपाय नको असतो, तिच्यावर त्याला सल्ला नको असतो, तिला सोल्युशन नको असतं, तिला फक्त पेशंट लिस्नर हवा असतो. जो पती अगदीच छान पेशंट लिस्नर होऊ शकतो आणि असावा माझं असं म्हणणं आहे. तर आणि तिला ह्या ह्याच्यामधून निघण्यासाठी कुठेतरी तिला नेहमी जाणून द्यायला नको की नाही तुझा तो मिनोपॉज आला ना म्हणूनच तू अशी करायला लागली. ह्याला आपण टोमणे म्हणू शकतो की हे टोमणे नको द्यायला आणि तिच्यासाठी वेळ काढायला हवा. तिला काय आवडतं, तिचं कुठले छंद आहेत, जरी ते पतीला आवडत नसले तरी सुद्धा तिच्यासाठी म्हणून फक्त तो त्या काळात आपण थोडी साथ दिली ना की मग परत आयुष्य पूर्वरित आनंदमय होतं. पतीचा रोल हा फार महत्वाचा आहे.
1: आणि रोहिणीताई तसं बघितलं तर एक महत्वाचा काळ असतो मेनोपॉजचा, म्हणजे एक विशेष वय असतं त्या गोष्टीचं. त्या काळामध्ये जर मेनोपॉज झाला तर ती सहजतेने ऍक्सेप्ट करते. पण कधी कधी काय असतं की उमेदीचा काळ असतो, तिचं वय कमी असतं आणि त्या काळामध्ये जर तिला मेनोपॉज आला असेल किंवा तसे सिम्पटम्स जाणवत असतील तर अशावेळी तिच्यामध्ये खूप भावनिक आणि शारीरिक बदल घडत असतात, तिचे मूड स्विंग होत असतात, कधी कधी नैराश्याची भावना पण तिच्या मनामध्ये येते. तर अशावेळी तुम्ही तिला काय सल्ला द्याल?
0: अगदी बरोबर. कधी कधी काय होतं ना की प्रिकॉशियस मेनोपॉज म्हणतो, खूप आधी होतो, 40 वर्षाच्या आधी होतो किंवा त्याच्या पण आधी कधी कधी होतो, डिपेंड करतं की त्याचं कारण काय.
1: हा,
0: कधी सर्जरी करावी लागते कुठल्या काही कारणाने आणि मग तो सडन मेनोपॉज येतो. हा जो सडन मेनोपॉज आहे ना, ह्याचा त्रास स्त्रियांना थोडा जास्ती होतो. कारण की काय होतं की शरीर त्याला अकोमोडेट किंवा अक्लमेटाईज झालेलंच नसतं. तो हळूहळू जेव्हा नॅचरल मेनोपॉज येतो तेव्हा हळूहळू तो हार्मोन कमी होतो. पण हा जो सडन मेनोपॉज असतो ना, तर आज हार्मोन आहेत आणि उद्या ते अगदीच कमी झालेले असतात, त्यामुळे त्याचा असर फार सडन असतो, त्यामुळे त्याचे सिम्पटम्स फार तीव्र असतात. आणि तिला बट नॅचरली तो काळ असा असतो की तिने कधी इमॅजिन केलेलं नसतं. दरेक स्त्रीला हे माहीत असतं की जेव्हा पाळी येते तेव्हा ती पाळी जाणारच. आणि एक मनामध्ये असतं की एक जनरल सगळ्यांना माहिती असतं की एक 45 to 55 इयर्समध्ये कधीतरी पाळी जाणार. आणि ते जेव्हा खूपच लवकर होतं तर गोंधळ होऊन जातो तिला की मी विचार काय केला होता आणि हे काय झालं. आणि त्यावेळेस अगदी मी तुम्हाला सांगते की तेव्हा जे सिम्पटम्स असतात, ते लक्षणं जे असतात, जो तिला त्रास होतो तो नॅचरल मेनोपॉजपेक्षा जास्ती असतो. त्यामुळे तिची काळजी घेणं हा फार महत्वाचं असतं. कारण की हा जो अर्ली मेनोपॉज येतो, मेनोपॉज नंतर तर होतच होतं मी जे सांगणार आहे ते, पण अर्ली मेनोपॉजमध्ये सुद्धा हार्टविषयी प्रॉब्लेम्स वाढतात, हाड ऑस्टिओपोरोसिस आपल्याला होतं, डायबिटीज टाईप 2 हा त्यावेळेस होतो. तर हे सगळे हार्मोन सपोर्ट आपला गेल्यामुळे होतात. त्यामुळे तिला विशेष मेनोपॉज नंतर तर काळजी घ्यायचीच असते, पण हिला अधिक विशेष काळजी घ्यायची.
1: आणि मेनोपॉज नंतर मेडिकल चेकअप किती दिवसांनी करण्याची गरज असते?
0: मेडिकल चेकअप, गायनिक चेकअप हा रेग्युलर असायलाच पाहिजे. दरवर्षी तुम्ही आपला रुटीन पूर्ण चेकअप करायलाच हवा. बोन डेन्सिटी करायला हवी, हृदयरोग तज्ञांकडे जायला हवं, गायनेकॉलॉजिस्टकडे जायला हवं आणि रुटीन ब्लड टेस्ट ह्या सगळ्या करायलाच हव्यात.
1: आणि रोहिणीताई, हे निसर्ग चक्र आहे, हे सुरू राहणारच, कारण पाळी येणार पाळी जाणार हे ठरलेलंच असतं. पण त्या गोष्टीला प्रत्येक स्त्रीला सामोरं सुद्धा जायचं असतं आणि तेही हिमतीनं जायचं असतं. तर अशावेळी मनातली सकारात्मकता किती महत्वाची ठरते सांगा.
0: मी तर म्हणते की सकारात्मकताच ही फार महत्वाची असते. जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट ॲक्सेप्ट करता आणि त्याला समजून घेता तर तुम्हाला ती गोष्ट डील करणं फार सोपं जातं, त्याच्यामधून आपण पुढे निघणं फार सोपं जातं. जेव्हा तुम्ही कुठेतरी पॉझिटिव्ह व्ह्यूनी त्या गोष्टीला पाहता की हो मी हार्मोनसोबत नव्हती आली आणि मी हार्मोनसोबत जाणार नाही आहे, हा मधला काळ आहे तो मी एन्जॉय केलेला आहे आणि पुढचा काळ पण मी एन्जॉय करेल. कारण की त्या ह्याच्यामध्ये पण खूप पॉझिटिव्ह गोष्टी असतात की आउटवर्ड टू इनवर्ड होतो. आजपर्यंत आपण फक्त फॅमिलीला देत आलो आहे, आता त्या फॅमिलीला आपण वाढवून मोठं केलेलं आहे, मुलं आपल्या आपल्या ह्याच्यात झालेले आहेत, आता कुठेतरी स्वतःसाठी वेळ मिळतोय, ही एक पॉझिटिव्ह बाब. तेव्हा कुठेतरी आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकतो, आपल्या मानसिक आणि भावनिक गोष्टीमध्ये लक्ष देऊ शकतो, डाएट प्लॅन करू शकतो. तर हे सगळं सकारात्मक आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला एक नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास आणि नवीन उत्साह होतो आणि त्या जोमाने आपण पुढे जाऊ शकतो.
1: खूप छान. आणि हा मला वाटते स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, सेन्सिटिव्ह असा हा विषय आहे. चार स्त्रिया भेटल्या की हा विषय अगदी निघणारच मेनोपॉजचा. पण बरेचदा काय होतं, एखाद्या स्त्रीला वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा पाळी सुरू असते, तर त्यावेळी तिला थोडासा धक्का बसतो, अरे बाकीच्यांचा मेनोपॉज झाला, माझा अजून झाला नाही, तर मग तिनं काय करायला पाहिजे? अशा वेळेस
0: तिने गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यायला हवी. आणि पुष्कळ वेळेस मेनोपॉज हा तुमच्या आईला केव्हा आला होता ह्याच्यावर पण डिपेंड करतं. पण गायनेकोलॉजिस्टचं ओपिनियन घेणं फार गरजेचं असतं की का तिला आतापर्यंत पाळी सुरू आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना.
1: हा
0: हा, तिला चिंता वाटते की माझ्यासोबत का असं वेगळं होतंय, सगळ्यांचं तर नाही झालं. हा क्वेश्चन मार्क असतोच, कारण की माझ्या केबिनमध्ये जेव्हा येतात तर तेव्हा एकदम नॅचरली म्हणतात, मॅडम सबको तो मेनोपॉज आ गया पर 58 इयर्स हुए मुझे क्यों नहीं आया. आला तरी पण आणि नाही आला तरी.
1: रोहिणीताई, मला वाटतं हा मेनोपॉजचा विषयच असा आहे की या विषयावर मला वाटतं मैत्रिणींशी तरी भरभरून बोलायला पाहिजे. त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघतात, किंवा डॉक्टरांचा वेळोवेळी आपण सल्ला घेतो त्यातून सुद्धा मार्ग निघू शकतो आणि आपल्याला येणारा तणाव नक्कीच कमी होऊ शकतो. तर तिच्यामध्ये होणारे हे बदल आहे जसं तुम्ही लठ्ठपणा सांगितलात, तर ते बदल आपण कमी करू शकतो का?
0: हो, आता तुम्ही जे म्हटलं की तिने मैत्रिणींसोबत बोलायला पाहिजे, हो मैत्रिणींसोबत तर बोलायलाच पाहिजे, पण कुटुंबासोबत आणि पतीसोबत सुद्धा फ्रीली बोलायला पाहिजे. त्याला कसं समजणार की तू कशातून चालली आहेस? फार ओपन आणि फार मोकळेपणाने त्याला सांगायला पाहिजे की हो मला असं होतंय. तर हे आपण समजा मैत्रिणींसोबत पण कुटुंबासोबत सुद्धा आणि विशेषतः पतीसोबत, तर कुठेतरी त्यांना तुम्हाला सपोर्ट करणं फार सोपं जाणार. जेव्हा वजन वाढतं हे आपल्याला कळतंय, तर तेव्हा एक्सरसाइज आणि डाएट हे प्लॅनिंग समजा आपण व्यवस्थित केलं तर आपण वजन वाढण्याच्या प्रक्रियेला कुठेतरी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि वजन वाढणं म्हणजे फॅट वाढणं, जे अजिबात चांगलं नसतं, तर ते आपण कमी करू शकतो. फॅट कंटेंट कमी करू शकतो, फिटनेस वाढवू शकतो, मसल वाढवायला पाहिजे आणि फॅट कमी करायला पाहिजे.
1: आणि डॉक्टर खूप छान सांगितलं तुम्ही, पण ही जी सेकंड इनिंग असते ही खूप छान आनंदात जायसाठी आणखी तिने काय करायला पाहिजे, जसं तिच्या आवडी आहे, तिचे छंद आहे, हे तिने जोपासायला पाहिजे.
0: ऍब्सोल्युटली. आजपर्यंत काय होतं ना की आपण दर स्त्री म्हणजे मेजॉरिटी स्त्रियांचं आपण ऐकतो की मुलांना मोठं करणं, पतीकडे सासू सासऱ्यांकडे या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना माझे जे स्वप्न होते तेच राहून गेले. तर हे सगळे जोपासणं, जसं मी म्हटलं ना, ही सेकंड इनिंग, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल इनिंग, खूप सुंदर अशी अशा टप्प्यात आपण आलेलो असतो. तर ह्याच्यामध्ये आपण जे राहिलेलं असतं ते सगळं पूर्ण करायचं. तुम्हाला पेंटिंग करायचं होतं, तुम्हाला गाणं म्हणायचं होतं, तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं होतं, जास्तीत काय ती तुम्हाला स्वतःकडे योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी, मला फार आवडायचं हो की मला एक्सरसाइज करायचं आहे पण मला वेळच नाही मिळाला. आता ती वेळ आलेली आहे आणि तिने स्वतःला जोपासायला हवं, स्वतःचे छंद जोपासायला हवे.
1: अगदी, खूप छान. जी फर्स्ट इनिंग असते त्यामध्ये आपण बिझी असतो, मुलं असतात, परिवार असतो, पण जी सेकंड इनिंग असते ती खरंच मला वाटते तिथे आपण भरभरून जगायला पाहिजे. आणि खूप छान सांगितलं तुम्ही, खूप छान मार्गदर्शन केलं. जाता जाता आणखी आमच्या मैत्रिणींना काय सल्ला द्याल तुम्ही?
0: मी मैत्रिणींना हे सांगेल की जीवनशैलीमध्ये बदल आणा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आता ही इनिंग स्वतःसाठी जगा. तेव्हाच कुठेतरी आपण स्वतःला सुदृढ ठेवू शकू आणि आनंदाने पुढे जाऊ शकू.
1: अगदी, खूप छान. तर मैत्रिणींनो, रोहिणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेनोपॉजच्या या काळात शारीरिक बदलांसोबत मानसिक बदल पण होत असतात, मूड स्विंग होत असतात, हा महत्वाचा बदल. पण आता या सेकंड इनिंग मध्ये स्वतःला जपायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी, तेव्हाच कुटुंबासोबत आपण आनंदी काळ घालवू शकतो. तर डॉक्टर रोहिणी पाटील, तुम्ही इथे आलात आणि मेनोपॉज अर्थात सेकंड इनिंग याविषयी खूप महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार आकाशवाणी आणि स्वाती, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हा फार महत्वाचा विषय, फार नाजूक विषय हा तुम्ही बोलला आणि ह्याचं अवेअरनेस फार गरजेचं होतं. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये सेकंड इनिंग याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता स्वाती तुपकर या आपल्या मैत्रिणींनी. सख्यांनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र इथेच संपत आली आहे. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

दुपारचा 1 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं या सुखांनो या सिनेमातलं गदी माडगुळकरांचं गाणं, संगीतकार सुधीर फडके.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. या सुखांनो या सिनेमातलं आत्ताचं गाणं होतं. आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

घरकुल या सिनेमातलं सुरेश भट यांचं हे गीत होतं. आशा भोसले यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर

0: गीतबहार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूरहून.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी. तमिळनाडूमध्ये TVKचे प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले. दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो. या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना

0: बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले,
1: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला. विजयकुमार सिन्हा आणि नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची लोकभवनात दुसऱ्यांदा भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं. राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे की नाही हे अद्याप कळू शकलं नाही. तमिळनाडू विधानसभेत TVK 234 पैकी 108 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. TVK काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा आहे, मात्र तरीही ही आघाडी बहुमताचा आकडा गाठू शकली नाही. दरम्यान सत्ता स्थापनेबाबतच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकच्या 40 हून अधिक आमदारांना पुदुचेरीमधल्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं आहे. हे आमदार कड्डलोर, विलुपुरम, कलकुरिची या जिल्ह्यांमधले आहेत. या रिसॉर्टच्या भोवती पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. केरळमच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरममध्ये झाली, पण त्यात मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत. या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत. काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत. आसामच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी 12 मे रोजी होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील असं आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितलं. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड रविवारी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यमग्राम इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 4 दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांची गाडी थांबवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. चंद्रनाथ यांच्या गाडीचे चालक बुद्धदेव बेरा हेही गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. भाजपनं या हत्येला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनेही हत्येचा निषेध केला आहे. पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी नायब राज्यपाल KKailashnathan यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यामुळे पुदुचेरीत नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नायब राज्यपालांनी काल 15वी विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश दिले. पुदुचेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे. यात NR काँग्रेसनं 12, भाजपनं 4, अण्णाद्रमुक आणि लचिया जननायका कच्ची या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006

0: झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्यांचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला असा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं होतं. व्हिएतनामचे अध्यक्ष तो ला यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच एक व्यावसायिक परिषदेत ते दोन्ही नेते सहभागी होतील. संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवनात भेट घेतील. गेल्या 22 दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमली पदार्थविरोधी मोहिमेच्या अंतर्गत 518 जणांना अटक झाली असून 481 FIR नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत. ईडीनं आज मोहाली आणि चंदीगडमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. ग्रेटर मोहाली क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जमीन वापर हस्तांतरणाचा परवाना मिळवताना मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी. तमिळनाडूमध्ये TVK प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित सर्च संस्थेच्या संचालकपदी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ अभय व डॉ राणी बंग यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ आनंद तर निर्माणच्या संचालकपदी कनिष्ठ पुत्र अमृत बंग यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही आपापल्या पदांची सूत्रे स्वीकारली. 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस विविध ठिकाणी पक्षाचा ध्वज फडकावून साजरा करण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात माजी खासदार अशोक नेते आमदार डॉ मिलिंद नरोटे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केलं. आरमोरी क्षेत्रात माजी आमदार कृष्णा गजबे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. 6 ते 8 एप्रिल दरम्यान नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा गट अ फुटबॉल स्पर्धेत गडचिरोली जिल्हा फुटबॉल संघानं अमरावती संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावलं. कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर यांना आश्वासित केलेला थकीत कोरोना भत्ता तत्काळ द्यावा या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचारांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जिल्हाभर प्रशासन विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. गडचिरोली शहरातील रामनगर येथील पंचशील बुद्ध विहारात अॅडव्होकेट बोधी रामटेके यांचं मुख्य भाषण झालं. संध्याकाळी नागरिकांनी रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन केलं. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांना मिळाला. उपाध्यक्षपदी खीरसागर नाकाडे तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सुनावणी घेत खताची अवैध साठेबाजी आणि जादा दराने खत विक्री करणाऱ्या 14 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करून 2 केंद्रांना सक्त ताकीद दिली. हे कृषी केंद्र संचालक साठेबाजी करून खताची कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 16 एप्रिलला पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडाण अंतर्गत गडचिरोली येथे आयोजित रोजगार मेळाव्याचं उद्घाटन राज्याचे कृषी वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात 4000 अधिक युवक युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1278 उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलातून दुर्मिळ पक्ष्यांची शिकार करणाऱ्या 12 टोळीला वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून राज्य पक्षी शेकरू, उडणारी खार, घुबड यासह अन्य पक्षी आणि त्यांचे अवयवही ताब्यात घेण्यात आले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे कोल्हापूरला स्थानांतरण करण्यात आले तर अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांची गडचिरोली जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा घेतला. शिवाय खरीप हंगाम 2026-27 पूर्वतयारीचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. शासनाने स्वतः शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांना गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा अशी भूमिका आशिष जयस्वाल यांनी मांडली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सद्गुरु बाबा गुरुबचन सिंहजी महाराज व अन्य हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मानव एकता दिनानिमित्त 24 एप्रिलला संत निरंकारी मंडळातर्फे देसाईगंज येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात तब्बल 269 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला. जिल्हाधिकारी अभिषांत पंडा यांनी शिबिराला भेट देऊन 17 अविरतपणे रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असल्याबद्दल संत निरंकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीनं गडचिरोली येथे नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते झालं. या कार्यशाळेत नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी तसेच 76 आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व गृहपाल सहभागी झाले होते. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेली आहेत. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया व्ही जी भाटकर यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया वन्य आणि काडू या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, बेडीगर देवेंद्र या दिग्दर्शकाच्या वन्य या कन्नड भाषेतील चित्रपटाचा नायक आहे करियप्पा नावाचा वनचर आदिवासी वृद्ध. जंगलातल्या मध वगैरेंसारख्या उत्पादनांवर गुजराण करताना ही माणसं जंगलाचं रक्षणही करतात. सुरुवातीच्याच एका दृश्यात जंगलातलं झाड तोडत असलेली माणसं पाहून करियप्पा त्यांना मनाई करतो. झाड तोडणारी माणसं मुकाट्यानं निघून जातात, पण जंगलावर संकट येऊ घातलं आहे. आदिवासींनी जंगलातली जागा सोडून जावं म्हणून सरकारनं नोटीस बजावलेली आहे. आदिवासी आपली घरं सोडून जायला तयार नाहीत. या जमातीतल्याच रुद्र नावाच्या इसमाला फितवून त्याच्यामार्फत आदिवासींना पटवायचा प्रयत्न होतो. शहरात त्यांना घरं, वीज, पाणी यासारख्या सोयी आणि नुकसान भरपाई म्हणून पैसेही दिले जातील अशी आश्वासनं दिली जातात. अखेर पाड्यावरची माणसं स्थलांतराला तयार होतात एकटा करियप्पा सोडून. एकट्या करियप्पाच्या हट्टापुढे सरकारचं काही चालत नाही. मग वेगवेगळ्या मार्गांनी त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न होतो. रुद्र शहरातल्या सोयींचा आमिष दाखवतो, धमकावतो, सरकारी अधिकारी स्वतः येऊन त्याची मनधरणे करतात, पण तो बधत नाही तेव्हा ते धमकावतात, पण व्यर्थ. वरून त्यांच्यावरचा दबावही वाढत असतो. करियप्पाची शहरवासी मुलगी पद्मा हिला चांगलं घर, तिच्या नवऱ्याला स्वतःची रिक्षा, मुलीला चांगल्या शाळेत शिक्षण अशी आश्वासनं आणि त्यासाठी पैसे देऊन बापाशी बोलायला पाठवलं जातं. पण शहरातल्या सोयींचा मोह देखील करियप्पाला होतच नाही. याच दरम्यान एक समाज कार्यकर्ती पत्रकार तरुणी येऊन जाते. करियप्पाला ती मदतीचं आश्वासन देते. सुधीर हा नव्यानंच वकिली करायला लागलेला, आपल्याला केस मिळावी म्हणून दिवस दिवस कोर्टाच्या आवारात उभा राहणारा तिचा एक परिचित आहे. खटला उभा राहतो करियप्पा विरुद्ध कर्नाटक राज्य. सरकार हरलं तर आपल्याला मिळालेले पैसे परत करावे लागतील की काय या विचारानं पद्मा काळजीत पडते. जंगलात येऊन बापाला पुन्हा पुन्हा विनवते. सुधीर करियप्पाची बाजू लढवू लागतो. सुनावणीचा दिवस उजाडतो आणि निकाल जाहीर होतो तो धक्कादायक असतो. करियप्पाला त्याच्या जागेतून विस्थापित करण्याचा कोणताही अधिकार प्रतिपक्षाला नाही आणि करियप्पाला 5 लाखांची नुकसान भरपाई दिली जावी असा फैसला सुनावला जातो. स्थलांतरित आदिवासी परत येऊन जल्लोष करतात. पद्मा नवऱ्यासह मुलीसह बापाकडे येते. ज्या उद्योगपतीच्या रिसॉर्टसाठी आदिवासी वस्ती हटवण्याचा प्रयत्न झाला होता तो आता सरकारकडे आपला पैसा परत मागू लागतो. पिढ्यानपिढ्या जंगलात प्राण्या पक्ष्यांच्या सहवासात राहणाऱ्या आदिवासी जमाती आणि त्यांना विस्थापित करून खाणी आणि श्रीमंत रिसॉर्टसाठी जंगलतोड करण्याचे प्रयत्न यातला संघर्ष यामध्ये दिसतो. म्हणूनच हा चित्रपट म्हणजे कल्पित कथा नाही तर वास्तवदर्शी प्रयत्न आहे. योगायोग म्हणजे 2025 मध्येच दिग्दर्शक सुनीश वदाकुंभदन यांनी केलेला काडू हा मल्याळम भाषेतील चित्रपट याच संघर्षाची कथा सांगतो. काडू म्हणजे जंगल. या चित्रपटाचाही नायक एक वृद्ध आदिवासी आहे. त्याच्याबरोबर जंगलावर प्रेम करणारा त्याचा लहानगा नातू देखील आहे. ही दोन्ही वृद्ध आदिवासी जंगलाचीच प्रतीक आहेत. त्यांचा लढा हा खुद्द जंगलाच्या अस्तित्वाचा लढा आहे. जंगलाच्या प्रसन्न छायाचित्रणानं या चित्रपटातल्या आशयाला, संघर्षामागच्या उद्दिष्टाला एक विशेष परिमाण दिलेला आहे.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत वन्य आणि काडू या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे. जमिनीमध्ये वनस्पतीची हिरवी पानं वाढवून पीक फुलोरत असताना त्याच जमिनीत नांगरणीच्या सहाय्यानं गाडतात. या पद्धतीला हिरवळीचं खत म्हणतात. ताक, त्यांच्या मूग, गवार, चवळी, ज्वारी, मका, सूर्यफूल, बरसीम या पिकांची निवड यासाठी केली जाते. ही पिकं जमिनीत मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लावतात आणि पीक फुलावर येण्या अगोदर जमिनीमध्ये गाडतात. हिरवळीच्या पिकासाठी द्विदल पिकाची निवड करावी, कारण त्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीतील जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून ठेवतात. ही पिकं कमी पाण्यावर येणारी असावीत आणि मुळं खोल जाणारी असावीत. हिरवळीच्या खताच्या पिकापासून जास्तीत जास्त हिरवी पानं मिळावीत आणि त्या पिकाचे अवशेष जमिनीत लवकरात लवकर कुजणारे असावेत, त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं. तागाचं बियाणं हेक्टरी 50 ते 60 किलो लागतं. हे शेतामध्ये पावसाळ्याच्या अगोदर पेरावं. साधारणपणे 40 ते 50 दिवसात 100 ते 120 सेंटीमीटर पिकाची वाढ झाल्यावर जमिनीत गाडतात, त्यामुळे जमिनीत हेक्टरी 70 ते 80 किलो नत्र वाढतं. या खताचा भात पिकासाठी वापर केला तर उत्पादनात 60 ते 80% वाढ होते. देंच्या हे एक हिरवळीचं उत्तम पीक आहे. हे पीक शारपड जमिनीत आणि भात पिकात घेता येतं. यामध्ये नत्राचं प्रमाण 0.42% आहे. हे पीक जमिनीत गाडल्यानंतर पिकाला हेक्टरी 60 ते 70 किलो नत्र मिळतं. त्यासाठी साधारण 20 ते 40 किलो बियाणं प्रति हेक्टरी पेरून पिकाची वाढ 3 ते 4 फूट उंची झाल्यावर 40 ते 50 दिवसात जमिनीमध्ये गाडतात. देंच्याचं हिरवळीचं खत वापरल्यामुळे भात उत्पादनात 20 टन वाढ दिसून आली आहे. ग्लिरिसिडिया, शेवरी, करंज, धेंच्या, सुबाभूळ इत्यादी झुडपं आणि झाडांचा समावेश असून या झुडपाचा आणि झाडांची हिरवी पानं, फांद्या म्हणजेच कुजण्यासाठी योग्य असणारी हे जमिनीमध्ये पसरून नांगरणीच्या वेळी गाडतात. ही झाडं आणि झुडपं शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीत लावून हिरवळीच्या खतासाठी वापर करावा. हिरवळीच्या खतामुळे फायदेसुद्धा होत असतात. त्यामध्ये जमिनीच्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं, त्यामुळे प्रामुख्यानं जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मात बदल होतो. सेंद्रिय पदार्थ वाढल्यामुळे जमिनीत सूक्ष्म जीवजंतूंची वाढ होते. रासायनिक गुणधर्मांमध्ये जमिनीचा पोत सुधारून स्फुरत, पालाश, कॅल्शियम, मॅंगेनीज, लोह इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. द्विदल हिरवळीचं पीक घेतल्यामुळे जमिनीत नत्राचं प्रमाण वाढतं. हा नत्र पुढच्या पिकाला उपलब्ध होतो. हिरवळीची पिकं ही अन्नद्रव्य जमिनीच्या खालच्या थरातून घेतात आणि गाडल्यानंतर त्यातील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. द्विदल पिकं मातीचे कण घट्ट धरून ही पिकं शेतात उभी असताना जोराचा पाऊस आला तर मातीची कमी प्रमाणात धूप होते. मात्र तृणवर्गीय पिकांमधून पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाते.
1: कृषीवाणी कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता पुन्हा प्रसारित करत आहोत आरोग्यम धन संपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत शीतल ताजेतवानी करणारी आयुर्वेदिक पेय. ग्रीष्म ऋतूमध्ये पडणाऱ्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे ज्याप्रमाणे वातावरणातील जलीय अंश कमी होतो त्याप्रमाणे शरीरातीलही जलीय अंश कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील स्निग्धांश कमी होऊन वृक्षता वाढते. म्हणूनच शरीरातील स्निग्धांश आणि जलीय अंश भरून काढणे अत्यंत गरजेचे असते. पण त्यासाठी फक्त भरपूर पाणी पिऊन चालणार नाही, तर शरीरातील सप्तधातूंपैकी प्रथम म्हणजेच रसधातूचे पोषण करणारे पदार्थ सेवन करावयास हवेत, कारण रसधातू हा शरीराला टवटवी प्राप्त करून देण्याचे कार्य करतो. यासच शास्त्रीय परिभाषेत म्हणतात प्रीणन. ग्रीष्म ऋतूमध्ये हे प्रीणनाचे कार्य होणे अत्यंत महत्वाचे असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये शरीरातील जलीय अंश वाढविणाऱ्या विविध आहार पदार्थांबरोबरच अनेक प्रकारच्या पेय पदार्थांचे वर्णन केलेले आहे. यातील काही प्रमुख पेय पदार्थ आपण बघूया. आम्रफल पानक अर्थात कैरीचं पन्ह. आम्रफल पानक तयार करण्यासाठी कैरी ही पूर्ण तयार झालेली म्हणजेच बाठ धरलेली असावी. अशी कैरी रात्रभर किंवा कमीत कमी 6 ते 7 तास पाण्यात भिजत घालावी, म्हणजे त्यातील उष्णता कमी होते. नंतर ही कैरी शिजवून त्यामध्ये गूळ जिरेपूड घालून त्यापासून पन्ह तयार करावं. हे पन्ह रुची वाढवणारे, तर्पण करणारे, थकवा दूर करणारे तसेच या ऋतूमध्ये शरीरामध्ये साठणारा वात कमी करणारे आहे. यानंतर बघूया धान्यक पानक. अंदाजे 200 ml पाण्यामध्ये अर्धवट कुटलेले धणे 50 ग्रॅम, खाण्याचा भीमसेनी कापूर हरभरा डाळी एवढा, चिमूटभर मिरपूड आणि चवीनुसार खडीसाखर घालून हे सरबत तयार करावं. हे सरबत शक्यतो मातीच्या भांड्यात करावे. हे सरबत गुणाने अत्यंत थंड, लघवी स्वच्छ करणारे, पित्तशामक आहे. उन्हात फिरण्यामुळे जो थकवा येतो, उलट्यांचा त्रास होतो, यावर हे सरबत आवर्जून घ्यावे. या ऋतूमध्ये गोवर कांजण्या होण्याचे प्रमाण जास्त असते. असे झाल्यास हे सरबत घ्यावे, त्यामुळे शरीरात साठवलेली उष्णता कमी होते. मुतखडा लघवीला जळजळ होणे यावर हे उत्तम कार्य करते. उशीर

0: इत्यादी पानक म्हणजेच वाळ्याचे सरबत. वाळ्याचे चूर्ण 10 ग्रॅम, आवळा चूर्ण 10 ग्रॅम, श्वेतचंदन चूर्ण 10 ग्रॅम, चिमूटभर वेलचीपूड, 200 ml पाणी, चवीप्रमाणे खडीसाखर घालून हे सरबत तयार करावे. उन्हात फिरण्याने शरीराची आग होते, डोळ्यांची आग होते, भोवळ येते, त्वचा कोरडी पडते, काळी पडते, नाकातून रक्त येते, लघवीत जळजळ होते, या सर्व विकारांवर हे अत्यंत उपयुक्त आहे. जंबू फलपानक म्हणजे जांभळाचे सरबत. पाण्यामध्ये जांभळे कोळून त्यामध्ये साखर, दालचिनी, मिरपूड घालून हे सरबत तयार करावे. हे सरबत अत्यंत रुचकर, आंबट तुरट चवीचे असते. हे सरबत उष्णता कमी करणारे, डोळ्यांची आणि हातापायांची जळजळ कमी करणारे आहे. मधुमेहांसाठी तर हे अत्यंत उपयुक्त आहे. परंतु जांभूळ अतिप्रमाणात खाल्ल्यास आवाज बसतो, म्हणून गाणाऱ्या लोकांनी हे जपूनच घ्यावे. पंचसार पानक, मध, खजूर, मनुका, फालसा, खडीसाखर कोळून हे सरबत केले जाते. हे शरीरात शक्ती, उत्साह वाढवणारे आहे. उन्हामुळे आलेली ग्लानी यामुळे दूर होते. या दिवसात ट्रेकिंगला जाणाऱ्या व्यक्तींनी हे आवर्जून घ्यावे. यांसारखी अनेक पानकं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. उन्हाळ्यातील कडाक्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी प्रामुख्याने फ्रीजमध्ये ठेवलेली अतिथंड शीतपेये घेतली जातात. ही पेये पिताना थंड लागत असली तरी शरीरात उष्णता वाढवणारी तसेच आरोग्यास अत्यंत अहितकारी असतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने शरीरात थंडावा निर्माण करणारी, पचनास हलकी आणि आरोग्यास हितकर अशी मॅजिकल आयुर्वेदिक पेय आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावयास हवीत. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. निसर्गातल्या ऋतू बदलाचे हवामान बदलाचे संकेत वनस्पतींना त्यांना त्यांच्या अंतर्गत जैविक घड्याळामुळे मिळतात. त्यामुळेच ठराविक ऋतूमध्ये ठराविक वेळेतच वनस्पतींवर फुले येतात. ही प्रक्रिया अगदी नियोजनबद्ध असते. परंतु नेहमीच्या परिस्थितीत आजूबाजूला काही मोठ्या प्रमाणाबाहेर बदल घडले तर फुलं येण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. वनस्पतींवर झाडांवर कळ्या येण्याचा काळ प्रत्येक जातीत ठरलेला असतो. कळ्या येण्यासाठी फ्लोरिजेन हे संप्रेरक प्रथिन पानांमध्ये प्रथम तयार होतं. हे हार्मोन वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या वेळेला तयार होतं. फुलं येण्याइतकी झाडं सक्षम झाली की त्यांच्या पानांमध्ये फ्लोरिजेन तयार करण्याची क्षमता येते. शास्त्रज्ञांनी याला FT अशी संक्षिप्त संज्ञा दिलेली आहे. एकाच जातीतली झाडं जरी वेगवेगळ्या ठिकाणी वाढत असली तरी त्याच ऋतूत ठराविक वेळेस फ्लोरिजेन तयार होतं. त्यामुळे सर्व ठिकाणी त्याच जातीतल्या वृक्षांना फुलं आलेली दिसतात. काही कारणास्तव आजूबाजूची परिस्थिती बदलली, तापमान कमी जास्त झालं किंवा पाण्याची कमतरता असेल, योग्य सूर्यप्रकाश नसेल, तर त्या ठिकाणच्या फुलं येण्याच्या वेळेत बदल होऊ शकतो किंवा त्या झाडाला फुलंच येत नाहीत. उन्हाळ्यात फुलणाऱ्या झाडांमध्ये थंडीत हे फ्लोरिजेन सक्रिय व्हायला लागतं आणि थंडीत फुलणाऱ्या वनस्पतींमध्ये पाऊस थांबल्यानंतर वातावरणात थोडी उष्णता आली किंवा तापमान वाढलं की पानांमध्ये फ्लोरिजेन सक्रिय होतं. ज्या झाडांना वर्षभर फुलं येतात त्यांच्यामध्ये हे संप्रेरक नेहमीच सक्रिय असतं. परंतु याही वनस्पतींमध्ये हे प्रथिन तयार करण्याचा कालावधी ठरलेला असतो. योग्य तापमान, योग्य पाणी, योग्य सूर्यप्रकाश, प्रकाशसंश्लेषणाची म्हणजेच पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया, अशा अनेक गोष्टींवर फ्लोरिजेनचं तयार होणं आणि ते सक्रिय होणं अवलंबून असतं. सूर्यप्रकाशात वनस्पती अन्न तयार करताना त्या पानांमध्ये विशिष्ट प्रकारची आणि फ्लोरिजेनला तयार करण्यासाठी लागणारी प्रथिनं साठवून ठेवतात. थंडीत काही वृक्षांची पानं गळतात पण त्याआधीच पानांमध्ये फ्लोरिजेन तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. पान

0: गोपाळ चक्रवर्ती यांनी गायलेला राग शुद्ध सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकला. त्यानं तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, सारंगीची साथ फारुख लतीफ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आकाशवाणी @90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो तर राज्यस्तरावर निवड झालेल्यांना नासाचा पाहणी दौरा करण्याची संधी मिळणार। आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय। या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो। या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हणाले। या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाजमाध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेनादलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं। या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली। ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले।
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन।

0: विल गो ऑन.
1: भारताची हवाई ताकदीचं महत्त्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कार्य विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल ए के भारती म्हणाले. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले,
2: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
1: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला. विजयकुमार सिन्हा आणि नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलशीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2026 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्याचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला असा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच एका व्यावसायिक परिषदेत हे दोन्ही नेते सहभागी होतील. संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची लोकभवनात भेट घेतील. पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 जिल्ह्यात मध्यमग्राम इथं गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आज तिघांना अटक केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. भाजपनं या हत्येला तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तृणमूलनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनंही हत्येचा निषेध केला आहे. नाशिक इथं कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटींचे 314 सामंजस्य करार काल झाले. यातून 32,487 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलं असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. नाशिक।

0: निश्चित होऊ घातलेल्या देशातल्या पहिल्या आदिवासी उद्योग क्लस्टरसाठीच्या जमिनीचं हस्तांतरणही काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MIDC करण्यात आलं. यामुळे आदिवासी क्षेत्रातल्या औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळेल. नाशिक इथल्या काळाराम मंदिरात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल धर्मध्वज उभारणी सोहळा झाला. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं बाजारपेठ भागात झालेल्या रस्ता अपघातात 3 जण ठार झाले आहेत. भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं नियंत्रण सुटल्यानं 1 सायकलस्वार आणि 2 पादचारी यांना धडक बसली. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधल्या 3 पोल्ट्री फार्ममधल्या 2.5 लाख कोंबड्या, 2.25 लाख अंडी आणि 28 मेट्रिक टनांहून अधिक पशुखाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बर्ड फ्लूमुळे ही कारवाई करण्यात आली. गडचिरोलीतल्या परसवाडी इथं पोलिसांनी एका शेतावर धाड टाकून 27 लाख रुपये किमतीचा 54 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो तर राज्यस्तरावर निवड झालेल्यांना नासाचा पाहणी दौरा करण्याची संधी मिळणार. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आमची आता पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवर कार्यक्रम पुन्हा प्रसारित केले जातात. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज, प्रादेशिक हवामान वृत्त यांच्याकडून प्राप्त झालेलं हे हवामान वृत्त आहे. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं, परंतु उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस झाला आणि काही भागातही हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त होतं. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद 42 डिग्री सेल्सिअस इतकी वाशिम इथं झाली. राज्यात कोकणामध्ये ताशी 39 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्या 24 तासामध्ये आकाश निरभ्र राहील, हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त आणि कोरडं राहील. मुंबई शहर आणि उपनगरातही हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त आणि कोरडं राहील. राज्यात येत्या 48 तासामध्ये हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील, परंतु उत्तर मराठवाड्यात आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूप

वाजा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित केले जातात. वनिता मंडळाचा कार्यक्रम.

मैत्रिणीनं श्रोतेहो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेमध्ये आज आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी. ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये गेली 8 वर्ष ते इंग्रजी विषयाचं अध्यापन करतायत. संत साहित्याचे अभ्यासक आहेत. शृंगेरी पीठातर्फे आयोजित भगवद्गीता कंठस्थीकरणामध्ये त्यांना शंकराचार्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या घरामध्ये वारकरी परंपरेची पार्श्वभूमी आहे आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य शिकवताना ज्ञानेश्वरीच्या संदर्भातून ते मांडणी करतात. तेव्हा ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेचा भाग 16. वक्ते आहेत डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचं लोकोत्तर योगदान आहे. अभ्यासकांच्या मते ज्ञानोबा तुकाराम हा मध्यमपदलोपी समास आहे, अर्थात संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत मराठी प्रदेशामध्ये वैचारिक भूमिकेची घुसळण करण्यासाठी या दोन महापुरुषांनी ग्रंथरचना केली. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. ज्ञानेश्वरी पारायणाची आपल्याकडे जवळजवळ 700 वर्षांहून अधिक काळापासूनची परंपरा आहे. पारायणाच्या मागचा अर्थ ज्ञानेश्वरांशी रोज भेटणं. असे काही ग्रंथ असतात जे अनेक वर्ष लोकांच्या मनःपटलावर कोरून ठेवलेले असतात. प्रख्यात इंग्रजी कवी एझ्रा पाउंड म्हणतो की लिटरेचर इज अ न्यूज विच स्टेज न्यूज, अर्थात साहित्य म्हणजे नेहमी नवीन वाटणाऱ्या वर्तमानपत्रासारखं असतं. अर्थात आपण आजचं वर्तमानपत्र उद्या वाचत नाही. मात्र ज्ञानेश्वरीसारखे, भगवद्गीतेसारखे, तुकाराम गाथेसारखे, एकनाथी भागवतासारखे अनेक ग्रंथ आपण आजही वाचतो. याचं कारण या ग्रंथाचे पदर प्रत्येक वाचनाच्या वेळी नव्याने उलगडतात. ज्ञानेश्वरांनी देखील नित्य नूतन नवे असा शब्दप्रयोग केलेला आहे. संस्कृत साहित्यशास्त्रात म्हटलंय, दिने दिने यन्नवता मुपैती तदैव रूपम रमणीयतायाः, अर्थात रमणीयतेचं रूप हे रोज नवीन रमणीय अर्थ सांगणार आहे. रमणीयार्थ प्रतिपादको शब्द हा काव्यम असं काव्याचं लक्षण म्हटलंय. अर्थात रमणीय अर्थ प्रतिपादन करणारा शब्द म्हणजे काव्य. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेवर मराठी भाषेत केलेली टीका आहे असे आपण जाणतो. मात्र तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आज 21व्या शतकातील तरुण पिढीसमोर या ग्रंथाचं औचित्य मला विशेष वाटतं, कारण वाढलेल्या संसाधनांच्या समोर मन थाऱ्यावर राहत नाही. एकदा विनोबा भावे यांना प्रश्न विचारला की विज्ञान युगात ज्ञानदेवांची शिकवण कशी उपयोगी पडेल, तेव्हा ते म्हणाले की विज्ञानाच्या शक्तीच्या पुढे आत्मज्ञानाची शक्ती असायला हवी. आत्मज्ञान नसल्यामुळे डोके ठिकाणावर राहत नाही, हे आत्मज्ञान ज्ञानेश्वरी शिकवणार, म्हणून ज्ञानेश्वरीच्या शिकवणीची गरज आत्ताच आहे. या युगात माणसाच्या एका हातात ज्ञानेश्वरी आणि दुसऱ्या हातात विज्ञान राहील, मग विज्ञान कितीही वाढले तरी नुकसान काहीच नाही. युवाल नोवा हरारे नावाचा एक प्रसिद्ध लेखक सध्या चर्चेत आहे. त्यानं नुकतंच लिहिलेलं 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो म्हणतो की इन द एज ऑफ मिसइन्फॉर्मेशन क्लॅरिटी इज पॉवर, अर्थात माहितीचा स्फोट झालेल्या या जगात व व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या आपण सर्वांना ज्ञानेश्वरी या ग्रंथाची नितांत आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ संवाद रूपामध्ये प्रकट झाला आहे. कम्युनिकेशन स्किल्स अर्थात संवाद कौशल्य हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अर्थात व्यक्तिमत्व विकास यामध्ये संवाद कौशल्य अंतर्भूत होतात. त्यामध्ये विशेष करून इंग्रजी भाषा अवगत करणे प्रकर्षाने बिंबवले जाते. हल्ली सर्व अभ्यासक्रमांमध्ये कम्युनिकेशन

फंडामेंटल्स ऑफ मास कम्युनिकेशन, क्रिएटिव्ह रायटिंग, सॉफ्ट स्किल्स असे विषय शिकवले जातात. हे विषय शिकवताना मला नेहमी जाणवलं की ज्ञानेश्वरांना संवाद या विषयावर काही वेगळं सांगायचं आहे. कम्युनिकेशनचा अर्थ संप्रेषण असाही होतो. मला तो तांत्रिक वाटतो, कारण संप्रेषणामध्ये माहिती दुसऱ्यापर्यंत पोचवण्याची क्रिया असते. मात्र आपण बोललेलं समोरच्याला समजलं आहे की नाही हा भाव त्यात नसतो. यापेक्षा संवाद हा शब्द विशेष भावणार आहे. म्हणून आपण पुढील काही भागांमध्ये संत ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांना साधलेला संवाद या विषयावर बोलणार आहोत. यामध्ये मुख्यत्वे करून वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, श्रवणाची प्रक्रिया कशी असावी, एकूण संवाद प्रक्रिया कशी असावी आणि संवादाची फलश्रुती काय, या पाच बिंदूंवर ज्ञानेश्वरीच्या परिप्रेक्षात प्रकाश टाकण्याचा माझा मानस आहे. आपण सर्वांना हे ज्ञात आहे की भारतीय परंपरेतील सर्व ग्रंथ हे संवादाच्या स्वरूपात प्रकट झालेले आहेत, ज्याला आपण डायलॉजिक फॉर्म असं म्हणतो. उपनिषद, पुराण वाङ्मय, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथात वक्ता आणि श्रोता यांच्यातील संवाद ग्रथित केलेला आहे. 700 वर्षांहून अधिक काळ झाला तरीही ज्ञानेश्वरीतील संवादाची गोडी आज देखील कमी झालेली नाही. आळंदी येथे अजान वृक्षाखाली तसेच सिद्धबेटावर ज्ञानेश्वरी पारायण करण्याची प्रथा आज देखील आहे. महाराष्ट्रातील घरोघरी, विशेष करून ग्रामीण भागातील गावोगावी हा ग्रंथ संवादाच्या रूपात पोचला आहे. आपल्याकडे अनेक ग्रंथ असतात, त्यामध्ये वक्त्याची भूमिका ही तर्ककर्कश तत्त्वज्ञाची असते. त्यामुळे ते ग्रंथ केवळ अभ्यासक, संशोधक व विद्वान मंडळीच वाचू शकतात. मात्र ज्ञानेश्वर हे केवळ तत्त्वज्ञ नसून श्रोत्यांची मानसिकता जाणणारे भावकवी आहेत. ते तत्त्वज्ञ कवी आहेत, त्यामुळे त्यांचा विषय श्रोत्यांपर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये, ओवी छंदामध्ये ते सांगतात. फ्रान्सिस बेकन हा इंग्रजी साहित्यातील महत्त्वाचा निबंधकार. त्याने असं म्हटलंय की रीडिंग मेकेथ फुल मॅन, कॉन्फरन्स रेडी मॅन, अँड रायटिंग अन एक्झॅक्ट मॅन. म्हणजे वाचनाने व्यक्ती परिपूर्ण होतो. चर्चासत्र, संगोष्ठी, परिषदा इत्यादी ठिकाणी गेल्यावर हजरजबाबी होतो आणि लेखनातून नेमकेपणाने व्यक्त होतो. वाचन, श्रवण आणि लेखन या संवादाच्या तीनही प्रक्रिया ज्ञानेश्वरांनी अत्यंत जबाबदारीने व यशस्वीपणाने सांभाळलेल्या आहेत. प्राध्यापक आर डी रानडे यांच्या मिस्टिसिझम इन महाराष्ट्र या ग्रंथात त्यांनी व.ब. पटवर्धन यांचे ज्ञानेश्वरीबद्दलचे नितांत सुंदर मत व्यक्त केलेलं आहे. हेच मत सोनोपंत दांडेकर यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत उद्धृत केलेले आहे. ज्ञानेश्वरांची संवाद प्रक्रिया समजून घेण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे वाटते. अनपॅरलर्ड इन मराठी लिटरेचर, ज्ञानेश्वरी इज सो एक्विसिट, सो ब्युटिफुल, सो हायली पोएटिक इन इट्स मेटाफर्स अँड कम्पॅरिझन, सिमिलीज अँड ॲनॉलॉजिकल इलस्ट्रेशन्स, सो प्रिशियस अँड ल्युसिड इन स्टाईल, सो लॉफ्टी इन इट्स लाईट्स, सो सब्लाईम इन टोन, सो मेलोडियस इन वर्ड म्युझिक, सो ओरिजिनल इन इट्स कॉन्सेप्ट्स, सो प्युअर इन टेस्ट दॅट द रीडर इज सिम्पली फॅसिनेटेड, floats rapturously on the crest of the flow and is lost in the cadence of rhythm and the sweet insinuating harmonies. Patwardhanani Jnaneshwari madhil bhava vishwacha atyant chapkhal varnan ya udhruta madhe kelela ahe. Te mhantat ki marathi sahityamadhe asa granth jo bhava vishwamadhe vicharancha patali madhe ani vangmayacha abhivyakti madhe अत्यंत महत्त्वाचा आहे असा खचितच सापडतो. ज्ञानेश्वर हे कुशल वक्ता आहेत. ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला नेहमी जाणवतं की जणू ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत आहेत. समोर असंख्य श्रोते बसलेले आहेत, त्यामध्ये निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे गुरु एक श्रोता म्हणून बसलेले आहेत. संवादरूपी गंगा प्रवाही होत आहे. ज्ञानेश्वरी ही नदीसारखी आहे. सुरुवातीला उगमाच्या ठिकाणी सूक्ष्म, मध्ये सामान्य आणि नंतर समुद्रासारखी. गीतेवरील अन्य भाष्यकार आणि ज्ञानेश्वर यांच्यामधील हा फरक आपल्याला जाणवतो. अन्य भाष्यकारांनी पहिल्या 5 अध्यायांवर पुष्कळ लिहिलं आहे, पण ज्ञानदेव याला अपवाद आहेत. त्यांनी सुरुवातीला थोडं थोडं लिहून शेवटी ग्रंथाचा आवाका वाढवला आहे. विनोबा भावे यांच्या मते
प्रथम कर्मयोगाचा उढाला

कंटाळा येईल हे ज्ञानेश्वर जाणतात. म्हणून त्यांनी पहिल्या 5 अध्यायामध्ये थोडकेपणाने वर्णन केले आहे. नंतर हळूहळू भाष्य विस्तृत करत मग 17व्या अध्यायापर्यंत त्यांनी पाहिलं की श्रोते आता टिकले आहेत, दमदार झालेले आहेत. तेव्हा त्यांनी 18व्या अध्यायावर मुक्तपणे भाष्य करायला सुरुवात केली. त्याला त्यांनी मंदिराचा कळस म्हटलंय. भगवद्गीता एक मंदिर आहे आणि 18वा अध्याय हा त्या गीतारूपी मंदिराचा कळस आहे. कळसाच्या दर्शनाने मंदिराचे पूर्ण दर्शन होते. मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्ञानेश्वरी ही सामान्य वाचकांसाठी सांगितलेली आहे. तेव्हा सामान्य वाचकाला ती वाचावी वाटावी अशा कुशलतेने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे. आतापर्यंतच्या विवेचनातून ज्ञानेश्वराच्या संवादाचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर उभा राहतो. श्रोत्याला समजेल, उमजेल व त्याच्या श्रवण व अधिकारानुसार त्यांनी ग्रंथ पुढे पुढे सांगितला आहे. ज्ञानेश्वरांनी आपला संदेश ओवी या वृत्तामध्ये लिहिला आहे. ओवी छंद हा मराठी भाषेची गायत्री आहे. सर्व वाङ्मय ज्या छंदात सुलभतेने ओवता येते ती ओवी होय. मिया सद्भावाची अंजुळी या ओविया फुले मोकळी अर्पिली आंघ्र युगुळी विश्वरूपाच्या, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अर्थात मी ही ओवीरूपी फुलांनी भरलेली सद्भावाची ओंजळ घेऊन विश्वरूपाच्या चरणकमलावर अर्पण करत आहे. किती सुंदर कल्पना आहे ना. ज्ञानेश्वरीमध्ये 9000 पेक्षा जास्त ओव्या आहेत. अर्थात एवढी सुंदर फुले ओवीच्या स्वरूपात मी विश्वपुरुषाच्या चरणी अर्पण करत आहे, हा ज्ञानेश्वरांचा या ओवीमागील भाव आहे. काही जणांना ज्ञानेश्वरीची भाषा कठीण वाटते. बऱ्याच जणांशी आपण बोलताना असं आपल्याला जाणवतं की ज्ञानेश्वरी ही मराठीत लिहिली आहे हेच अनेक जणांना माहिती नाही. त्यांना वाटतं ज्ञानेश्वरी संस्कृतात लिहिलेली आहे. हा 700 वर्षापूर्वींचा ग्रंथ आहे. त्या काळात जे प्रचलित होतं ते त्यांनी वापरलं. आपण नाही का शेक्सपियरच्या नाटकांमधील भाषा वाचतो. 400 वर्षांपूर्वीची इंग्रजी आणि आजची इंग्रजी यामध्ये फरक आहे. अगदी त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतील मराठी, आज आपण बोलत असलेली मराठी यामध्ये थोडा फरक जाणवणारच. ज्ञानेश्वरीतील वाक्य अगदी लहान लहान आहेत. उदाहरणार्थ 12व्या अध्यायातील ही ओवी पहा. शीत वेढावे उष्ण पांघुरावे सृष्टीच्या असावे घरा आत. किंवा पहिल्या अध्यायाची प्रसिद्ध ओवी आपण सर्वांना ज्ञातच आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आपण जरी ओवी पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की किती सोप्या सोप्या साधे सरळ शब्द ज्ञानेश्वर वापरतात. ज्ञानेश्वरी हा अत्यंत सोपा व सुलभ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांची भाषा इतकी सोपी सरळ आहे की त्याचा गद्य अर्थच कधी कधी कठीण वाटू लागतो. पण भाषा प्राचीन असल्यामुळे सुरुवातीला गद्य भाषांतराची मदत घ्यावी लागते. ज्ञानेश्वरांनी 18व्या अध्यायात म्हटलं आहे की केले ज्ञानदेवे देशिकार लेणे. अर्थात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून एक देशिकार लेणं आपल्यासमोर उभं केलं आहे. इथे लेण्याची एक सुंदर उपमा आपल्यासमोर येते. ज्ञानेश्वरांनी गीतारूपी पहाडातून ज्ञानेश्वरीरूपी लेणं निर्माण केलंय. या लेण्याचे रहस्य ज्ञानदेवांनी इतके अप्रतिम मांडले आहे की ते पाहून त्यांच्या कल्पनाशक्तीविषयी मन थक्क होऊन जातं. या लेण्यांमध्ये सबंध भक्तिमार्ग प्रकट झालाय. भगवंताची वाङ्मयी मूर्तीच ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्यांनी आपल्यासमोर उभी केली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संवाद हा अनेक पातळ्यांवर झालेला आहे. संवादाचे वेगवेगळे स्तर आहेत. त्यामध्ये पहिला संवाद हा संजय आणि धृतराष्ट्र यांच्यामधील आहे. संजय ज्ञानी आहे, त्याला व्यासांनी दिव्यदृष्टी दिलेली आहे आणि आपण जाणतो की संजयाला व्यासांनी दिव्यदृष्टी दिलेली असल्यामुळे धृतराष्ट्राच्या जवळ बसून संजय कुरुक्षेत्रावर जे युद्ध सुरू आहे त्याबद्दल सविस्तर वर्णन, ज्याला आपण रनिंग कॉमेंट्री म्हणतो, तसं करतोय. आणि माझ्या मुलाचा वृत्तांत मला सांग असं म्हणणारा आंधळा धृतराष्ट्र संजयाच्या समोर आहे. म्हणजे पहा,
ही संवादाची जोडी

0: विलक्षण आहे. ज्ञानेश्वरीतील दुसरा संवाद हा कृष्ण आणि अर्जुनामध्ये आहे. विगलित झालेला, युद्धापासून परावृत्त झालेला, आजच्या भाषेत बोलायचं तर कन्फ्यूज झालेला अर्जुन हा भक्त स्वरूपात आहे आणि मार्ग दाखवणारा कृष्ण देवस्वरूपात आहे. म्हणजे भक्त आणि देवाचा हा संवाद आहे. ज्ञानेश्वरीतील चौथा संवादाचा स्तर म्हणजे ज्ञानेश्वर स्वतः ज्ञानेश्वरीवर निरूपण करतात आणि समोर बसलेला बहुजन समाज त्यांच्यातील संवाद करत आहे. चौथा संवादाचा स्तर म्हणजे ज्ञानेश्वर स्वतः ज्ञानेश्वरी निरूपण करतात आणि समोर समाज ऐकतोय. आपल्याला असं लक्षात येतं की आतापर्यंत पाहिलेल्या या चार संवादांच्या स्तरांमध्ये स्तर बदलला की संवाद बदलतो. अशा प्रकारे ज्ञानेश्वरी म्हणजे एक विलक्षण संवाद नाट्य आहे.
1: ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेमध्ये डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांचं हे पहिलं भाषण आत्ताच आपण ऐकलं. संवाद कौशल्याविषयी आणखी चार भागातून ते आपल्याशी बोलणार आहेत.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. मग हे शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे, यात कशा कशाचा समावेश आहे, याची अंमलबजावणी कशी होणार आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्या कार्यक्रमातून मिळणार आहेत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत SNDT महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत, ज्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आलेख मोठा आहे, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, तसंच त्यांना अनेक फेलोशिप देखील प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी SNDT विद्यापीठात अनेक नवीन विचार आणि संकल्पना राबवल्या. व्हर्च्युअल क्लासरूम, संगणक लॅब, लँग्वेज लॅब, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अशा अनेक आधुनिक सुविधा त्यांनी विकसित केल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आज आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे बदललेलं आहे, तर ते नेमकं काय, त्याच्यात बदल झाले आहेत आणि कशाप्रकारे त्याची अंमलबजावणी होणार आहे. तर आत्तापर्यंत आपली जे शैक्षणिक धोरण होतं ते 10:2 अशी त्याची जुनी पद्धती होती, आणि आता ती बदलून 5:3:3:4 अशी नवी रचना विकसित केलेली आहे. तर ती नेमकी काय आहे आणि त्यामुळे शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्यात कोणता मूलभूत बदल होणार आहे?
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 प्रत्यक्षात आलं आणि यामध्ये अनेक बदल सुचवलेत, कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 21व्या शतकाला सामोरं जाण्यासाठी म्हणून अनेक बदल करण्याची गरज होती, आणि हे धोरण जवळजवळ 34 वर्षानंतर प्रत्यक्षात आलेलं आहे. यापूर्वीची रचना जी होती ती 10:2 म्हणजे शालेय शिक्षण 10 वर्षाचं. शालेय शिक्षण हे जरी 12 वर्षाचं असलं तरी त्याची रचना 10:2 म्हणजे

10वीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक आणि 11वी आणि 12वी हे उच्च माध्यमिक असं आपण रचना होती. आता आपल्याला नवीन करिक्युलमप्रमाणे अभ्यासक्रमानुसार बदल घडवायचे असतील तर ही रचना बदलली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा जो कालावधी आहे व्यक्तीच्या अध्ययनामध्ये तो लहानपणाचा काळ आहे, म्हणजे 3 ते 8 वर्षाचा. त्यामुळे या धोरणामध्ये या गटाला खूप महत्त्व दिलं आहे, आणि हे यासाठी की आपला मेंदूचा जो विकास आहे तो या काळामध्ये 8 वर्षापर्यंत जवळजवळ 85% विकास हा त्या काळात होतो, आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा काळ समजला गेला पाहिजे आणि आपण त्याची जास्त वास्तवस्त केली पाहिजे, त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने 5 वर्षाचा कालावधी हा फाउंडेशनल स्टेज पायाभूत स्तर मानला गेला आहे. पहिली जी 5 वर्षे आहेत ती शाळेची 5 वर्षे मानली नाही आहेत, म्हणजे शाळेची पहिली आणि दुसरी वर्ग आहेत त्याच्यात, पण त्याच्याही आधी 3 वर्ष अंगणवाडी, पूर्व प्राथमिक किंवा आपण बालवाडी म्हणतो तर तिथे 3 वर्ष, म्हणजे तिसऱ्या वर्षी त्याचं शिक्षण सुरू करावं बालकाचं, आणि मग पहिली आणि दुसरीपर्यंत 8 वर्षापर्यंत हा पहिला कालावधी, पहिला स्तर, पायाभूत स्तर मानला गेला आहे. दुसरा स्तर सांगितला आहे पूर्व अध्ययन म्हणजे प्रिपरेटरी, हा स्तर पण 3 वर्षाचा आहे, त्याचं वय वर्ष 8 ते 11. त्यानंतर माध्यमिकच्या आधी पूर्व माध्यमिक किंवा त्याला मिडल स्टेज असं म्हणू आपण, ते 3 वर्षाचे 6वी ते 8वीपर्यंत, म्हणजे 11 ते 14 वय वर्ष. आणि सगळ्यात शेवटचा वर्ग स्तर म्हटलं आहे माध्यमिक स्तर, म्हणजे तिथे उच्च माध्यमिक, निम्न माध्यमिक असं काही नाही. आता 9वीपासून 12वीपर्यंत 4 वर्षाचा हा जो गट आहे त्याला आपण आता माध्यमिक स्तर म्हणणार आहोत, वय वर्ष 14 ते 18. म्हणजे 18व्या वर्षी 12वीहून विद्यार्थी बाहेर पडेल. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्या घटकाकडे खूप लक्ष दिलेलं आहे, म्हणजे आमच्या या घटकासाठी अक्षरं, भाषा, संख्या, मोजमाप, रंग, आकार, घरातील आणि मैदानातील खेळ, कोडी, तार्किक विचार, एखादी समस्या दिली तर ती सोडवायची, चित्रकला किंवा रंगवणं, अशा अनेक दृश्यकला, हस्तकला, नाटक, बोलक्या बावल्या, अशा सगळ्या विषयातून ते मूल शिकत असतं. त्यामुळे तसं शिकण्याची त्या मुलाला मुलीला आपण सुविधा निर्माण करून दिली पाहिजे, हे या स्तराचं महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक क्षमता म्हणजे एक दुसऱ्यांशी कसं वागायचं, जाणीवपूर्वक, सौहार्दतापूर्वक कसं वागायचं, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, नैतिकता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य म्हणजे दोघा ठिकाणी चौघांनी मिळून एकत्र काम कसं करायचं न भांडता, सहकार्याचा विकास कसा करायचा, ह्याच्यावरती या पॉलिसीनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि हे जे ECC आहे म्हणजे अर्ली चाईल्डहूड केअर जे आहे, म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये शारीरिक विकास, कृती कौशल्यांचा विकास, आकलन विकास, सामाजिक, भावनिक, नैतिक विकास, सांस्कृतिक, कलात्मक विकास, संवाद आणि प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि संख्याज्ञान या क्षेत्रांमध्ये विकास कसा करता येईल लक्ष द्यायला हवं. त्यामुळे हेही आम्ही म्हटलं आहे की ह्या मुलांना शिकवणारं कोण, तर ते सुद्धा BEd असायला पाहिजे, BEd विथ अर्ली चाईल्डहूड केअर. म्हणजे आता काय होतं की BEd जनरली सेकंडरीसाठी शिकवायला जातात BEd झालेले शिक्षक, तसं न करता यांच्यासाठी BEd सुद्धा स्पेशल श्रेणी तयार करायला पाहिजे असं ही पॉलिसी सजेस्ट करते. अभ्यासक्रम तयार करण्याच्या आधी एक करिक्युलम फ्रेमवर्क असतो, आणि हा फ्रेमवर्क अशा फ्रेमवर्क पूर्वीपासून NCERT तयार करते, पण फक्त एकच करते पूर्ण शाळेसाठी, शालेय जीवनासाठी एक. पण पॉलिसीने असं सजेस्ट केलं आहे की 2 तयार करा, एक ह्या फाउंडेशन स्टेजसाठी पायाभूत स्तरासाठी एक वेगळा करा, कारण ह्या मुलांचं शिकणं वेगळं आहे, आणि दुसरा अभ्यासक्रम जो तयार करायचा तो 3रीपासून 12वीपर्यंतचा करा. आता असे हे दोन्ही तयार झालेले आहेत तर याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक कृती सुचविलेल्या आहेत आणि हा प्रत्येक स्टेटला पाठवलेला आहे, आणि मग प्रत्येक स्टेटनी त्या फ्रेमवर्कवरनं आपला स्वतःचा राज्याचा तयार करायचा. तर असा आपल्या महाराष्ट्र राज्याने हा असा NCF तयार केलेला आहेच. 9वी ते 12वी हा एकसंध असा माध्यमिक गट घेणं ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट या नवीन आराखड्यामध्ये दिसते, कारण 9वी 10वी शाळेमध्ये शिका आणि मग पुढे 11वी 12वी तिकडे गेलं, असं न करता 9वी ते 12वी म्हणजे जे काही आपल्याला त्यांना शिकवायचं आहे किंवा त्यांना घेण्याची आवड निर्माण करायची, त्यासाठी ही 4 वर्षाचा गट ठेवलेला आहे, आणि त्यामध्ये त्या मुलांना हवे ते विषय निवडता यावेत ही संधी त्या मुलांना आपण तिथे देतो. म्हणजे वोकेशनल असेल तर आपल्याला काय शिकायचं आहे, तर त्यासाठी असं चटपट 2 वर्षात ठरवता येत नाही, पण 9वी ते 12वी

0: मध्ये ते परिपक्वता येते आणि ते वोकेशनल चॉईस पण आपला करू शकतात. त्या दृष्टीने हा सेकंडरी एज्युकेशनचा माध्यमिक स्तराचा 4 वर्षाचा कालावधी ठेवलेला आहे.
1: आता आपण या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देत आहे, पण 3 ते 6 वयोगटातल्या मुलांचा जो औपचारिक शिक्षणाचा ह्याच्यात समावेश केला आहे, त्यामुळे त्यांच्या मानसिक विचारावर काय परिणाम होणार आहे?
0: तुम्ही आता औपचारिक असा शब्द वापरलात, म्हणजे औपचारिक म्हणजे वर्गात जाऊन शिक्षक जिथे भाषण देतात तो औपचारिकपणा नाही आहे तुम्हाला अभिप्रेत. तुम्हाला असं वाटतं की ते शाळेला जोडलं जातं आहे आणि शाळेच्या वेळात तर येणार आहे. तर आपण आत्तासुद्धा अंगणवाडी वर्ग चालूच आहेत, म्हणजे मुलं 2-3 तास शाळेमध्ये येतातच आहेत. तर असं म्हटलं आहे पॉलिसीमध्ये, त्यांनी शाळेतच पूर्व प्राथमिक शाळा आणली पाहिजे असं नाही. कुठेही मगाशी मी म्हटलं तसं कुठेही असू शकेल, शाळेच्या बाहेरही असू शकते आणि शाळेच्या परिसरात असेल तर त्यांना जरा सवय होईल मोठी मुलं ताई दादा बघण्याची, कुठे मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांशी भेटण्याची अशी सवय होऊ शकेल. तर त्या दृष्टीने जर ते त्या शाळेच्या प्रिमायसेसमध्येच त्यांचा वर्ग असेल तर ते चांगलं राहील असं पॉलिसी म्हणते. पण यांचा जो अभ्यासक्रम केलेला आहे ना तो कृतिशीलतेवर केलेला आहे. त्यांनी करून बघावं, मजा घ्यावी त्याच्यातून, आनंद मिळावा त्यांना. ते नुसतं लिही लिहिली असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. त्या दृष्टीने तुम्हाला सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे जादूचा पिटारा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हां, तर NCERT ने हा जादूई पिटारा तयार केला 3 ते 8 वयोगटाच्या मुलांसाठी. खूप वस्तू आहेत त्याच्यात, शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, बोधात्मक, भाषा आणि साक्षरता, सौंदर्यात्मक आणि सांस्कृतिक अशा 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विकास व्हावा, त्याला चालना मिळावी म्हणून वस्तू ठेवल्या आहेत. म्हणजे म्हणाल तर 40 पुस्तकं आहेत त्याच्यात. हिंदीत हवं असेल तर हिंदीत, इंग्लिशमध्ये हवं असेल तर इंग्लिशमध्ये, मराठीत आता आपल्या महाराष्ट्र स्टेटनी पण तयार केलेलं आहे. आणि खूप वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये आवाज करणारी वाद्य आहेत, बासरी आहे किंवा वरती चढायला शिडी आहे, अशा अनेक वस्तू त्याच्यामध्ये त्या जादूच्या पेटाऱ्यामध्ये आहेत. आणि माझा अनुभव असा सांगतो, मी वापरून बघते मुलांवरती, लहान मुलांवरती, त्यांना खूप आवडतं. हँडल करा हाताळणंसुद्धा किती त्यांना आनंदाचं वाटतं की ही वस्तू घेऊ का ती वस्तू घेऊ. हा मोठा पेटारा आहे, हा पेटारा शाळेमध्ये जर ठेवला आपण प्री प्रायमरीच्या, तर ती मुलं आनंदाने नवीन नवीन गोष्टी त्याच्यातून शिकू शक. अशा प्रकारच्या वस्तू आपणही निर्माण करू शकतो शिक्षक म्हणून आणि वर्गात त्या मुलांना हाताळायला देऊ शकतो.
1: असंही या वयातल्या मुलांना खूप उत्सुकता असते एखाद्या गोष्टीला हात लावून बघावं किंवा कशी ती उघडते चालते किंवा काय आहे,
0: बावल्या आहेत त्याच्यामध्ये.
1: अच्छा,
0: म्हणजे त्याची नाडी कशी बांधायची त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी लाकडी वस्तू दिल्यात. खिळे कसे ठोकायचे, लाकडी खिळे आणि लाकडी हातोडी, म्हणजे त्यांना त्रास होऊ नये अशा व्यवस्था करून अशी खेळणी त्यांच्या हातात ठेवलेली आहे. खूप छान तयार झालेला आहे तो तयार.
1: म्हणजे थोडक्यात खेळातून अभ्यास शिकवणं अशा प्रकारची पद्धत विकसित केली.
0: अगदी बरोबर, त्याला खेळणी आधारित शिक्षण प्रणालीच म्हणतात. हां, टॉय बेस्ड पेडागॉजी.
1: अभ्यास आहे आणि त्रासदायक आहे असं वाटणार,
0: असं वाटणार नाही.
1: खरं छान आहे, खूप छान आहे. व्यावसायिक शिक्षण आणि बॅगलेस शिक्षण पद्धती अशा प्रकारचा सुद्धा एक विचार या शिक्षण पद्धतीत विकसित केलेला आहे. म्हणजे 9वीपासून व्यावसायिक शिक्षण सुरू होणार आहे, तर या संकल्पनेचा नेमका उद्देश काय आणि ती कशा प्रकारे राबवली जाणार आहे?
0: याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तुम्ही बॅगलेस डेज म्हणालात, म्हणजे दप्तर विरहित
1: शिक्षण
0: कालावधी, हे दिवस आहेत 10 दिवस असं पॉलिसीने म्हटलं. कमीत कमी 10 दिवस तरी वर्षभरामध्ये त्यांना द्या. ते बॅगा घेऊन यायच्या नाही, शाळेच्या बॅगा घेऊन यायच्या नाही, मग काय करायचं? तर त्यांनी आपल्या गावाचा अनुभव घ्यायचा. काय होतं, मुलं उत्तर आणि शाळेत येतात, शाळेतून घरी, घरचा अभ्यास, जेवणखाण संपलं, म्हणजे पाणी कुठून मिळतं आपल्याला, दूध कुठून मिळतं, दुकानात काय काय वस्तू असतात, म्हणजे जिकडे तांदूळ मिळतात तिथेच आपल्याला आपले शर्ट बिर्ट मिळतात का, नाही मिळत. तर आपल्या गावाची रचना कशी आहे, आपली ग्रामपंचायत आहे म्हणजे काय आहे, असे अनेक प्रश्न असतात की जे मुलांना माहितीच नसतात, शाळा आणि घर. तर असं पॉलिसीने सजेस्ट केलं आहे की 10 दिवस बॅगलेस डेज ठेवा. त्या दिवशी वर्गात चिपकवायचं नाही, त्यांना बाहेर घेऊन जायचं, म्हणजे इव्हन शाळेच्या आजूबाजूला नेलं तरी सुद्धा हरकत नाही, दाखवा त्यांना झाडं पानं. म्हणजे मी जिथे कोकणात काम आम्ही करतो तिथे मुलांना नेलं होतं, तिथे आम्ही तज्ज्ञांना बोलवलं होतं, 70 प्रकारच्या औषधी वनस्पती सापडल्या. मग माहिती नसतं किंवा एकदा आम्ही असा एक प्रोजेक्ट केला की पावसाळ्यात वेगळ्या भाज्या येतात, एरवी भाज्या वेगळ्या असतात, घरात आई वेगळ्या भाज्या करते, आता पावसाळ्यातल्या भाज्या कुठल्या विचारा आणि शोधून काढा. एवढ्या 50-60 भाज्या खेडेगावातल्या मुलांनी शोधून आणल्या. पण हे मुद्दाम करा.

0: शिकवावं लागतं. तर या पॉलिसीमध्ये ते सजेस्ट केलं आहे. आणि हे 6वीला जरी इंट्रोड्यूस केलं तरी 12वीपर्यंत चालू ठेवायला हरकत नाही असं पॉलिसी म्हणते. तर याच्यामध्ये कुठे कुठे जातील, आपल्या गावामध्ये मोन्युमेंट्स असतात, तर सांस्कृतिक केंद्र असतात, काही कार्यक्रम असतात, त्यांना मंदिरं असतात, म्हणजे कुठल्याही वास्तू, जुन्या वास्तू असतील, ऐतिहासिक वास्तू असतील, तर त्यांना किंवा विज्ञान विषयाशी संबंधित काही गोष्टी असतील, कुठे उपक्रम चालू असतील, तर तिथे न्यावं. म्हणजे दिस हा एकदम आम्ही त्यांना म्हटले फन प्रोग्रॅम, म्हणजे दे शुड एन्जॉय दॅट, त्यांना आनंद वाटेल अशा प्रकारचा हे 10 दिवसाचा कार्यक्रम करावा. त्या निमित्ताने मुलांना आपल्या गावाची, आपल्या समाजाची जाणीव होईल. सोसायटी कनेक्ट हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण शिकतो, आपण समाजात काय प्रॉब्लेम्स आहेत, की तुम्ही समाजातले प्रॉब्लेम्स, समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. शिक्षण काळातच, केवळ व्यावसायिक शिक्षणासाठी नाही, दिस इज अ फन गेम. तर NCERT ज्या विविध संस्था आहेत त्यातली एक संस्था CIV सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन यांनी असा एक पुस्तिका तयार केलेली आहे की याचं दप्तरविरहित कालावधीचं नियोजन कसं करायचं, तर ते शिक्षकांना खूप उपयुक्त आहे. तर त्यांनी ते बघावं, वेगवेगळ्या ठिकाणी कसं जायचं, काय करायचं, काय ॲक्टिव्हिटीज काय करायच्या, तिथे जाऊन बाहेरच गेलं पाहिजे असं नाही, तुम्ही गावातल्या लोकांना शाळेत बोलवू शकता आणि सांगू शकता, तसंही करू शकता.
1: म्हणजे मुलांच्या एक विचारांना सुद्धा चालना
0: मिळते,
1: म्हणजे फक्त ते साक्षर न बनता सुशिक्षित
0: बनावेत आणि जागरूक नागरिक बनावेत. समजा एखाद्याला वाटलं की हे माळीकाप खूप छान आहे, छान फुलं वगैरे येतात, पण कसं करतात ते, बिया लावतात किंवा कलमं लावतात का रोपं लावतात, काय करतात, शिकायचं असेल तर त्यांच्याकडे करा, इंटर्नशिप करा. समाजाशी जोडलं जाणं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला पाणी कुठून मिळतं, नळातून मिळतं. नळाने पाणी येतं कसं, कुठे येतंय,
1: जोडलाय
0: कुठे, तलाव आहे का, तर तो तलाव बघायला गेलं पाहिजे. तलावावरती नेताना काळजीपूर्वक नेलं पाहिजे मुलांना, पण मुलांनी तलाव बघावा, तिथे शुद्धीकरण कुठे केलं जातं, कसं केलं जातं. मी जेव्हा शाळेत शिकवत होते अनेक वर्षापूर्वी, तेव्हा 9वी 10वीच्या मुलांना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असे. म्हणजे आता मी सायन्स शिकवत होते त्यामुळे मग राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरमध्ये घेऊन जातो, तिथे ॲसिड्स कसे तयार होतात, HNO3 नायट्रिक ॲसिड साध्या ह्याच्यात ठेवत नाहीत, किंवा H2SO4 साध्या ह्याच्यात ठेवत नाहीत, मग त्याचा गोलाकार असतो, हे सगळं बघायला न्यायची. वरळीला नेहरू सायन्स सेंटर, नेहरू प्लॅनेटोरियम, अंबरनाथला, कुठे कुठे आम्ही जायचो सगळी मुलं घेऊन, 50-1 मुलं घेऊन मी फिरायची अनेक वर्षापूर्वी. एकदा काय झालं, मी बसनी प्रभादेवीला उतरत होते, तर उतरताना ड्रायव्हरनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणा, भाई तुम्ही आम्हाला इकडे किती वेळा आणलंय ना वरळीला. अनेक वर्षानंतर हा उपक्रम त्याच्या आठवणीत राहिलाय, म्हणजे त्याने मला ओळखलं, ते त्याच्यामुळे ओळखलं. म्हणजे अशा उपक्रमांची आपल्या आयुष्याला सुद्धा किती मदत होते, जीवन चांगलं आहे आपलं असं वाटण्याची खूप गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या. कार कशी तयार होते, तर ते मग त्या कारखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांना कळलं की अरे असं जोडलं जातं का. तर सगळीजणं काही मुंबईत राहत नाहीत, पण खेडेगावामध्ये सुद्धा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत की ज्या आपण मुलांना दाखवत नाही. छोटा धबधबा आहे, तो कसा पडतो, ते बघा पाणी कुठून येतं, कुठे साठलं गेलं आहे म्हणून एवढ्या जोराने खाली पडतं. तर अशा अनेक गोष्टी त्या
1: शिकता येत
0: 10 bagless days बघाव्यात.
1: म्हणजे वेगवेगळे जे स्थानिक कारागीर आहेत, सुतार, माळी किंवा इतर, त्यांच्याकडून अनुभव घ्यायचा आहे. पण मग हे नवीन धोरण राबवण्यासाठी शिक्षकांना काही वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे, कारण तुम्ही आता इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय त्यावरून लक्षात येते की जास्त जबाबदारी ही शिक्षकांवर आहे.
0: तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण हा एक नवीन विचार आहे. कारण जनरली सामान्यतः शिक्षक आपला विषय वर्गात शिकवतात, म्हणजे मी गणिताची शिक्षिका आहे किंवा मी विज्ञानाची शिक्षिका आहे, त्याच्या पलीकडे जाणं थोडंसं कठीण होतं. पण आता आपण म्हणतोय की यांना शाळेच्या बाहेर घेऊन जा मुलांना, तर मग त्यांचा आणि मुलांचा वेळ वाया न जाता चांगल्या कारणासाठी कसा लागू शकेल याचं प्लॅनिंग करायलाच हवं, आणि त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहेच.
1: मग या सगळ्या गोष्टी करत असताना आपली आतापर्यंत जशी परीक्षा होत होती आणि त्याचं मूल्यमापन होत होतं, तसंच हे मूल्यमापन असणार आहे की त्याचीही काही पद्धत वेगळी असणार आहे.
0: एक सांगू का तुम्हाला, आपलं भारतातलं शिक्षण सर्वदूर हे घोकंपट्टीवर आधारित आहे. म्हणजे कसं की वर्गात शिक्षक भाषण देतात आणि विद्यार्थी ते ऐकतात, नोट्स लिहून घेतात, पाठ करतात, आणि त्याच पाठांतरावरती आधारित प्रश्न विचारले जातात मूल्यमापन म्हणून. त्यामुळे पाठ केलेलं

0: पेपरात आपण लिहितो. या शैक्षणिक धोरणाने याला अतिशय ठामपणे विरोध केला आहे की पाठांतर नको, स्मरणशक्तीवरती भर देण्याची काहीही गरज नाही. मुलं जर स्वतः हाताने काही करत असतील, आनंदाने करत असतील आणि ते उद्दिष्टानुसार असेल, तर ती उद्दिष्ट तुम्ही तपासा. म्हणजे वी आर नॉट डेअर टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. माहिती देणं हा कार्यक्रम असू शकत नाही. माहिती दिल्यानंतर त्या माहितीचा वापर कसा करायचा, त्याच्यातून नवीन काय निर्मिती करू शकतो आपण, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण जर उद्दिष्टांची उतरण बघितली, टॅक्सॉनॉमी बघितली, तर माहिती पाठ करणे आणि सांगणे हे सगळ्यात खालच्या स्तरावरचं उद्दिष्ट आहे. सहा उद्दिष्टांपैकी सगळ्यात खालच्या स्तरावरचं, त्याच्यावरती आकलन ते सुद्धा आम्ही खालच्या स्तरावरच मानतो. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन, त्याच्या नवीन परिस्थितीमध्ये मिळालेली जी माहिती आहे ती तुम्हाला वापरता येते का ते तपासलं जातं. मग पुढे ॲनालिसिस, एखादी सिस्टीम आहे, एखादी परिसंस्था आहे, ती कशी काम करते, त्याचे घटक कुठले आहेत, ते एकमेकावरती कसे अवलंबून आहेत, ते तुम्हाला समजतात का? समजा एक घटक बंद पडला तर बाकी सगळी सिस्टीमच बंद पडते, तर ते चालू करण्यासाठी काय करावं, तर त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो. आणि त्याच्यावरती इव्हॅल्युएशन आहे, त्याचं मूल्यमापन करणं कुठल्याही गटाचं, व्यक्तीचं असेल मूल्यमापन किंवा संस्थेचं असेल किंवा कवितेचं असेल पुस्तकाचं असेल मूल्यमापन. तर मूल्यमापन करायचं म्हणजे निकष लावावे लागतात. तर मुलांना हे करता येतं का? तर ते आपण निकष देऊ शकतो किंवा मुलं स्वतःचेही निकष लावू शकतात. आणि मग सर्वात वरचं, सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे नवीन निर्मिती, क्रिएटिंग समथिंग न्यू. तर नवनिर्मिती करता आली पाहिजे आज या नवीन जीवनामध्ये, 21व्या शतकामध्ये आपल्याला ही कौशल्य अत्यंत महत्त्वाची आहेत. पाठांतर हे कौशल्य अजिबातच महत्त्वाचं नाही आहे, कारण पाठ करायची गरजच नाही. तुमच्याकडे माहिती आहे, ती माहिती वापरून नवीन काही करावं असं करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की जर माझं उद्दिष्ट जर असेल मुलांनी पाठांतर करावं, तर मग मी प्रश्न पण पाठांतरावर आधारितच विचारते. त्यांना समजण्याची गरजच नाही, न समजता माणसं पाठांतर करू शकतात. ते आजकाल चालणार नाही, कारण ज्या पद्धतीच्या व्यवसायामध्ये आजची मुलं जाणार आहेत, तिथे त्यांनी विचार करून काही निर्णय घ्यावेत. एकट्याने नव्हे, दोघा तिघांनी, पाच जणांनी, त्यांच्या गटाने मिळून घ्यावेत. तर आपण वर्गामध्ये गटपद्धतीने शिकवलं पाहिजे की नाही? माहिती द्यायची गरजच नाही, ती आहेच पुस्तकात. त्याच्यावरती आधारित तुम्ही प्रकल्प तयार करा आणि ते त्यांना करायला द्या. ह्या तुम्ही तिघांनी हे करायचं आहे, ह्या पाच जणांनी हे करायचं आहे, असं तुम्ही विचारा त्यांना तुम्हाला काय करायला आवडेल आणि मग त्याचं मूल्यमापन करा. त्यामुळे तुम्ही वर्गात शिकवण्याची पद्धतच बदलली पाहिजे. ती विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे आणि अध्ययन केंद्रित असली पाहिजे. आत्ता काय आहे, अध्यापन केंद्रित आहे. म्हणजे मी शिक्षिका आहे तर मीच बोलते, मीच फळ्यावरती लिहिते, मीच नकाशा दाखवते, मीच प्रश्न विचारते, सगळं मीच करते. म्हणजे ॲक्टिव्ह कोण आहे वर्गात? मुलांनी ॲक्टिव्ह असायला पाहिजे, पण आहे शिक्षक ॲक्टिव्ह. त्याऐवजी तुम्ही मागे राहा, तुम्ही मागे राहा, त्यांना काम करू देत, तुम्ही निरीक्षण करा आणि त्यांना त्या त्या गटाकडे जाऊन तुम्ही त्यांना प्रत्यावरण देऊ शकता, नाही का? सेमेस्टरच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी परीक्षा घ्यायच्याऐवजी सतत सातत्यपूर्ण मूल्यमापन करा. बरं, मूल्यमापन म्हणजे हा नापास आणि पास असं नाही येते. आणि त्यासाठी आता पॉलिसीने हेही सजेस्ट केलं आहे की तुम्ही समग्र मूल्यमापन करा एखाद्याचं. म्हणजे केवळ गणितात 35 मार्क मिळाले ह्याच्यावरनं काहीच समजत नाही, किंवा 0 मार्क मिळाले पण आपण म्हणू शकतो, त्याला काही अर्थ नाही आहे. 0 मार्क म्हणजे काय, नाही का? त्याला काहीच गणित येत नाही आहे का? 0 मार्क कसं देतो आपण? पण देऊ शकतो, हिशोब येतो त्याला. हां, ते येतो, पण आपण ते घेत नाही. पण वर्गातच तुम्ही बाजार खेळू शकता की नाही? लावा एखाद्या दिवशी वर्गात बाजार लावा आणि मला 2 किलो हे दे, मला 1/2 किलो ते दे, बघा त्यांना काही गणित करता येतात का. तर शिक्षकांनी वर्गात खूप कमी बोललं पाहिजे असं मला वाटतं. मुलांनी जास्त बोललं पाहिजे. म्हणजे वर्गाची जी रचना आहे ना आपली, बाकाच्यावरती बसतात आणि एकाच्या पाठीमागे दुसरं बसतं, त्यामुळे मुलं एकमेकांकडे बघतच नाहीत. त्यांना सेमी सर्कलमध्येच किंवा सर्कलमध्येच बसवलं पाहिजे, त्यांचं एकमेकांकडे बघता आलं पाहिजे, त्यांना एकमेकांच्या बरोबर चर्चा करता आली पाहिजे. कारण हे कॉलेजमध्ये पण असंच आहे, फक्त शाळेत नाही, महाविद्यालयात आणि विश्वविद्यालयात सुद्धा हीच परिस्थिती आहे, ती बदलायला हवी. जेव्हा वर्कप्लेसमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एकटं काम करतच नाही, तिथे तुम्हाला तिघा चौघांना मिळूनच काम करावं लागतं, पण यांना सवयच नाही.
1: खरं आहे, खूप छान.
0: तर ती सवय लावली तर मूल्यमापन पद्धत बदलू शकते. आणि पॉलिसीने अनेक वेगळ्या पद्धती सजेस्ट केल्यात. म्हणजे कसं, त्यांनी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करावं. तुम्ही त्यांना हे द्या, क्रायटेरिया द्या, कशाच्या क्रायटेरियावरती करणार तुम्ही, आणि बघा मुलं स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू शकतात. लगेच पहिल्या दिवशी नाही करणार. किंवा दुसरं, पियर इव्हॅल्युएशन, म्हणजे वर्गातल्या इतर मुलांनी त्या मुलाचं किंवा मुलीचं इव्हॅल्युएशन करायचं, कारण ते एकमेकांशी इंटरॅक्शन करतायत. तेव्हा त्यांना हे आवडतं का, त्यांना गाणं म्हणायला आवडतं का, कविता म्हणायला चांगली तालासुरत कविता म्हणता येते का, तिला छान नाच करते.

0: येतो का, अशा प्रकारचे प्रश्न आहेत की ऑब्झर्वेशनमधून त्यांना जाणवेल.
1: आणि
0: तर
1: मुलांना हे माहिती पण असतं की
0: असतं
1: ह्याला हे छान येतं, त्याला ते काय
0: एक्झॅक्टली, पण
1: येतं.
0: आपण विचारत नाही, नाही का. तर आता पॉलिसीने सजेस्ट केलं की पियर इव्हॅल्युएशन करा, म्हणजे वर्गामध्ये जे सहाध्यायी आहेत त्यांच्याकडूनही इव्हॅल्युएशन करा. त्याला आता आपण म्हणतो 360 डिग्रीज असेसमेंट, म्हणजे फक्त शिक्षकांनी केलेली असेसमेंट नव्हे, विद्यार्थ्यांनी स्वतःचं केलेलं मूल्यमापन, विद्यार्थ्याच्या सहाध्यायाकडून केलेलं मूल्यमापन, आणि पालकांनाही विचारा. कारण मुलं घरी आहेत तर पालकांना विचारा की ह्याच्यातलं तुम्ही काय सांगता तुमच्या मुलाबद्दल. आमच्याकडे फक्त 5-6 तासच मुलं असतात, बाकीचे 18 तास तुमच्याबरोबर असतात, तर तुम्हाला काय म्हणायचं, त्याला हे आवडतं का, त्याला हे करता येतं का, तो आठवणीने हे करतो का, नवीन काही वाचतो का, असे प्रश्न आपण विचारू शकतो आपल्या विषयाशी संबंधित. आणि 360 म्हणजे त्या एका विद्यार्थ्याची वेगवेगळ्या लोकांनी केलेलं असेसमेंट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक नवीन विचार, प्रागतिक विचार, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने एकदमच नवीन असे विचार मांडलेले आहेत, आणि त्यामुळे शिक्षकांना या संबंधीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पॉलिसीने असंही म्हटलं आहे की शालेय शिक्षकांनी वर्षभरामध्ये 50 तासांचं प्रशिक्षण घेणं कंपल्सरी आहे.
1: प्रत्येक मुलाच्या आयुष्यातलं शैक्षणिक जो काही कालावधी असतो हा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्यासाठी हे जे नवीन बदल केले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: या श्रोत्यांमध्ये दोन्ही गट असतील, शिक्षक असतील किंवा पालक असतील, आणि पालक म्हणजे फक्त मुलांचेच आई वडील असं नव्हे तर सुजाण पालक, नागरिक असतील, तर मला असं वाटतं की त्यांनी देखील हा एक नवीन विचार आहे हे समजावून घ्यावा. आणि आपल्या गावातली मुलं ही आपलीच आहेत, कारण एका मुलाची वाढ ही त्या पूर्ण गाव करतो असं आपण म्हणतो. पण लक्ष ठेवून आपल्याच मुलांना जास्त चांगलं शिक्षण कसं देता येईल, जरी आपण शिक्षक नसलो तरीसुद्धा, कारण आपण जबाबदार नागरिक आहोत, या दृष्टीने जर विचार केला तर खरंच आपल्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळून त्यांचं उत्तम आयुष्य ते जगू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद.
1: खूप छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. मॅडम, इतका महत्त्वाचा विषय खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सोपा करून सांगितलात आणि तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल मग मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडई, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि समीर शिरवळकर. लेखन मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादरकर्ते हर्षवर्धन गवई. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 11
1: निराशेचे दुःख सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

0: श्रोते हो, तबल्याचे हे बोल तुम्ही ऐकलेत. कदाचित आपल्यासारख्या कानसेनांना वाटू शकतं यात काय एवढं विशेष, पण विशेष आहे. तबल्याचे हे बोल काढणारा रोहित सूर्यवंशी हा युवक प्रज्ञाचक्षू आणि कर्णबधीर आहे. रोहित अकोल्यातील कर्णबधिरत्व असणाऱ्या चिमुकल्यांच्या शाळेत तबला शिकवायचं काम करतो. रोहितची पहिली शिष्या वैष्णवी, तिचेही तबल्याचे बोल ऐकूया.
1: वैष्णवी, त्रितालाचा कायदा वाजवायचा.

0: ही किमया करू शकणाऱ्या या संस्थेबद्दलही जाणून घेऊया. चला आज भेटूया जठारपेठ स्थित एकवीरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सर्व किमयागारांना.
1: मुक्या कळीला फुटले हासू, फुल उमलले देठी, मनोगतांची झाली गीते, सूर तरळले ओठी. जन्मतः कर्णबधिरत्व घेऊन येणारं मूल हे भाषाच कानावर पडत नसल्यामुळे बोलूही शकत नाही. पुढे जाऊन खुणांची भाषा हेच त्यांचं संवादाचं माध्यम होऊन बसतं. मनातलं कुणाला सांगू शकत नाही, कुणी सांगितलेलं ऐकू येत नाही. त्यातून होणारी तगमग मुलांना संताप

0: हे सगळंच वेदनादायी. अर्थात या वेदना जाणवायला हृदयही तेवढंच हळुवार असायला लागतं. अशाच हळुवार मनाची शिरसगाव मोझरी येथील देवळे कुटुंबाची लेख, आपल्या शेजारच्या 3 कर्णबधीर बहीण भावांची ही असहाय्य अवस्था पाहून, त्यांची मजा घेणारे पाहून तळमळत होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ही चेतना जागृत होत होती. कदाचित पुढे याच व्यक्तींच्या उज्ज्वल भविष्याची दोरी सुचिताच्या हाती येणार हे विधिलिखित असावं. सुचिता लवकरच श्रीकांत बनसोड यांची सहचारिणी होऊन अकोल्यात आली.
1: सुचिता MSc DMLE हुशारीला संयमाची प्रसन्नतेची किनार होती. संसार फुलणारच होता. निखिलेशच्या जन्माने तो अधिक गंधित झाला. अर्थात अशा वैयक्तिक आणि क्षणिक आनंदाच्या अनुभूतींसाठी श्रीकांत सुचिताचा जन्म नव्हता. त्यांच्या भाग्यात होती अक्षय आनंदाची तिजोरी. देर होती ती खुलजा सिमसिम म्हणायची. काय असू शकतो हा खजिना जाणून घेऊच, पण तत्पूर्वी भेटूया सुचिता बनसोडला, जिचं बाळ कर्णबधिरत्व घेऊन जन्माला आलं होतं. या विशेष बाळाच्या पाळण्याची आणि त्याच्यासारख्याच इतर भाग्यवान चिमुकल्यांच्या भविष्याची दोरी सुचितानी कशी हलवली, त्यांना घडवण्यासाठी कोणती पावलं उचलली, ऐकूया.
2: मी सुचिता श्रीकांत बनसोड अकोला येथे कर्णबधीर मुलांसाठी विशेष शाळा चालवते 6 किंवा 8 महिन्यापासून तर 2.5-3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी बालविकास केंद्र चालवते आणि 2.5 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी बालविकास शाळा आमची इथे आहे. सुरुवातीला कर्णबधीर या विषयाबद्दल मला काहीच माहिती नव्हती. जसं मला माझं बाळ कर्णबधीर आहे हे कळल्यानंतर डोळ्यासमोर फक्त एकच दिसत होतं की हा तर कर्णबधीर आहे तर याच्या कानावर काही पडणार नाही, त्यामुळे तो काही शब्दच पडणार नाही तर तो बोलणार कसा. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर सरळ सांगितलं की तुम्ही मुंबईला घेऊन जायला, तर मुंबईला अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही नेलं. तिथे त्याच्या श्रवण चाचण्या वगैरे करण्यात आल्या. श्रवण चाचण्या झाल्यानंतर मग आम्हाला पूर्ण खात्री पटली की हा पूर्णपणे कर्णबधीर आहे. तिथे जेव्हा ट्रेनिंग चालू झालं तर तिथे आम्हाला एक मॅडम भेटल्या, त्या म्हणाल्या की तुम्ही मुंबईमध्येच आगरीपाड्याला CSED म्हणून शाळा आहे त्या शाळेत तुम्ही याला घेऊन जा. आणि मग तेव्हा आम्ही ठरवलं की याला या शाळेत घालायचं. शाळेत प्रवेश दिल्या गेल्यानंतर मग त्याचे प्रॉब्लेम्स चालू झाले की तो हायपर ॲक्टिव्ह बिहेवियर, तर त्यावेळेला मग टीचर्सनी पण त्याला हात टेकले होते की आता काय करायचं. ते मला म्हणाले की तुम्ही याला त्यापेक्षा कुणांची भाषा दिली तर, पण मी तिथे हार मानली नाही. माझा हट्ट हा होता की त्याला आपण बोलायला शिकवायचं. मीच मग ठरवलं की मीच त्याला शिकवेन आणि म्हणून मग मी त्याच्यासाठी स्वतः BEd केलं. त्याचं आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केली. कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी म्हणजे कृत्रिम श्रवण यंत्र ते कानामध्ये ऑपरेशन करून बसवायचं असतं. त्यामुळे मुलांना पानांची सळसळ किंवा नळाचा पाण्याचा टपकणारा आवाज, पावसाची टपटप हे सगळे आवाज त्यांना ऐकू येतात. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला नुसता आवाज ऐकवा लागतात. 6 वर्ण चाचणी जी असते आ ई ऊ ऋ तर अशा टाईपचे त्याला सतत आवाज ऐकवणे. मग त्यानंतर आवाज ऐकून त्याला ते समजायला लागले की त्याच्यानंतर शब्द ऐकवणे. तर हे सगळं देताना मग माझे अनुभव वाढत गेले.
1: या शस्त्रक्रियेनंतर मुलांना पुढे कसं बोलतं करायचं हे स्वानुभवातून समजलं होतं. स्वतःचं मूल बोलतं झालं, कदाचित एखादी आई दुसऱ्या बाळाच्या स्वप्नात रंगू शकली असती, पण ही आई मात्र इतर कर्णबधीर मुलांना बोलतं करण्याचे स्वप्न पाहू लागली. हेच स्वप्न आज शाळेच्या रूपात साकार झालंय. स्वप्नपूर्तीचा हा प्रत्यक्ष साक्षात्कार ऐकूया सुचिताकडून.
2: तो जेव्हा 3 वर्गात गेला त्यावेळेला आम्ही मुंबईकडून मग इकडे परतलो. इथे अकोल्यात परतल्यानंतर आम्हाला जे दृश्य दिसलं की मुलं काही बोलत नाहीत, आपलाच फक्त मुलगा बोलत आहे. म्हणजे जेव्हा ते पॅरेंट्स येऊन म्हणायला लागले की हा मुलगा छान बोलतो, तुम्ही आमच्या मुलाला बोलायला शिकवा, हळूहळू बाहेर गावच्या पालकांना पण माहिती झालं की इथे मुलांना बोलायला शिकवलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिना फीचं शिकवलं जातं. पॅरेंट्सनीच मग पुढाकार घेऊन शाळेची मान्यता आणली आणि शाळा सुरू झाली.
0: हाच तो क्षण होता सुचिता श्रीकांतनी खुलजा सिमसिम म्हणण्याचा. अकोला जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या अनेक अबोल मुलांच्या ओठी शब्दबाग फुलू लागली. आपल्या मुलांचं मुकेपण प्रयत्नांनी नाहीसं होऊ शकतं हे पाहून साऱ्या आईबाबांची नजर कृतार्थतेच्या अश्रूंनी डबडबली. हेच प्रेमाश्रू सुचिता श्रीकांतच्या अक्षय तिजोरीतलं धन बनलं. दिवसेंदिवस ही धनराशी वाढू लागली. स्वतःला स्वयंसेवक म्हणवून घेणाऱ्या आणि याच भूमिकेतून कायम झटणाऱ्या असामान्य मालकाला आणि जगावेगळ्या पालकाला आपण भेटूया.
3: मी श्रीकांत बनसोड, अकोला येथे एकवीरा मल्टीपर्पज फाउंडेशन याच्या अंतर्गत बालविकास केंद्र आणि बालविकास शाळा जी चालवली जाते याला सहाय्यक म्हणून इथे कार्यरत आहे. आज ही पालकांकडून पालकांसाठी चालवणारी एक शाळा म्हणून पुढे येते आणि या विशेष शाळेला निरंतर बोलती शाळा म्हणूनच पुढे यावी आणि या मुलांना सामान्य शाळेतच शिक्षण मिळावं या उद्देशाने ही शाळा आता चालत आहे. यामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. आपलं सामान्य जीवनसुद्धा जगणं आत्तापर्यंतच्या पिढीला शक्य नव्हतं. त्यांच्याकडनं शारीरिक श्रमाचीच कामे करून घेतली जायची. त्यांनासुद्धा मन असतं, भावना असतात. त्यांनासुद्धा तेवढीच बौद्धिक पातळी प्राप्त असूनसुद्धा त्यांचा तेवढा विकास साधण्याची संधी त्यांना दिली जात नाही.
0: बालकांसोबत पालकांचं मनोबल वाढवणं खूप महत्वाचं असतं. या प्रवासात बाबांचा सहभागही तेवढाच गरजेचा असतो. आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार श्रीकांतनी पालकांसाठी विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू केलंय. त्याबद्दल सांगताना श्रीकांत म्हणाले,
3: क्विरा मल्टीपर्पज फाउंडेशनचे जे उद्देश होते त्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आणि सामान्य मुलांसारखं त्यांना जगण्याची संधी मिळवून देणे आणि त्यांच्या समस्यांच्या बाबतीत समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये जागृती निर्माण करून द्यायची आहे. पालकांना त्याला घडवण्याचं आव्हान स्वीकारण्याचं मनोबल त्यांचं उंचावलं पाहिजे, त्यासाठीसुद्धा ते काम करायचं. ही उपलब्धता अकोल्यामध्ये करून द्यायच्या उद्दिष्टाने एकवीरा मल्टीपर्पज फाउंडेशन प्रयत्नशील आहे. या ठिकाणी विशेष शिक्षक जे विशेष प्रशिक्षित असायला पाहिजे कर्णबधीर क्षेत्रामध्ये हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठिकाणी श्रवण वाचा तज्ज्ञ, नाककान घसा तज्ज्ञ डॉक्टरांची सुद्धा सेवा पण घेतली जाते. मुंबईवरनंसुद्धा विशेषज्ञांना वेळोवेळी बोलावून पालकांना त्याचं माहिती दिलेली जाते. आणि हा उपक्रम 2009 नंतर सुरू झालेला आहे आणि हळूहळू करता करता त्याचं फलित असं की आज 13 मुलं सामान्य शाळेत आपापल्या गावी जाऊन शिकत आहेत.
1: बालविकास श्रवण भाषा केंद्रांनी बाळसं धरलं. पुढे जात शाळा सुरू झाली. इथल्या शिक्षिका या केवळ विशेष प्रशिक्षित असून चालत नाही, ममत्वही असावं लागतं. भेटूया एका अशाच आदर्श शिक्षिकेला.
2: मी एकता बनसोड. या मुलांना शिकवायसाठी मी FCED हा बेसिक कोर्स केलेला आहे. या मुलांना शिकवण्यासाठी चेहऱ्यावरचे हावभाव आवश्यक आहेत, आवाजातील चढ उतार. मुलांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात, जसं आता यांना ऐकू येत नाही हा तर एक आहेच. त्याच्यासोबत कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असतो की ते वस्तूकडे पाहत नाही, चेहऱ्याकडे पाहत नाहीत. या अडचणी येतात सुरुवातीला, पण एकदा मूल स्टेबल झालं की मग ते व्यवस्थित रिस्पॉन्स देतात. तर त्यांच्यासाठी ज्यांना मशीनचा फायदा नाही आहे त्यांना ओठांच्या हालचालीवरून शिकवल्या जाते. जसा आता हा आदित्य आहे. आदित्य ये. त
4: त्याला मशीनचा फायदाच नाही आहे, त्याच्यामुळं तो आवाजच घेत नाही. त्याला जेव्हा तुम्ही हाताने सांगाल तेव्हा तो येईल. जर हे ओठ आपण झाकून घेतले आणि दाखव

0: दाखवले नाही आणि त्याला जर सांगितलं ऐकून करतो तो एकही वस्तू देत नाही. त्याचं ऑपरेशन होणार आहे पण त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण थांबवलेलं नाही आहे. त्याआधी प्रशिक्षण होणं पण आवश्यक आहे. 2 वर्ष झाले त्याला इथे ट्रेनिंग घेऊन, तर यावर्षी त्याने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. आदित्य छान आवाज आहे बघ माझ्याकडे. 2 वस्तू द्यायच्या मला, फूल आणि हत्ती. दे बरोबर, शाबाश.
1: एका ठिकाणी वपू काळे म्हणतात, प्रयत्नात ढिलेपणा नको, कष्ट करताना सवलत नको, महत्वाकांक्षेला मर्यादा नकोत आणि आपल्या इतकंच पोट तिडकीनं दुसरी व्यक्ती आपलं काम करेल ही भ्रांत नको. ही अक्षरं बनसोड कुटुंबियांनी मनात कोरली असावीत. या कुटुंबियांच्या देण्याचे पडसाद घेणाऱ्याच्या मनात कसे पडले असावे, याचं उत्तर शोधू प्रत्यक्ष पालकांकडूनच. प्रचंड निराशेनंतर, अथक परिश्रमानंतर, काही शस्त्रक्रियांनंतर कानी पडलेली आई बाबा ही हाक ऐकून कृतकृत्य झालेले काही आई बाबा आपल्या भेटीला आले आहेत.
2: मी सौ सारिका कांडलकर. तर माझी मुलगी 4.5 वर्षाची असताना मी ह्या संस्थेमध्ये आली. ते माझी मुलगी इथे यायच्या अगोदर हसायची नाही जास्त, म्हणजे जे आपला जो आनंद असतो इमोशन्स त्या जागृत झालेल्या नव्हत्या तिच्या. पण इथे आल्यावर आता ते सर्व तिच्या चेहऱ्यावर दिसून येते. आता ती फुल एन्जॉय करते. कुठे लग्नाला गेलो की डान्स वगैरे करणं ती स्वतःहून करते. 4 लोकांमध्ये मिसळते. आता खूप प्रोग्रेस आहे तिच्यात. 10:30 सुरू होते ते 4 वाजेपर्यंत. पूर्ण वेळ आम्ही इथे थांबतो आणि बाकी स्वच्छतेच्या सर्व सवयी इथे पाळल्या जातात. तर जसं जेवणाच्या वेळेसचे मंत्र आहेत ते पण छान म्हणतात मुलं. ते प्रार्थना म्हणूनच जेवायला बसतील, कधी हात धुऊनच जेवायला बसतील.
3: माझं नाव पद्मा अभिजी शिंदे. इथे मुलाकडून तर ताई करूनच घेतात, पण ताई कशा करून घेतात ते आपल्याला शिकावं लागते. तर ताई ते आईला जास्त शिकवत असतात, मुलात करून घेतात पण आईच्यासाठी जास्त असते ते. तर मग त्या हिशोबाने आपण त्याला घरी घेता येते, नाहीतर मग घरी कसं घ्यायचं ते आपल्याला कळत नाही.
4: माझं नाव जया गजानन शिंगणे आहे. या संस्थेमध्ये सण, वाढदिवस, स्नेहसंमेलन, कार्यशाळा वर्षभरात ही सर्व घेतली जाते. कसं कार्यक्रम वगैरे झाले ना तर अनुभव येतात, मुलांमध्ये हिंमत येते, स्टेज डेअरिंगही येते. कारण स्टेजवर त्यांना एक समजते की ही आपल्याला जबाबदारी आहे, इथे काहीतरी बोलायचं आहे, कार्यक्रम आहे. तर याच्यातून खूप अनुभव येतात त्यांना.
5: माझं नाव अभिजित शिंदे. माझा मुलगा कपिल लहानपणी तो नॉर्मलच वाटत होता. याला कर्णबधिरता आहे हे समजण्याकरिता आम्हाला जवळपास 2.5 वर्ष लागले. काय करावं सुचत नव्हतं. त्यानंतर आम्ही कसं बसे घरातल्या लोकांनी धीर दिला. आम्हाला अकोल्यातून समजलं की बा सुचिताताई बनसोड्यांचं एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीनं ते चांगलं ट्रेनिंग देतात आणि विशेष म्हणजे वा सामाजिक दृष्टिकोनातून चालणारी शाळा, त्यामुळे तुम्हाला पैशाचाही भार येणार नाही आणि तुमच्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि मुलासोबत आईलाही ट्रेनिंग भेटेल, त्यामुळं तुम्हाला घरी तुमची शाळा त्याचं ट्रेनिंग चालू राहील. त्या हिशोबानं मग आम्ही इथं जॉईन झालो. तेव्हा माझ्या मुलाला एक शब्दही बोलता येत नव्हतं आणि कोणता शब्द काय हेही समजत नव्हतं. आज अशी परिस्थिती आहे की माझा मुलगा चांगला तऱ्हेने ऐकू शकतो, बोलू शकतो, अन्यथा याला इतर मुलासारखंच आम्ही आयुष्यभरासाठी मुख आणि बहिरं पाहिलं असतं आणि मन स्वतःचं जळवत राहिलं असतं आयुष्यभर. मुलासोबतच आमच्याही मानसिकतेचं आणि आमच्या स्वतःच्या विचाराचंही डेव्हलपमेंट या संस्थेने केलं. आणि प्रत्येक पालकाला एकच संदेश आहे माझा की अशा परिस्थिती आल्यावर खचून न जाता धीरानं आपल्या पाल्याला बोलण्याकरिता आणि ऐकण्याकरिता पीच थेरपी द्या आणि त्याच्यावर थोडीफार मेहनत घेऊन त्याच्या आयुष्याला नवं कलाटणी द्या.
6: माझ्या आनंद लोकात केले वसंताने घर, आंब्या आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळ स्वर. असा आनंद सोहळा रोज साजरा करणारे अनेक पालक आपल्याला या शाळेत पाहायला मिळतात, जे रोज एकत्र जमून सहभोजनाचा आनंद घेतात, स्वतःसोबत दुसऱ्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात. हे सारे भाऊक

0: क्षण पाहून कोकिळ स्वर कानात गुंजायला लागला नाही तरच नवल. याच स्वरातून जेव्हा पसायदान आळवलं जातं तेव्हा काय वाटेल? श्रोते हो, तुम्ही ऐका, ठरवा आणि सांगा. या चिमुकल्यांचे बोल अवघ्या चराचरात पसरू दे. अबोल होऊन आलेल्यांना एक विरेचे कृपाछत्र लाभू दे. अर्थातच त्यासाठी सुचिता श्रीकांतला सर्व समाजाचं सहकार्य लाभू दे या शुभकामनेसह.
1: श्वामके देव येने वायना तो शावे तो शोने मचत्यावे पशाया दान से जे हरांशी वेंकटे शांतो तया शकमी हती वातो पूतान पश्परे पतो मित्य जीवांचे तुरी तांचे तिमिह जाओ शतम सूर्य पाहो जो जे वांछी तो

0: रूपकात्मक कार्यक्रम मालिका आपण ऐकत होता दृष्टीकडून अंतर्दृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि समीर शिरवळकर. लेखन मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादरकर्ते हर्षवर्धन गवई. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.
1: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. प्रसारित

लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, शंकर महादेवन यांनी गायलेलं, गुरु ठाकूर आणि अजित परब यांचं हे गीत होतं. संगीत अजित आणि समीर यांनी दिलं होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची।

स्मिता वाहिनी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. ताबारेषा किंवा पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांनी याआधीही एकमेकांच्या सहाय्याने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केला आहे आणि आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीतही परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी आपल्याला आहे असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं. मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी उपक्रमाअंतर्गत राज्यातल्या विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेत नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 114 अंकांची घसरण झाली आणि तो 77,845 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 4 अंकांची घसरण नोंदवत 24,327 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन आता ऐकवीत आहोत. राग पट्टदीप. मध्यलयगत झप तालात आहेत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. ऐकूया प्रदीप कुमार बारोट यांच्या सरोदवादनात राग पट्टदीप.

आजच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं पटदीप रागातील सरोदवादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युववाणी. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो. मित्रांनो, मी समर बोबडे आणि तुम्ही ऐकत आहात युववाणी, जिथे आवाज आहे तरुणाईचा आणि विचार आहे नव्या भारताचे. आजचा विषय खूपच खास आहे मित्रांनो, कारण आज आपण साजरा करतोय नॅशनल टुरिझम डे, म्हणजेच भटकंती, अनुभव, संस्कृती आणि आठवणींचा एक अनमोल उत्सव. मित्रांनो, टुरिझम म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर ते आहे नवीन लोकांना भेटणं, नवीन संस्कृती अनुभवणं आणि स्वतःला नव्याने ओळखणं. आपला भारत देश इतका विविधतेने नटलेला आहे की इथे प्रत्येक राज्य, प्रत्येक शहर एक नवीन कथा सांगतं. कधी हिमालयाच्या बर्फात शिखरांमध्ये हरवून जायचं, तर कधी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शांत बसायचं मज्जा करत, कधी राजस्थानच्या किल्ल्यांमध्ये इतिहास अनुभवायचा, तर कधी केरळच्या बॅकवॉटरमध्ये निसर्गाशी संवाद साधायचा. किती मजेशीर आहे ना मित्रांनो. खरं सांगायचं तर टुरिझम फक्त मजा नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधार देखील आहे. लाखो लोकांना रोजगार मिळतो, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, गाईड्स, कलाकार, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे टुरिझम आपल्याला एकमेकांशी जोडतं. आणि आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळे कपडे घालतो तिथल्या सोशल एन्व्हायरमेंटनुसार, पण एकत्र आल्यावर जाणवतं आपण सगळे एकाच भारताचे आहोत. हो की नाही मित्रांनो. आता मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगतो. एकदा काय झालं, मी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये ट्रेकला गेलो होतो. सकाळची वेळ, हलकं धुकं आणि पक्ष्यांचा मधुर आवाज. आम्ही वर चढत होतो आणि प्रत्येक पावलांगणीत निसर्ग जास्तच सुंदर होत होता. शेवटी जेव्हा आम्ही शिखरावर पोहोचलो, ते दृश्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. खाली हिरवळ, वर निळं आकाश आणि मध्ये आपण एकदम शांत. तो पीस अनुभवताना त्या क्षणी कळलं की टुरिझम म्हणजे फक्त फोटो काढणं नाही, तर त्या क्षणात जगणं आहे. मित्रांनो, आजच्या डिजिटल जगात आपण सतत स्क्रीनसमोर असतो, पण खरं आयुष्य स्क्रीनच्या बाहेर आहे. म्हणून नवीन ठिकाणी जा, नवीन लोकांशी बोला, अरे निसर्गाचा आदर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझम करा. कचरा कुठेही टाकू नका, स्थानिक संस्कृतीचा आदर करा आणि निसर्ग जपा. जग पाहायला निघालो की आपण स्वतःला स्वतःतच शोधतो. प्रवास आपल्याला बदलत नाही, तर तो आपल्याला खऱ्या अर्थाने उलगडतो. मित्रांनो, आयुष्यातील सगळ्या सुंदर आठवणी आपण फिरतानाच बनवतो, म्हणून बॅग पॅक करा, स्वप्नासोबत घ्या आणि निघा एका प्रवासाला. तर मित्रांनो, मी समर बोबडे तुमच्यासोबत युववाणीच्या या खास प्रवासात पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला नव्या विषयासोबत भेटायला खूप उत्सुक आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा असालच. तर मित्रांनो, परत भेटूया एका नव्या ऊर्जेने, नव्या विषयासोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत फिरत रहा, शिकत रहा आणि जगा मनसोक्त. नमस्कार.

0: तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग मित्रांनो, ऐकूयात सांज वेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत.
1: सांज वेळ या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, या जगात इतके साहसी व्यक्ती होऊन गेलेत ना कि ज्यांच्या साहसाच्या थक्क करणाऱ्या अशा कहाण्या ऐकूनही असं वाटतं की खरंच एका मनुष्यात इतकी दृढ इच्छाशक्ती, सहनशक्ती, धैर्य, निडरता कशी काय असू शकते. एका लहानशा संकटानंही घाबरणारे आपण अशा अत्यंत धाडसी व्यक्तींच्या साहसाच्या कणभर साहस जरी आपण दाखवू शकलो ना तरी जीवनाचा कायापालट करता येतो. आता साहसाविषयी बोलताय म्हणजे मी एखाद्या सैनिकाविषयी किंवा साहसी क्रीडापटूविषयी तरी सांगणार असं तुम्हाला वाटत असणार, पण नाही मित्रांनो, मी सांगत आहे एका धाडसी स्त्रीविषयी, आणि तेही दक्षिण आफ्रिकेतल्या एका गुलाम म्हणून जगावं लागणाऱ्या अशा स्त्रीविषयी. सर्वांप्रमाणेच अमानुष अत्याचार सोसत गुलामी कराव्या लागणाऱ्या त्या स्त्रीविषयी, पण त्यांचं वेगळेपण ठरतं ते त्यांनी उचललेल्या धाडसी पावलांमुळं, धाडसी विचारांमुळं आणि त्यांच्या साहसी कर्तृत्वामुळं. मग मित्रांनो, तुम्हालाही आता प्रश्न पडला असणार की कोण ती अशी स्त्री. तर तिचं नाव आहे हॅरिएट टबमन. 1822 तो काळ जेव्हा अमेरिकेत गुलामगिरीचा काळीमा परमचरणावर होता तेव्हाची गोष्ट. एका कृष्णवर्णीय दाम्पत्याच्या पोटी हॅरिएट यांचा जन्म झाला. 4 वर्षांची असताना आपल्या 2 बहिणींना गुलाम म्हणून क्रूरपणे खेचून नेताना त्यांनी बघितलं होतं. या प्रसंगाचा व्रण कायमचा त्यांच्या बालमनावर उमटला होता. जेमतेम 5 वर्षांच्या असतानाच गुलाम असणाऱ्या त्यांच्या आईच्या मालकानं त्यांचा सौदा केला. या 5 वर्षाच्या लहानगीनं घाबरून जोरात ओरडलं तरी कठोर शिक्षा मिळायची. किशोरवयापर्यंत गुलामीच्या जीवनाच्या अतोनात यातना सोसतानाही हॅरिएट यांच्या मनात 2 गोष्टी कायम जिवंत राहिल्या, त्या म्हणजे स्वातंत्र्याची जिद्द आणि गुलामगिरी संपवण्याचा निर्धार. एक दिवस झालं असं की हॅरिएट यांना कुणकुणू लागली की आताचा त्यांचा मालक त्यांना दक्षिण अमेरिकेतल्या दुसऱ्या मालकाकडे विकणार आहे. जिथल्या अमानुष छळाच्या थरका उडवणाऱ्या कहाण्या सर्व गुलाम वर्गाला माहीत होत्या, पण अशातच मालकाच्या झालेल्या मृत्यूचा फायदा घेत दलदलीचा मार्ग तुडवून दिवसा दाट झाडीत लपून आणि रात्रीला पुढलं अंतर कापत अशा अनेक दिवसांच्या पायपिटींनंतर हॅरिएट शेवटी त्या गुलामगिरीतून निसटून पेनिसिल्व्हिया या गुलामगिरी नसलेल्या ठिकाणी पोहोचल्या. त्या गुलामगिरीतून आता मुक्त झाल्या होत्या. पण हॅरिएट यांच्या वेगळेपणाची सुरुवात होते ती इथूनच, कारण एका गुलामाची मुक्ती ही दुर्मिळातूनही दुर्मिळ गोष्ट त्यांच्या सोबत झाली होती. त्या आता मुक्त झाल्या होत्या. आणि मित्रांनो, अशा मुक्त झालेल्या कोणा दुसऱ्या गुलामानं पुन्हा दक्षिण अमेरिकेत मृत्यूच्या दारात परतण्याचा निर्णय घेतला असता का? नक्कीच नाही. पण इथंच तर हॅरिएट यांचं वेगळेपण ठळक होतं. मरण यातनाच्या दारातून मुक्त होऊनही आपल्या इतर बांधवांनाही त्या यातनांतून मुक्त करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सर्वत्र गुलामगिरीचा घट्ट विळखा असताना गुलामगिरी नष्ट करण्याचा विचारही जिथं हास्यास्पद ठरला असता, तिथं हे दिव्य पत्करणारी एक स्त्री होती, तीच होती ही हॅरिएट टबमन. मग यासाठी हॅरिएट यांनी काय केलं? तर हॅरिएट या गुप्तपणे भूमिगत राहून काम करणाऱ्या एका संघटनेला जाऊन मिळाल्यात. बंधक गुलामांची सुटका करण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त जाळं निर्माण केलं होतं. त्याला अंडरग्राऊंड रेल रोड असं म्हटलं जाईल. संवादासाठी सांकेतिक भाषेतले शब्दही त्यांनी ठरवले. माझ्या समस्त गुलाम बांधवांना मी सोडून आणणारच असं म्हणत 1849 मध्ये त्या पुन्हा तिथंच परतल्यात. त्याच शेतात, त्याच मालकाच्या राज्यात जिथं त्यांनी गुलामगिरीच्या यातना सोसल्या होत्या. त्यांनी तब्बल 13 वेळा दक्षिण अमेरिकेत जाऊन 70 हून अधिक गुलामांची मुक्तता केली. विचार करा, इतक्या वेळा गुप्त मार्ग वापरून धोका पत्करत इतक्या गुलामांची मुक्तता करणारी ही एक स्त्री, काय प्रचंड मनोबल लागत असेल ना. जिथं एका गुलामालाही मुक्त होणं अशक्यप्राय, तिथं इतक्या गुलामांची सुटका करून देणारी ही स्त्री. आणि म्हणूनच त्यांची ही अचंबित करणारी कामगिरी पाहून एका सैन्य अधिकाऱ्यांना तर त्यांना गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी बोलावून घेतलं. अमेरिकेत यादवी युद्ध पेटलं होतं तेव्हा युनियन आर्मीसाठी हेरगिरी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. उत्तर अमेरिका जिथं गुलामगिरी संपवण्याच्या मताची होती, तिथं दक्षिण अमेरिकेला मात्र गुलामगिरीची रीत कायम हवी होती. आणि याच दक्षिण अमेरिकेतल्या सैन्यांना कॉन्फिडरेट सैन्य म्हणत असत. हे कॉन्फिडरेट सैन्य कुठं कुठं आहेत, त्यांची तळं कुठं आहेत, कुठं पूल बांधले आहेत, शस्त्र लपवली गेली आहेत, याची अगदी अचूक माहिती हॅरिएट या पुरवत असत. संपूर्ण तयारीनंतर 1863 मध्ये पार पडलेली हॅरिएट यांची अत्यंत धाडसी योजना म्हणजे कॉम्बाही नदी धाड. 2 जून 1863 चा तो दिवस, साऊथ कॅरोलिना राज्यातील हजारो गुलामांचं आयुष्य बदलण्याचा तो दिवस. 3 मोठ्या सशस्त्र बोटी कॉम्बाही नदीतून पुढे सरकत होत्या आणि नेतृत्व करणाऱ्या होत्या हॅरिएट टबमन. कॉन्फिडरेट सैन्यांनी पाण्यात जागोजागी स्फोटक पेरली होती. हॅरिएट यांनी ताऱ्यांच्या दिशेचा अभ्यास करून योग्य त्या दिशा बघून ठेवल्याच होत्या आणि त्याचनुसार स्फोटकांना टाळून किंवा निकामी करत करत त्या जहाजांना पुढे मार्ग दाखवत होत्या. आणि शेवटी जहाज किनाऱ्यावर पोहोचताच तोफा डागण्यात आल्या. अंधारात एकच धुमाकूळ झाला. शत्रू सैन्यास अवधीच मिळाला नाही आणि शेकडो गुलाम शेतातून धावत येऊन जहाजाकडे धावले. एकीकडे हल्ला चढवत तंबाखू आणि अफूची शेतं उद्ध्वस्त केली गेली आणि तब्बल 700 अधिक गुलामांना घेऊन हॅरिएट यांच्या खंबीर नेतृत्वाखालची ती जहाज सुखरूप परत निघाली. मित्रांनो, आजही इतिहासात ही मोहीम कॉम्बाही नदी धाड या नावानं प्रसिद्ध आहे. आणि या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या हॅरिएट टबमन या साहसी स्त्रीचं नावही इतिहासात अजरामर झालं. 10 मार्च 1913 या दिवशी लोकांना गुलामगिरीतून मुक्तता देण्यासाठी पुढे सरसावलेल्या या लढवय्या या स्त्रीनं देह त्यागला. अमेरिकी सैन्यांनी त्यांना लष्करी इतमामात मानवंदना दिली. त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं. $20 नोटेवर त्यांचा फोटो छापण्यात आला. आणि मित्रांनो, अमेरिकी चलनावर दिसणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्री ठरल्या. तर अशा या साहसी धाडसी हॅरिएट टबमन यांचा जीवनानुभव. मनात जर दृढ इच्छाशक्ती असेल तर या जगात कुठलीच गोष्ट करणं ही अशक्यप्राय नाही, हेच हॅरिएट टबमन यांच्या जीवनानुभवातून समजतं. मग मित्रांनो, आजच्या सांजवेळ मालिकेत इतकंच. पुन्हा भेटूयाच सांजवेळ मालिकेच्या पुढील भागात एका नवीन कथेसह, नवीन व्यक्तीसह, नवीन विचारांसह. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.
0: मित्रांनो, आपण ऐकत होतो संपदा शेणमारे हिच्या आवाजात सांजवेळ ही मालिका. आता वेळ झाली आहे वेगळ्या वाटा या मालिकेची. चला तर मग ऐकूयात युवा वक्ता अजिंक्य धासरकर यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेत आपण अजिंक्य धारसकर या युवा मित्रासोबत बातचीत करणार आहोत. अजिंक्य धारसकर या आपल्या युवा मित्राने रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असून युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम मधून त्याने मास्टर्स केलंय. त्याचसोबत तो उत्तम छायाचित्रकार आहे, संगीतकार आहे आणि गायक सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर तो युवा वक्ता देखील आहे. तर अजिंक्य, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: तू 2021 पासून वक्ता म्हणून तुझी जर्नी सुरू केलीस,
3: बरोबर?
2: तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली?
3: आपल्या मराठी घराण्याला एक आशीर्वाद असा दिला आहे की आपले आजी आजोबा आई बाबा हे आपल्याला लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. सो त्याच्यात इंटरेस्ट पहिल्यापासूनच होता.
2: ओके.
3: आणि टीव्हीवर मूवी किंवा कोणती सिरियल बघण्यापासूनची सुरुवात झाली. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात माझे गुरु आले जे होते सुमंत टेकाडे आणि ते सुप्रसिद्ध वक्ता होते. सो त्यांचा सहवास मला खूप लाभला. त्यांच्याकडनं खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे इतिहासाचा अभ्यास खरं तर त्यांच्या सहवासात माझा सुरू झाला की सहसंदर्भ दस्तावेज वाचणं, पत्रव्यवहार वाचणं, योग्य त्या लेखकाचं बुक्स वाचणं आणि सगळं करणं. आणि 2021 ते आम्हाला सोडून गेले कोविड काळात. सो तो एक खूप मोठा पर्सनल लॉस होता. आणि मग तेव्हा वाटलं की त्यांनी जी मोहीम सुरू केली आहे की ते जागोजागी जायचे, महाराजांबद्दल सांगायचे, यंगस्टर्सला त्यांना मोटिवेट करायचे. सो असं वाटलं की नाही, ही मोहीम सुरू राहिली पाहिजे. सो मग सुरुवात तशी झाली. सुमंत सरांचं पहिलं व्याख्यान सुद्धा काटोलला झालं होतं. सो माझं पण पहिलं व्याख्यान सुदैवाने काटोलात झालं. आणि मग तिकडनं मग हळूहळू छोट्या मोठ्या शाळांमधनं मला बोलवणं येत गेलं आणि मग मी युकेला गेलो. सो मग युकेला गेल्यानंतर तिथल्या ज्या हिंदू संस्थानिका होत्या त्यांनी जॉईन केल्या होत्या, त्यांना कळलं की या मुलाला बोलता येतं, तर मग तिथे संधी मिळणं सुरू झालं. आणि मग विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे बनत आहे तिकडे त्याच्या कमिटीमध्ये मी होतो. सो तिकडे पण मग काहीतरी आयोजित करण्यात यायचं, ज्यात मी बोलायचो, सांगायचो मुलांना. असा तो प्रवास सुरू आहे आणि सुरू राहील.
4: ओके, तू छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतोस, संभाजी महाराजांवर बोलतोस आणि बाजीराव पेशव्यांवर पण बोलतोस, तर स्पेसिफिकली हे तीन व्यक्तिमत्व निवडण्यामागे काही कारण आहे का?
3: जसं माझ्या समोर येत गेलं तसं मी वाचणं आणि बोलणं सुरू केलं. पण त्याच्या मागे जर आज मला कारण द्यायचं असेल किंवा एक डायरेक्शन द्यायची असेल तर ती अशी आहे की 2017 ते 2019 मी माझ्या आयुष्यात काही फेल्युअर्स एक्सपिरियन्स करत होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की तुम्हाला तुमच्या फेल्युअर्सला एक्सेप्ट करण्याची शक्ती देतं, तुम्हाला तुमच्या अंतर्मनात झाकण्याची शक्ती देतं. सो तिकडनं मी शिवाजी महाराजांचं चरित्र आत्मसात करणं सुरू केलं आणि मी माझ्या फेल्युअर्सला ओव्हरकम केलं. मी खूप त्याच्यानंतर मग वेग धरला आणि मी पुढे चालत गेलो. आणि मग होत असं की मग पुढे संभाजी महाराज आणि पर्सनली मी थोडासा असा रिजिड आणि नॉट रिजिड बट एक हेडस्ट्रॉंग माइंडसेटचा मुलगा आहे की कोणताही प्रॉब्लेम आला तर असा पळून जायचं नाही, हेड ऑन फेस करायचं. आणि सो त्या याच्यात शंभूराजे थोडेसे आपले वाटायला लागले. सो त्यांच्याबद्दल वाचणं सुरू झालं. मग मी खूप काय म्हणतात त्याला खूप अग्रेसिव्ह झालो होतो माझ्या प्रोसेसमध्ये, माझ्या मतांमध्ये खूप अग्रेसिव्ह झालो होतो की जे पटत नाही ते नाही पटत, जे पटतं ते पटतं. आणि मग एक गोष्ट कळली की तुमच्याकडे बळ आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, यू नीड अ डायरेक्शन. आणि मग तेव्हा बाजीराव पेशव्यांचा विषय माझ्या समोर आला. तर बाजीराव पेशव्यांमध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य असं आहे की आमचा मंगळ खूप पॉवरफुल आहे, खूप एक्स्ट्रीम पॉवरफुल मंगळ आहे. सो बाजीराव पेशव्यांचा मंगळ इतका स्ट्रॉंग होता तर त्याला दिशा देण्याचं काम हे शाहूराजांनी केलं होतं. तर शाहूराजांचं गुरुबळ खूप चांगलं आहे, त्यामुळे मला जेव्हा बाजीराव पेशवे कळले तेव्हा मी माझ्या गुरूंच्या जास्त क्लोज झालो. सो दॅट आय कॅन गेट अ गुड डायरेक्शन इन लाईफ. त्यामुळे मग असे हे तीन पात्र माझ्या खूप जवळचे आहेत.
4: आजच्या युवा पिढीला या तिघांकडनं काही शिकायचं असेल तर तू स्पेसिफिकली अशा कुठल्या गोष्टी सांगशील की ज्या त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत?
3: अशा तर खूप गोष्टी आहेत, पण काही बेसिक गोष्टी जर मला तुम्ही विचारत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे कशालाही घाबरायचं नाही. या तिन्ही व्यक्तिमत्वांकडनं तुम्ही तुमचा धर्म काय आहे हे शिकू शकता. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून तुमचा धर्म काय आहे, तुम्ही जिथे काम करता तिथले कर्मचारी म्हणून तुमचा धर्म काय आहे, समाजासाठी तुमचा धर्म काय आहे, कुठे तुम्हाला उभं राहायला पाहिजे, तुमच्या समोर अन्याय होतो आहे शांत बसणं हे आपल्या याच्यात नाही आहे हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही 100 गोष्टी शिकू शकता त्यांच्याकडनं. फॉर एक्झाम्पल, आपण कोणत्या एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकतो आणि आपल्याला असं वाटतं की इकडनं आपण बाहेरच नाही निघू शकत आणि वी गिव्ह अप, महाराजांच्या आयुष्यातनं आपल्याला हे शिकायला मिळतं की अशा प्रसंगातनं महाराज निघाले आहेत जिकडे अंत दिसत होता आणि तिकडनं सुद्धा महाराजांनी मार्ग काढला. सो या स्टोरीज खूप इन्स्पायरिंग असतात. इफ यू आर स्टक इन अ प्रॉब्लेम, तुम्ही या अशा लोकांकडनं आदर्श घेऊन त्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन काढू शकता, एक खंडात त्याला ऊर्जा मिळते तुम्हाला. सो या गोष्टी शिकणं अति आवश्यक आहे. आणि तुमच्या देशाबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं, सो देशासाठी तुम्ही काय करू शकता या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला शिवचरित्र किंवा शंभूचरित्र वाचताना मिळायला लागतं की तुम्हाला सुचतं की अच्छा आपण हे करू शकतो, अच्छा आपण हे करू शकतो. ते सगळं सोडा, मी एक चांगला नागरिक होईन ही सुद्धा प्रेरणा या तिघांच्या चरित्रामध्ये आपल्याला मिळते.
4: खरं खरं आपल्या इतिहासाविषयी आणि या तीन थोर व्यक्तींविषयी बरेच मिसकन्सेप्शन आहेत जे आपण सतत ऐकत असतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं.
3: बरोबर.
4: तू गेल्या 5-6 वर्षांपासून सगळ्याचा अभ्यास करतोयस, यावर बोलतो आहेस, तर या सगळ्याविषयी तू काय सांगशील?
3: माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट असते की तुम्ही प्लीज वाचन करा. तुम्ही काय म्हणतात त्याला ऑथेंटिक व्हेरीफाईड सोर्सेस मधनं तुम्ही वाचा.
4: काही ऑथेंटिक सोर्सेस तू सांगू शकलास आता या प्लॅटफॉर्मवर?
3: ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी गजानन भास्कर मेहेंदळेंचं तुम्ही सगळे पुस्तकं आणि त्यांचं सगळं काम वाचू शकता. म्हणजे त्यांचा एक एक वाक्य त्यांनी सहसंदर्भ दिलाय की हे कुठून आलं, या गोष्टीचा रेफरन्स काय, हे कोणत्या पत्रातनं आपल्याला कळलं. आता उदाहरणार्थ एक खूप मोठा गैरसमज असा असतो की अजूनही लोक म्हणतात की शिवाजी महाराज हे निराक्षर होते, वाचता यायचं पण लिहिता यायचं नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. तर मी आत्ता पुण्याला होतो आणि तिथे लोकांशी असंच बोलत होते आणि त्यांनी मला मला हेच म्हटलं की अहो पण महाराष्ट्र निराक्षर होते, तर त्यांना तिथे मला गजानन भास्कर मेहेंदळेंच्या पुस्तकातनं संदर्भ देता आले की नाही नाही नाही हे इथे इथे संदर्भ आहे जिथे महाराजांनी दाखवलं की हो मला लिहिता येतं, तर वाचन करा तुम्हाला सगळं कळेल. सहसंदर्भ गोष्टी वाचा, समकालीन जे लिहून ठेवलं आहे, बखरी आहेत, त्यातनं तुम्हाला खूप गोष्टी कळतात.
4: एखादा अविस्मरणीय

0: अनुभव शेअर करू शकला असता.
1: 2017 मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर मध्ये होतो आणि माझं एन्टायर दुसरं सेमेस्टर बॅक होतं. मला मी पासच नव्हतो होऊ शकत. मला येत सगळं होतं. मी लहानपणापासून हुशारच होतो म्हणजे मला कळतं सगळं, पण मला माहित नाही एक्झाम फिअर होता की काय होता. मला लिहिता येत नव्हतं. मी फेल होत गेलो. मग दुसरं वर्ष मी खूप कसं तरी मिनिमम एक दोन विषय काढून सेकंड इयर मध्ये गेलो. सेकंड इयर मध्ये गेल्यानंतर पूर्ण थर्ड सेमिस्टर बॅक होतं, फोर्थ सेमिस्टर बॅक होतं. मी परत ड्रॉपआउट झालो. सो अकॅडमिक इयर 2019-20 मी परत ड्रॉपआउट होतो आणि त्यावेळेस मी शिवचरित्र पूर्ण असं म्हणजे असं पोथीसारखं मी घेऊन बसलो. त्या गोष्टी इतक्या मला इन्स्पायर करून गेल्या की 2020 स्टार्टिंगला जानेवारीमध्ये जी परीक्षा झाली त्यात मी 13 विषय एका अटेम्प्ट मध्ये काढले. म्हणजे 9 ते 12 एक पेपर द्यायचो, 2 ते 5 दुसरा पेपर द्यायचो एका दिवशी आणि सगळे विषय निघाले. आणि त्याच्यानंतर मग देर वॉज नो गोईंग बॅक. मग मी थर्ड इयर मध्ये गेलो, थर्ड इयर व्यवस्थित काढलं. फोर्थ इयर मध्ये गेलो, जे डेझर्टेशन असतं ते डेझर्टेशन आय थिंक मी खूप कमी मुलांपैकी एक आहे ज्यांनी स्वतःचं डेझर्टेशन डिझाईन केलं आणि तो प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला. फक्त केलं नाही, त्यातनं काही नवीन शोधून काढलं, त्याचा पेटंट घेतला. मग युकेला जायची संधी आली. मग मी युकेला गेलो, तिथे सुद्धा मी छान एक प्रोजेक्ट केलं. त्यात सुद्धा मी काहीतरी शोधून काढलं, त्याचा पेटंट मी तिकडे न घेता मी भारतात घेतलाय, कारण की हा माझा देश आहे, मला तिकडच्या लोकांना नाही द्यायचं काही. सो त्याचा पेटंट घेऊन मी इथे आलो आणि आता परत शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती किंवा त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन पुढची उडी घ्यायला चाललो आहे. PhD करायची इच्छा आहे कोणत्या चांगल्या युनिव्हर्सिटी मधनं. सो काम थांबणार नाही कधी. स्वतःची कंपनी टाकतो आहे आज. पण एक वेळ अशी होती की जेव्हा वाटत होतं की आपलं करिअर संपलं, आता काही पुढे होऊच नाही शकत. 2 वर्ष मी ड्रॉपआउट आहे, मार्क चांगले नाही आहे, कोण नोकरी देईल मला. सो पण तिथून लढायला सुरुवात केलं ते आज मी इथे तुमच्यासमोर बसलो.
0: ही सगळी व्याख्यानं करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे सगळ्यांनी तुझं तुझं आयुष्य डेव्हलप करायला पण मदत केली आहे.
1: बरोबर.
0: सो ह्या सगळ्याबद्दल काय सांगशील, म्हणजे त्यांच्या असे कुठले पर्सनॅलिटी ट्रेट्स तुला कामात आले तिघांचेही, ते थोडक्यात सांगू शकलं असतं.
1: मी शंभूराजांबद्दल तुम्हाला एक कथा सांगतो.
0: येस.
1: शंभूराजांची बुद्धिमत्ता म्हणजे अफाट. जिथे लोक विचार करायला थांबतात तिथे शंभूराजे विचार करणं सुरू करतात. तर कथा अशी आहे की औरंगजेब हा दक्षिणेत उतरतो आहे 7 लाखाची फौज घेऊन. हे माहिती आहे. त्या याच्यात औरंगजेबाला कोण कोण इथे मदत करणार होतं? पोर्तुगीज मदत करणार होते, मुंबईला इंग्रज मदत करणार होते, जंजिराकडचा सिद्धी मदत करणार होता. तर शंभूराजांनी ठरवलं की यांना एक एक दणका द्यायचा आणि शंभूराजांची एक जबरदस्त तुकडी तुटून पडली जंजिरावर. तर तिथे तो पूर्ण त्याचा सगळा मुरुड, जंजिरा, दंडा, राजपुरी हा सगळा त्याचा पूर्ण प्रदेश जाळून खाक केला. पण जंजिरा किल्ला हा जिंकता नाही आला आणि शंभूराजांकडे तेवढा वेळ नव्हता. दुसरं कळलं की हा इंग्रज मदत करतो आहे. तिकडनं ते मुंबईला गेले, तिकडे त्यांचा कार्यभाग जाळला. मुंबई जिंकणं एवढंस सोपं नाही, जंजिरा जिंकायला आता आपल्याकडे वेळ नाही, कारण औरंगजेब येतोय. मग करायचं काय? म्हणे जंजिरा आणि मुंबईमध्ये काही आहे का? कारण हा सिद्धी आहे, याला समुद्र जवळचा आहे. याच्यावर जर हल्ला केला तर हा समुद्रावरनं आपले गलबतं काढतो आणि मुंबईला पळून जातो इंग्रजांकडे. इंग्रज पण तेच करतात. तर म्हणे मुंबई आणि जंजिराच्या मध्ये काही आहे का? महाराजांना सांगितलं की तिथे एक एलिफंटा नावाचं बेट आहे. म्हणे ताबडतोब तिथे पाठवा माणसाला. ते बेट होतं अरब लोकांच्या हातात. तर अरबस्तानला एक माणूस पाठवला महाराजांनी, आपला वकील पाठवला. तिकडे जाऊन त्या बेटाची बोली लावली, ते बेट विकत घेतलं आणि 1 वर्षाच्या आत तिकडे एक दुर्ग उभारला. तिथे दौलत खानाचं पथक ठेवलं आणि त्यांना सरळ आदेश होते की इकडनं इंग्रजांचं जहाज येऊ किंवा इकडनं सिद्ध्यांचं जहाज येऊ, परस्पर बुडवा, मला विचारायला येऊ नका. पुढच्या 8-8 महिन्याचे पगार देऊन टाकले शंभूराजान. म्हणजे ही त्यांची बुद्धिमत्ता आहे की एका बाजूला सिद्धीला कोंडून ठेवलं, एका बाजूला इंग्रजांना कोंडून ठेवलं आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. मग फायनली तिथे पोंड्याच्या किल्ल्याच्या असं म्हणतात ते युद्ध झालं. तर त्या युद्धाचं पण वर्णन असं आहे आणि हे पोर्तुगीजांनी केलं की एखादं वादळ परवडलं, एखादा झंजावात परवडला, पण शंभूराजांचं आक्रमण आम्हाला सहन करता आलं नाही. म्हणजे अशी एखादी सुरंग लावून आपण अशी भिंत फोडत जातो असे शंभूराजे त्या सैन्यात घुसले होते. आणि हे आपण वर्णन नाही करत, हे त्यांनी लिहून ठेवलं, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
0: खरे खरे. सो म्हणजे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडनं दूरदृष्टी आणि मल्टीटास्किंग शिकू शकतो.
1: बरोबर.
0: अगदी आजच्या गोष्टींना रिलेट करायचं झालं तर,
1: बरोबर,
0: तू एक छान फोटोग्राफर सुद्धा आहेस. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तुझं पॅशन आहे, तर ते तू परसिव्ह करतोस. त्याचबरोबर तू छान संगीतकार आहेस, गातो सुद्धा उत्तम. सो ह्या सगळ्या गोष्टी तू मॅनेज कसं करतोस?
1: आय लाईक टू कीप माय प्रोफेशन वेगळं आणि ह्या सगळ्या माझ्या हॉबीज आहेत. सो म्हणजे म्युझिक आहे, फोटोग्राफी आहे, या सगळ्या माझ्या हॉबीज आहेत. सो या माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर किंवा एक रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी सारख्याच असतात. जंगल पर्सनली मला फिरायला प्रचंड आवडतं. मी तुम्ही मला आजही फोन करून कोणी विचारलं की चालतोस का

0: मी नेहमी तयार असतो. आणि बेसिकली तुम्ही जंगलात का जाता? मला खूप शांत वाटतं तिकडे जाऊन. म्हणजे मला असं वाटतं की मी खूप कनेक्टेड आहे नेचरशी आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इन्स्पायर करून जातात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या तुम्ही पक्ष्याला बघता जो घरटा बांधतोय आपलं. सो मी असाच एकदा अंबाझरी एरिया नागपूर, तर तिथे एका पक्ष्याचं घरटं मी बघायला रोज जायचो. आणि एकदा खूप जोरदार पाऊस आला आणि ते घरटं पडलं. ही डिडंट गिव्ह अप. त्यांनी परत ते बांधलं, परत छान अजून घट्ट बांधलं. तर मग तोच पिरियड होता जेव्हा मी ड्रॉप आउट होतो आणि हे सगळं होतं. की यार हा तर पक्षी आहे आणि पक्षी असूनही हा प्रयत्न हरत नाही, मी तर मनुष्य आहे, मी का हरू. सो असे छोटे छोटे इन्स्पिरेशन जंगलामधून मिळतात. एक थ्रिल मिळतं जेव्हा तुम्ही वाघाला बघता. पर्सनली आता मी परवा सुद्धा वाघ बघून आलो. आणि म्युझिक पहिल्यापासून होता, पण कॉलेजमध्ये एक स्टेज मिळाला, सो परफॉर्मन्सेस सुरू झाले. आणि त्यासोबत मग इंटरेस्ट होता, सो एखादं वाद्य शिकलो, तर पियानो शिकलो. मग युकेला गेलो होतो तर तेव्हा पियानो घेऊन नाही जाता आला मला, आणि तिकडे घेणं खूप महाग पडत होतं. सो तिकडे गिटार शिकलो. आणि छोटी मोठी कुठे ना कुठे संधी येत राहते जिथे जाऊन आम्ही गाणं म्हणतो, मजा करतो. सो इट्स मोर लाईक अ स्ट्रेस बस्टर फॉर मी. आणि होऊन जाता मॅनेज.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय मेसेज देशील?
0: मस्त सगळा. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं शिका. तुम्ही सतत हा प्रश्न स्वतःला विचारा की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. आईबाबांची काळजी घ्या, लोकांची नीट राहा. आणि डोंट स्टॉप युअर सेल्फ इफ यू थिंक दॅट मला ही गोष्ट करायची इच्छा आहे. काही नवीन करायला घाबरू नका. बी बोल्ड अनफ की तुम्ही काही रिस्क घेऊ शकता.
1: तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास मजा आली मला पण. थँक्यू सो मच.
0: यू वेलकम.
1: परत भेटू नवीन विषयासोबत.
0: नक्की.
1: चला तर मग मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात युवा वक्ता अजिंक्य धासरकर यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे थांबण्याची. हा, इथे थांबायची. पण आपल्या आयुष्यात आपल्याला ट्रॅव्हलिंग हे अखंड करतच राहायचं आहे. अहो टेन्शन नका घेऊ. नाही कुठे दूर जाणं झालं तर आपण आपल्या घराच्या गार्डनमध्ये जाऊ शकतो आणि तिथपर्यंतचा ट्रॅव्हलसुद्धा ट्रॅव्हल आहे, हो की नाही? तर मित्रांनो, चला पुन्हा एकदा भेटूया नव्या ऊर्जेने. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार. आपण ऐकत होतात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम. याचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: युववाणी युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
2: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
3: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
2: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
4: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
3: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: छोट्यांचं मोठं विश्व.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 KHz, त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात ह्योस नवरा पाहिजे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती दादा कोंडके यांची आणि संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. गीत बहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवित आहोत. साधी माणसं या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं आहे.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं सोंगाड्या या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना दादा कोंडके यांची आणि संगीत राम कदम यांनी दिलं होतं. श्रोते, याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात म्हणजे 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

श्रोते अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आमचं प्रसारण. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कामगार बांधवांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपलं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज कामगार सभेत आपल्या भेटीला आल्या आहेत सह आयुक्त कामगार महाराष्ट्र राज्य शिरीन संजू लोखंडे. मंडळी, कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून विविध कल्याणकारी योजना राबवणं हे कार्यालयीन कामकाज पार पाडण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणूनही शिरीनजी अनेक गोष्टी करतात. त्यामध्ये मुख्यतः बाल कामगारांसाठी काम करणं, विविध योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असणं आणि कामगार कार्यालयामार्फत कामगारांसाठी ज्या विविध योजना असतात त्या राबवणं यांचा उल्लेख करावा लागेल. पण श्रोते हो, आज आपण त्यांच्याकडून चार नवीन कामगार संहितेमुळे उद्योग जगतात आणि कामगार विश्वात जो नवा अध्याय सुरू होऊ घातलाय त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर शिरीनजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभेत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आत्ताच 1 तारखेला आपण कामगार दिन साजरा केला, तर सुरुवातीला त्या अनुषंगाने आमच्या कामगार बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छिता?
2: सर्वप्रथम तर माझ्या सर्व श्रमिक बंधू आणि भगिनींना आत्ताच नुकता जो आंतरराष्ट्रीय कामगार दिन पार पडला त्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. अण्णाभाऊ साठे नेहमी सांगतात की ही पृथ्वी जी आहे ती शेषनागाच्या मस्तकावर नसून ती कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. तर हे जे वाक्य आहे ना, फार महत्वाचं आहे. हे वाक्य काय करतं तर आपल्या सगळ्या कष्टकरी आणि कामगार श्रमिकांचं महत्व सांगतं. जगाचा विकास आणि आधार हा श्रमिक वर्गाच्या कष्टावर अवलंबून आहे आणि जे कामगारांच्या हक्काची आणि शक्तीची जाणीव करून देतं.
0: अजून एक मुख्य आणि महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे 4 नवीन कामगार संहिता लागू करण्यात येणार आहेत. तर ह्यामुळे उद्योग जगतामध्ये आणि कामगार जगतामध्ये काय फरक होणार आहे आणि त्या कशा प्रकारच्या आहेत, त्याची गरज

0: अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नेमलेला होता. या श्रम आयोगाने साधारण 2002 साली हा अहवाल केंद्र शासनाला तत्कालिक पंतप्रधानमंत्र्यांना सादर केला आणि त्यात त्यांनी ही शिफारस केली की हे जे 29 कामगार कायदे आहेत ना, तर त्यांचे विषयानुसार आपण 4 वेगवेगळ्या संहितांमध्ये एकत्रीकरण करावं, की सामाजिक सुरक्षेचा विचार सुद्धा आपण फार करायला हवा, की ह्याचा सामाजिक सुरक्षा ह्या कामगारांना विस्तारायला हवी. एक थोडका मी डाटा तुम्हाला जो सांगते तो असा की आपल्या एकूण लोकसंख्येच्या 48 करोड ही कामगार संख्या आहे, लेबर फोर्स आहे,
1: बर,
0: आणि त्याच्यामध्ये 7% फक्त संघटित कामगार आहेत, उरलेले 93% हे असंघटित आहेत. म्हणजे सुमारे 42 करोड ही देशातल्या वर्कफोर्सची संख्या, अर्थात ही संख्या मी तुम्हाला 2011 सेन्सस प्रमाणे सांगते, आता ती नक्कीच वाढलेली असणार आहे. तर मग हे जे असंघटित कामगार आहेत त्यांना सुरक्षा मिळाव्यात, सोशल सिक्युरिटी मिळावी, फायदे मिळावे, हाही एक उद्देश त्याच्यामध्ये शासनाचा आहे. व्यवसाय सुलभता आणि रोजगार निर्मिती ह्या दोन गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. जर तुम्ही व्यवसायाला सुलभता दिली तर नक्कीच रोजगारात आणखीन वाढ होत असते. आतापर्यंतच हे जे 29 कायद्यांचं जंजाळ होतं त्याच्यामुळे काय होत होतं की उद्योगांना थोडीशी ती गुंतागुंत होत होती सगळ्या गोष्टींसाठी, आणि मग उद्योगाची वाढ नाही म्हणून मग नोकऱ्या कमी, अशा पद्धतीचं हे जे विशेष सर्कल होतं. तर आता आपण काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे विशेषतः सूक्ष्म, लघु, मध्यम असे जे उद्योग आहे त्यांना नक्कीच आपण प्रोत्साहन देणार आहोत, आणि उद्योगांना देखील कामगार कायद्यांचं अनुपालन करण्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आपण दूर केले आणि सुलभीकरण आणलेलं आहे. तर हे सुद्धा एक हेतू होता. आणि त्यानंतर वेतन हक्काचं समानीकरण करण्याची सुद्धा खूप आवश्यकता होती, की जसं की सार्वत्रिकरित्या पूर्ण उद्योगामध्येच किमान वेतन जे आहे त्याचे खूप वेगवेगळ्या स्तरावरती ते विभागलं गेलं होतं, तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की आता वेतनामध्ये समानता आणली आणि महिलांच्या रोजगारीतल्या तरतुदींमध्ये बदल करू शकल्यामुळे आपण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये समानीकरण झालेलं आहे. जसं ह्या चार संहिता आपण म्हणतो त्या म्हणजे काय, तर त्या विषयानुसार 4 गोष्टींमध्ये काही कायदे आपण एकत्रीकरण केलेले आहे. की जसं औद्योगिक संहिता म्हणजे कोड ऑन इंडस्ट्रियल रिलेशन, त्या नावावरूनच आपल्याला कळतं की इंडस्ट्रियल रिलेशन आहे. तर मग त्या पद्धतीचे जे 3 कामगार कायदे होते, इंडस्ट्रियल रिलेशन आहे, ट्रेड युनियन आहे, तर हे कामगार कायदे तिथे एकत्रित केले गेले. वेतन संहिता आहे, दॅट इज अ कोड ऑन वेजेस. मग वेतनाशी संबंधित जे कायदे होते जसं मिनिमम वेजेस आहे, बोनस ऍक्ट आहे, ह्या प्रकारचे वेतनाचे पेमेंट ऑफ वेजेस सारखे ऍक्ट त्यात एकत्रित केले. सामाजिक सुरक्षा संहिता, तर हा जो कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे हा फार अगदी नवीन गोष्टींना मान्यता देणारा आणि खूप एक्सपांड करणारा असा कायदा आहे, की हाच तो कायदा आहे मी म्हणते तो, की जिथे सगळ्या प्रकारचे असंघटित कामगार म्हणजे ज्याला आपण आज गिग वर्कर म्हणतो, प्लॅटफॉर्म वर्कर म्हणतो, डिलिव्हरी बॉय म्हणतो, ह्या सगळ्या प्रकारचे कामगार जे आहे त्यांना खूप मोठं संरक्षण ह्या कायद्यामध्ये मिळणार आहे. तर ह्या कायद्यामध्ये देखील जवळजवळ 9 प्रकारच्या कायद्यांचं एकत्रीकरण आपण करतो आहोत. मग त्याच्यामध्ये ESIC आहे, प्रॉव्हिडंट फंड, ह्या देखील गोष्टी आहेत. म्हणजे असंघटित कामगारांपर्यंत संघटित कामगारांना आतापर्यंत मिळणारे फायदे कसे पोहोचवले जावेत त्याचा खूप सुंदर विचार ह्या संहितेमध्ये केला गेलेला आहे. आणि 4थी संहिता जी आहे तीही अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती, तर ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी ॲट द वर्क प्लेस ही जो संहिता आहे ही पूर्णपणे ज्या आस्थापनांमध्ये 10 जास्त कामगार आहेत अशा सगळ्यांना तो लागू होतो, आणि तिथे प्रामुख्याने विचार केला जातो तो हेल्थ अँड सेफ्टी ह्याच्या दृष्टिकोनातून आणि कामगारांना मिळणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा कामाच्या ठिकाणी. तर अशा प्रकारे ह्या 4 संहिता आहेत. ह्या 4 संहिता केंद्र शासनाने कोड जे आहेत ते जरी 2019-20 दरम्यान बनवले गेले तरी त्याची अंमलबजावणी फायनली सुरू केंद्र शासनाने जी केली आहे ती 21 नोव्हेंबर 2025 रोजी पासून.
1: बरं,
0: मग आता कोड आले म्हणजे त्याचं अंमलबजावणी करायला आणि इम्प्लिमेंटेशन करायला नियम म्हणजे रूल्स येणं देखील आवश्यक आहे. तर केंद्र शासनाने त्यांचे मसुदा नियम जे आहे, ड्राफ्ट रूल जे आहे ते पब्लिश करून झाले, त्याच्यानंतर आता रूल जे आहेत ते केंद्र शासनाचे फायनल होऊन येतील.
1: बरं,
0: तर जेव्हा केंद्र शासन कायदा करतं त्याचे रूल्स जे आहे इम्प्लिमेंटेशन ते राज्यालाही करायला लागतात. तर हे जे रूल्स आहेत आपले महाराष्ट्राचे आपण पब्लिश केलेले हे ड्राफ्ट रूल्स आहेत, तर त्याच्यावर मी सगळ्याच कामगार बंधू आणि इवन उद्योग जगतातील सगळ्याच घटकांना मी आवाहन करेल की त्यांनी ह्या संदर्भात आपले जे सजेशन्स, ऑब्जेक्शन्स, ही मतमतांतर वगैरे जे आहेत ही सगळी शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. 45 दिवसाचा कालावधी आपल्याला असणार आहे आणि त्यानंतर शासनातर्फे ह्या सगळ्या आपण दिलेल्या सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स वरती विचार होईल. एकदा रूल्स फायनल झाले की

0: मग त्याच्यानंतर हे जे केंद्र शासनाचे चारही कोड आहे हे पूर्णतः अंमलबजावणी करता येतील.
1: बर,
0: आता अर्थातच एवढे मोठे बदल होताना आपल्याला काही गोष्टींसाठी ज्या प्रोसिजर्स असतात समजा त्या करण्यासाठी काही नोटिफिकेशन्स काढणं आहे किंवा काही गोष्टी करणं आहे ह्याच्यासाठी थोडाफार कालावधी तर द्यावा लागेलच. आणि त्याचबरोबरीने ही अंमलबजावणी होताना आणि काही नवीन नवीन मुद्दे समोर येतात हे सुद्धा बघितले जातील. आणि मग कदाचित आणखीन वर्षा दोन वर्षांनी आपण आणखीन फुल प्रूफ इम्प्लिमेंटेशन जे आहे ते करण्याकडे नक्कीच वळू शकतो. तर अशी ही सध्याची परिस्थिती आहे आपल्या चारही संहितांच्या अंमलबजावणीविषयी.
1: बर,
0: आपल्या महाराष्ट्रामध्ये
1: हा ज्या संहिता येणार आहेत तर त्यामुळे उद्योग जगताला नेमका कसा फायदा होणार आहे?
0: जसं मगाशीच मी म्हटलं तसं उद्योग जगत म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये ऑल स्टेक होल्डर्स आले, कामगार आले आणि मालकही आले. सध्या वेतनाची जी रचना आहे ना ती खूप अशी कॉम्प्लिकेटेड होती, म्हणजे प्रत्येक क्षेत्राकरता वेगळे वेतनाचे दर, कन्स्ट्रक्शनला वेगळे, इंजिनिअरिंगला वेगळे, प्लास्टिकला वेगळे, अशा 67 आपण वेगळ्या वेगळ्या इस्टॅब्लिशमेंट किंवा शेड्युल्ड केलेले होते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर पूर्णच देशामध्ये अनेक पातळ्यांवरती हे वेतनाचे दर ठरत होते. तर आता ह्या सगळ्या गोष्टींना फाटा दिला गेलेला आहे आणि एकच फ्लोअर वेजेस जे आहे ते न्यूनतम वेजेस हे केंद्र शासन घोषित करेल आणि मग बाकीच्या सर्व राज्यांनी सर्व उद्योगांकरता असं वेतन डिक्लेअर करायचं की जे त्याच्या खाली असणार नाही.
1: बरं,
0: म्हणजे केंद्र शासनाने एक जर ठरवलं की ही एक्स वाय झेड वेतन आहे तर त्याच्या खाली कुठल्याही राज्याला देता येणार नाही. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप मोठी एक समानता आली. कामगारांना जे लॉंग टर्म बेनिफिट्स मिळतात म्हणजे कर्मचारी भविष्य निधी म्हणा, उपदान म्हणा, त्याच्याला रिटायरमेंट बेनिफिट्स काय असतील ते, त्याच्यामध्ये त्याला जास्त वाढ मिळणार आहे. टेक होम सॅलरी ही कमी झाली असं कामगारांना जर वाटत असेल, कारण अदर अलाउन्सेस वगैरे सगळे जे आहेत ते 50% आपण बेसिकमध्ये धरणार आहोत.
1: बरं,
0: तर ते टेक होम सॅलरी आत्ता जरी तुम्हाला कमी दिसत असली तरी तुमचे जे लॉंग टर्म बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला फायदेशीर ठरणार. तसंच काय झालंय की कंत्राटी कामगार आणि असंघटित कामगार जे आहेत यांना सोशल सिक्युरिटी कोडमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल आणि सामाजिक सुरक्षिततेचा कव्हरेज मिळणार आहे. तर तो पण एक प्रकारचा आता उद्योग जो आहे आपण पाहिला असेल की ज्याच्यात गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर यांची संख्या वाढतच चाललेली आहे आणि असे सेवा आधारित उद्योग अनेक वाढत आहे. टॅक्सी
1: आणि हे सगळे असंघटित कामगार आहेत.
0: सगळे आमचं जे कार्यालय आहे, कामगार कार्यालय, आतापर्यंत केवळ संघटित कामगारांसाठी काम करण्यासाठी वसवलं गेलेलं आहे. तर ती जी मशिनरी आहे तीच मशिनरी आता असंघटित साठी सुद्धा, मला माहिती लगेच पुरेशी नाही ठरणार ती, पण ती त्या सुद्धा काम करणार आणि त्यामुळे काय होणार आहे की ह्या सगळ्यांना संरक्षण मिळणार आहे कायद्याचं. पुन्हा काय झालेलं आहे की कामाचे तास ही कन्सेप्ट पण जी आतापर्यंत होती की फक्त 8 तास काम करा आणि घरी जा, तर तसं न ठेवता एक उत्पादकता वाढावी त्याचबरोबरीने कामगार कर्मचाऱ्यांचे विश्रांतीच्या तासामध्ये पण सहुलियत मिळावी आणि ह्या दोन्ही गोष्टींचा एक संगम घालून आपण एवढंच केलेलं आहे की साप्ताहिक मर्यादा 48 तासाची घातलेली आहे.
1: बर,
0: मग ते 8 तासाचं असू दे की 10 तास असू दे की 12 तास असू दे, मग त्या प्रसंगानुसार व्यवस्थापन आणि कामगार यांनी आपापसात बसून चर्चा करून ही फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती त्यांना मिळू शकते. आणि फ्लेक्झिबिलिटी घेतल्यानंतर म्हणजे कामगाराचं कामही राहणार आहे, मालकाला जर कामगारांची संख्या वाढवायची असेल तर तेही तो वाढवू शकतो. सो दॅट फ्लेक्झिबिलिटी आपण त्यांना दिलेली आहे.
1: बर,
0: आणि ह्या फ्लेक्झिबिलिटी करताच आपण काय केलेलं आहे की एक खूपच नवीन टर्म अशी ह्याच्यामध्ये आलेली आहे ज्याला आपण फिक्स टर्म एम्प्लॉई असं म्हणतो. आतापर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर हीच संकल्पना ऐकत आलो होतो आणि त्याचा काही वेळा गैरवापर पण काही उद्योगांनी केला असेल, तर त्याच्यावरती पण आपण एक उपाययोजना केलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर जी आहे, आपण कोर ऍक्टिव्हिटी, नॉन कोर ऍक्टिव्हिटी अशा गोष्टी ह्या सेपरेट ठेवलेल्या आहेत. आणि एक तरतूद अशी की ह्या सगळ्या फिक्स टर्म एम्प्लॉईजला सगळ्या प्रकारचे जे कामगारांना मिळणारे फायदे आहेत किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या आस्थापनेत ते सगळे मिळणार तर आहेतच, त्याचबरोबरीने ते जेवढा काळ काम करतील त्या काळासाठी त्यांना उपदान म्हणजे ग्रॅच्युटी देखील मिळणार आहे. की जी इतर कामाच्या परमनंट कामांच्या बाबतीमध्ये 5 वर्षाची सर्व्हिस झाल्याशिवाय मिळत नाही.
1: बरं, म्हणजे हा लाभ सुद्धा त्यांना
0: मिळणार आहे. आणि उद्योगाला इकडे फ्लेक्झिबिलिटी असणार आहे, त्याचबरोबरीने कामगार कर्मचाऱ्यांचा विचार देखील त्यात आपण केलेला आहे.
1: म्हणजे दोघांचाही समानतेने विचार करून उद्योग जगत कसं वाढेल यासाठी हा प्रयत्न आहे.
0: अगदी अगदी. ह्याचसाठी मी आणखीन एक महत्वाची तरतूद सांगू शकेल की रात्रपाळीमध्ये देखील महिलांना काम करण्याची मुभा आपण या नवीन कोडमुळे देत आहोत.
1: बरं,
0: आणि ते देत असताना सगळ्यात पहिलं ते तिची स्वतःची कन्सेंट असणं महत्वाचं, त्याचबरोबरीने तिला सगळ्या प्रकारची सुरक्षितता देण्याची जबाबदारी पण मालकावरती टाकलेली आहे की सगळ्या क्षेत्र हे आपण महिलांना कामकाज करण्यासाठी

0: फुलं केलेलं आहे.
1: वा,
0: ह्या सगळ्या कामगारांमध्ये आपण आत्तापर्यंत विचार करत आलो तो फक्त कामगार, कामगार म्हटलं की एक तर महिला नाही तर पुरुष,
1: हां
0: पण आपण दुसरा जो एक आपला ट्रान्सजेंडर हा एक मोठा आत्ताचा वर्ग आहे की जो सुशिक्षित होतो आहे. हां, मी अनेक ट्रान्सजेंडर पाहिले की दे आर ग्रॅज्युएट्स, दे आर इंजिनियर्स, दे आर ॲडव्होकेट्स, पण मग ह्यांचा कामगार वर्गामध्ये समावेश होतो. ते काम करतात, पण जेव्हा कामाच्या ठिकाणी जातात तेव्हा आपण काही सुविधांमध्ये मागे पडतो. सगळ्यात महत्त्वाची आहे ती वॉशरूम्स. तर आत्ता आपण त्यांना देखील कन्सिडर केलेलं आहे
1: बर
0: ट्रान्सजेंडर, ह्याला सुद्धा कामगाराच्या व्याख्येत आणल्यामुळे. आणि मग त्याला ज्या काय आवश्यक सर्व्हिस कंडिशन्समध्ये काही गोष्टी लागणार आहे, सो त्यासुद्धा त्या वर्गाला मिळणार आहे. आणि आपण हा फार मोठा न्याय त्या वर्गाला देतोय असं मला वाटतं कामगार संहितांच्या स्वरूपामध्ये.
1: कामगारांनी काय जाणून घेतलं पाहिजे किंवा काय जाणून घेणं तुम्हाला गरजेचं वाटतं या कामगार संहितेच्या बाबत?
0: हो, अगदी नक्कीच. मी माझ्या सगळ्या कामगार बंधू भगिनींना आणि संपूर्ण कामगार विश्वाला हे अगदी जाणीवपूर्वक नमूद करते की त्यांनी तर एक सगळ्यात आधी जाणून घ्यावं की जशा केशवसुतांच्या काही ओळी आहेत की जुने जाऊ द्या मरणाला गुनी, सावध ऐका पुढच्या हाका. त्या पुढच्या हाका नक्कीच आपल्याला येत आहेत आणि त्याकडे आपण डोळं मिटून बसून काही उपयोग नाही होणार आहे. तर त्याला समर्थपणे आपल्याला तोंड जर द्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी सगळ्यांना विनंती करेन की आपण जो आहे की हे नक्की काय आहेत कामगार संहिता किंवा कामगार कोड, आणि ह्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल तर केंद्र शासनाची labor.gov.in अशी साईट आहे ऑनलाईन. तर त्याच्यावरती जर तुम्ही जाऊन बघितलं ना तुम्हाला ह्या चारही संहितांविषयीची खूप छान माहिती मिळेल. तर तुमच्या अनेक शंका त्याच्यामध्ये फिटतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगारांनी सातत्याने स्किल अपग्रेडेशनकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे.
1: बरं,
0: आणि ह्याच्याकरता देखील एक निधी आपण इथे तयार करणार आहोत त्या कोडनुसार, की ज्याच्यामुळे कामगारांना स्किल अपग्रेडेशनसाठी खूप चांगल्या प्रकारे पुढे जाता येईल आणि आपलं स्वतःचं जे स्किल आहे ते वाढवता येईल. आपल्याला अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता आलेली आहे. एखाद्या आस्थापनामध्ये जर कामगार संघटना कोण पूर्ण 51%पेक्षा जास्त असं प्रतिनिधित्व करणारी नसेल तर अशा वेळेस प्रथमच आपण निगोशिएटिंग काउन्सिल ह्या गोष्टीची इथे तरतूद केलेली आहे. कामगारांची जी अंतिम देणी आत्तापर्यंत लीगल ड्यूज जे आहे ते 30 दिवसात देणं किंवा काही त्याला मर्यादा लिगली काही ठिकाणी होती काही ठिकाणी नव्हती. तर आता सर्वच प्रकारच्या कायदेशीर देणी जी असतील अंतिम देणी त्याची द्यायची. ती अंतिम देणी म्हणजे काय तर तो जेव्हा राजीनामा देऊन निघून जातो किंवा रिटायर होतो किंवा टर्मिनेशन होतं या कुठल्याही गोष्टीमध्ये त्या समोरच्या व्यवस्थापनाने त्यांना 2 दिवसात हे लाभ देणं बंधनकारक झालेलं आहे.
1: म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
0: अगदी. आणि स्वयंरोजगारीत जे आपण म्हणतो लोक म्हणजे सेल्फ एम्प्लॉइड, जसे भाजीवाला आहे किंवा जो स्वतःचा उद्योग स्वतः करतोय त्याला कोणी स्पेसिफिक मालक नाहीये, तर आतापर्यंत काय होत होतं की भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड ऍक्टच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यामुळे अशा लोकांचं कव्हरेजच नव्हतं त्या कायद्यामध्ये, आणि त्यामुळे ते मिळणारे फायदे जे आहेत ते त्यांना काही मिळू शकत नव्हते. परंतु आता त्यांचा देखील समावेश स्वयंरोजगारीत कामगारांचा आपण इथे केलेला असल्यामुळे नक्कीच त्यांना कायद्यातील ज्या काही तरतुदी असतील त्या सगळ्यांचे लाभ त्यांना मिळायला लागतील. आणि उद्योगांसाठी मी काही गोष्टी सांगेन तर त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की नोंदणी प्रक्रिया जी होती म्हणजे फॅक्टरी ॲक्टमध्ये नोंदणी वेगळी, त्यानंतर कंत्राटी कामगारची वेगळी, इंटरस्टेट मायग्रंटची वेगळी, BDC गारची वेगळी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची वेगळी, तर आता हे सगळं वेगळं वेगळं रजिस्ट्रेशन दरवेळेस करणं आणि मग त्याचं सर्टिफिकेशन घेणं ह्या गोष्टीच्या जंजाळातून मुक्तता झाली असून फक्त एक सिंगल रजिस्ट्रेशन त्यांना घ्यायचं आहे. तेही त्यांनी ऑनलाईन करायचे आहे अर्ज, आणि त्यांना ते मिळणार देखील ऑनलाईन आहे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्यांनी व्यवस्थित केलेली असेल तर. आणि समजा काही कारणास्तव काही कालावधीमध्ये ठरलेल्या ते दिलं गेलं नाही त्या टाइमलाईनमध्ये तर इट विल बी डीम्ड टू बी गिव्हन.
1: वा,
0: सो उद्योगांना ह्या सगळ्या हॅसल फ्री जे रजिस्ट्रेशन आहे आपण म्हणतो ते मिळू शकतं.
1: म्हणजे हा याचा मोठाच फायदा उद्योगाला होऊ शकणार आहे.
0: आणि त्याचबरोबरीने एक आणखीन नवीन कन्सेप्ट आलेली आहे की काही खूप मोठे उद्योग असतात की ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट हे वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात.
1: बर,
0: तर अशा उद्योगांना त्या त्या राज्यामध्ये जाऊन ती सगळी प्रक्रिया राबवून वेगळं वेगळं लायसन्स जे घ्यायला लागत होतं ज्याला आपण अनुज्ञाप्ती म्हणतो मराठीत, तर ती सगळ्या राज्यात सुरू असलेल्या कामांसाठी एकाच वेळेस त्याला राष्ट्रीय स्तरावरून दिली जाणार आहे.
1: बर
0: म्हणजे त्यांनी एकच ॲप्लिकेशन करायचं, एकच फी भरायची आणि ह्या राष्ट्रीय पातळीवरून त्याला संपूर्ण देशाकरता

0: एक लायसन्स मिळू शकणार आहेत, ही फार मोठी गोष्ट उद्योगांकरता असेल असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यानंतर महिलांना दिलेल्या सवलतीमुळे मला वाटतं रोजगारात नक्कीच वाढ होऊ शकेल. ह्या येणाऱ्या कोडमुळे काही गोष्टींचा आणखीन कसा फायदा होणार आहे ते मी एक थोडक्यात जे सांगते. इंटरस्टेट मायग्रंट वर्कर हा जो आहे म्हणजे आंतरराज्य स्थलांतरित, ह्या वर्कर करता जो एक स्वतंत्र कायदा होता त्या कायद्यातल्या तरतुदींची पूर्तता नवीन आलेल्या परिस्थितीमध्ये काही होण्याची शक्यता आता कमी झालेली आहे. म्हणजे कुठल्याही राज्यातला कधीही कुठेही जातो आणि कामावरती कामगार म्हणून राहू शकतो, परंतु त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याच्याकरता मग त्यांना काहीतरी एक फोरम असावं. तर म्हणून संपूर्ण देशाकरता एक सिंगल हेल्पलाईन नंबर असणार आहे की जो पण अस्तित्वात येईल नुकताच, त्याबरोबरीने पोर्टेबिलिटी असणार आहे अनेक गोष्टींची. तर ज्याच्यामध्ये शिधा वाटपचं जे त्याचं कार्ड आहे त्याला पोर्टेबिलिटी राज्यात आंतरराज्यात कुठेही तो गेला तरी त्या इंटरस्टेट मायग्रंटला मिळणार आहे.
1: पण खूप महत्वाची गोष्ट
0: हो ना अगदी. आणि तो जर बांधकाम कामगार असेल तर बांधकाम कामगाराचं कल्याण मंडळ जे आहे त्याचे पण संपूर्ण देशभरात तो कुठेही गेला तरी पोर्टेबिलिटी राहील आणि त्याला फायदे मिळतील. तर हे अतिशय चांगल्या गोष्टी आंतरराज्य स्थलांतरित कामगारांसाठी झालेल्या आहे. त्याचबरोबरीने सिनेमा वर्करची जी पूर्वीची डेफिनेशन होती तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊन अॅनिमेशन, कार्टून, ऑडिओ व्हिज्युअल, वेब बेस्ड मालिका, टॉक शो इथे काम करणाऱ्या कामगारांचा देखील त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे.
1: बर,
0: पूर्वी न्यूजपेपर एम्प्लॉईज म्हणजे प्रिंटेड मीडिया फक्त होता, तर आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, रेडिओ याचा देखील समावेश झालेला आहे. आणि मग समावेश झाला म्हणजे काय झालं, तर ह्या चारही कोडमध्ये असलेल्या ज्या तरतुदी कामगार या संज्ञेला लागू होतात त्याचं सगळं प्रोटेक्शन ह्या कामगारांना मिळालं.
1: बरं, म्हणजे त्यांना पण त्या लागू झाल्या.
0: अगदी अगदी. तर त्यामुळेच मी म्हणेन की हा कायद्याकडे तुम्ही ना असं डोळसपणे बघा, सजगतेने बघा, आणि त्याच्यातल्या अनेक गोष्टी, अनेक म्हणजे मी तर म्हणेन जास्तीत जास्त गोष्टी ह्या कामगार स्नेही जरूर आहे. त्याचबरोबरीने हाही बॅलन्स बघितला गेला आहे की उद्योग पण वाढला पाहिजे, कारण उद्योग असेल तर कामगाराला अर्थ नाही.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे दोन्हीकडे कशा प्रकारे समतोल साधला जाऊ शकेल याचं खूप मोठं की विचार करून हे कोड आलेले आहेत.
1: बरं,
0: यातली मी एक आणखीन एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगेल ती अशी आहे की आतापर्यंत आपण शब्द ऐकला असेल बरेचदा इन्स्पेक्टर राज, इन्स्पेक्टर राज, तर त्याचा खूप म्हणजे एक निगेटिव्ह असा इम्पॅक्ट होता. तर आता ह्या निरीक्षकाला आपण सुविधाकार म्हणजे फॅसिलिटेटर असं बनवलं पण आहे नुसतंच म्हणत नाही आहोत, तर ऍक्च्युली ही हॅज टू वर्क लाईक दॅट. म्हणजे त्यांनी काय करायचंय, तर उद्योगाला तिथे गेल्यानंतर त्याच्या काय त्रुटी आहे, त्याचं काय चुकलंय, हे नुसतं पिनपॉइंट करून त्याच्यावर खटले दाखल करणं असं नाही करायचंय.
1: बर,
0: तर त्यांनी खराखुरा फॅसिलिटेटर व्हायचे. त्यांनी त्यांना वेतनसंहितेतल्या तरतुदी ज्या आहेत त्या समजवून सांगायच्या आहेत, त्या समजवून सांगितल्यानंतर त्या कशा दूर करायच्या त्याच्यातही त्यांना मदत करायची आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे, त्यांचं प्रबोधन करायचं आहे संहितांविषयी. आणि त्या उपरही जर मग त्या आस्थापनेने नाहीच गोष्टींची अंमलबजावणी केली तरच इतर ज्या आपण प्रतिबंधात्मक गोष्टी आहे, खटले दाखल करणं वगैरे, लीगल ऍक्शन ह्यांच्याकडे वळायचं आहे. तर ही एक मोठी पारदर्शकता आलेली आहे. बरं, हे सगळं जे होणार आहे ना ते ऑनलाईन होणार आहे, म्हणजे त्यामुळे
1: मोठा फरक पडणार.
0: तो जो तिथे इन्स्पेक्शन करणार तेही तो ऑनलाईनच लिहिणार आहे, त्याला येणारा पूर्तता अहवाल पण तिथेच येणार आहे, त्यामुळे वरिष्ठांनाही त्याच्यावरती वॉच ठेवणं सोपं होणार आहे आणि कुठल्याही प्रकारची मनमानी कोणी करू शकणार नाही, कारण सगळं काही समोर असणार आहे, क्लिअर असणार आहे. तर हा एक खूप मोठा म्हणजे मी म्हणेल शिफ्ट इन द रोल, की जो निरीक्षक किंवा इन्स्पेक्टर आहे तो आता सुविधाकार आणि फॅसिलिटेटर होणार आहे उद्योगांकरता. तर ही उद्योगांकरता नक्कीच चांगली गोष्ट आहे.
1: बरं,
0: तर ह्या अशा प्रकारे काही गोष्टी आपण आतापर्यंत कोडमध्ये निदान मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या किती पॉझिटिव्ह आहेत. एक आणखीन खूप छान गोष्ट याच्यात झाली की सगळ्या कामगारांना नियुक्तीपत्र मिळणं हे बंधनकारक केलं गेलेलं आहे.
1: बरं,
0: अपॉइंटमेंट लेटर. आतापर्यंत आमच्याकडे म्हणजे कामावून काढल्यानंतर 10-12 वर्षांनी खटले यायचे कामगारांचे आणि त्याच्याकडे अपॉइंटमेंट लेटरच नसायचं.
1: अरे बापरे.
0: कारण तो म्हणणार की मला दिलंच गेलं नाही अपॉइंटमेंटच्या वेळेला. तर मग आता ही तरतूद आपण कंपल्सरी केलेली आहे, कारण आपल्या अपॉइंटमेंट लेटरवर किती गोष्टी अवलंबून असतात ना, तुम्ही एकूण सर्व्हिस किती केली, काय म्हणून केली, तेव्हा काय पगार होता, आता काय होता, त्यावर तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट्स काय मिळणार, तुम्हाला ESI CPF लागू होणार की नाही होणार, ग्रॅच्युटी लागू होणार का, बोनस लागू होणार का, किती रजा मिळायला हव्यात, काय, या सगळ्या गोष्टी तुमच्या अपॉइंटमेंटवरती अवलंबून असतात ना. तर त्यामुळे ही एक खूप मोठी सुविधा आणि प्रावधान आपण ह्या कोडमध्ये केलेलं आहे असं मी नक्कीच आपल्याला सांगेल. खरंच मी पुन्हा एकदा सगळ्यांना, कामगार वर्गासह मालक वर्गालाही अपील करते की तुम्ही हे सगळ्या संहिता आधी वाचा, त्याचं मनन करा, त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जा आणि मग त्याच्यातून आपल्याला नक्कीच चांगलं इनपुट मिळेल आणि शासनाला चांगलं आउटपुट मिळेल असं मी समजते.
1: वा, याकडे सगळ्याकडे डोळसपणे बघितलं तर ही जी संहिता येणार आहे, लागू होणार आहे, ती बदलत्या काळानुसार अगदी योग्य आहे हे आपल्याला जाणवेल. शिरींजी, खरंच या चार नवीन कामगार संहितेमुळे कामगार विश्वातील आणि उद्योग जगतातीलच नवीन अध्यायाविषयीची ही अमूल्य माहिती तुम्ही आज सांगितली, त्याबद्दल खूप आभार.
0: आज मला इथे कामगार सभा ह्या कार्यक्रमामध्ये येऊन कामगार वर्गाशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम इथेच संपवतोय. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगमित्रा भंडारे. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार सभा कामगार बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
2: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
3: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
2: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
4: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
3: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: छोट्यांचं मोठं विश्व.
5: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 वाजता आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंधूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित इन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. ऑपरेशन सिंधूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. याविषयीचा सविस्तर वृत्तांत आता ऐकूया.
1: ऑपरेशन सिंधूर मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले. दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंधूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंधूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंधूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंधूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले.
2: सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन.
1: भारताच्या हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती यावेळी म्हणाले.
0: देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले.
3: संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्रांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल. राज्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे.

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून पुढच्या 3 वर्षांसाठी ती कार्यरत राहील, असं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल जारी झालेल्या शासन निर्णयात म्हटलं आहे. ही समिती राज्यातील सर्व आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा, पोषण, सिकलसेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेणार आहे. भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात, असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं. मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. या दोन देशांनी यापूर्वीही एकमेकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशातले स्वयंउद्योजक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातले व्यावसायिक आशियाचं भविष्य घडवतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्ध धर्म हा भारत आणि व्हिएतनाम यांना जोडणारा एक दुवा असून व्हिएतनामी पर्यटकांनी अजंता आणि एलोरा लेण्यांना भेट द्यावी, तसंच पर्यटन क्षेत्रात भारताच्या बरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर हे निकाल पाहता येतील. results.digilocker.gov.in, mahaHSSEBoard.in, SSEresults.mkcl.org आणि mahaHSSEBoard.in. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी आज लातूर पोलिसांनी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. अविनाश पाठक यांच्यावर 2023 घडलेल्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. मार्च 2025 ते एप्रिल 2025 या काळात अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीनं घडलेल्या बनावट नुकसान भरपाईची 154 प्रकरणं घडली. या प्रकरणी हे गुन्हे दाखल झाले होते. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट इन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबाद जवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित इन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयात 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 तर सहाय्यक आयुक्त पदाच्या 308 जागा भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सुरू केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना थोड्याच वेळात सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हा सामना लखनौत खेळवला जात आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 रोजी अहमदाबाद इथं होईल. सातारा जिल्ह्यात कोरेगाव आणि पाटण तालुक्यातील काही भागात आज दुपारनंतर अवकाळी पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या काही भागात आज पाऊस पडला. हवामान. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि गोंदियामध्ये आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.

0: या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचं अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित इन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
0: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात।
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय।
0: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला।
3: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताचे डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं, पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात।
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया।
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
2: छोट्यांचं मोठं विश्व।
0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो। याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत।
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर। माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं।
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका। सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात। श्रोते, हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत, ठीक 7:15 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्या भारत देशाला ज्ञानाची समृद्ध परंपरा लाभली आहे. आपल्या पूर्वजांनी हे ज्ञान मुखोद्गत करून ते पुढच्या पिढ्यांपर्यंत हस्तांतरित केलं. लिखाणाची पद्धत सुरू झाली तेव्हापासून विविध क्षेत्रातलं ज्ञान भारतीयांनी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून लिहून ठेवलं. यातलं बरंचसं लिखाण प्रकाशात आलं आहे, तर अजूनही प्रचंड मोठं साहित्य अज्ञात आहे. हे प्राचीन ज्ञान उजेडात आणून भारतीयांसह सर्व जगालाही याचा लाभ व्हावा यासाठी भारत सरकारनं ज्ञान भारतम हा प्रकल्प सुरू केला आहे. याद्वारे देशातल्या विविध संस्था, धार्मिक स्थळं आणि व्यक्तींकडे असणाऱ्या हस्तलिखितांची नोंद करायची आहे. त्यानंतर सरकार या हस्तलिखितांचं जतन करेल, तसंच त्याचं डिजिटायझेशन करणार आहे. आजच्या वृत्तविशेषमध्ये याच विषयाबाबत आपण जाणून घेणार आहोत पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले यांच्याकडून. ऐकूया उगले यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार उगले सर, तुमचं स्वागत आहे वृत्तविशेष या कार्यक्रमात. सर, हस्तलिखितांच्या जतनासाठी केंद्रानं ज्ञान भारतम हा प्रकल्प सुरू केलाय, तर सुरुवातीला ज्ञान भारतम या अभियानाचा उद्देश आणि संकल्पना आपल्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा.
1: ज्ञान भारतम याची संकल्पना अशी आहे की भारताला पारंपरिक ज्ञानाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे आणि हे पारंपरिक ज्ञान बौद्धिक आणि सांस्कृतिक स्वरूपात आपल्यापर्यंत पिढ्यानपिढे आलेलं आहे. सुरुवातीला हे ज्ञान मौखिक स्वरूपात पिढ्यानपिढे हस्तांतरित होत होतं आणि त्यानंतर ज्यावेळी लिहिण्याचा शोध लागला त्यावेळी हे ज्ञान लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचायला लागलं आणि हे जे लिखित ज्ञान होतं हे हस्तलिखितांच्या स्वरूपामध्ये पिढी दर पिढी ट्रान्सफर होत होतं आणि हे जे हस्तलिखितांमध्ये दडलेलं ज्ञान आहे ते ज्ञान कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून केंद्र शासनानं ज्ञान भारतम ही संकल्पना आणलेली आहे. ज्ञान भारतम प्रकल्पांतर्गत आपण काय करतोय की जी हस्तलिखित आहे या हस्तलिखितांचं तीन टप्प्यामध्ये आपण काम करतोय. पहिला टप्पा आहे तो म्हणजे सर्वे करतोय आपण यांचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये यांचं डिजिटायझेशन करतोय आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये यांचं आपण कॉन्झर्वेशन करतोय, संवर्धन करणार आहे आपण या कागदपत्रांचं. तर ही जी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली भारतभर कागदपत्र आहेत किंवा हस्तलिखित आहेत, पोथे आहेत किंवा अनेक ठिकाणी अनेक ताडपत्रावरती, खुर्चीपत्रावरती, त्यानंतर अगदी उंटाच्या कातडीवरती पण लिहिलेली काही हस्तलिखित आहेत या सर्व, किंवा आपण जर लडाखमध्ये पाहिलं तर लडाखमध्ये अगदी त्या तिथल्या ज्या मेंढ्या आहेत त्यांच्या चामड्यावरती लिहिलेली आपल्याला कागदपत्र हस्तलिखित आढळून येतात. या सगळ्या हस्तलिखितांमधलं ज्ञान एका प्लॅटफॉर्मवर आणावं म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे तर एक नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी स्थापन केलेली आहे आणि या रिपॉझिटरीच्या पोर्टलद्वारे हे सर्व ज्ञान या हस्तलिखितांच्या माध्यमातून डिजिटायझेशनच्या स्वरूपात पोर्टलवर आणण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे आणि यालाच हे नाव दिलेलं आहे की ज्ञान भारतम.
0: ज्ञान भारतम. सर, तुम्ही फार इंटरेस्टिंग माहिती दिलीत की त्या काळात माणूस कोणकोणत्या प्रकारे आपली माहिती किंवा आपलं ज्ञान संरक्षित करून ठेवायचा, ते सेव्ह करून ठेवायचा, म्हणजे उंटाच्या कातडीवर किंवा तुम्ही सांगितलं की मेंढ्याच्या वगैरे कातडीवर, भुर्जपत्रे वगैरे, फारच इंटरेस्टिंग आहे. सर, आतापर्यंत या मोहिमेत महाराष्ट्रात 218,000 कागदपत्र सापडली आहेत, तर मला तुम्हाला विचारायचं की या प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकारची हस्तलिखित समाविष्ट होतात आणि महाराष्ट्रात त्याची व्याप्ती कशी आहे?
1: फार चांगला प्रश्न विचारला. आपण एक मी करेक्ट करू इच्छितो की आजचा जो 2 लाख नाही तर आजचा आकडा आपला अगदी 4,40,000 एवढा मोठा झालेला आहे. आणि हे जे हस्तलिखित म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहूया आपण. हस्तलिखित म्हणजे काय? तर हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेलं. तर हस्तलिखित जे आहे ते हस्तलिखित 75 वर्ष जुनं असलं पाहिजे, म्हणजे साधारण 1950 पूर्वीच असलं पाहिजे हा नियम. आणि दुसरं हस्तलिखिताच्या बाबतीत असं आहे की त्यातून काहीतरी ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे काय? उदाहरणार्थ हस्तलिखिताचा जो विषय आहे तो धार्मिक असेल, बौद्धिक असेल, म्हणजे खगोलशास्त्राविषय असेल, अंकगणित शास्त्र असेल, गंधशास्त्र असेल किंवा योगा असेल, आयुर्वेद

0: आयुर्वेद असेल, नृत्यशास्त्र असेल, नाट्यशास्त्र असेल, अशा विषयांवरती जे पारंपरिक ज्ञान चालत आलेले आहे आणि जे हस्तलिखितांच्या स्वरूपात आहे, ज्याला 75 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान आहे, जे जुने आहेत, अशा हस्तलिखितांना आपण या ज्ञान भारतम प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेत आहोत. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये अनेक मठ, हिंदू मंदिरे आहेत किंवा जैन मंदिर आहेत, काही जैन मठ आहेत किंवा वैयक्तिक संग्रह काय काय, तर अशा अनेक लोकांकडे, अनेक लायब्ररीज मध्ये ही हस्तलिखिते आपल्याला आता मिळून येत आहेत. अगदी त्याचे हब वेगवेगळे आहेत, त्याचे केंद्र वेगवेगळे आहेत, म्हणजे काही नाशिक भागामध्ये जे पुरोहित लोक आहेत त्यांच्याकडेही हस्तलिखित आहेत, किंवा कोल्हापूर भागामध्ये काही मठ आहेत त्यांच्याकडे हस्तलिखित आहेत, मराठवाड्यामध्ये महानुभाव पंतांची हस्तलिखितांचा मोठा संग्रह आहे, अशी वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही हस्तलिखित विखुरलेली आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये देवनागरीमध्ये हस्तलिखित आहेत, उर्दू पर्शियन पण हस्तलिखित सापडत आहेत, तसंच मोडीमधली हस्तलिखित आहेत, अशा वेगवेगळ्या लिप्यांमधली हस्तलिखितही आपल्याकडे सापडतात. अगदी शारदा लिपी जी जम्मू काश्मीरमध्ये खरं तर आढळते, त्या शारदा लिपीतलीही काही कागदपत्र आपल्याकडे स्टोअर करून ठेवण्यात आलेली आहेत महाराष्ट्रामध्ये संग्राहकांकडे.
1: अरे वा सर, ही सर्व हस्तलिखित संस्कृत, पाली, प्राकृत, मोडी आणि तुम्ही म्हणाला तसं शारदा लिपीत आहेत, तर या सर्वांची भाषांतर उपलब्ध करून दिली जाणार आहेत का आणि याचा संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे?
0: अगदीच, हे जे हस्तलिखित आहेत हे हस्तलिखितांचं आता सुरुवातीला आपण एकत्र करतोय. सुरुवातीला मी 3 टप्पे जसे सांगितले तसं आता सर्वेक्षणाचा टप्पा चालू आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये याचं डिजिटायझेशन होणार आहे. आणि डिजिटायझेशन ज्यावेळी होणार आहे त्यावेळी डिजिटाईज झाल्यानंतर त्याचं आपण ट्रान्सलेशन करणार आहे, त्याचं लिप्यांतर करणार आहे. आणि हे लिप्यांतर केल्यानंतर हे ज्यावेळी सर्व लोकांना उपलब्ध होईल, आज तुम्हाला माहिती आहे की AI सारखे टूल्स आहेत, या टूल्सच्या माध्यमातून हे ज्यावेळी सर्व लोकांपर्यंत उपलब्ध होईल त्यामध्ये यावरती अनेक प्रबंध लिहिले जातील, अनेक PhD धारकांना ते उपयोगी पडेल, अनेक इतिहास संशोधनकार असतील किंवा पौराणिक संशोधनकार असतील किंवा त्या त्या विषयामध्ये गंधशास्त्रामध्ये समजा एखादं कोणी संशोधन करतंय किंवा आयुर्वेदामध्ये कोणी संशोधन करतंय तर त्यांना ते उपयोग पडणार आहे. माझं तर मत आहे की या माध्यमातून अनेक जुन्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीत त्या आपल्या समोर येतील. कितीतरी गोष्टी त्या अभ्यासल्या गेलेल्या नाहीत किंवा त्या ज्या समकालीन गोष्टी होत्या, समजा उत्तर भारतात होत्या तर दक्षिण भारतात होत्या किंवा नाही होत्या, त्यावरती प्रकाश टाकला जाईल या माध्यमातून. अशा अनेक विविध पैलूंवरती या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे आणि त्यामुळे या संशोधक असतील किंवा वेगवेगळ्या विषयातले संशोधक असतील, संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.
1: अच्छा, आणि सर आता तुम्ही सांगितलं की आतापर्यंत 4 लाख हस्तलिखित महाराष्ट्रात सापडली आहेत फक्त, तर यातलं सर्वात जुनं हस्तलिखित कोणत्या वर्षातलं आहे?
0: सगळ्यात जुनं जे हस्तलिखित आहे ते साधारण आपल्याकडे 1620 हस्तलिखित आहे, जे भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये सापडलेलं आहे.
1: सर, या हस्तलिखितांमध्ये तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या शास्त्रांची माहिती आहे किंवा इतिहासाबद्दल माहिती आहे, तर महाराष्ट्र हे साहित्याविषयी सुद्धा फार समृद्ध असं राज्य आहे, तर यात काही काव्य किंवा आणखी काही साहित्याशी संबंधित, जसं तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केला नाटकाचा, तर असं काही सापडलंय का आतापर्यंतच्या हस्तलिखितांमध्ये?
0: बघा, आता तर आपण सर्वे करतोय, आता सर्वे करत असताना जे ज्ञान भारतम ऍप आहे त्यावरती आपण जे कोणी संग्राहक आहेत त्या धारकाकडे किती हस्तलिखित आहेत एवढं आपण घेतोय, त्यामुळे अजून या माहितीपर्यंत आपण पोहोचलेलो नाही की कोणत्या प्रकारची माहिती आहे किंवा कोणत्या प्रकारचं ज्ञान त्यामध्ये आहे, किंवा काव्यशास्त्र जसं म्हटलं आपण किंवा साहित्य असेल तर त्यामधलं कुठल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला तिथं चुनं मिळालेलं आहे याविषयी अजून पोहोचलेलो नाही, कारण तो टप्पा अजून येणं बरंच लांब आहे. प्राथमिक टप्प्यावरती आहोत आपण आणि आता फक्त सर्वेक्षणाच्या टप्प्यावरती आहोत.
1: ओके, पण सर आता सध्या या सर्वेक्षणाला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतोय?
0: महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद आहे. यासाठी आपण काय केलं की 2 क्लस्टर केंद्रांची उभारणी केलेली आहे, एक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र पुणे आणि कुलकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर, हे 2 क्लस्टर केंद्र आहेत आणि यांचं काम आहे की त्यांचं स्वतःच्या कागदपत्रांचं डिजिटायझेशन करून इतरही त्यांच्या म्हणजे 2 पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे भांडारकर इन्स्टिट्यूट पाहते आणि विदर्भ मराठवाडा हे कालिदास संस्कृत विद्यापीठ पाहते, तर या दोन्ही विद्यापीठांनी त्यांना जो विभाग दिलेले आहेत त्या विभागामध्ये सर्वेक्षण करून जास्तीत जास्त लोकांकडून माहिती अपलोड करून घेता येईल याविषयी त्यांनी बघायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगली माहिती मिळते आणि याबरोबरच आपण जे केंद्र शासनाचे काही विभाग आहेत, उदाहरणार्थ पुरातत्व सर्वेक्षण विभाग असेल किंवा दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र असेल, तर असे काही विभाग आहेत तेही यामध्ये काम करतात. महाराष्ट्राचा जो पुराभिलेख संचालनालय आहे तोही काम करतोय. महाराष्ट्राचं पुरावीक संचालनालय आहे, यांना महाराष्ट्राचं नोडल विभाग म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि संचालक पुरावीक संचालनालय यांना महाराष्ट्राचे नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील, अगदी तलाठी लेवल पर्यंतही आपण सर्वेक्षणासाठी यंत्रणा राबवायला चालू केलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यात आहोत आपण त्याच्या. आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये

0: पण हर घर दस्तक हे संकल्पनेनुसार काम करणार आहोत. म्हणजे प्रत्येक घरी आपल्याला पाहायचं की पोथी किंवा काय आहे का, आणि असेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला त्या ज्ञान भारतम ऍप वरती त्याची माहिती जुजबी माहिती भरायची, ते अपलोड करून घ्यायची.
1: म्हणजे प्रत्येक घरात आता जातोय आपण,
0: अगदी प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे आपला.
1: वा, आणि समजा कुणाकडे असतील अशा प्रकारचे हस्तलिखित किंवा पोथ्या असतील, जर नागरिकांना स्वतःहून ते नोंदवायचं असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे?
0: अगदी चांगला प्रश्न विचारलात आपण. यासाठी केंद्र सरकारने एक ऍप डेव्हलप केलेलं आहे आणि ह्या ऍपचं नाव आहे ज्ञान भारतम, कारण ते हिंदीमध्ये ज्ञान भारतमला ज्ञान भारतम असा विचार होतो. तर ज्ञान भारतम GYANBHARATAM ज्ञान भारतम या नावाचं ऍप आहे. हे ऍप आपल्या मोबाईलवरती अँड्रॉइडच्या गुगल प्ले स्टोअरवरती किंवा ऍपलच्या ऍप स्टोअरवरती अवेलेबल आहे. शिवाय GYANBHARATAM.com नावाची जी केंद्र सरकारची वेबसाईट आहे त्यावरती QR कोडच्या माध्यमातून हे ऍप आपल्याला अवेलेबल आहे. ते ऍप आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि डाऊनलोड करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक OTP आपल्याला येतो.

0: भाषा कुठली आहे, त्यांची लिपी कुठली आहे आणि त्यांची अवस्था काय आहे. म्हणजे अवस्था इन द सेन्स जीर्णावस्थेत आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत किंवा मध्यम अवस्था आहे, तर तिथे तो ड्रॉपडाऊन येतो. आणि हे सगळं दिल्यानंतर आपल्याला त्या हस्तलिखितांचे फोटो काढायचे आहेत तीन. आणि एवढं केल्यानंतर तुम्ही अपलोड बटन दाबलं, सबमिट बटन दाबलं की ते आपोआप अपलोड होणार आहे. म्हणजे अक्षरशः 5 मिनिटाचं काम आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये जे हस्तलिखित धारक आहे त्यापैकी कुणीही करू शकतो. दुसरी एक महत्वाची, या योजनेमध्ये जी हस्तलिखितांची माहिती देणार आहेत, तर ही हस्तलिखित जी आहेत ही मूळ धारकाकडेच राहणार आहेत. म्हणजे हस्तलिखिते केंद्र सरकार हस्तगत करणार नाहीयेत किंवा त्यांच्या ताब्यात घेणार नाहीत. हे कृपया सर्वांनी आपण,
1: हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता.
0: अगदी. कारण काय होतं की बऱ्याच वेळा अशी भीती असते की आम्ही हस्तलिखितांची माहिती दिली, उद्या आमच्याकडून पिढ्यानपिढ्या जपण्यात आलेली ही हस्तलिखित केंद्र सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे का, तर असं काहीही नाही. त्याचा ताबा तुमचाच असेल, त्याचा कॉपीराईटही तुमचाच असेल, फक्त त्यामध्ये जे दडलेलं ज्ञान आहे ते कुठेतरी जगासमोर यावं म्हणून ही योजना आहे. आणि त्यात उलट आपला फायदा असा आहे की याचं स्कॅनिंग केंद्र सरकार स्वतःच्या पैशांनी करून घेणार आहे. एवढंच नव्हे तर ते जर जीर्णावस्थेत असेल तर त्या जीर्णावस्थेतल्या हस्तलिखितांचं संवर्धन, म्हणजे कॉन्झर्वेशन ज्याला म्हणतो, ते संवर्धनही केंद्र सरकार करून देणार आहे. म्हणजे आपल्याला ही कागदपत्रे मोफत संवर्धन करून मिळणार आहेत.
1: वा, फारच म्हणजे चांगला उपक्रम आहे सर. कारण की यामुळं भारताची जी ज्ञान परंपरा आहे, समृद्ध ज्ञान परंपरा आहे, ती जगासमोर यायला मदत होणार आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं, जर वैयक्तिक कुणाकडे ती हस्तलिखित असतील किंवा कागदपत्र असतील तर ते सुद्धा प्रिझर्व्ह करून मिळणार आहेत. तुम्हाला काही सांगायचं, काही आपल्या चर्चेत काही राहून गेले असं वाटतं तुम्हाला?
0: या निमित्तानं मी एकच सर्वांना आवाहन करू इच्छितो की जे कोणी हस्तलिखित धारक आहेत, ते वैयक्तिक हस्तलिखित धारक असतील किंवा काही संस्था असतील, मठ असतील, ट्रस्ट असतील, मंदिर असतील, तर आपण सर्वांनी कृपया या अभियानात भाग घ्यावा. कारण हे अभियान म्हणजे फक्त माहिती गोळा करणे एवढंच नाही तर भारताचे परंपरागत ज्ञान जे आहे ते जगापर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला लाभते. आणि त्यामुळे आपल्याकडची माहिती ही ज्ञान भारतम ऍपवरती अपलोड करा आणि या राष्ट्रकार्यात आपला सहभाग नोंदवा. धन्यवाद
1: सर, तुम्ही फार छान माहिती दिलीत आणि मला खात्री आहे की आपले सर्व श्रोते हे ऐकत असतील आणि ते आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि आकाशवाणीशी तुम्ही संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे आभार. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन समन्वय आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. तसंच 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: ऐकणार आहोत नारळ पीक संरक्षण याविषयी डॉक्टर जीवन आरेकर यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार. नारळ पीक संरक्षण याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. शेतकरी बंधूनो, नारळ हे आपल्या कोकणातलं महत्त्वाचं पीक आहे. कल्पवृक्षही म्हटलं जातं याला, कारण नारळाच्या सर्वच भागांचा उपयोग होतो. आणि आता तर सुधारित तंत्रज्ञान, सुधारित जातींचा वापर यामुळे नारळाचं उत्पादन वाढत आहे. पण एकीकडे कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे ते कमीही होत आहे. यासाठी आपल्याला नारळ पीक संरक्षण कसं करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याच संदर्भात आज आपल्याला ही माहिती करून देत आहेत डॉक्टर जीवन आरेकर सर. डॉक्टर जीवन आरेकर सर हे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तर शेतकरी बंधूंनो, नारळ पीक संरक्षण करण्यासाठी कीड रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं हे पाहण्याआधी नारळ पीक व्यवस्थापन कसं करावं हे पाहूया.
2: नारळ हे कोकणातलं एक महत्त्वाचं पीक आहे. नारळाच्या बाबतीत आपण बघितलं, बऱ्याच वेळा नारळावर उत्पन्न जे अपेक्षित असतं त्याच्यामध्ये बघितलं तर कीड रोगांचा प्रादुर्भाव किंवा कीड रोग ओळखण्यामध्ये होणारा आपला अभाव, त्याच्यावर कुठली कीड आहे, त्याच्या लक्षणावरनं त्या कीडीचं निदान योग्य करणं गरजेचं आहे, रोग कुठला आहे त्याचं निदान करणं गरजेचं आहे आणि त्याचं व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बघितलं तर नारळाचं जर खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नारळाचं रोप सक्षम होतं आणि मग कीड रोगांना ते लवकर बळी पडत नाही. त्यामुळे नारळ पिकाच्या व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. कारण एक मोठं झालेलं झाड जर असेल नारळाचं, त्याला किमान 60 लिटर पाणी तरी त्याला मिळणं अपेक्षित आहे. त्या प्रमाणात त्याला पाणी मिळालं नाही की आपल्याला त्याचे परिणाम त्या झाडावर झालेले दिसून येतात आणि मग असं झाड कमकुवत होतं खत आणि पाण्याच्या अभावामुळे, आणि मग अशा झाडाला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन हे पहिलं महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे.
2: 10 वर्षाचं झाड आपण जर म्हटलं तर त्या झाडाला किमान 60 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
1: पण लागवडीपासून पाण्याचं व्यवस्थापन व्हायला हवं.
2: हो, लागवडीपासून त्याचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाणी देताना ही काळजी घेणं गरजेचं आहे की योग्य निचराही त्या जमिनीतून पाण्याचा झाला पाहिजे. योग्य निचरा झाला नाही तर मग तिथे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते.
1: आणि अशा रीतीने मग किडींचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. तर नारळावर साधारणतः कोणत्या किडी येतात?
2: नारळावर बघितलं तर मुख्यत्वे करून नारळावर गेंड्या भुंगा आणि एक सोंड्या भुंगा हे दोन महत्वाच्या किडी येतात. त्याचबरोबर काळ्या डोक्याची अळी येते. त्यानंतर इरियोपाइड कोळी म्हणून एक त्याच्यावर कीड येते. आणि सध्या जास्त प्रमाणात सगळीकडे प्रादुर्भाव जर बघितला तर चक्राकार पांढरी माशी म्हणून एक कीड नारळावर वाढायला लागलेली आहे आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव पूर्ण कोकणामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर काही प्रमाणात उंदरामुळे नारळाचं नुकसान झालेलं दिसून येतं. त्याची फळं असतात त्यांचं नुकसान हे उंदीर करत असतात. तर अशा विविध किडी आपल्या नारळावर आलेल्या आपल्याला दिसून येतात. या किडींचा जर प्रादुर्भाव बघितला तर त्यातील गेंड्या भुंग्या असेल किंवा सोंड्या भुंग्या असेल, गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव जर बघितला तर नारळाची जी वाढणारा कोंब असतो ज्याला सुई म्हणतो आपण, ती सुई वाढत असते त्याला तो उपद्रव करत असतो. सोंड्या भुंग्या असतो तो खोडाला भोकं पाडताना दिसतो किंवा त्याच्यात चिकट द्रव आलेला दिसतो त्याच्या प्रादुर्भावामुळे. आणि इतर ज्या किडी आहेत, आता चक्राकार पांढरी माशी आहे, कुठल्याही छोट्या झाडांवर किंवा मोठ्या झाडांवर झावळ्यांवर त्याचा प्रादुर्भाव दिसतो. नारळाच्या ज्या झावळ्या असतात त्यांच्यावर प्रादुर्भाव दिसतो. आणि युरियोफाइट कोळी जी कीड आहे ही फळ लागल्यानंतर फळांवर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो.
1: मग आपण आधी चक्राकार माशीपासून सुरुवात करूया, कारण जर पानांवरच चक्राकार माशीचा प्रादुर्भाव झाला तर पुढे वाढणारं झाड हे चांगल्या पद्धतीने वाढू शकणार नाही.
2: बरोबर आहे. कारण कसं आहे, कुठलंही झाड म्हटलं तर झाडाचं पान हे त्याचं स्वयंपाक घर आहे. कारण झाडाला किती खत दिलं तरी झाड हे स्वयंपूर्ण आहे, स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करत असतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या पानाचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे ही जी चक्राकार माशी आहे पांढरी माशी ही काय करते तर त्या पानांवर आपली उपजीविका करते, त्यामधून रस शोषून घेते. आणि जसजसा ती रस शोषते तसं तिच्या शरीरातून चिकट द्रव बाहेर पडतो आणि तो चिकट द्रव बाहेर पडला की त्याच्यावर काळी बुरशी वाढते. कॅप्नोडियम सारखी जी काळी बुरशी असते ती त्याच्यावर वाढते आणि काळा थर पूर्णपणे त्या झावळावर वाढलेला दिसून येतो. आता याचा परिणाम काय होतो की झाडाचं काम आहे हरित द्रव्याच्या सहाय्याने किंवा सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करणं, परंतु त्याच्यामध्ये ही काळी बुरशी वाढल्यामुळे ते अन्न तयार करण्याची प्रक्रिया झाडाची थांबते किंवा मंदावते आणि मग त्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला अपेक्षित असणारं उत्पन्न त्याच्यामधून मिळत नाही. आणि ह्या माशीचा त्या झावळ्यांमध्ये खालच्या बाजूला जर बघितला पांढरट त्याचे माशा वाढलेल्या दिसतात, त्यांची अंडी दिसतात किंवा त्या माशांचे विविध अवस्था त्या झावळ्यांवर दिसून येतात आणि सतत त्याच्यामधून ते रस शोषत असतात.
1: अच्छा, पण मग अशी निदर्शनास आली ही चक्राकार माशी, तर मग काय करायला हवं?
2: ही माशी जर आपल्याला दिसून आली तर ह्याच्यात सगळ्यात पहिला उपाय करणं गरजेचं आहे की त्याच्यावर पाणी मारलं जोरात, तर ही माशी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला तिचं व्यवस्थापन नुसत्या पाण्याच्या प्रवाहाने जोरदार पाणी नळाच्या सहाय्याने पाईपच्या सहाय्याने जर आपण त्याच्यावर मारलं तरी धुवून टाकता येते. जास्त प्रमाणात जिचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल तर मग त्याच्यावर आपल्याला काही कीटकनाशकं आहेत त्यांचा अवलंब त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये निंबोळी युक्त कीटकनाशकांचा वापरही करू शकतो किंवा अगदी जास्त प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव दिसत असेल तर मग अशा वेळी त्याच्यावर इमिडाक्लोपिड नावाचं जे कीटकनाशक आहे त्याची फवारणी त्याच्यावर करू शकतो. 10 लिटरला 3 मिली औषध घेऊन त्याची जर फवारणी व्यवस्थित केली तर ह्या माशीचा व्यवस्थापन करता येऊ शकतो.
1: अच्छा, आणि यानंतर आपण म्हटलं की हा जो प्रादुर्भाव होतो तो कोंबावर होतो म्हणजे गेंड्या भुंग्याचा
2: जी वाढणारी सुई असते नारळाची त्याच्यावर प्रादुर्भाव दिसतो. आता गेंड्या भुंग्याचा आपण बघितला तर हा भुंगावर्गीय आहे, याचा रंग काळपट असतो आणि याला गेंडा म्हणण्याचा उद्देश काय आहे तर त्याच्या शरीरावर एक शिंग असतं, जसं गेंड्याला शिंग असतं त्या पद्धतीचं एक शिंग त्याला असतं म्हणून त्याला गेंड्या भुंगा म्हटलं जातं. आता त्याची जर पैदास बघितली तर ही मुख्यत्वे करून पैदास ही जी झावळ्या तुटलेल्या असतात किंवा बागेमध्ये जर कुठं काडी कचरा पडलेला असेल, शेणखत आपण साठवलेलं असेल, गांडूळखत तयार करत असू किंवा कंपोस्ट खत असेल, असे जे खड्डे असतात किंवा असे जे काडी कचरा साठवलेला असतो तर ह्या काडी कचऱ्यावर याची मादी अंडी घालते आणि त्याची पैदास तिथं दिसते. आणि ह्याची अळी अवस्था असते ही उपद्रव करत नाही, ह्याची अवस्था ही जी प्रौढ असतो भुंगा हा उपद्रव करत असतो नारळाला आणि नारळाची जी वाढणारी सुई असते किंवा बेसकॅनमध्ये हा उपद्रव करताना दिसतो आणि त्यामुळे मग कसं होतं कोंब सुकून जातो आणि नारळाची वाढ झालेली दिसून येत नाही.
1: हे ओळखायचं कसं?
2: आता हे नारळाची झाडं आहेत ह्यांच्यावर गेंडा भुंगा असेल याचा प्रादुर्भाव ओळखायचा असेल तर जर या गेंड्या भुंग्याने त्या नारळाला उपद्रव केला असेल तर तिथं काय होतं की नवीन आलेली झावळं असतात किंवा नवीन जी हे असतात ती त्रिकोणी अशी कातरलेली दिसतात. खालून जर आपण झाडाकडे बघितलं तर आपल्याला ती त्रिकोणी आकारामध्ये कातरलेली दिसतात, त्यावरून आपण खालूनही अंदाज बांधू शकतो की आपल्या झाडाला बाबा गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
1: काय करायचं?
2: आता ह्याच्या व्यवस्थापनामध्ये जर बघितलं तर पहिलं वेळोवेळी नारळ स्वच्छ करून घेणं, त्यांचं निरीक्षण करणं आणि जर कमी प्रमाणात त्याचा उपद्रव असेल तर बाजारामध्ये आपल्याला डांबर गोळ्या मिळतात, त्या डांबर गोळ्या जरी आपल्या बेचक्यांमध्ये ठेवल्या आणि बेचक्यामध्ये डांबर गोळ्या ठेवल्यामुळेही या किडीला त्या झाडाजवळ येण्यापासून उपद्रव करतो. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये जर बघितलं काही कीटकनाशकांचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो, त्यामध्ये कार्बारील पावडर आहे तिचा वापर करू शकतो, फोरेट आहे त्यांचा वापर करू शकतो. ही एखाद्या कापडामध्ये बांधून ते जर व्यवस्थित त्या बेचक्यांमध्ये जर ठेवली तर ही कीड तिथं येण्यापासून त्याचं व्यवस्थापन करता येतं. त्याच्या पुढे जाऊन आणखी जर आपण उपाय बघितले तर ज्या ज्या ठिकाणी बागेमध्ये काडी कचरा साठवलेला असेल अशा ठिकाणी अळ्या शोधल्या पाहिजेत, तिथं त्या अळ्यांची पैदास होत असते तर अळ्या शोधून त्या नष्ट केल्या पाहिजेत. किंवा बागेमध्ये काही फसवे खड्डे तयार करू शकतो की ज्याच्यामध्ये शेणखत टाकून ठेवू शकतो, कंपोस्ट सारखं हे तयार करू शकतो आणि हे फसवे खड्डे असतील त्याच्यामध्ये कारबारील सारखं कीटकनाशक असेल ते टाकून ठेवलं तर काय होतं की त्याची मादी त्या ह्याच्यामध्ये अंडी घालायला येते आणि त्याच्यामध्ये अगोदरच आमचं कीटकनाशकांची मात्रा दिलेली असेल तर तिथं त्याची पैदास होत नाही आणि त्याचं व्यवस्थापन करता येतं. दुसरं त्याच्यामध्ये करू शकतो काही कामगंध सापळे मिळतात, त्या कामगंध सापळ्यांचा वापर बकेट सापळे म्हटले जातात त्याला, त्या सापळ्यांचा वापर करूनही त्या किडीला ट्रॅप करू शकतो. विद्यापीठामध्ये असं संशोधनही सुरू आहे सध्या की नवीन नवीन सापळे आलेले आहेत, हे बकेट सापळे मी जे म्हटले त्या सापळ्यांना नवीन आलेलं तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे की आपण बागेमध्ये तो सापळा लावलेला आहे आणि त्या सापळ्यामध्ये जर भुंगा येऊन पडला तर आपल्याला त्याचा मेसेजही येऊ शकतो मोबाईलवर. इथपर्यंत तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये हे सापळेही शेतकऱ्यांना उपलब्ध होतील.
1: नंतरची जी कीड आहे ती म्हणजे सोंड्या भुंगा.
2: गेंड्या भुंगा हा सुईला उपद्रव करतो आणि सोंड्या भुंगा जो आहे त्याला थोडीशी सोंड असते. आपण जर ह्या सोंड्या भुंग्याचं निरीक्षण केलं तर थोडासा तपकिरी रंगाचा किंवा लालसर रंगाचा आणि काळ्या रेषा त्याच्यावर असतात, त्याला एक सोंड असते. धान्यवर्गीय म्हणजे तांदळामध्ये म्हणा किंवा इतर धान्यामध्ये किडी दिसतात बघा, त्या पद्धतीमध्ये हे भुंगे असतात पण मोठा आकारांचा असतो आणि त्याला असणाऱ्या सोंडेद्वारे काय करतात की बऱ्याच वेळा कोकणामध्ये बघतो की नारळावर चढण्यासाठी लोक अशा खापं पाडतात त्याच्यावर आणि खापं पाडल्यामुळे काय होतं की चढायला सोपं जातं त्यांना, पण ही जी नारळाला इजा केली जाते त्याच्या खापांमध्येच या सोंड्या भुंग्याची मादी अंडी घालते, त्यामुळे अशी खापं पाडू नयेत नारळाला. आणि दुसरी गोष्ट काय होते की ह्या सोंड्या भुंग्याला थोडासा जागा मिळाली की सोंड्या भुंग्याची मादी त्याच्यामध्ये अंडी

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 17 वैशाख शके 1948 अर्थात 7 मे 2026. कार्यक्रमात आज आपण

0: घालते आणि आतमध्ये त्या आळ्या शिरतात आणि आतमधले तंतुमय भाग जे असतात खोडामधले, खोडामध्ये जर आपण नारळाच्या बैठले तर तंतुमय वाढ असते सगळी, ती तंतुमय वाढ ती खात जाते आणि जशीशी खात जाते तसा तसा आतमधला भुसा आणि चिकट द्रव त्यातनं आलेला दिसून येतो आणि एखाद्या माडाकडे आपलं दुर्लक्ष झालं तर वेळ प्रसंगी हा माड मरूही शकतो, कारण त्याच्यामधलं सगळं ती अळी खात जाते आणि मग तो माड कालांतराने कमकुवत झालेला दिसतो आणि काही वेळा ते असे माड दगावलेली दिसतात, पोकळ होऊन जातात आणि सोसाट्याचा वारा किंवा हे आलं तर त्याच्यामध्ये ते मोडलेली आपल्याला दिसून येऊ
1: शकतो.
0: सोंड्या भुंग्यासाठी उपाय म्हणजे काय, तर पहिली गोष्ट झाडाला इजा जास्त करू नये, दुसरी गोष्ट हे सोंड्या भुंग्यात जर आपल्याला दिसून आला तर सोंड्या भुंग्यात किंवा गेंड्या भुंगा असेल जितकं आपल्याला शक्य होईल तार वगैरे घालून तिथं काढता आले तर ह्या भुंग्याच्या आळ्या किंवा भुंग्या बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्यांना मारून टाकणं गरजेचं आहे. जसं गेंड्या भुंग्यामध्ये आपण बकेट सापळा वापरला त्याच पद्धतीनं सोंड्या भुंग्यासाठीही आपण बकेट सापळा वापरू शकतो, तर तसे सापळे आपल्या बागेमध्ये आपण लावणं. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे जर उपद्रव दिसत असेल, अशी भोकं जर पाडलेली दिसली खोडाला तर त्या भोकांच्या वरती थोडंसं एक जागा करून त्याच्यामधनं जर कीटकनाशक त्याच्यामध्ये सोडलं, इमिडाक्लोपिड सारखं कीटकनाशक आपण त्याच्यामध्ये जर सोडलं तर त्या औषधाचा उपयोग होतो आणि ही भुंगे जे आतमध्ये असतात त्यांना मारू शकतो.
1: अच्छा, कित्येकदा छोट्या नारळांची गळ होताना आपण पाहतो, त्याला कारणीभूत काही किडी आहेत?
0: छोट्या नारळांची बऱ्याच वेळा जी गळ होते याच्यामध्ये दोन कारणं असतात. एक पहिलं कारण म्हणजे परागी भवनामध्ये काही वेळा अडथळा आला किंवा नर फुलांची उपलब्धता नसली तर त्यावेळी काही वेळा ते नारळ खाली गळून पडतात. पण काही वेळा काय होतं की त्याच्यावर उंदीर, खारुताई यासारखे जे उपद्रव देणारे प्राणी असतात त्यांच्यामुळेही आपल्याला गळ झालेली दिसून येते. त्यासाठी उंदराचा बंदोबस्त करायला लागेल. मग त्यासाठी अॅल्युमिनियम फॉस्फेट सारख्या गोळ्या मिळतात किंवा त्याची आमिषं मिळतात त्यांचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो. किंवा खोडाला जर गुळगुळीत पत्रा लावला आणि तो जर लावल्यामुळे काय होतं की उंदराला चढायला जमत नाही तर त्याचाही चांगला फायदा मिळतो. आणखी एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये करू शकतो की योग्य अंतरावर लागवड करणं, कारण आपण बघतो बऱ्याच वेळा की नारळ जवळजवळ लावले जातात. नारळामध्ये एक तंत्र आहे, लागे न लागे न लागे लागे, म्हणजे त्यांच्या झावळ्या जर एकमेकाला लागल्या नाहीत तर नारळाचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं. परंतु जवळ जर आपण लावलं तर त्याचं एकात एक जर झावळ्या गेल्या तर त्याच्या उत्पन्नावर परिणाम झालेला दिसतो. त्याचबरोबर उंदीर असेल, खारुताई असेल यासारख्या जे प्राणी असतात त्यांना एका ह्याच्यावरून दुसऱ्या ह्याच्यावर जायला जागा मिळते, त्यामुळे त्याचा उपद्रव होतो. त्यामुळे नारळाची लागवड करताना दोन रोपांमधलं अंतर 7.5 ते 7.5 मीटर अंतर ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करणं शक्य होईल.
1: कार्यक्रम आपण हेही सांगितलं की इरियोफाइट कोळीचाही प्रादुर्भाव आता दिसतो आहे, तर हा कसा काय?
0: इरियोफाइट कोळी हा जो आहे हा अतिसूक्ष्म कीटक आहे आणि हा हवेमार्फत पसरणारा कीटक आहे. वाऱ्यामार्फत त्याची पसरणूक होते आणि हा आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाही. आणि तो काय करतो तर नारळावर जर बघितलं तर छोट्या नारळापासूनच त्याचा उपद्रव सुरू होतो आणि त्याचा उपद्रव सुरू झाला की नारळाचा आकार कमी झालेला दिसतो, नारळावर चट्टे पडलेले खरवडल्यासारखे चट्टे पडलेले दिसतात, खोबऱ्याचं आणि पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी झालेले दिसून येतं. तर हा इरियोफाइट कोळीचं जर लक्षणं अशा पद्धतीची नारळावर दिसून आली तर मग आपल्याला त्याच्यामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी फवारणी करू शकतो, ज्यांना शक्य आहे ते त्याच्यामध्ये निंबळयुक्त औषधांचा वापर सुरुवातीपासून करू शकतात जेणेकरून ही कीड दूर ठेवता येईल. किंवा काही वेळा अशाही पद्धती आहेत की नारळाचं जे वाढणारं मूळ आहे ते मूळ शोधून त्या मुळाला हे निंबळयुक्त औषध जर बांधलं तर ते औषध वरती शोषलं जातं मुळांमधनं आणि त्याचाही परिणाम त्याच्यामध्ये चांगला झालेला दिसून येतो.
1: किडींबरोबर रोगांचाही प्रादुर्भाव या पिकावर होतो, तर कोणते रोग आहेत?
0: आता रोगांमध्ये जर आपण बघितलं तर करपा रोग एक महत्वाचा आहे आणि मूळ कुजव्या म्हणून हे दोन रोग आपल्याला नारळावर मुख्यत्वे करून दिसतात. करपा रोगाबाबतीत जर आपण बघितलं तर हा बुरशीजन्य रोग आहे. हा नर्सरी म्हणा म्हणजे नारळाची रोपवाटिका जरी आपल्याकडे केलेली असेल, छोट्या नारळांवर असेल किंवा मोठ्या झावळांवरही आपल्याला याचा प्रादुर्भाव दिसतो. याच्यामुळे काय होतं तर झावळ्यांवर ठिपके पडलेले दिसतात आणि मग हे ठिपके गडद होऊन जातात. त्यांच्यामध्ये बघितलं तर गडद तपकिरी रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे त्याला वलय असतं, असे हे ठिपके वाढत जातात आणि ठिपके वाढल्यामुळे पानांचं जे मुख्य काम आहे अन्न तयार करण्याचं त्याच्यामध्ये अडथळा आलेला दिसतो आणि मग झाडाचं उत्पन्न कमी झालेलं दिसतं. तर करपा हा रोग जो आहे हा बुरशीजन्य रोग आहे. याच्यावर ताम्रयुक्त औषध आहेत, त्यांचा जो वापर 15-15 दिवसाच्या अंतराने जो केला आणि फवारणी केली आपण त्याच्यामध्ये बोर्डो मिश्रण आहे त्याचाही वापर त्याच्यामध्ये केला तर त्याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. बुरशीजन्य रोग हे मुख्यत्वे करून आर्द्रता वातावरणामधली वाढली किंवा वाढताना दिसून येतात. त्याचबरोबर जो दुसरा रोग आहे मूळ कुजव्या किंवा रूट विल्ड ज्याला म्हटलं जातं, हा भरपूर प्रमाणात दिसून येतो आणि

0: मुख्य कारण जर आपण बघितलं तर पाण्याचा योग्य निचरा जर नसेल तिथं, नारळ हे पाणी त्याला जास्त लागतं म्हणून त्याच्यामध्ये सतत पाणी सोडलं जातं, आणि जर हे पाणी तिथं साठून राहिले, दलदल झाली आणि पाण्याचा निचरा योग्य जर झाला नाही तर अशा वेळी तिथं रूट विल्ट हा रोग जो आहे, मूळ कुजव्या, ही बुरशी तिथं वाढते आणि ही बुरशी वाढल्यामुळे मग मुळं कुजण्याची सुरुवात होते आणि मग रोप जे नारळाचं झाड असतं ते सुकत आलेलं दिसतं किंवा कालांतराने मरून गेलेलं दिसून येतं. तर ह्या रूट विल्ड जो रोग येऊ नये यासाठी योग्य निचरा करणं गरजेचं आहे. जर आला अशा पद्धतीचं लक्षणं दिसत असतील, पानं त्याची कोमेजलेली किंवा मलूल झालेली दिसून येत असतील तर त्या ठिकाणी ह्या बोर्डो मिश्रण असेल किंवा बुरशीनाशक असतील यांचं जिरवणी तिथं करणं, द्रावण तयार करून ते मुळांच्या तिथं खोडाच्या तिथं आपल्याला ते ओतणं गरजेचं आहे की जेणेकरून तिथं जर बुरशीची लागण झालेली असेल तर त्या बुरशीला मारता येऊ शकतं. त्यानंतर आणखी एक काळजी त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे की बऱ्याच वेळा नारळाची जी रोपं आपण लागवडीसाठी आणतो ही केरळ राज्यातून येतात आणि ही असं दिसून आलंय की केरळ राज्यातून जी रोपं आणली जातात त्या रोपांना हा मूळ कुजव्या रोग हा प्रामुख्याने होतो. त्यामुळे विद्यापीठाचं असं एक शेतकऱ्यांना सल्ला असेल की केरळ राज्यातून अशी रोपं घेऊ नये, आपल्या विद्यापीठामार्फत विविध संशोधन केंद्रांवर आपल्याला ही रोपं मिळतात तर ती घ्यावी आणि त्यांची लागवड जर आपण केली तर निश्चित प्रकारे रोगापासून पिकाला आपल्याला वाचवता येईल.
1: बरोबर. आणि कोकण विभागासाठी सुधारित जाती,
0: आपल्याकडे बऱ्याचशा जाती आहेत. विद्यापीठाच्या बाणावली ही प्रसिद्ध असणारी जात आहे, प्रताप आहे, यासारख्या विविध जाती आहेत. तर ह्या जातींचा अवलंब करावा. आपलं भाटे संशोधन केंद्र रत्नागिरीला आहे, तिथं विविध जाती मिळतात. काही शहाळ्यांसाठी आपण वापरू शकतो, काही नारळासाठी वापरू शकतो. तर ह्या जातींचा अवलंब करावा, योग्य पद्धतीनं त्याचं खत व्यवस्थापन करावं, जेणेकरून जर झाड सशक्त असेल तर कुठल्याही पद्धतीमध्ये ते कीडरोगांना बळी पडणार नाही. त्यामुळे त्याचं व्यवस्थापनातच त्याच्या पीक संरक्षणाची गमक आहे असं म्हटलं तरी आपलं वावगं ठरणार.
1: पण यासाठी लागवडीपासूनच हे लक्षात घ्यायला हवं की कोणत्या जातींची लागवड करायला हवी आणि आपण म्हटल्याप्रमाणे किती अंतरावर लागवड करायची,
0: त्यांची लागवडीचं अंतर आणि जातींची निवड आणि योग्य पद्धतीमध्ये लागवड आणि त्याचं खत व्यवस्थापन ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे.
1: बरं सर, कित्येकदा पाहतो की बदलत्या वातावरणाचाही परिणाम सर्व पिकांवर होतो, नारळ पिकावर असे परिणाम दिसून येतात?
0: सगळ्याच पिकांना बदलत्या वातावरणाचा परिणाम दिसतोय. आताच्या वातावरणामध्ये आपण जर बघितलं, काही ठिकाणी पाऊस झाला, ढगाळ वातावरण किंवा पाऊस असेल तर अशा वेळी मग आर्द्रता वाढते वातावरणातली आणि आर्द्रता वाढली की तिथं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येक पिकाला ह्या बदलत्या वातावरणाचा परिणाम हा दिसून येतोच आहे. त्यामुळे आपण पिकांना योग्य पद्धतीमध्ये, आता यापूर्वी आंबितलं तर कडक ऊन होतं, मग कडक उन्हामध्येही पिकांवर परिणाम होतो. त्यामुळे जर नवीन लागवड केलेली असेल नारळाची तर त्याला सावली करणं गरजेचं आहे की जेणेकरून काय होणार नाही की त्याच्यावर कडक उन्हामुळे त्या झाडाचं नुकसान होणार नाही. अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण नारळाचं किंवा इतर झाडांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
1: आणि आपण म्हटलं की या वातावरणामध्ये बुरशीजन्य रोग,
0: बरोबर,
1: यासाठी काय करायला हवं?
0: वेळोवेळी झाडांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता याच्यामधले बुरशीजन्य रोग जर बघितले तर करपाम आहे, कोम कुजवे आहे. काही वेळा काय होतं की खोडामध्ये त्याच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामध्ये चिकट द्रव आलेला दिसून येतो. काही वेळा त्याच्यामध्ये तंजावर मर म्हणतात किंवा अळंबी रोग त्याच्यावर आपल्याला दिसून येतो. असे विविध रोग जे आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये झालेले दिसून येतात. तर ह्या सगळ्यासाठी गरजेचं आहे की झाडाचं निरीक्षण करणं, त्याच्यावर कुठल्या पद्धतीची लक्षणं दिसतात आणि त्या लक्षणांवरनं त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. नारळासाठी किंवा इतर कुठल्याही पिकांसाठी काढणी झाल्यानंतर किंवा पावसाळ्यापूर्वी नारळ बाग स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. त्याचे जे सुकलेले हे असतील किंवा पडलेले झावळ्या असतील त्या काढून टाकणं गरजेचं आहे, कारण ह्या बऱ्याच वेळा ह्या बुरशी ज्या आहेत ह्या त्या काडी कचऱ्यावरच वाढत असतात आणि त्यांचा प्रादुर्भाव मुख्य झाडांवर होत असतो. त्यामुळे स्वच्छता ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि खत व्यवस्थापन दिल्यामुळे आपल्याला झाडाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर झाडावर एक बुरशीनाशकाची फवारणी, बोर्डो मिश्रण असेल किंवा इतर ताम्रयुक्त औषधांची असेल तर करप्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव तिथं टाळता येऊ शकतो. वेळोवेळी कसं निरीक्षण करणं गरजेचं आहे, योग्य उपाययोजना करताना यांचं लक्षणं आपण बघून ती कीड कुठली आहे हे ठरवणं गरजेचं आहे आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे.
1: याबरोबरीनच काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव आपण म्हटलं होतं की काही ठिकाणी दिसून येतो.
0: या काळ्या डोक्याची जी अळी आहे इथं मुख्यत्वे जर आपण उपद्रव बघितला तर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव दिसून येतो. या ज्या अळ्या असतात त्या पानाच्या खालच्या बाजूला जाळी तयार करून राहतात आणि त्यामध्ये राहून ते पानामधला हरित द्रव्य ते खात असतं आणि उपद्रवग्रस्त जे पान असतं ते करपल्यासारखं दिसतं. कालांतराने सगळे पानाचे हे जाऊन नुसते फक्त त्याच्यामध्ये हिरकुटं शिल्लक राहिलेले अशा पद्धतीनं त्याचं जास्त प्रादुर्भाव झाला तर अशी लक्षणं दिसून

0: येतात. तर याच्या व्यवस्थापनासाठी जर असा प्रादुर्भाव दिसून आला तर जी खालची पानं जी असतात, जून पानं असतात, कापून टाकणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यावर उपद्रव होणार नाही. आणि त्याच्या नियंत्रणासाठी एक जैविक पद्धत आहे, जैविक नियंत्रणाचा उपाय आहे, त्याच्यामध्ये गोनिओजस म्हणून एक जैविक कीटक आहे, भाटे संशोधन केंद्रामार्फत आपल्याला तो मिळतो. तर त्याचा वापर जर आपण केला, साधारणतः जर आपण परोपजीवी कीड आहे ही 3500 ह्याचे जे भुंगे असतात हे प्रति हेक्टर या प्रमाणात जर आपण नारळ बागामध्ये सोडले तर ह्याचा चांगला परिणाम दिसतो. आणि काळ्या डोक्याच्या अळीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करता येतं. गरजेनुसार त्याच्यावर कीटकनाशकांचाही वापर करू शकतो, ज्यांची फवारणी करू शकतो. त्याच्यामध्ये डायक्लोरोवास आहे किंवा कार्बारिल आहे यासारखी कीटकनाशकं आहेत, त्यांची आलटून पालटून 15-15 दिवसांनी जर फवारणी केली तरीही आपल्याला काळ्या डोक्याच्या अळीचं व्यवस्थापन करता येऊ शकतं.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या कोकण विभागासाठी आंबा, काजू, फणस याप्रमाणेच नारळ हे देखील महत्त्वाचं पीक आहे. आणि या नारळापासून चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून कीड रोगांचं नियंत्रण कसं करता येईल त्यासाठी कृषी विद्यापीठाचा, कृषी संशोधन केंद्राचा सल्ला आपल्याला घ्यायला हवा. प्राथमिक अवस्थेतच जर निरीक्षण केलं आणि त्यावर नियंत्रणात्मक उपाययोजना केल्या तर शेतकऱ्यांचं नारळाचं पीक वाचू शकतं. आणि सर, या संदर्भात आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोतो, माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात नारळ पीक संरक्षण याविषयी डॉक्टर जीवन आरेकर यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. म्हणजे कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

सुतेज भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे गीत होतं. संगीत ऋषीराज यांनी दिलं होतं आणि चित्रपट अपराधी. मंडळी कार्यक्रमात आता एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या सकाळी कृषीवाणी या कार्यक्रमात शेतीसाठी ओलिताच्या आधुनिक पद्धती याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम पुन्हा दुपारी 2 वाजता आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणचं प्रसारण आपण ऐकू शकाल. निर्मिती राहील परभणी आकाशवाणी परभणी केंद्राची. मंडे कार्यक्रमात एक निवेदन आहे का. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. बरे म्हणजे याबरोबरच माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमातून आम्हाला निरोप द्या. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: माझा आवार माझा शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून श्रोतेवर रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी TVK पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार। नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय। याविषयीचा सविस्तर वृत्तांत आता ऐकूया।
1: ऑपरेशन सिंदूर मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली। ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले।
2: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन।
1: भारताच्या हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती यावेळी म्हणाले।
0: देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले।
3: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
0: तमिळगाव वेत्री कळघम पक्षाचे नेते CTR निर्मल कुमार यांनी आज भाकपचे तामिळनाडू राज्य सचिव M वीरपांडियन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली। TVK पक्षाला विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या आहेत। तसंच काँग्रेसच्या 5 आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे। तरीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी TVKला आणखी 5 आमदारांची गरज आहे। त्यामुळे भाकपकडे पाठिंबा मागितल्याचं निर्मल कुमार यांनी सांगितलं। TVKने दोन्ही डावे पक्ष VCK मुस्लिम लीग यांना पाठिंबा मागितला आहे असं ते म्हणाले। रालोआकडेही पाठिंबा मागणार का या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला पक्षाचा तसा कोणताही विचार नाही असं निर्मल कुमार म्हणाले। केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं। पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरम इथं झाली पण त्यात मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही। काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत। या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत। काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत। बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला। विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवणकुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. भारतात राहणाऱ्या 2,860 बांगलादेशींना मायदेशी पाठवण्यासाठी भारत सरकार तयार आहे, पण त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी बांगलादेशात प्रलंबित असल्यानं त्यांची पाठवणी पूर्ण झाली नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मायथॉससारख्या एआय मॉडेलकडून उद्भवणाऱ्या संभाव्य सायबर धोक्यांपासून बँकांनी तयार राहावं असं आवाहन केंद्रीय वित्त सेवा सचिव एम नागाराजू यांनी केलं आहे. मुंबईत इंडियन बँक असोसिएशनच्या जोखीम व्यवस्थापनावरच्या परिषदेत ते आज बोलत होते. अँथ्रोपिकच्या मायथॉस या एआय

0: मॉडेलमध्ये विद्यमान यंत्रणेतल्या त्रुटी शोधण्याची क्षमता आहे, त्यामुळे जगभरातल्या नियामकांनी बँकांसह इतर संस्थांना सावधगिरीचा इशारा दिल्याचं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं. मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. या दोन देशांनी यापूर्वीही एकमेकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशातले स्वयं उद्योजक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातले व्यावसायिक आशियाचं भवितव्य घडवतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्ध धर्म हा भारत आणि व्हिएतनाम यांना जोडणारा एक दुवा असून व्हिएतनामी पर्यटकांनी अजंठा आणि एलोरा लेण्यांना भेट द्यावी, तसंच पर्यटन क्षेत्रात भारताच्या बरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबईत उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. दक्षिण मुंबईच्या पायधुनी भागात गेल्या महिन्यात एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या विषामुळे झाल्याची माहिती आज पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब यांच्या विसेराच्या तपासणीत झिंक फॉस्फोरेटचे अंश आढळले. झिंक फॉस्फाईड हे औषध उंदीर आणि घुशी मारण्यासाठी वापरलं जाणारं विषारी रसायन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला रिकव्हर संघानं दक्षिण कोरियावर मात करत विश्वचषक स्टेज 2 पहिलं पदक पटकावलं आहे. दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि कुमकुम मोहोड यांच्या या संघानं दक्षिण कोरियावर 5-1 असा विजय मिळवला. येत्या रविवारी सुवर्णपदकासाठी भारताचा सामना चीनशी होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना सुरू असून रॉयल चॅलेंजर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 60 षटकात बिनबाद 68 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी TVK पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी. आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात बापूराव विभूते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात महाराणा प्रताप यांचा पोवाडा ऐकूया. निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बापूराव विभूते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकलत. निर्मिती होती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेव मध्यमलहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण हे प्रसारण ऐकत आहात. यावेळी रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सरिता भावे यांच्या स्वरात प्रतिमा राजन यांची रचना, संगीत विजय ठोंबरे यांचं आहे.

भूमानंद बोगम यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदांच्या स्वरात आनंदराव टेकाडे यांची रचना. संगीत कानू घोष यांचं आहे.

नमस्कार रसिक हो, आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात स्वागत. मंडळी, पाण्याचा प्रवाह हा नदी, नाले, झरे, धबधबा, समुद्र अशा विविध स्वरूपात वाहत असतो. वाहणं हा पाण्याचा स्वभावधर्म. त्याचप्रमाणे गाणं कोणत्याही स्वरूपाचं असू दे, सूर तालाला चिकटून असणं, प्रवाही असणं महत्वाचं.

0: ज्यांचं गाणं असंच प्रवाही आहे, रसरशीत आहे, ताजतवानं आहे, टवटवीत आहे, ते स्वरवंत अजित कडकडे. त्यांचा स्वरप्रवास आपण जाणून घेतोय. गेल्या दोन भागात त्यांचं बालपण, संगीत शिक्षण, त्यांची स्वरशैली, त्यांनी गायलेल्या भक्तिरचना, गाण्याबद्दलचे त्यांचे विचार आपण जाणून घेतलेत. आता पुन्हा आपण या स्वरयात्रेला सुरुवात करूया. अजितजी, नाटक हा मराठी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, आत्मीयतेचा विषय आहे आणि संगीत रंगभूमी म्हणजे तर मराठी रंगभूमीचं वैभव आहे असं म्हणायला हवं. आणि अनेक संगीत नाटकांमध्ये तुम्ही कामं केलेली आहेत, म्हणजे संगीत शारदा, सौभद्र, संशय कल्लोळ, गोरा कुंभार, कुलवधू अशा नाटकातनं तुम्ही कामं केलीत. तुमची नाट्यपदं रसिकांना अजूनही आठवतात, भावतात, तर ह्या नाट्यसंगीताविषयी तुम्ही काय सांगाल?
1: कसं आहे, मला खरं म्हणजे नाटकात काम अजिबात करायचं नव्हतं, मला नाटकाची आवडच नव्हती. पण एक दिवस अभिषेकी बुवा घरी आले आणि मला म्हणाले तुला नाटकात काम करायचं आहे. तर मी त्यांना असं म्हटलं की बुवा मला खरं नाटकात काम करायचं नाही. तर ते म्हणाले नाही करायचं आहे. मी पुन्हा त्यांना म्हटलं नाही, ते म्हणाले मी सांगतो ना करायचं आहे, कारण तुला हाईट आहे, तुला पर्सनॅलिटी चांगली आहे, तर तू नाटकात जा, नाटकात काम कर. माझ्याकडे शिकायचं पण नाटकात काम करायचं. मी म्हटलं कुठल्या नाटकात काम करायचं आहे मला? तर म्हणाले संत गोरा कुंभारमध्ये दिग्गज कलाकार आहेत, फय्याज आहे, प्रकाश घांगरेकर आहे, नारायण बोडस आहे, आणि त्यांना नामदेवाच्या भूमिकेसाठी एक नवीन कलाकार पाहिजे, म्हणून तुझं नाव मी त्यांना सुचवलंय. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही सांगता तर मी करीन. जेव्हा मी तालमीत गेलो तेव्हा कोणतरी आले आणि मला म्हणाले अहो गोटा आहे हा तुमचा, चमन गोटा, नामदेवाला केस नाईट. तर मी एकदम घाबरलो, अरे बापरे म्हटलं आता सगळे केस आपल्याला काढावे लागतील. लगेच बुवांकडे गेलो मी. बुवा म्हटलं तुम्ही सांगितलं नामदेवाची भूमिका मी करायला तयार आहे, पण म्हटलं ते केस सगळे कापावे लागणार, त्याला चमन गोटा आहे त्याला. अरे म्हणाल मूर्खा, ते चमन गोटा करावा लागत नाही, तो वीक चढवतात आणि त्याला स्पिरिट गमने चिकटवतात आणि तो तुला काढता येतो, पुन्हा तुझे केस दिसणार. तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं. माझं पहिलं नाटक संत गोरा कुंभार, ज्यात मी नामदेवाची भूमिका केली. आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्या नाटकात पहिल्या अंकात आणि तिसऱ्या अंकात माझं काम होतं आणि त्याचे जे ट्रिक सीन सगळे असायचे नाटकात, बरेच ट्रिक सीन होते, ते मी स्टेजच्या खालून जाऊन ट्रिक सीन मिस करायचो.
0: अरे
1: हो. आणि मला एवढा कंटाळा आला, एक 15-20 प्रयोग झाल्यावर माझ्या माथ्यावरच थोपलं याने प्रोड्युसरनी की तू आता दुसऱ्या अंकात वगैरे तुला काही काम नाही, सगळे ट्रिक सीन तूच कर. कंटाळलो. बुवांना मी सांगितलं, बुवा म्हटलं अहो नायक पण म्हटलं तुम्हाला माहिती आहे एवढी कमी आहे माझी, आणि म्हटलं ट्रिक सीन पण मलाच करावे लागतात, पूर्ण नाटकातले तुम्ही शब्द टाका ना आणि माझे निदान नायक तरी वाढवायला सांगा किंवा ट्रिक सीन तरी बंद करायला सांगा. मला म्हणाले हे बघ, मी आत्ता जर त्यांना फोन केला तुझं सगळं बंद होणार, म्हणजे मी वाढवून घेऊ शकतो तुझी नाईट, ट्रिक सीन बंद करू शकतो. मला तसं नको आहे, तुम्ही तुमच्या हिकमतीवर तुम्ही तुमचं नाव स्वतः कमवा आणि प्रोड्युसर कुठलाच मग तुम्हाला सांगणार नाही की ट्रिक सीन तुम्ही करा, एवढं तुमचं नाव तुम्ही कमवा की ते आपोआप तुमचं बंद होईल आणि आपोआप तुम्ही तुमची नाईट वाढवून घ्या. मी सांगून नाही, मी उद्या सांगणार त्यांना यांची नाईट वाढवावं आणि मग ते वाढवतील, ते नाही, तुम्ही तुमचं वाढवा. आणि मला ते एवढं पटलं, मग मी जवळजवळ संत गोरा कुंभारचे 50-55 प्रयोग केले. प्रत्येकात मी ट्रिक सीन करायचो, बॅकस्टेजवाल्यांबरोबर मी झोपायचो, कुठेही म्हणजे गोडाऊनमध्ये कुठे इकडे पोटी टाकले त्या पोत्यांच्या बाजूला, म्हणजे स्वतंत्र खोली नव्हती. आणि अभिषेक बुवांना हे माहीत होतं पण तरी त्यांनी शब्द टाकला नाही, कारण ते म्हणाले सगळ्यातून तुम्हाला जायला पाहिजे पुढे येणार, तर तुमचे लाड आत्ता ते कडकडे घड्याणाचा मी, एकुलता एक मुलगा मी, एवढ्या लाडात पाहिजे सगळं विसरायचं, प्रत्येक ह्याच्यातून तुम्हाला जायला पाहिजे तरच तुम्ही पुढे याल. पण नंतर मला दुसरं नाटक जे संशय कल्लोळ मिळालं, त्या नाटकात माझं नाव झालं आणि मला स्वतंत्र खोळी मिळाली, माझी नाईट आपोआप वाढली, कुठले स्ट्रिक सीन मला करायचं सगळं बंद झालं, म्हणजे जसं बुवांनी सांगितलं होतं तसं झालं.
0: म्हणजे संत गोरा कुंभारच्या वेळेला अभिषेकी बुवांनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला आणि त्याच्यामुळे तुमची संगीत नाटकांसाठी सुरुवात झाली, अभिनय आणि नाट्यपद गाण्याची सुरुवात झाली. ट्रिक सीन्स कसे दाखवतात याची ट्रिक पण कळून
1: गेली
0: असं म्हणायला हरकत नाही. आणि आता तुमच्याशी बोलताना असं जाणवलं की तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं, तुम्ही गायक झालात, तुम्हाला भक्ती संगीत आवडत नव्हतं, तुम्ही भक्ती संगीत गायला सुरुवात केली, तुम्हाला संगीत नाटकात काम करायचं नव्हतं, तुम्ही संगीत नाटकात काम करायला सुरुवात केली. हा एक योगायोग खरं तर तुमच्या आयुष्यातले आहेत असं जाणवतंय. एका नाट्यपदाची झलक ऐकायला पण आवडेल.
1: देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवि

आणि हे गोरा कुंभार पहिलं माझं नाटक, त्याचं नामदेवाचं हे नाट्यगीत होतं. नंतर संशय कलामध्ये जेव्हा मी काम केलं ते एवढं पॉप्युलर झालं, एवढं पॉप्युलर झालं की प्रत्येक कार्यक्रमात मला हे गावं लागायचं. कर हा करी धरिला शुभांगी, कर हा करी धरिला

0: खरं तर एक छान नाट्यसंगीताचं असं वातावरण तयार झालेलं आहे. त्यातनं थोडं बाहेर येऊया. तुम्हाला तुमच्या सीडींकडे घेऊन जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या सीडी तुमच्या उपलब्ध आहेत. इतके प्रकार त्याच्यामध्ये तुम्ही हाताळलेले आहेत. तुमच्या या सीडींचं वेगळेपण वैशिष्ट्य तुम्ही काय सांगू शकाल?
1: वेगवेगळे मला संगीतकार भेटले म्हणजे ज्यांच्याकडे मी गायलो, आणि प्रत्येकाची एक पद्धत वेगळी असायची. कुठलाही संगीतकार जर घेतला, अभिषेकी बाबांची पद्धत झाली जायची वेगळी, श्रीनिवास खळे साहेबांची वेगळी, अशोक पत्केजींची वेगळी, प्रभाकर पंडितांची वेगळी, नंदू होनबजींची वेगळी, अशी प्रत्येकाची वेगळी असल्यामुळे मला वेगवेगळं बरंच गायला मिळालं. विलासभाऊ पाटील म्हणून जे एक संगीतकार होते, ते अगोदर मी गवळणी वृंदावनी वेणू ही प्रभाकर पंडितांनी चाल दिलेली गवळण खूप पॉप्युलर झाली देवाची द्वारी ह्या कॅसेट मधली. पण जो गवळणींचा आणखी वेगळा थोडासा प्रकार जो होता, तो केवळ विलासबुवा पाटील यांच्यामुळे मला गायला मिळाला. की भजनी बुवा गवळण कशी गातात, त्याच्यात शास्त्रीय संगीत थोडंसं कमी करून गवळणीचा थाट जास्तीत जास्त आपल्याला कसा दाखवता येईल, हे केवळ त्यांच्यामुळे मला कळलं. अशा इतर बऱ्याच संगीतकारांबरोबर मी गायल्यामुळे तो वेगळेपणा त्याच्यात आला.
0: खरं आणि कुठलंही गाणं जेव्हा रसिकांसमोर येतं, तेव्हा गीतकार, संगीतकार आणि गायक या तिघांच्या प्रतिभा शक्तीतून ते रसिकांपुढे येतं. या तिघांचं योगदान खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांचा उल्लेख आता तुम्ही केला, तशा काही गीतकारांबरोबर, संगीतकारांबरोबर तुमचे सूर जुळले आणि छान गाणी

0: वादकांना मिळाली तर त्याबद्दल एखादी आठवण, किंवा जेव्हा आपण मैफिली करतो तेव्हा वादकांबरोबर सुद्धा एखाद्या गायकाचे असे छान सूर जुळलेले असतात आणि त्यामुळे मैफिलीत रंग भरत असतो. तर गीतकार, संगीतकार, वादक ह्या सगळ्यांबरोबर तुमचे जे जुळलेले सूर आहेत त्याबद्दल ऐकायला आवडेल.
1: मला नेहमी असं वाटतं की मैफिल जी आपण नेहमी म्हणतो, मी मैफिल मारली म्हणजे खूप रंगली, ती वादकांशिवाय रंगू शकत नाही. जेवढं महत्व मैफिलीत गायकाला आहे तेवढंच महत्व वादकांना आहे. वादक हे दुय्यम नाहीतच, कारण मी आता किती छान गाणारा असलो आणि तबलजी जर पुन्हा पुन्हा तिकडे काहीतरी घोळ करायला लागला मैफिलीत, तर मी किती चांगला गाणारा असलो तरी मैफिल रंगू शकत नाही, कारण माझं लक्ष सतत त्या तबलजीकडे जातं किंवा सतत पेटीवाल्याकडे जातं की काहीतरी घोळ होत असेल तर. म्हणून असं म्हटलं आहे की आपल्या बरोबर जे नेहमी वादक असतात तेच आपण सहसा घेऊन जावेत, कारण एक देवाणघेवाण असते. म्हणजे इतर वादक चांगले नाहीत का? यांच्यापेक्षा सुद्धा ते चांगले आहेत, पण एकदम अचानक जर कोण दुसरा वादक येऊन बसला कार्यक्रम वाजवायला, जी देवाणघेवाण गायक आणि वादक यांच्यामधली असते ती तेवढी त्याला माहीत नसते आणि तिकडे कुठेतरी बाधा येते आणि तो कार्यक्रम रंगत नाही. कुठेतरी त्यांचं सूर जे एकमेकांचे व्हायब्रेशन जुळायला पाहिजे ते जुळत नाही. दोघेही तयारीच आहे, गायक पण तयारीचा वादक पण तयारीचे, पण ते व्हायब्रेशन न जुळल्यामुळे मैफल रंगत नाही. म्हणून वादकांना अत्यंत महत्व आहे की मैफिलीसाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी तेवढेच महत्वाचे वादक असतात. तेच संगीत दिग्दर्शकांचं आहे. एक चाल त्यांनी आपल्याला जेव्हा सांगतात कुठलाही संगीत दिग्दर्शक, ते नुसते आपल्याला एक रॉ अशी म्हणून दाखवतात, त्याच्यात मग रियाज करून आपण त्याच्यावर विचार करून आपण ती लोकांसमोर मांडतो तेव्हा ती एक वेगळी चाल होऊन जाते. त्यांनी दाखवलेली आपल्याला आणि आपण जी गातो ती टोटली वेगळी होते, म्हणजे बऱ्याच अंशांनी वेगळी होते. टोटली होऊ शकत नाही कारण शेवटी चाल वगैरे त्यांचीच असते, पण त्याच्यात आपण आपले विचार टाकतो, आपण मनन करून त्याच्यावर आपले काहीतरी आपले पण त्याच्यात टाकतो, हे अत्यंत महत्वाचं असतं.
0: चिंतन, मनन, विचार ह्या गोष्टीला अगदी महत्व आहे. आणि गीतकार, संगीतकार आणि वादक ह्या सगळ्यांमुळे आणि गायक ह्या सगळ्यांमुळेही मैफिल रंगत असते, पण रसिकांची दाद ही तितकीच महत्वाची असते.
1: खूप महत्वाची,
0: ती जर नाही आली तरी सुद्धा मैफिल रंगणार नाही. रसिक खूप महत्वाचे. तर अशी एखादी दाद, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद मिळते कारण इतक्या समरसतेनं तन्मयतेनं तुम्ही गाता, पण अशी एखादी दाद जी कायम तुमच्या स्मरणात राहिलेली आहे.
1: मला आठवतं मी संशय कल्लोचा आमचा प्रयोग होता आणि तो कॅनव्हासिंगचा प्रयोग होता, म्हणजे तिकीट प्रत्येकाच्या माथ्यावर मारली होती, हा घ्या घ्या घ्या बळजबरी करून ते सगळे आले होते. एवढी आम्ही गातो पण कुणालाच टाळी नाही. मग मी कराकरी गायलो, सुकांत चंद्रानना गायलो, मला असं वाटलं माझं आज काहीतरी चुकतं सारखं, टाळीच येत नाही म्हणजे काय. नाही तर एवढ्या टाळ्या नुसतं कराकरी सुरू केल्यावर टाळी यायची, आणि हे तानेला टाळी नाही, गाणं संपल्यावर टाळी नाही, मग वंदना खांडेकर होती त्या ती गायली तिला टाळी नाही, म्हणजे त्या टोटल नाटकात आम्हाला कुणालाही एकही टाळी नाही. संवाद जे फाल्गुन रावणचे होते त्याला टाळ्या नाहीत, तेव्हा आम्हाला कळलं की काय होऊ शकतं, की रसिक असे पण असू शकतात. पर काय होतं, जेव्हा तुम्हाला समोरून प्रतिसाद मिळत नाही आपण तेवढे रंगून जात नाही त्याच्यात, का आपल्याला असं वाटतं आपलं काहीतरी चुकतं, आपलं काहीतरी चुकतं, खरं आपलं काहीच चुकत नाही. आपल्याला ती एवढी सवय झालेली आहे समोरून दाद घ्यायची, ती ही सवय पण फार वाईट आहे कधी कधी. मग आपल्याला सतत असं वाटतं अरे आपल्याला दादच मिळत नाही, म्हणजे आज मी काहीतरी चुकीचा गातो, पण नाही चुकीचं गात नाही. ते कॅनव्हासिंगचे सगळे तिकीटं त्यांच्या माथी मारल्यामुळे ते सगळे लोक आले होते, ते एक तर त्या गुस्स्यात आले होते की आम्हाला तिकीटं तुम्ही आमच्या गळ्यात टाकली, आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी त्या गुस्स्यातच त्यांनी नाटक बघितलं आणि ते प्रयोगच त्यांनी टाळी वाजवलं नाही. कधी कधी असं होतं की आपण एक सुरुवातीला सहा लावला तरी एवढी दहा देते, एक अभिनय गुलाला आता मी सुरू केल्याबरोबर अशी टाळ्या अशा वाजवतात लोक, ही दाद वेगळी असते. आणि आपल्याला एवढी ती रसिकांची दाद वाहवा, टाळ्या वाजवणं, त्यांचे दिसले तर समोरच्या हावभाव याची एवढी सवय झालेली असते की आपण ती नेहमी एक्सपेक्टच करतो. आपण काय आता माझी मैफिल म्हटलं हा असं व्हायला पाहिजे, असं नाही झालं तर मग काहीतरी चुकतं. मला नेहमी असं वाटतं गायक जर त्या मैफिलीत रंगला नाही तर रसिक श्रोते कधीच रंगू शकत नाही. रसिक श्रोत्यांना रंग साठी गायक तेवढ्या ताकदीने तो रंगला पाहिजे, तरच ते गाणं रसिकांपर्यंत पोचतं, नाही तर नाही पोचत.
0: आणि रसिकांना आपण मायबाप म्हणतो, परमेश्वर म्हणतो, त्यांच्यासाठीच शेवटी गाणं गात
1: त्यांच्यासाठीच असत.
0: अभिरा गुलालचा आता उल्लेख केला, ज्याला अगदी सुरुवातीपासून तुम्हाला टाळ्या मिळतात असं तुम्ही म्हणा.

नाठाघरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाठाघरी नाचे माझा सखा।

0: वा, अभिषेकी बुवांनीच लोकप्रिय केलेली सुखामेळ्यांची ही रचना. आता जशी रसिकांची दाद महत्वाची असते तशीच जाणकारांची, अभ्यासकांची, मान्यवरांची दादही तितकीच महत्वाची एखाद्या गायकाला. तर अशी एखादी सणसणीत दाद तुम्हाला एखाद्या मान्यवराकडून मिळालेली?
1: बऱ्याच प्रोग्राम मध्ये मिळते. जेव्हा आम्ही क्लासिकल वगैरे गातो ना तेव्हा आम रसिकांना क्लासिकलचा तेवढा अंदाज येत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं काहीतरी हे छान चाललंय, पण सुराव, त्याचा आरव अवरव काय, त्याची रागाची रचना, मांडणी कशी आहे, हे सामान्य रसिकांना कळत नाही. पण त्याच्यातले जाणकार जे असतात ते त्या त्या वेळी, मी हंसध्वनी गातोय गंधार खूप छान लागला, तिकडे समोरचा जेव्हा दाद येते तेव्हा आपल्याला कळतं की हा नक्की तो जाणकारच आहे, तो आम पब्लिक नाही. म्हणजे जे तानेला दाद देतात, जे वरती मी पंचम लावला खूप की दाद देतात, ही दाद आम पब्लिक देऊ शकतं. पण असे जे काही बारकावे आहेत, मी आता रेग संगत घेऊन जेव्हा सावर येतो, जेव्हा दाद मिळते तेव्हा आपल्याला कळतं की हा समोरचा जो दाद देणार आहे तो नक्की त्याला शास्त्राचा अंदाज आहे. आणि ही दाद ना आम्हाला खूप काही देऊन जाते. जशी रसिकांची, म्हणजे ज्यांना क्लासिकल माहीत नसून जे दाद देतात ती जेवढी महत्वाची असते तेवढी ही पण असते. कारण ह्याच्यात आम्हाला कळतं की मी गातो ते बरोबर आहे की चूक आहे. शास्त्रीय संगीत जाणकार जे असतात ते उद्या मी कसंही शास्त्रीय संगीत गायलं तर ते अजिबात दादच देणार नाही, समोर मख्ख बसतील. पण त्यांची दाद कधी येते, माझा सूर जर बरोबर लागला, चलन रागाचं मी व्यवस्थित मांडलं तरच ते दाद देतात. आणि ही दाद आम्हाला खूप महत्वाची असते.
0: आता अनेक अनेक कार्यक्रम तुम्ही आजपर्यंत केलेले आहेत, अगदी देशात, परदेशात, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर सगळीकडे केलेले आहेत. पण असा एखादा कार्यक्रम की जो खूप समाधान देऊन गेला, भले अगदी 25च रसिक समोर असतील पण खूप आनंद देऊन गेला, असा एखादा कार्यक्रम आठवणीतला?
1: बरेच असे कार्यक्रम असतात की आम्हाला 5-star, 3-star हॉटेलमध्ये ठेवलेलं असतं, उत्तम व्यवस्था, उत्तम गाड्या न्यायला आणायला, उत्तम मानधन, विमानाचा प्रवास खर्च, म्हणजे सगळं उत्तम उत्तम उत्तम उत्तम उत्तम. पण कार्यक्रम त्या उत्तम रंगत नाही. आणि एक एकदा असं असतं की सगळं उत्तम काहीच नसतं, म्हणजे हॉटेल ते बरोबर नसतं, आम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर अर्धा तास थांबावं लागतं, कुणाची गाडीच नाही हॉटेलपर्यंत सोडायला, आणि जेवण बरोबर नसतं, म्हणजे असा त्रागा त्रागा असतो. पण तिकडे बसल्यावर कार्यक्रम एवढा रंगतो. सुरुवातीला मला हे कोडं वाटायचं, हे असं का, जेव्हा सगळं विपरीत घडतं तेव्हा कार्यक्रम उत्तम होतो, आणि जेव्हा सगळं इकडे उत्तम असतं जेव्हा कार्यक्रम उत्तम होत नाही. नंतर मला असं कळलं की त्याचा आणि ह्याचा काही संबंध नसतो माझ्या दृष्टीने, माझ्या पुरता तरी. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, जे आपण म्हणतो ना रंगदेवता प्रसन्न असायला पाहिजे, त्यावेळी ती वास्तुदेवता रंगदेवता तुमच्यावर प्रसन्न झाली, एक व्हायब्रेशन मिळतं तिकडे. ते व्हायब्रेशन जेव्हा मिळतं, तुम्हाला सांगतो मी, त्या सगळ्या ज्या व्हरायटी लागोपाठ येतात एका गाण्याच्या, विचार करायलाच लागत नाही, आपाप तोंडातून येतात. आणि जेव्हा ते व्हायब्रेशन बंद होतं तेव्हा आपल्याला प्रत्येक, आता पुढची व्हरायटी मी काय गाणार, आता विचार करावा लागतो, आणि तो विचार होत नाही, आणि सगळं ते हे होतं.
0: प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, फारशी काही व्यवस्था नसेल तरी सुद्धा आपलं गाणं चोख गाणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. मगाशी आपण बोललो की गाणं शिकणं आणि गाण्याचं सादरीकरण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी, आणि ते गाण्याचं सादरीकरण प्रभावी होण्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न केलेत आणि नवीन गायकांना त्या संदर्भात काय सांगाल?
1: त्याचं काय झालं, आम्हाला अभिषेकी बुवांच्या मागे आम्ही बसायचो तानपुऱ्यावर, बुवा गायचे तर आम्ही लक्ष ठेवायचं बुवा गाताना रसिक कुठे कुठे दाद देतात, त्यांचं सादरीकरण माईक कशा प्रकारे ते हाताळायचे, नंतर रसिक कुठल्या वेळी दाद द्यायचे, म्हणजे काय रसिकांना आवडतं. तंबोऱ्यावर आम्ही बुवांच्या मागे असायचो पण आम्ही रसिकांना बघायचो, त्याच्यामुळे एक आम्हाला सवय झाली, हां हे रसिकांना आवडतं, ही पद्धत रसिकांना आवडते, असा आवाज लावला तर रसिकांना आवडतो. कसं असतं, दोन गोष्टी आहेत, आपले गुरु जर प्रतितयश गायक असतील, गायक म्हणजे उत्तम गायक आणि उत्तम सादर करणारे,

0: नुसते विद्वान गायक नाही, काही विद्वान गायक असतात पण ते सादरीकरण चांगलं करू शकत नाही, त्यांचं सादरीकरण लोकांना तेवढं आवडत नाही, पण विद्वत्ता अपार असते. यांच्याकडे जर आपण शिकलो तर आपल्याला सादरीकरण करताना कुठेतरी प्रॉब्लेम होतो, पण जेव्हा आपण अशा गायकाकडे शिकतो की जे विद्वान पण आहेत आणि ज्यांचं सादरीकरण पण उत्तम आहे, ज्यांचं गाणं लोकांना एवढं आवडतं की तुडुंब गर्दी होते, आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे शिकतो आणि त्यांना कार्यक्रमामध्ये साथ देतो, तेव्हा ती सादरीकरण कला आपोआप आपल्यामध्ये येत जाते.
1: म्हणजे गुरुला तुम्ही जे अनेक वर्ष साथ करत असता, पाठीमागे बसून, त्याचा कळत न कळत प्रत्येक गायकावर, शिष्यावर परिणाम होतोच
0: आणि तो अत्यंत महत्वाचा आहे.
1: खरं आणि प्रत्येक गायकाने याचा विचार करायला हवा ना की आपलं सादरीकरण कसं लोकांना प्रभावी वाटेल असं कसं आपण करू शकतो. हा एक विचाराचा आणि चिंतनाचा.
0: मला नेहमी असं वाटतं की आपण म्हणतो बघा माझं गाणं लोकांना आवडत नाही, म्हणजे श्रोते वाईट आहे. श्रोते वाईट नसतात, सादरीकरणामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो. हा जर आपण बारकाईने विचार केला मग आपल्याला लक्षात येतं, नाही आधी श्रोते जर तेच आहेत त्याच रंगमंचावर जेव्हा दुसरा गायक येऊन गातो तेव्हा एकदम कडकडाट टाळ्यांचा होतो, श्रोते वाहवा देतात, पण मी गायल्यावर का दिलं नाही, म्हणजे श्रोते वाईट नाही. आणि आपल्याला जर गाण्यावर उदरनिर्वाह करायचा असेल, पोटाची व्यवस्था फक्त गाण्यावर, मला कुठेही जॉब नकोय, मला फक्त गाणं एक गाणं करायचंय आणि त्याच्यावर मला सगळं संसार चालवायचे, तर सादरीकरण उत्तमच पाहिजे. तर सादरीकरण तिकडे जर बरोबर नसेल, श्रोत्यांना आपलं गाणं आवडलं नाही, आपल्याला कार्यक्रम मिळत नाही, कार्यक्रम मिळत नाही, आपल्याला पैसे मिळत नाही, संसार चालणार कसा, तिकडे उत्तमच सादरीकरण पाहिजे.
1: म्हणजे जिवंतपणा पाहिजे सादरीकरणामध्ये आणि रसिकांशी छान संवाद असला पाहिजे, खूप महत्वाचा. अजितजी, जेव्हा आपण इंद्रधनुष्यातले रंग पाहतो त्यातला कुठला रंग अधिक देखणा, अधिक विलोभनीय असं विचारलं तर उत्तर देणं कठीण जातं, कारण सातही रंग देखणे आहेत, विलोभनीय आहेत. तसेच तुमचं प्रत्येक गाणं हे असंच सुंदर आहे, विलोभनीय आहे, तरी सुद्धा असं एखादं गाणं जे तुम्हाला स्वतःला खूप आवडतं, ज्या गाण्याबरोबर तुमचे असे खास बंध आहेत, असं एखादं गाणं सांगू शकाल?
0: एक तुम्हाला भावगीत दाखवतो मी, म्हणजे ते कोकणी भावगीत आहे आमचं.
1: बरं.
0: कारण मी गोव्याचा असल्यामुळे मला कोकणी गाणी गायला खूप आवडतात आणि गोव्यात कुठेही प्रोग्राम असला, कार्यक्रम असला, तर आवर्जून मी एखादं तरी कोकणी गाणं गातोच. खूप आवडतात मला कोकणी गाणी गायला. तर हे एक कोकणी गाणं मी तुम्हाला थोडक्यात अगदी दाखवतो, बाबा बोरकरांचं आहे.
1: बर.
0: त्या दिसा वडाकडे गडद तिनसना, त्या दिसा वडाकडे गडद

0: कडेन गडद टिनसना टिनसना त्या दिसा वडा कडेन गडद टिनसना।
1: वा, तुम्ही आम्हाला गोव्यातच घेऊन गेलात थेट, आणि कोकणी भाषेचा जो एक गोडवा आहे, रसाळपणा आहे, त्याची

वचना। अजित कडकडे यांच्या गाण्यात जो ताजेपणा आहे तोच ताजेपणा, तोच टवटवीतपणा त्यांच्या बोलण्यात सुद्धा आहे. त्यांच्या स्वर कर्तृत्वाविषयी अजून जाणून घ्यायचं आहे, पण आत्ता मात्र थांबणार आहोत. वनिता मंडळातील आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात नमस्कार.

0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
2: आणि आमचा चिंटू

0: मोबाईलवर इतकं सफाईनं काम करतो, कोणतीही ॲप्स त्याला जमतात.
1: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
2: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
1: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
3: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: छोट्यांचं मोठं विश्व.
4: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाही आहे माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ते म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी, म्हणजे 9 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
5: श्रोतेहो, सकाळचे 5:30 वाजले आहेत. भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत.